FM बँड 102.7 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणीचं हे कोल्हापूर केंद्र आहे. आज रविवार, भारतीय सौर दिनांक 19 अश्विन शके 1948, 11 ऑक्टोबर 2026. आमच्या आजच्या प्रसारण सभेला प्रारंभ होत आहे. सभेची सुरुवात मंगल ध्वनीनं.

रसिक श्रोतेहो नमस्कार. आजच्या अमृतधारा या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया सुमन कल्याणपूर यांनी गायलेल्या या सुंदर अशा भोपाळीनं.

सहकाऱ्यांसमवेत सुरेश वाडकर यांनी गायलेली ज्योतिबाची भक्तिरचना आपण ऐकली. भक्ती संगीताचा कार्यक्रम अमृतधारा आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. ऐकूया वीणा सहस्त्रबुद्धे यांनी गायलेलं हे भक्तिगीत.

सहकाऱ्यांसमवेत सुधीर फडके यांनी गायलेली मनोहर कविश्वर यांची भक्तिरचना आपण ऐकली. अमृतधारा या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया सहकाऱ्यांसमवेत पुष्पा पागधरे यांनी गायलेलं बुद्धगीत.

अमृतधारा हा भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. ऐकूया आजच्या दिवसभरातील उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. यानंतर 6:40 कृषी वार्ता या अंतर्गत हळद पिकाचे व्यवस्थापन याविषयी माहितीचा भाग दुसरा आपण ऐकू शकाल. 6:45 आरोग्य एवं जनसंपदा यामध्ये लहान मुलांमधील दंत समस्या या विषयावर डॉक्टर दीपिका चंडोक यांची वैदेही चौरी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. 6:50 परिसर यामध्ये जलव्यवस्थापन याविषयी डॉक्टर अप्रूप अडावतकर यांनी दिलेली माहिती. 6:55 आजचा सुविचार आणि त्यानंतर काही दिनविशेष. 7:00 साहित्यविषयी कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके. आज या कार्यक्रमात शकुंतला कुंभार यांचा ललितबंध आपण ऐकू शकाल जन्मबाईचा. 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून. 7:40 आपण ऐकू शकाल काही भावगीतं आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. 7:50 करवीर निवासरी श्री महालक्ष्मी अर्थात अंबाबाई मंदिरातील पूजा नित्यक्रम याविषयी ॲडव्होकेट प्रसन्न मालेकर यांनी दिलेली माहिती आपण ऐकू शकाल. 7:15 रुचिरा मसाले खवईगिरी हा प्रायोजित कार्यक्रम. 8:40 चिंतन हा चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम. 9:00 गीत बहार हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. 9:30 कायद्याविषयी बोलू काही. आज यामध्ये महिलांचा वारसा हक्क याविषयी ॲडव्होकेट तन्मय केतकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा आपण ऐकू शकाल. 10:00 आपली आवड. 10:30 जागतिक बालिका दिनानिमित्त विशेष कार्यक्रम तिच्या स्वप्नांना आकाश देऊया. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती आहे. 11:00 आपण ऐकू शकाल फोन इन कार्यक्रम गप्पा गाणी. यामध्ये नवरात्रोत्सव सोहळा शांततेत आणि सुव्यवस्थित पार पाडावा याकरिता नागरिक म्हणून आपली काय जबाबदारी आहे याविषयी श्रोत्यांनी व्यक्त केलेली मतं आणि त्यांच्या आवडीची गीतं आपण ऐकू शकाल. संवादक आदित्य मैंद्रगीकर. 12:00 आमच्या भगिनींसाठी कार्यक्रम वनिता मंडळ. यामध्ये यशस्वी उद्योजिका तथा कला अध्यापिका मिथिली जिंतूरकर यांचा सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेला मुलाखतीचा भाग पहिला आपण ऐकू शकाल. आणि त्यानंतर सेवानिवृत्त मुख्याध्यापिका तथा साहित्यिक शैलजा वशीकर यांच्या सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला आपण ऐकू शकाल. ही आकाशवाणीच्या परभणी केंद्राची निर्मिती आहे. 1:00 विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू.

सायंकाळी 5:30 वाजता युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी यामध्ये संगीत क्षेत्रात यश संपादित केलेल्या प्राध्यापक मयंक परळीकर या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकू शकाल. 6:35 आणि गंमत जम्मत यामध्ये संस्कृती स्कूल उंड्री पुणे या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध गोंदरचनाचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. 7:30 वाजता आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम यामध्ये आपण आवड शेतकऱ्यांची ऐकू शकाल. याशिवाय मराठी हिंदी इंग्रजीतून बातम्या पुणे मुंबई दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील. ही होती आजच्या दिवसभरातील उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण.

0: श्रोते हो, सोमवारी 12 ऑक्टोबरला सकाळी 10:30 माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका डॉक्टर चंद्रहास कापडी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
1: 6:40 झाले आहेत.
2: कृषी वार्ता. आज या कार्यक्रमात आपण ऐकूया हळद पिकाचं व्यवस्थापन याविषयीची माहिती. ऐकूया या माहितीचा भाग दुसरा आणि शेवटचा.
3: हळद पिकाच्या व्यवस्थापनाअंतर्गत तण नियंत्रण करत असताना तणवर्गीय वनस्पती विविध रोग किडींसाठी यजमान म्हणून कार्य करतात. त्यामुळे पिकांवर रोग किडींचा प्रादुर्भाव लवकर होतो. त्यासाठी वेळीच तण नियंत्रण करणं गरजेचं असतं. मंडळी, लागवडीपासून 60, 90, 120 दिवसांच्या अंतरानं निंदणी करून घ्यावी. हळद उगवणीनंतर तणनाशकांचा वापर टाळावा. हळद उगवणीनंतर तणनाशकाची फवारणी केल्यामुळं पिकांच्या शारीरिक क्रियांवर विपरीत परिणाम होतो. हळद पिकामध्ये खत व्यवस्थापन करत असताना हळद पिकाला खतांमधल्या सगळ्याच घटकांची कमी अधिक प्रमाणात गरज असते. हळद पिकाला हेक्टरी 200 किलो नत्र, 100 किलो स्फुरद आणि 100 किलो पालाश देण्याची शिफारस आहे. संपूर्ण स्फुरद आणि पालाश लागवडीच्या वेळी आणि नत्र 2 समान हप्त्यात विभागून द्यावं. पहिला हप्ता लागवडीनंतर 45 दिवसांनी तर दुसरा हप्ता भरणीच्या वेळी म्हणजे लागवडीनंतर 105 दिवसांनी द्यावा. ज्या ठिकाणी अद्याप भरणी करायची राहिली आहे तिथं तत्काळ मातीची भर देऊन घ्यावी आणि हेक्टरी 215 किलो युरिया तसंच सूक्ष्म अन्नद्रव्य आणि 10 किलो झिंक सल्फेट आणि 2 टन निंबोळी किंवा करंजी पिंडीचा वापर करावा. भरणी करताना खतं दिल्यामुळं खतं योग्यरित्या मातीत मिसळली जातात. फर्टिगेशन करत असताना ठिबक सिंचनातून विद्राव्य खतांचा वापर केला तर पिकांच्या गरजेनुसार खतं देता येतात. माती परीक्षण केल्यानंतरच विद्राव्य खतांचा वापर करावा. याशिवाय फर्टिगेशन वेळी एखादा अन्नघटक शिफारशीत प्रमाणांपेक्षा कमी किंवा अधिक दिला गेला तर त्याचा थेट परिणाम पिकाच्या वाढीवर होतो. जसं की नत्राचा पुरवठा जास्त झाला तर शाकीय वाढ जास्त होते आणि हळद काळावरती जाते. हळद हे कंदवर्गीय पीक असल्यानं जेवढे अधिक फुटवे येतील तेवढं कंदाचं वजन वाढतं. परिणामी कंद मोठा होऊन उत्पादनात वाढ व्हायला मदत होते. फर्टिगेशन करताना प्रामुख्यानं युरिया, फॉस्फरिक ऍसिड आणि पांढरं पोटॅश यांचा वापर करावा. जमिनीद्वारे द्यायच्या खतांची मात्रा आणि फर्टिगेशनद्वारे द्यायच्या खतांची मात्रा वेगवेगळी असते. हळद पिकामध्ये आंतरपिकांची लागवड करताना हळदीची मुळं आणि निवडलेल्या आंतरपिकाची मुळं जमिनीत समान खोलीवर येणार नाहीत याची काळजी आपण घेतली पाहिजे. तूर, एरंडी सारख्या पिकांचा वापर हळदीमध्ये सावलीसाठी करावा. 25% सावलीमध्ये हळद पीक चांगलं वाढतं. आंतरपिकं ही हळद पिकापेक्षा कमी उंच आणि कमी जागा व्यापणारी असावीत. हळद लागवडीपासून 3 ते 3.5 महिन्यांनी फुटवे येऊन कंद पोसायला सुरुवात होते. हळकुंड येण्यापूर्वी आंतरपिकाची काढणी करणं फायदेशीर ठरतं. याशिवाय आंतरपिकासाठी श्रावणी घेवडा, झेंडू, मिरची, कोथिंबीर, तूर, उडीद, मूग, मटकी या पिकांची निवड करावी. मका पीक हळदीमध्ये घेऊ नये. तर आजच्या भागात हळद पिकाच्या व्यवस्थापनाबद्दल आपण माहिती जाणून घेतली.
2: कृषी वार्ता या कार्यक्रमात आज आपण हळद पिकाचं व्यवस्थापन याविषयीची माहिती जाणून घेतली. हा होता या माहितीचा भाग दुसरा आणि शेवटचा. संकलक आणि वाचक अंजर मुजावर.
1: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
4: शेतकरी बंधू भगिनींनो, सध्या आपण दुष्काळाची परिस्थिती अनुभवतो आहोत. मग अशा परिस्थितीत आपल्या पशुधनासाठी पुरेसा आणि पौष्टिक चारा कसा उपलब्ध करून द्यायचा, चाऱ्याची बचत, योग्य नियोजन, जनावरांचं आरोग्य यासाठी काय काळजी घ्यायची, या विषयावरती पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर अजय दुर्गे यांच्याशी थेट संवाद साधा. दुष्काळातील पशु चारा नियोजन याविषयी आपले प्रश्न थेट विचारा मंगळवारी 13 ऑक्टोबरला 11:00 ते 12:00 या वेळेत. यासाठी आमचा फोन नंबर आहे 0231 6

0: 2252624. फोन नंबर पुन्हा एकदा 02131252624.
1: श्रोतेहो, दररोज सकाळी 6:50 जरूर ऐका पर्यावरण विषयक माहितीपूर्ण कार्यक्रम परिसर आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर. परिसर.
2: तणावामुळे तुम्हाला वेळ आणि काम व्यवस्थापित करणे कठीण होत आहे का आणि तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होतो? तुमच्या तणावाचे व्यवस्थापन कसे करावे याच्या सूचनांसाठी टेलिमानसला 1-4-4-1-6 वर कॉल करा.
3: 6:45 झाले आहेत.

0: आकाशवाणी नागपूर प्रसारित करीता होत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा। श्रोते हो नमस्कार। आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते। श्रोते हो, आज आपण लहान मुलांमधील दंत समस्या याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध दंतरोगतज्ञ तसेच रूट कॅनल स्पेशालिस्ट डॉक्टर दीपिका चंढोक। नमस्कार डॉक्टर।
1: नमस्कार
0: डॉक्टर। गेल्या दोन भागांमध्ये आपण दंत समस्या सांगितल्या लहान मुलांमधील आणि त्याची कारणं लक्षणं ही देखील सांगितली। आजच्या भागात आमच्या श्रोत्यांना सांगाल की याचं निदान कसं करायचं आणि मग निदानानुसार उपचार पद्धती काय असते।
1: अगदी। तर मागच्या भागात जसं आपण बोललो की कीड कशी लागते तसं ते आपण समजून घेतलं। तर कीड जेव्हा सुरू होते तर दातावर छोटे छोटे ठिपके येतात आणि त्याच वेळेस जर आपण डॉक्टरांना दाखवलं तर पुढे जाऊन ती कीड वाढत नाही। तर या पॉइंटला आपण एक फ्लोराईड ट्रीटमेंट जी असते ती करू शकतो। तर फ्लोराईड आपण एक वॉर्निश असतं किंवा फ्लोराईडचे असे जेल्स असतात जे डॉक्टर मुलांना लावतात आणि पुष्कळदा पेरेंट्सला आई वडिलांना प्रिस्क्राईब देखील करतात। तर फ्लोराईड ट्रीटमेंट ही फार महत्वाची ट्रीटमेंट आहे जेणेकरून ही जी कीड आहे ती पुढे वाढत नाही। आता जर आपण बघितलं की दातावर ब्राऊन किंवा ब्लॅक कलरचे ठिपके असे आले आहेत तर आपल्याला या केसेसमध्ये फिलिंग करावे लागते। आता फिलिंग म्हणजे काय असतं तर कीड जिथपर्यंत गेली आहे दातात ती कीड आपण काढतो आणि त्या जागेवर तो गड्डा भरायला आपण टूथ कलर्ड सिमेंट ज्याला ग्लास आयनोमर सिमेंट म्हणतात किंवा पिटेन फिशर सीलंट म्हणतात अशी सिमेंट आपल्याला दातात भरावे लागतात। आणि जर कीड खूप जास्ती वाढलेली आहे आणि दाताच्या नसेपर्यंत गेली आहे लहान मुलांना दुखत आहे तो दात तर त्या केसेसमध्ये रूट कॅनाल ट्रीटमेंट करण्याची खूप गरज भासून येते। आणि पुष्कळदा अशा केसेसमध्ये खूप आई वडील म्हणतात डॉक्टर्सना की रूट कॅनाल करायची काय गरज आहे किंवा फिलिंग करायची काय गरज आहे। पण मी आपल्याला सांगू इच्छिते की दात जरी दुधाचे दात असले तर त्याच्या खाली आपले परमनंट टूथबड्स असतात आणि दुधाचे दात जर किडले तर तिथून ती कीड परमनंट दातांना सुद्धा लागते आणि पुष्कळदा हे परमनंट दात तोंडात जेव्हा येतात तेव्हाच ते असे काळपट होऊन येतात कारण की दुधाच्या दातांची आपण केअर व्यवस्थित घेतली नाहीये। तर फिलिंग किंवा रूट कॅनाल ट्रीटमेंट आणि जर दात खूपच जास्ती खराब झालाय तर अशा केसेसमध्ये आपल्याला तो दात काढावा देखील लागतो। पण दॅट इज द लास्ट ट्रीटमेंट ऑप्शन। आणि दुधाचा दात पण जर आपण काढला तर तिथे जी स्पेस होते ती स्पेस आपल्याला तशी सोडता येत नाहीतर जे परमनंट दात आहे ते तिरपे तारपे येतात। तर त्या केसेसमध्ये एक स्पेस मेंटेनर नावाचं एक छोटंसं डिव्हाइस असतं तो डिव्हाइस आपल्याला लावावा लागतो आणि त्यामुळे परमनंट दाताला यायची व्यवस्थित स्पेस मिळते। आता हे झालं दात किडण्याचा ट्रीटमेंट। आता लेट अस टॉक अबाउट जे आपण क्राउडिंग बोललो म्हणजे जर दात तिरपे तारपे किंवा पुढे मागे असले तर एक ब्रेसेस म्हणून ट्रीटमेंट आपण सगळ्यांनी ऐकली असेल। ब्रेसेस म्हणजे काय की दात जे तिरपे तारपे असतात त्याच्यावर आपण तार लावतो आणि ह्या ज्या तारी असतात त्या वेगवेगळ्या मटेरियल्सच्या असतात। तर सगळ्यात कॉमन जे असतं ते स्टेनलेस स्टील असतं। दातावर आपण ब्रॅकेट्स लावतो आणि त्यावरती स्टेनलेस स्टीलची वायर लावतो आणि दात आपण कम्प्लिटली सरळ करतो। तर जर दात एकदम पुढे असतील किंवा तिरपे तारपे असतील तर ते नॉर्मल व्यवस्थित एका लाईन मध्ये येतात। या ट्रीटमेंटला 1 ते 2 वर्ष लागू शकतात। इट इज अ नॉन इन्व्हेसिव्ह ट्रीटमेंट म्हणजे या ट्रीटमेंटमध्ये खूप जास्ती असं काही अग्रेसिव्ह ट्रीटमेंट आपण करत नाही। नॅचरल दातांनाच आपण व्यवस्थित लाईनमध्ये आणतो। आता ह्याच्यामध्ये सिरामिक ब्रेसेस पण आजकाल आले आहेत आणि एक लेटेस्ट जी ट्रीटमेंट आहे ते म्हणजे ट्रान्सपरंट आपण ज्याला म्हणतो अलायनर्स। तर हे अलायनर्स म्हणजे ट्रान्सपरंट ट्रेज असतात जे काही तासांसाठी आपल्याला घालावे लागतात आणि

0: त्यांना पण हार्डली हे ट्रेस दिसत देखील नाही आणि ही ट्रीटमेंट थोडी महाग असते पण दात ह्या ट्रीटमेंटनी पण पुष्कळशे सरळ आपण करू शकतो.
1: हां, तर या दोन मुख्य ट्रीटमेंट असतात असं म्हणावं लागेल. डॉक्टर दीपिका चंढोक आपण इथे आलात आणि लहान मुलांमधील दंत समस्या याविषयी आमच्या श्रोत्यांना मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपल्या आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: नमस्कार.
0: नमस्कार.

0: श्रोते हो, लहान मुलांमधील दंत समस्या या विषयावर सुप्रसिद्ध दंतरोगतज्ञ तसेच रूट कॅनल स्पेशालिस्ट डॉक्टर दीपिका चंडहोक यांची वैद्यही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटू या पुढील कार्यक्रमात, तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
1: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
2: श्रोते हो, दररोज सकाळी 7 वाजता जरूर ऐका वैचारिक आणि ललित विषयांवर आधारित कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावर. ऐसी अक्षरे रसिके.
1: श्रोते हो, अवश्य ऐका. आज सकाळी 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून 8:15 रुचिरा मसाले खवेगिरी आणि 8:40 चिंतन हा चिंतामणी हे प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. 6:50 झाले आहेत, ऐकूया परिसर.
0: श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण ऐकूया जलव्यवस्थापन या विषयावर डॉक्टर अपरूप अडावदकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग 3.
3: नमस्कार. ऊर्जा निर्मितीसाठी पारंपरिक औष्णिक विद्युत ऊर्जा म्हणजेच कोळशाचा मोठ्या प्रमाणावर वापरासोबतच पाण्याचा देखील वापर अनेक वर्षांपासून केला जातोय. जलविद्युत निर्मिती म्हणजेच पाण्यापासून विजेची निर्मिती. साठलेल्या पाण्यामध्ये स्थितीजन्य ऊर्जा म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी असते, तर वाहत्या पाण्यामध्ये गतिजन्य ऊर्जा ज्याला आपण डायनामिक एनर्जी असं म्हणतो ती असते. पाणी नेहमी उताराच्या दिशेने वाहत असतं आणि जेवढा उतार जास्त तेवढा या पाण्याच्या वाहण्याचा वेग जास्त असतो. पाण्यात असणाऱ्या ऊर्जेचा वापर फार पुरातन काळापासून मानव करीत आला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील मोगल राजवटीत बांधलेली पाणचक्की ही बऱ्याच जणांना माहिती असेल. तिच्या सहाय्याने धान्य दळून सैन्यासाठी लागणारे पीठ त्यावेळी पुरवले जात असे. लोखंडी किंवा लाकडी पाती असणाऱ्या चक्रावर पडणाऱ्या पाण्यामुळे त्याला चक्राकार गती मिळून त्याला जोडलेली चक्की फिरत असे. या प्रकारामध्ये पाण्यातील गतिजन्य ऊर्जेचा प्रत्यक्ष वापर केलेला दिसतो. नंतरच्या काळात चुंबकीय क्षेत्रामध्ये असलेले तारेचे वेटोळे हलवल्यास किंवा फिरवल्यास चुंबकीय रेषा खंडित होऊन त्यातून वेटोळ्यातून वीज निर्मिती होऊ शकते असा क्रांतिकारी शोध मायकल फॅरेडे या शास्त्रज्ञाने लावला. आणि मग मानवी जीवनात आमूलाग्र असे क्रांतिकारी बदल घडून येऊ लागले ते या जलविद्युत निर्मितीतून. जलविद्युत निर्मिती झाल्यानंतर हे पाणी शेतीत सोडले जाऊ लागले तेव्हा काही शेतकऱ्यांचा असा समज झाला की त्या पाण्यातून वीज काढून घेतल्यामुळे ते निकस निकृष्ट होते. परंतु हे चुकीचे आणि गैरसमजावर आधारित आहे. हळूहळू हा गैरसमज दूर झाला. आपल्या महाराष्ट्रात मुळशी वाळवण तसेच पश्चिम घाटात भिवपुरी भिरा या ठिकाणी अशा जलविद्युत निर्मितीला सुरुवात झाली. अर्थात यामुळे शेतकऱ्यांना सहज पाणी मिळण्यात थोडा त्रास व्हायला लागला. याशिवाय त्या परिसरातील वाढते उद्योग, झपाट्यानं बदलणारं वातावरण, या ठिकाणी आवश्यक नाही तिथेही शुद्ध पाण्याचा वापर अशा अनेक कारणांमुळे पाण्याचं दुर्भिक्ष जाणवायला लागलं. आणि त्यात भर पडली ती शहरीकरण, बदलती जीवनशैली आणि जागतिक तापमानवाढ यांचीही. पिण्यायोग्य पुरेसं पाणी नागरिकांना पुरवणं ही जरी शासनाची जबाबदारी असली तरी स्वयंसेवी संस्था व नागरिकांची सहभागिता यांनी एकत्रित येऊन सर्वसमावेशक आराखडा आखणे हे गरजेचे आहे. आपल्या देशाला जलसुरक्षित म्हणजेच सेक्युअर वॉटर सेक्युअर कंट्री करण्याचं ध्येय डोळ्यासमोर ठेवून रणनीती आखावी लागेल. आपल्या पंतप्रधानांनी 4R चा मंत्र देशाच्या भवितव्यासाठी अंगीकारण्याचं आवाहन जनतेला केलेलं आहे.

0: रिड्यूस रियूज रिचार्ज अँड रिसायकल टू सेक्युअर नेशन्स वॉटर फ्युचर अशी ती योजना आहे. अन्यथा 2050 जगातील एक्स्ट्रीमली हाय वॉटर स्ट्रेस लेवल नेशन्स मध्ये आपली गणना होईल आणि हे जर होऊ द्यायचं नसेल तर लवकरात लवकर कामाला लागावं लागेल. बी द चेंज यू वॉन्ट टू सी इन द वर्ल्ड या शिकवणीवर आपल्याला मार्गक्रमण करावं लागेल. शुद्ध स्वरूपातील अपार आनंद ऐश्वर या पाण्यामुळे निसर्गामुळे आपल्या प्रत्येकाला मिळत राहो लाभो हीच त्या निसर्ग देवतेकडे प्रार्थना करूया. धन्यवाद.
1: श्रोते हो, आत्ताच आपण परिसर या कार्यक्रमात जलव्यवस्थापन या विषयावर डॉक्टर अपरूप अडावतकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकलात. परिसर.
2: परिसर हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
3: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
4: ज्यासाठी 80 विश्वासाची अविरत सेवेची
3: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
4: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
3: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा यासाठी
4: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजाराम रोड, कोल्हापूर.
3: फोन 9404408000.
5: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
6: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
7: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
8: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: वाडीला आलात तर भेट द्याच. गोड गोड फॅशन साठी सांगली कोल्हापुरातून नावारूपाला येणाऱ्या गोंडस बेबी अँड किड्स शॉप शिरोळला.
2: एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्ज वर आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. ऐकूया आजचा सुविचार. ठामपणे ठरवलं की सगळं होतं, फक्त माणूस जिद्दीनं पेटला पाहिजे. सुविचाराचे लेखक होते जीवन साळोखे.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. आता ऐकूया आजची काही ठळक दिनविशेष. आज 11 ऑक्टोबर संगणक शास्त्रज्ञ डॉक्टर विजय भटकर यांचा आज वाढदिवस. चित्रपटसृष्टीचे महानायक अमिताभ बच्चन यांचाही आज वाढदिवस. आज अभिनेत्री दीनव पाठक यांचा स्मृती दिन. अभिनेत्री निशिगंधा वाड, अभिनेते रोहित रॉय यांचा आज वाढदिवस. आज आहे आंतरराष्ट्रीय बालिका दिवस. हे होते आजचे काही ठळक दिनविशेष.
1: शब्दांची साथ, सुरांची बरसात, माहितीचा विश्वासार्ह प्रवास, आपुलकीचं नातं, आपला आवाज, आकाशवाणी कोल्हापूर म्हणजे

0: परंपरेचा सोनेरी साज.
1: तुम्ही दारू, धूम्रपान किंवा अंमली पदार्थांना नाही म्हणू शकत? मदत मिळवण्यासाठी टेलिमानसला 144416 वर कॉल करा.
2: FM बँड 102.7 मेगाहर्ट्झ वर आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे ठीक 7 वाजले. सकाळ झाली स्मार्ट निर्णयाची, शिवसमर्थ गुंतवणूक सर्वाधिक फायद्याची. ऐकूया साहित्यविषयक कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके. आज या कार्यक्रमात शकुंतला कुंभार यांचा ललितबंध जन्म बाईचा.

आज सकाळी सकाळी मी कामात दंग होते. अचानक माझी नजर माझ्या चिमुकल्या 4 वर्षाच्या मुलीकडे गेली. तिच्या हाती एक छोटीशी सुंदर बाहुली होती, अगदी मऊशार कपड्यात गुंडाळलेली. आणि ही एवढीशी चिमुकली त्या बाळाला सांगत होती, हे बघ बाळा, अगावपणा नाही हं करायचा, अगदी व्यवस्थित राहायचं, इकलं तिकलं अजिबात फिरायचं नाही हं. खरं तर पहिल्यांदा मला तिच्या बोबड्या शब्दांचं फार कौतुक वाटलं, पण नंतर मात्र फक्क दिशी डोक्यात प्रकाश पडला. एवढीशी पोर जिला त्या शब्दांचा अर्थही माहीत नाही, इतकं मोठं आणि जबाबदार शब्द ती बोलत होती. कारण खरं तर ह्या अटी आणि हे नियम फक्त आणि फक्त स्त्रियांनाच लागू होतात असं मला वाटतं. खरं तर स्त्रीचा हा प्रवास गर्भातच सुरू होतो. तिच्या जीवनाची खरी लढाई ही तिच्या गर्भावस्थेतूनच सुरू होते. एखादी स्त्री आई होणार आहे हे समजल्यानंतर प्रत्येकाला मात्र एवढंच वाटतं की मुलगा व्हावा. एकदा मुलगा झाला म्हणजे सुटका झाली. खरं तर आईला कधीच फरक पडत नसतो की आपल्या पोटात वाढणारा अंकुर हा मुलगा आहे की मुलगी, पण समाजाला मात्र याच्याशी फारच देणं घेणं असतं. मुलीची लक्ष्मी म्हणून स्वीकार करणारी लोक फारच कमी असतात. मेरे घर आई एक नन्ही परी असे म्हणणाऱ्यांची संख्या दुर्मिळच असते, नाही का? मला आठवतं माझ्या लहानपणी गावामध्ये एका महिलेला सलग 4 मुली झाल्या होत्या, आणि आश्चर्य म्हणजे 5वी ही मुलगी जन्माला आली. त्यापेक्षाही मोठं आश्चर्य म्हणजे त्या 5व्या मुलीचं स्वागत ही त्यांच्या घरच्यांनी अगदी धुमधडाक्यात केलं होतं. खरं तर त्या काळचं ते सर्वात मोठं आश्चर्य होतं. त्यांच्या दारावरून येणारे जाणारे त्यांच्याकडे वेगळ्याच आविर्भावानं बघत होते. येणाऱ्या जाणाऱ्यांना जणू असं म्हणावंसं वाटत होतं, काय डोकं बिकं फिरलं की काय या माणसाचं, 5 पोरी झाल्या तरीही फटाके उडवतोय. खरं तर आज परिस्थिती थोडीफार बदलली आहे, पण आजही आपली विचारसरणी फारशी बदललेली नाही. आता मुलगी किंवा स्त्रीचा जन्म कोठे आणि कशा परिस्थितीत होतो त्यावर बरंच काही अवलंबून असतं. अगदी श्रीमंताघरच्या मुलींना अग्निपरीक्षा द्यावी लागत नाही असे अजिबात नाही, पण आगीच्या दाहाची तीव्रता मात्र थोडीशी कमी होते. पण संघर्ष हा आलाच. मुलगी म्हणून जन्मलेली ही पोर वयाआधी जबाबदार बनते. लहानपणापासूनच तिला घराची, भावंडांची जबाबदारी कशी निभवायची हे अजिबात सांगावं लागत नाही. एक मुलगी म्हणून ती आईचं प्रतिबिंब बनते, बापाचा आधार बनते, तर भावंडांसाठी आई बनते. नात्यांची आणि जबाबदाऱ्यांची भली मोठी माळ तिची वाट पाहत असते. लग्न झाल्यानंतर ती कितीही कर्तव्यगार असली तरी आपला नवरा, सासर हे तिच्यासाठी फार महत्वाचं होऊन बसतं. त्यानंतर जेव्हा ती आई होते तेव्हा मात्र ती स्वतःची अजिबात उरत नाही. संपूर्ण घराची, संसाराची जबाबदारी अगदी प्रेमानं, आपुलकीनं आणि भान हरपून करत असते. पण खरंच बघा ना, जी स्त्री कोणत्याही भूमिकेत का असेना, ती इतकं भान हरपून जाते, स्वतःला इतकं सर्वांसाठी झोकून देते की ती मात्र स्वतःच स्वतःचं अस्तित्व कधी विसरून जाते हे तिलाही समजत नाही. या सगळ्याच्या बदल्यात तिच्या फार काही अपेक्षा नसतात, घरच्यांचं भरभरून प्रेम आणि विश्वासाचा एक हात. पण एवढं करूनही तिला एकच पुरस्कार मिळतो. काय काम असतं बायकांना घरात, काय काम करतात त्या, जगापेक्षा वेगळं असं तुम्ही

मी काय काम करता असे प्रश्न करणाऱ्यांना हा प्रश्न नेहमीच विचारावासा वाटतो. खरंच जमेल का तुम्हाला फक्त एक दिवस स्त्री म्हणून, आई म्हणून, बहीण म्हणून, पत्नी म्हणून, मुलगी म्हणून, मैत्रीण म्हणून जगायला? या प्रश्नांची उत्तरं स्वअनुभवातूनच मिळू शकतात, नाही का? कारण जावे त्याच्या वंशा तेव्हाकडे. खरंच तिचा जन्मापासून ते अखेरच्या श्वासापर्यंतचा प्रवास इतके

तेव्हा कळे. खरंच तिचा जन्मापासून ते अखेरच्या श्वासापर्यंतचा प्रवास इतक्या घाईत निघून जातो की तिलाही कळत नाही. मग शब्द ओठावर रेंगाळतात, जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा.

0: ऐशी अखिल रसिके या साहित्यविषयी कार्यक्रमात आज आपण शकुंतला कुंभार यांचा ललितबंध ऐकलात, जन्मबाईचा. सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून पुन्हा प्रसारित करण्यात आला.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, सध्या आपण दुष्काळाची परिस्थिती अनुभवतो आहोत. मग अशा परिस्थितीत आपल्या पशुधनासाठी पुरेसा आणि पौष्टिक चारा कसा उपलब्ध करून द्यायचा, चाऱ्याची बचत, योग्य नियोजन, जनावरांचं आरोग्य यासाठी काय काळजी घ्यायची, या विषयावरती पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर अजय दुर्गे यांच्याशी थेट संवाद साधा. दुष्काळातील पशु चारा नियोजन याविषयी आपले प्रश्न थेट विचारा मंगळवारी 13 ऑक्टोबरला सकाळी 11 ते 12 या वेळेत. यासाठी आमचा फोन नंबर आहे 0231-2652-624. फोन नंबर पुन्हा एकदा 0231-2652-624.
0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. सकाळचे 7:07 होत आहेत. यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत. दरम्यान काही माहिती, संदेश आणि जाहिरातींसाठी आकाशवाणीचं पुणे केंद्र.

0: मतदार यादीत तुमचं नाव नसल्यास किंवा तुम्ही नवमतदार असल्यास आज बीएलओ तुमच्या मतदान केंद्रांवर उपलब्ध आहेत. या संधीचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECI नेट या मोबाईल ऍपवर ऑनलाईन नोंदणीची सुविधाही उपलब्ध.
1: श्रोते हो, अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या राज्यस्तरीय प्रसारणात अभियांत्रिकी, पर्यटन, संगीत, मैत्री, रेडिओ श्रोता ते निवेदक या क्षेत्रात मुसाफिरी करणाऱ्या मिलिंद श्रीखंडे यांची कैलाश शिंदे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
2: कराडला मी सारदी व्याख्यान मला व्हायच्या, तर तिथे गिरिजा कीर, यशवंतराव चव्हाणांचे पण मी व्याख्यान ऐकलेलं, गिरिजा कीर म्हणून लेखिका आहेत, त्यांचं व्याख्यान ऐकलेलं आहे. नंतर गाण्यांची तर आवड मला होती, रेडिओ सुलन, पुणे आकाशवाणी. पुणे आकाशवाणी काय करतो ते सांगली केंद्र पुणे आकाशवाणीचेच कार्यक्रम सगळं त्या काळी आम्ही ते नवनाट्य पण रात्रीचे ऐकतो. त्यामध्ये मला वाटसरू नवनाट्य खूप आवडायचं, पुरुषोत्तम जोशी आणि व्यंकटेश माडगूळकर नाटक आहे. आपल्या आवडला आम्ही पत्राद्वारे सहभागी व्हायचो, त्यावेळी पुणे कार्यक्रम वगैरे काही
3: नव्हते तेव्हा.
1: मंगळवार दिनांक 13 ऑक्टोबरला सायंकाळी 6:30 महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रासह आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर जरूर ऐका अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांचा कार्यक्रम.
4: नमस्ते छोट्या मित्रमैत्रिणींनो, यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमामध्ये संस्कृती स्कूल उंड्रीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत.
5: गप्पा, अरे पण आपण कोण आहोत हे तर आधी सांगायला हवं ना.
6: अरे हो, विसरलोस बरं का. आम्ही आहोत संस्कृती स्कूल उंड्रीचे विद्यार्थी.

0: साडेसहा वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते सुमित श्रीबाद.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
3: आता ऐकूयात प्रादेशिक बातम्या.
4: आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पीक नुकसानीपोटी भरपाई दिवाळीपूर्वी देण्यासाठी नुकसानीची अचूक नोंद घेण्याच्या केंद्रीय पथकाच्या सूचना. दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं नियोजनबद्ध आणि गतिमान पद्धतीनं काम करावं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात, पुढील 9 दिवस होणार आदिशक्तीचा जागर. आणि भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज 20 षटकांचा तिसरा सामना. आता सविस्तर बातम्या. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पीक नुकसानीपोटी भरपाई दिवाळीपूर्वी मिळावी यासाठी पीक कापणी प्रयोग वेळेत पूर्ण करून नुकसानीची अचूक नोंद घ्यावी अशा सूचना केंद्रीय पथकाचे प्रमुख मुक्तानंद अग्रवाल यांनी दिल्या आहेत. राज्यातल्या विविध भागात दुष्काळाची तीव्रता वाढत असून त्याचा आढावा घेण्यासाठी केंद्र शासनाच्या केंद्रीय पथकाकडून काल प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली, त्यावेळी अग्रवाल बोलत होते. पथकाने बीड शहरालगतच्या पाली येथील बिंदुसरा तलावाची पाहणी करून पाणीसाठा आणि शहरासह परिसरातील पाणीपुरवठा स्थितीचा आढावा घेतला. सोयाबीनचे प्रलंबित पीक कापणी प्रयोग दिवाळीपूर्वी पूर्ण करावेत, दुष्काळाची तीव्रता निश्चित करण्यासाठी प्रत्यक्ष परिस्थिती आणि तांत्रिक आकडेवारीची पडताळणी करावी, पिण्याचं पाणी, जनावरांसाठी चारा आणि रोजगार उपलब्धतेचे प्रभावी नियोजन करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. या पथकानं सोलापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी पाहणी करून पीक नुकसान, पिण्याच्या पाण्याची टंचाई, भूजल पातळी, पाण्याची उपलब्धता तसंच रब्बी हंगामाच्या शक्यतांचा आढावा घेतला. धाराशिव तालुक्यातील करजखेडा आळणी आणि एडशी शिवारातील शेतपिकांची तर यवतमाळ इथं पथकाने कीट कापरा येथील गौरक्षण संस्थेला भेट देऊन चारा उपलब्धतेची माहिती घेतली. राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं नियोजनबद्ध आणि गतिमान पद्धतीनं काम करावं, पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेला प्राधान्य देऊन पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब अडवण्यासाठी जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबवावीत अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. यावर्षी राज्यात वॉटर कप अभियान सुरू होत असून या पार्श्वभूमीवर वर्षा निवासस्थानी आयोजित जलसंधारणविषयक बैठकीत ते काल बोलत होते. पाणी फाउंडेशनसह विविध स्वयंसेवी संस्थांच्या कामांना प्रशासकीय यंत्रणेनं सक्रिय सहकार्य करून जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी समन्वयातून या मोहिमेला गती द्यावी असंही फडणवीस यावेळी म्हणाले. राज्यातील 3.5 शक्तीपीठांच्या मंदिरांसह देवींच्या सर्वच मंदिरांमध्ये आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. अत्यंत भक्तिमय वातावरणात देवीचा जयघोष करत कोल्हापूरची श्री महालक्ष्मी अंबाबाई, तुळजापूरची श्री तुळजाभवानी, माहूरची श्री रेणुका माता आणि वणीची श्री सप्तशृंगी देवी या 3.5 शक्तीपीठांमध्ये विधिवत घटस्थापना होत आहे. सर्वच मंदिरांना विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट करण्यात आली आहे. भाविकांसाठी दर्शनरांगा, पिण्याचं पाणी, वैद्यकीय सुविधा आणि इतर व्यवस्थांकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. पुण्यातील श्री तांबडी जोगेश्वरी, श्री चतुशृंगी मंदिर आणि सारसबागेजवळील महालक्ष्मी मंदिरासह राज्यात इतरत्र देवीच्या मंदिरांमध्ये देखील आज नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. देवीची विविध रूपात पूजा, आरती आणि धार्मिक कार्यक्रमातून पुढचे 9 दिवस आदिशक्तीचा जागर केला जाणार आहे. घराघरात देखील आज पारंपरिक पद्धतीनं घटस्थापना करण्यात येत आहे. शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं राज्यभरात अनेक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रम देखील होणार आहेत. राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम, गुणवत्तापूर्ण आणि लोकाभिमुख करण्यासाठी 1 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर 2026 या कालावधीत राज्यव्यापी आरोग्य संवाद यात्रा आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. या माध्यमातून आरोग्यमंत्री थेट जनतेशी संवाद साधणार असून राज्यातील आरोग्य सेवांचा आढावा घेऊन त्यातील त्रुटी दूर करण्यावर भर दिला जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील 5 प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि 2 ग्रामीण रुग्णालयांच्या कामकाजाची वस्तुस्थिती जाणून घेतली जाणार आहे. माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानाशी या यात्रेची

0: अंगड घालून जनजागृती केली जाणार आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.
1: यंदाच्या हरभरा हंगामासाठी निवडा महाबीजचा जॅकी 92-58, जिरायती आणि बागायती शेतीसाठी योग्य, मररोगस प्रतिकारक्षम आणि हमखास भरघोस उत्पादन देणारे वाण. केंद्र शासनाच्या साथी पोर्टलद्वारे प्रमाणित असल्याने गुणवत्तेची खात्री, त्वरा करा. महाबीजचे बियाणे रास्त दरात उपलब्ध आहे. महाबीज, शेतकऱ्यांच्या विश्वासाचे नाव.
0: पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक क्षेत्रातील कारकिर्दीची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. यानिमित्त सुरू असलेल्या आमच्या विशेष वृत्तमालिकेत आज जाणून घेऊया स्वच्छ भारत या अभियानाविषयी.
2: स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात 2014 झाली. या अभियानामुळे स्वच्छता ही एक देशव्यापी लोकचळवळ बनली. या अभियानाअंतर्गत देशभरात 12 कोटींहून अधिक घरगुती शौचालयं बांधण्यात आली. या अभियानाचा परिणाम केवळ शौचालयांच्या बांधकामापुरता मर्यादित राहिला नाही. 2024 झालेल्या एका अभ्यासानुसार ज्या जिल्ह्यांमध्ये शौचालयांची संख्या जास्त होती तिथे अर्भक मृत्यूदर आणि 5 वर्षांखालील बालकांचा मृत्यूदर कमी असल्याचे आढळले. स्वच्छ सर्वेक्षणामुळे या अभियानाला स्पर्धेची जोड मिळाली. देशातील शहरं आणि गावांमध्ये स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि त्यातील नागरिकांचा सहभाग यामध्ये सुधारणा करण्यासाठी स्पर्धा सुरू झाली. ज्या शहरांनी चांगली कामगिरी केली त्यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑक्टोबर 2014 स्वतः या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. त्यानंतर देशातील नागरिकांना या अभियानात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले. त्यातूनच स्वच्छ भारत अभियानाला जन आंदोलनाचे स्वरूप प्राप्त झाले. स्वच्छ भारत अभियानामुळे स्वच्छता ही केवळ सरकारी जबाबदारी न राहता प्रत्येक नागरिकाची मूलभूत जबाबदारी बनली. आकाशवाणी बातम्यांसाठी
0: जलसुरक्षेसाठी पाण्याचं योग्य नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक असल्याचं केंद्रीय जलशक्ती राज्यमंत्री डॉ राजभूषण चौधरी यांनी म्हटलं आहे. पुण्यात हिंजवडी इथं आर्यन्स ग्रुपतर्फे आयोजित 3 दिवसीय AWTIS 2026 या तंत्रज्ञान आणि नवकल्पनाविषयक राष्ट्रीय परिषदेच्या समारोपात ते काल बोलत होते. देशाच्या विकासासाठी तंत्रज्ञान, नवकल्पना आणि लोकसहभाग यांची सांगड घालण्यावर त्यांनी भर दिला. नवी दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतर मंतर इथं नियोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काल दिल्ली पोलिसांनी विविध ठिकाणांहून आंदोलकांना ताब्यात घेत त्यांना आंदोलनस्थळी पोहोचण्यात मज्जाव केला. विविध ठिकाणांहून जवळपास 7,000 आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं. त्याशिवाय काही राजकीय नेत्यांना देखील ताब्यात घेण्यात आलं होतं. सुरक्षेच्या कारणास्तव दिल्ली पोलिसांनी या आंदोलनांना परवानगी नाकारली होती. जंतर मंतर बाहेर प्रचंड मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असून निमलष्करी दलाच्या जवान सह कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. दरम्यान दिल्ली आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानात देखील काल आंदोलन झालं. हे मैदान आंदोलनाची जागा नाही आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रतिबंधात्मक कारवाई करत मुंबई पोलिसांनी काल 200 जणांना ताब्यात घेतलं. पुण्यात देखील काल 88 आंदोलकांना पुणे पोलिसांनी अटक केली. पुण्यात आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. मात्र तरीही लाल महाल परिसरात जमलेल्या काही लोकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिलं. पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन अजूनही सुरू आहे. एसएम जोशी पूल आणि नवी पेठ परिसर आंदोलनाचं प्रमुख केंद्र बनले आहेत. सलग उपोषणामुळे प्रकृती खालावल्यानं 3 विद्यार्थ्यांनी वैद्यकीय सल्ल्यानुसार उपोषण मागे घेतलं. मात्र इतर विद्यार्थ्यांचा आपल्या मागण्यांसाठीचा सत्याग्रह सुरूच आहे. दरम्यान या आंदोलन प्रकरणी पुणे पोलिसांनी 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तसंच आंदोलनस्थळी विनापरवानगी ड्रोन उडवून चित्रीकरण केल्याप्रकरणी देखील स्वतंत्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. राज्यात विशेष सखोल पुनरीक्षणांतर्गत मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, वगळणे किंवा दुरुस्ती करण्यासाठी उद्यापर्यंत अंतिम मुदत आहे. नवमतदारांसह यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांसाठी आजही विशेष शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त येत्या 1 नोव्हेंबरला पुण्यात पुणे रन फॉर युनिटी 2026 या धावण्याच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. क्रिकेट. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 3रा T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना इंदूर इथं आज संध्याकाळी 7 होणार आहे. 5 सामन्यांच्या मालिकेत आतापर्यंत झालेल्या 2 सामन्यात भारत आणि वेस्ट इंडिजनं प्रत्येकी 1 विजय मिळवत बरोबरी साधली आहे. हवामान. मुंबईसह कोकण आणि विदर्भात उन्हाचा तडाखा वाढला आहे. येत्या 2 दिवसात मुंबई, ठाणे आणि कोकणात उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहण्याची शक्यता असून विदर्भात देखील उन्हाचा कडाका वाढण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पीक नुकसानीपोटी भरपाई दिवाळीपूर्वी देण्यासाठी नुकसानीची अचूक नोंद घेण्याच्या केंद्रीय पथकाच्या सूचना. दुष्काळी परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयानं नियोजनबद्ध आणि

0: गतिमान पद्धतीनं काम करावं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. शारदीय नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात, पुढील 9 दिवस होणार आदिशक्तीचा जागर. आणि भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज 20 षटकांचा तिसरा सामना. याबरोबरच आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार. प्रारूप मतदार यादीत तुमचं नाव नसल्यास किंवा तुम्ही नवमतदार असल्यास आज BLO तुमच्या मतदान केंद्रांवर उपलब्ध आहेत. या संधीचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECI नेट या मोबाईल ऍपवर ऑनलाईन नोंदणीची सुविधाही उपलब्ध.
1: श्रोते हो, अमृत कलश या ज्येष्ठ नागरिकांच्या राज्यस्तरीय प्रसारणात अभियांत्रिकी, पर्यटन, संगीत, मैत्री, रेडिओ श्रोता ते निवेदक या क्षेत्रात मुसाफिरी करणाऱ्या मिलिंद श्रीखंडे यांची कैलाश शिंदे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
2: कराडला मी सारदी व्याख्यान मला व्हायच्या, तर तिथे गिरिजा कीर, यशवंतराव चव्हाणांची पण मी व्याख्यान ऐकलं. गिरिजा कीर म्हणून लेखिका आहेत, त्यांचं व्याख्यान ऐकलेलं. नंतर गाण्यांची तर आवड मला होती, रेडिओ सुलन, पुणे आकाशवाणी. पुणे आकाशवाणी काय करतो ते सांगली केंद्र पुणे आकाशवाणीचेच कार्यक्रम सगळं सहज. त्या काळी आम्ही ते नवनाट्य पण रात्रीचे ऐकतो, त्यामध्ये मला वाटसरू नवनाट्य खूप आवडायचं. मी पुरुषोत्तम जोशी आणि व्यंकटेश माडगूळकर नाटक आहे, आपल्या आवडलं. आम्ही पत्राद्वारे सहभागी व्हायचो, त्यावेळी फोन इन कार्यक्रम वगैरे काही
3: नव्हते तेव्हा.
1: मंगळवार दिनांक 13 ऑक्टोबरला सायंकाळी 6:30 महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रासह आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर जरूर ऐका अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांचा कार्यक्रम.
4: अहो काकू, रस्त्यावर कचरा टाकता? कचरा कुंडी तर टिकडे.
5: हो रे बाबा, कचरा कुंडीतच कचरा टाकायला हवा. मी केला आज कंटाळा, पण आता नाही करणार.
4: तुम्ही स्वच्छतेची शपथ नाही घेतली? आम्ही तर शाळेत घेतलीये.
5: आता मी पण घेते.
6: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
7: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.
8: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र. आज सकाळी 7:25 अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:15 रुचिरा मसाले खवेगिरी आणि 8:40 चिंतन हा चिंतामणी हे प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून आपण ऐकू शकाल.

श्रोतेवासपासून शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ होत आहे. कोल्हापूर शहरातील मुख्य पार्किंग ठिकाणं याप्रमाणे आहेत: मेन राजाराम हायस्कूल, दुचाकी चारचाकी, बिंदू चौक चारचाकी, डॉक्टर झाकीर हुसेन माध्यमिक शाळा ससुरबाग चारचाकी, शाहू स्टेडियम परिसर चारचाकी मिनीबस, शिवाजी स्टेडियम परिसर चारचाकी मिनीबस, प्रायव्हेट हायस्कूल चारचाकी, न्यू हायस्कूल पेटाळा मैदान चारचाकी, गांधी मैदान चारचाकी, खानविलकर पेट्रोल पंप 100 फुटी रोड, मिनीबस आणि ट्रॅव्हल्स, फिनस कॉर्नर गाडी अड्डा चारचाकी, पंचगंगा नदीघाट मिनीबस आणि ट्रॅव्हल्स, निर्माण चौक मिनीबस आणि ट्रॅव्हल्स, MLG हायस्कूल दुचाकी, अरविंद ख्रिश्चन हायस्कूल मैदान चारचाकी, एस्टर पॅटर्न हायस्कूल मैदान मिनीबस आणि ट्रॅव्हल्स, शाहू दयानंद हायस्कूल मैदान चारचाकी मिनीबस, तपोवन मैदान कळंबा मिनीबस ट्रॅव्हल्स, सरस्वती टॉकी शेजारी बहुमजली पार्किंग दुचाकी आणि चारचाकी अशी पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे. याचा बाहेरून येणाऱ्या नागरिकांनी आणि भक्तांनी लाभ घ्यावा.

0: अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम।
1: श्रोते हो, आता ऐकूया प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी आपली मराठी।
2: अभिजात मराठी आपली मराठी।

0: श्रोते हो नमस्कार. अभिजात मराठी आपली मराठी या कार्यक्रमात मी वासंती काळे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, मराठी भाषा विभागांतर्गत भाषा संचालनालय हे परिभाषा कोश आणि शब्दकोश याविषयी कामकाज करतं. शासन व्यवहार कोश हा महाराष्ट्र शासनाच्या शासकीय आणि प्रशासकीय कामकाजात वापरल्या जाणाऱ्या इंग्रजी संज्ञा, शब्द, वाक्प्रयोग इत्यादींना प्रमाणित आणि सुसंगत, सुलभ, अर्थपूर्ण मराठी पर्याय उपलब्ध करून देणारा प्रशासन उपयोगी द्विभाषा कोश आहे. याविषयी आपण मागील भागात जाणून घेतलं. हा संवाद आपण या भागातही चालू ठेवणार आहोत. त्यासाठी भाषा संचालनालयातील पर्यवेक्षक संदीप साबळे सर आपल्याकडे आलेले आहेत. सर नमस्कार, आपलं या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत.
1: नमस्कार मॅडम.
0: सर, शासन व्यवहार कोशाविषयी आपण माहिती घेतोय, तर शासकीय अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना या शासकीय व्यवहार कोशाचा कसा आणि काय उपयोग होतो याविषयी जरा सांगा.
1: शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना आपली कर्तव्ये भाषेच्या माध्यमातून पार पाडावी लागतात. ही कर्तव्ये पार पाडत असताना कार्यालयांमध्ये पत्रव्यवहार करणं, टिप्पणी लेखन करणं, मसुदा लेखन करणं, शासकीय परिपत्रक तयार करणं, शासकीय अहवाल तयार करणं, शासन निर्णय, शासकीय अधिसूचना काढणं, तसंच इंग्रजी दस्तऐवजांचा मराठीमध्ये अनुवाद करणं आणि मराठी मसुद्याचे भाषिक परीक्षण करणं अशा वेगवेगळ्या प्रकारची कामं पार पाडावी लागतात. ही कामं कधी तातडीची असतात, अतिमहत्वाची कामं असतात. अशा तातडीच्या व अतिमहत्वाच्या प्रसंगी शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासन व्यवहार कोश हा नेहमीच मार्गदर्शक ठरत असतो. ज्यावेळेला आपण एखाद्या शासकीय कार्यालयांमध्ये जातो त्यावेळेला शासकीय कार्यालयातील जे अधिकारी व कर्मचारी असतात त्यांच्या टेबलवर आपल्याला शासन व्यवहार कोश हा केवळ नजरेसच पडत नाही, तर तो त्यांचा मार्गदर्शक म्हणून काम करीत असतो मॅडम.
0: सर, हे झालं शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बाबतीत, परंतु सर्वसामान्य नागरिकांना देखील या शासन व्यवहार कोशाचा उपयोग होतो का आणि कशा प्रकारे होतो याविषयी सांगा.
1: शासकीय व्यवहारातील भाषा सर्वसामान्य नागरिकाला समजणं हे लोकाभिमुख प्रशासनाचं महत्वाचं अंग आहे. लोकशाहीत लोकांची भाषा हीच राज्यकारभाराची भाषा असली पाहिजे हा एक मुख्य शासनाचा उद्देश आहे. शासनाची जी काही धोरणं असतात, निर्णय असतात, काही सूचना असतात, या शासन व्यवहार कोशामुळे नागरिकांना समजण्यास मदत होते. त्याचबरोबर सामान्य नागरिकांना वेगवेगळ्या संदर्भात शासनाकडे पत्रव्यवहार करावा लागतो. हा पत्रव्यवहार करताना शासन व्यवहार कोशामुळे हा पत्रव्यवहार करणं अतिशय सुलभ जातं. उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याला किंवा नागरिकाला शासकीय

0: की अर्ज भरायचा आहे, तर शासकीय अर्ज भरत असताना ऍप्लिकेशन डिक्लेरेशन अंडरटेकिंग याचा नेमका अर्थ काय, व्हेरिफिकेशन याचा नेमका अर्थ काय, हा मराठी अर्थ या शासन व्यवहार कोशामुळे सामान्य नागरिकांना समजतो.
1: नक्कीच.
0: ऍप्लिकेशन म्हटलं की अर्ज, डिक्लेरेशन म्हटलं की घोषणापत्र, अंडरटेकिंग म्हटलं की हमी, व्हेरिफिकेशन म्हटलं की पडताळणी, हे मराठी पर्याय सहजपणे नागरिकांना कळतात. दुसरं असं की कायद्याच्या संदर्भात सामान्य नागरिकांचा कायद्याचा जो व्यवहार आहे त्या कायद्याच्या व्यवहाराशी संबंध येत असतो. उदाहरणार्थ पिटिशन म्हटलं की त्यांना ती याचिका आहे असं समजतं, अफिडेव्हिट म्हटलं की ते शपथपत्र आहे, किंवा आपण सहज म्हणतो की मला कोर्टामध्ये साक्ष द्यायची आहे, हा साक्ष देखील हा शब्द किंवा मराठी पर्याय या शासन व्यवहार कोशामुळे सामान्य नागरिकांना समजतो. आणखी एक उदाहरण द्यायचं म्हटलं तरी सामान्य शेतकरी, त्या शेतकऱ्याला आपल्या बँकेमध्ये काही ग्रँट आली, काही फंड आला, तर सामान्य शेतकरी देखील शासनाचं मला हे अनुदान मिळालं, शासनाचा हा निधी मला मिळाला, तर असे शब्द हे शेतकरी देखील वापरू लागलेले आहेत. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना नोकरीच्या संदर्भात वेगवेगळ्या ठिकाणी अर्ज करावे लागतात, मग या नोकरीच्या अनुषंगानं काही मराठी पर्याय त्यांच्या तोंडवळी पडलेले आहेत. उदाहरणार्थ अपॉइंटमेंट म्हटलं की नियुक्ती, रिक्रुटमेंट म्हटलं की भरती, प्रमोशन म्हटलं की पदोन्नती, पोस्टिंग म्हटलं की पदस्थापना, सिनियरिटी म्हटलं की वरिष्ठता. म्हणजे इंग्रजी संज्ञांना असे नेमके व अचूक पर्याय या शासन व्यवहार कोशामुळे दिले जातात, आणि हे मराठी पर्याय आता व्यवहारामध्ये रूढ झालेले आहेत, आणि सामान्य माणूस हा त्याचा अगदी सहजपणे व्यवहारामध्ये वापर करताना दिसून येत आहे. म्हणजे या कोशामुळे शासन आणि नागरिक यांच्यामधले जे काही भाषिक अडथळे आहेत ते भाषिक अडथळे आता कमी व्हायला लागलेले आहेत. प्रशासनाची जी भाषा शैली आहे किंवा प्रशासनाविषयीची जी माहिती आहे, ही माहिती तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या शासन व्यवहार कोशामुळे खूपच मदत झालेली आहे. अशा प्रकारे शासन आणि सामान्य माणूस यांच्यातील भाषिक दुरावा कमी करण्यामध्ये शासन व्यवहार कोशानं अत्यंत मोलाची भूमिका बजावलेली आहे मॅडम.
1: नक्की सर, कारण आम्ही जेव्हा वृत्तपत्र वाचतो त्यावेळेला सुद्धा हे शासनाच्या योजना आणि जे काही मदत असते तर त्याचे हे पर्यायी शब्द जे आत्ता आपण उल्लेख केले ते न्यूजपेपरमध्ये असतात, आणि मग त्यामुळे आम्हाला ते आता अंगवळणी पडलेत किंवा समजायला लागलेले आहेत आणि सर्वसामान्यांपर्यंत सुद्धा आपण म्हटल्याप्रमाणे ते पोहोचलेले आहेत. सर, या शासन व्यवहार कोशाची देखील आजच्या काळातही गरज आहे असं आपल्याला वाटतं का?
0: हो नक्कीच मॅडम, आजच्या काळात देखील हा शासन व्यवहार कोश नक्कीच सर्वसामान्यांना देखील उपयोगी पडतो. जसं की आपण यापूर्वीही सांगितलं, शासकीय कार्यालयातले अधिकारी कर्मचारी विद्यार्थी नागरिक असतील, सामान्य लोक असतील, त्यांना आजही या शासन व्यवहार कोशाची गरज आहे. आणि ती गरज मुद्रित स्वरूपात जशी आहे तशी ऑनलाईन स्वरूपात देखील आहे. म्हणजे हा शासन व्यवहार कोश आज मुद्रित स्वरूपात उपलब्ध आहे, ऑनलाईन अशा स्वरूपातही उपलब्ध आहे. आता ज्या ज्या वेळी शासकीय कर्मचाऱ्यांना काही संदर्भ पाहावे लागतात, टिप्पणी लिहिताना, पत्रव्यवहार करताना, त्यावेळेला हे संदर्भ पाहण्यासाठी हा शासन व्यवहार कोश सहज उपलब्ध होतो. ज्या वेळेला कार्यालयांमध्ये काही बैठकी किंवा चर्चांचं आयोजन केलं जातं त्यावेळेला त्वरित संदर्भ देण्यासाठी हा शासन व्यवहार कोश उपयुक्त ठरतो. जी काही ग्रंथालयं आहेत त्या ग्रंथालयांमध्ये विद्यार्थी असतील, अध्यापक असतील, शिक्षक असतील, भाषेचा अभ्यास करणारे काही संशोधक असतील, यांच्यासाठी हा देखील शासन व्यवहार कोश कायमस्वरूपी संदर्भ साहित्य म्हणून वापरला जातो. त्याचबरोबर शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जातं. हे प्रशिक्षण अनेक चांगल्या प्रशिक्षण संस्थांमार्फत दिलं जातं. या प्रशिक्षण संस्थांमध्ये देखील प्रशासनिक लेखन कसं करावं याचं मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यासाठी शासन व्यवहार कोश नक्कीच आजही गरजेचा आहे, आणि तो आजच्या काळात देखील उपयुक्त असल्याचं सिद्ध झालेलं आहे.
1: सर, वेगवेगळ्या कोशांमुळे मराठी भाषेचा विकास होतो, ते शब्द सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतात हे आम्ही बघतच आलो आताच्या वेगवेगळ्या भागांमध्ये, तर या शासन व्यवहार कोशाची देखील मराठी

0: मराठी भाषेच्या विकासातली भूमिका आहे का आणि ती कशा प्रकारे स्पष्ट कराल आपण?
1: शासन व्यवहार कोशाने मराठी भाषेच्या विकासामध्ये अत्यंत महत्वाची आणि मोलाची भूमिका बजावलेली आहे. शासन व्यवहार कोश हा केवळ कार्यालयीन किंवा शासकीय व्यवहारातील संदर्भ ग्रंथ नाही, तर तो मराठीच्या आधुनिक शब्दसंपत्तीच्या विकासातील एक महत्वाचा आधार बनलेला आहे. शासन व्यवहार कोशातील मराठी पर्यायांचा उपयोग व वापर आज देखील शालेय व महाविद्यालयीन स्तरावरील जे विद्यार्थी आहेत, अभ्यासक आहेत, संशोधक आहेत, यांना त्या मराठी पर्यायांचा आज देखील उपयोग होतो. अभ्यासकांनी संशोधकांनी वेगवेगळ्या विषयांवर लिहिलेले जे ग्रंथ आहेत त्या ग्रंथांमध्ये देखील या कोशाचा उपयोग होतो. त्याचबरोबर वृत्तपत्र, दूरदर्शन, आकाशवाणी यांसारखी जी काही प्रसारमाध्यमं आहेत या प्रसारमाध्यमांमध्ये देखील या शासन व्यवहार कोशाचा वापर होताना दिसून येत आहे. म्हणजेच मराठी भाषेच्या विकासामध्ये शासन व्यवहार कोशाची भूमिका प्रभावी राहिलेली दिसून येते.
0: सर, आपण मगाशी म्हणालात की मुद्रित आणि ऑनलाईन अशा दोन्ही स्वरूपात उपलब्ध असणं काळाची गरज आहे. तर हा शासन व्यवहार कोश ऑनलाईन उपलब्ध करून दिलेला आहे का आणि कोणत्या संकेतस्थळावर आहे याविषयी जरा आमच्या श्रोत्यांना सांगा.
1: हो, नक्की मॅडम. हा जो शासन व्यवहार कोश आहे हा ऑनलाईन उपलब्ध आहे. भाषा संचालनालयाच्या संकेतस्थळावर हा शासन व्यवहार कोश उपलब्ध आहे. त्याचबरोबर या संकेतस्थळावर विविध कोश व परिभाषा कोश उपलब्ध असून या शासन व्यवहार कोशामध्ये जवळजवळ 30,000 शब्दांचा मराठी पर्यायांचा खजिना आहे. हे मराठी पर्याय आज ऑनलाईन आपल्याला सर्च करता येतात. त्याचबरोबर भाषा संचालनालयानं शासन शब्दकोश भाग एक नावाचं मोबाईल ॲप्लिकेशन म्हणजे भ्रमणध्वनी उपयोजक विकसित केलेलं आहे. आणि या उपयोजकामध्ये शासन व्यवहार कोश, कार्यदर्शिका, प्रशासन वाक्प्रयोग, न्यायव्यवहार कोश, पदनाम कोश, वित्तीय शब्दावली यांसारखे भाषा संचालनालयाचे सामान्य नागरिकांना उपयुक्त असणारे हे कोश आज देखील ऑनलाईन उपलब्ध आहेत. आणि हे शासन भ्रमणध्वनी उपयोजक गुगल प्ले स्टोरवरून सामान्य जनतेला, नागरिकांना डाउनलोड करून घेता येतं. आणि या कोशाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे की या कोशासाठी इंटरनेटची गरज नाही. तो ऑफलाईन स्वरूपात देखील उपलब्ध आहे. भाषा संचालनालयाचे हे सर्व शब्दकोश व परिभाषा कोश डायरेक्टोरेट .marathi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
0: सर, एकंदरीतच आपल्या चर्चेवरून असं कळतंय की हे शासन व्यवहार कोश आहे हा मराठी भाषेची एकरूपता, अचूकता, सुसूत्रता आणि परिणामकारकता वाढवणारा महत्वाचा संदर्भ ग्रंथ आहे आणि शासकीय कामकाजात वापरल्या जाणाऱ्या विविध इंग्रजी संज्ञा, वाक्प्रयोग, प्रशासकीय संकल्पनांना मराठीत पर्याय उपलब्ध करून देणं आणि विविध शासकीय विभागांमध्ये परिभाषेची एकरूपता निर्माण करणं, शासन आणि नागरिक यांच्यातील भाषिक दुरावा कमी करणं, शासकीय कार्यालय, ग्रंथालय, प्रशिक्षण संस्था, मंत्रालयीन विभाग, अनुवादक, शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि अध्यापक, संशोधक, मराठी भाषेचा अभ्यास करणारे विद्यार्थी यांच्यासाठी हा एक मौलिक ग्रंथ आहे आणि तो प्रमाणित मराठी भाषेमध्ये आहे असं आपल्याला नक्की म्हणता येईल. सर, आज आपण इथं आलात आणि आम्हाला शासन व्यवहार कोशाविषयी खूप छान माहिती सांगितलीत. आपले खूप खूप आभार.
1: धन्यवाद मॅडम.
0: श्रोते हो, आपली मतं, सूचना, अभिप्राय याविषयी आम्हाला नक्की कळवा. आपली मराठी 210@gmail.com या ईमेलवर आमच्याशी नक्की संपर्क साधा. पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी सकाळी 7:25. वासंती काळे आपला निरोप घेते. नमस्कार.
2: अभिजात मराठी, आपली मराठी. अभिजात मराठी.

0: अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम श्रोते हो आताच आपण ऐकला.
1: अभिजात मराठी आपली मराठी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करण्यात आला. 7:40 झालेत. ऐकूया सुगम संगीत.

वाडीला आलात तर भेट द्याच. गोड गोड फॅशन साठी सांगली कोल्हापुरातून नावारूपाला येणाऱ्या गोंडस बेबी अँड किड्स शॉप शिरोळला.

0: अनुराधा पौडवाल यांनी गायलेला शांताराम नांदगावकर यांचं सुगम गीत ऐकलं. या गीताबरोबरच भावगीतांचा हा कार्यक्रम समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. 7:50 झाली आहेत.
1: श्रोते हो, करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात अंबाबाई मंदिरातील आजच्या नित्यपूजेची माहिती आता आपण ऐकूया ऍडव्होकेट प्रसन्न मालेकर यांच्याकडून.
2: श्रोते हो, नमस्कार. आज नवरात्र महोत्सवातली प्रतिपदा. हा दिवस घटस्थापनेचा दिवस म्हणून ओळखला जातो. या घटस्थापनेच्या दिवशी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाईच्या मंदिर प्राकारात अगदी सकाळपासूनच लगबग असते. भाविकांची दर्शनासाठी तर गर्दी असतेच, पण याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती आणि देवीचे श्रीपूजक त्याच्याचबरोबर क्षेत्रोपाध्याय ही सगळी मंडळी देवीच्या घटस्थापनेच्या तयारीत असतात. सकाळी साधारणपणे 8:30 देवीची षोडशोपचार पूजा सुरू झाल्यानंतर घटस्थापनेचे विधी सुरू होतात. पुण्यावाचन, मातृका पूजन, नांदी श्राद्ध असे सगळे विधी झाल्यानंतर देवीची घटस्थापना करण्यासाठी क्षेत्रोपाध्याय आणि राजोपाध्याय संकल्पयुक्त पद्धतीनं खातेदार मुनीश्वरान करवी जगदंबेची घटस्थापना करवतात. आणि या घटस्थापनेचा सगळ्यात महत्वाचा भाग असतो तो करवीर निवासिनीची जी उत्सव मूर्ती आहे, ती उत्सव मूर्ती जी एरवी देवीच्या उजव्या बाजूला असते ती आणून देवीच्या या घटाजवळ स्थापित केली जाते. आणि त्यानंतर बाहेरच्या बाजूला तोफेची सलामी होऊन घटस्थापना झाली हे सगळ्या कोल्हापूरला समजतं. दुपारच्या वेळेला देवीची अलंकार पूजा होईल आणि रात्री सुरू होईल तो आनंद सोहळा अर्थात पालखी सोहळ्याचा. परंपरेप्रमाणे 7 टप्प्यावरची गायन सेवा घेऊन देवी गरुड मंडपात सदर सिंहासनावर विराजमान होईल. तोफेच्या सलामीनंतर देवीचा हा सदर सिंहासनावरचा दरबार संपन्न झाला की आई आज जाईल आणि मग कापूरारती शंखतीर्थ होऊन देवीची अलंकार पूजा उतरली जाईल. नवरात्रातली प्रतिपदा आजपासून प्रत्येक घरी नंदादीप, घटस्थापन या सगळ्यांनी नवरात्र महोत्सवाला सुरुवात होते आणि हा आनंद सोहळा सुरू राहील इथून पुढे 9 दिवसापर्यंत.

करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी अर्थात अंबाबाई मंदिरातील आजच्या नित्यपूजेची माहिती आताच आपण ऐकलीत ऍडव्होकेट प्रसन्न मालेकर यांच्याकडून.

0: श्रोते हो, सोमवारी 12 ऑक्टोबरला सकाळी 10:30 माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका डॉक्टर चंद्रहास कापडी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍपवर।
1: शेतकरी बंधू भगिनींनो, सध्या आपण दुष्काळाची परिस्थिती अनुभवतो आहोत, मग अशा परिस्थितीत आपल्या पशुधनासाठी पुरेसा आणि पौष्टिक चारा कसा उपलब्ध करून द्यायचा, चाऱ्याची बचत, योग्य नियोजन, जनावरांचं आरोग्य यासाठी काय काळजी घ्यायची, या विषयावरती पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर अजय दुर्गे यांच्याशी थेट संवाद साधा। दुष्काळातील पशु चारा नियोजन याविषयी आपले प्रश्न थेट विचारा मंगळवारी 13 ऑक्टोबरला सकाळी 11 ते 12 या वेळेत। यासाठी आमचा फोन नंबर आहे 0231-2652-624। फोन नंबर पुन्हा एकदा 0231-2652-624।
2: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण। आमच्या कार्यक्रमाविषयी निवेदन, आज सकाळी ठीक 9:30 कायदेविषयी बोलू काही, यामध्ये महिलांचा वारसा हक्क याविषयी ॲडव्होकेट तन्मय केतकर यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा आपण ऐकू शकाल। वेळ लक्षात घ्या, आज सकाळी ठीक 9:30 आम्ही प्रसारित करू आपली आवड। 10:30 जागतिक बालिका दिनानिमित्त विशेष कार्यक्रम तिच्या स्वप्नांना आकाश देऊया, मुलाखतींवर आधारित हा कार्यक्रम आहे। ही निर्मिती आहे छत्रपती संभाजीनगर आकाशवाणीची। 11:00 आपण ऐकू शकाल गप्पागणी हा फोन इन कार्यक्रम, यामध्ये नवरात्रोत्सव सोहळा शांततेत आणि सुव्यवस्थेत पार पाडावा याकरिता एक नागरिक म्हणून आपली जबाबदारी काय आहे या विषयावर श्रोत्यांनी व्यक्त केलेली मतं आणि त्यांच्या आवडीची गीतं आपण ऐकू शकाल। वेळ लक्षात घ्या, आज सकाळी ठीक 11:00 आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण। यानंतर ठीक 8:00 समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत।

0: चटकदार कार्यक्रम रुचिरा मसाले खवैये गिरी।
1: रुचिरा मसाले खवैये गिरी या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत रुचिरा मसाले बाजार गेट कोल्हापूर।

0: भक्ती मांगल्याचे क्षण आनंदाने द्विगुणित करण्यासाठी असल केशर बदाम पिस्ता युक्त रुचिरा केशरी दूध मसाला।
1: नमस्कार श्रोते हो, रुचिरा मसाले खवयगिरी या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आणि ऐश्वर्याचा नमस्कार। मंडळी, आज आहे घटस्थापना। आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात होतीये। देवी मातेचं पूजन करून तिची उपासना करण्याचे हे 9 दिवस। आपल्या देशात नवरात्र वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या राज्यांमध्ये सुद्धा साजरं केलं जातं। काही मैत्रिणी नवरात्राचे 9 दिवस उपास करतात। वेगवेगळे उपासाचे पदार्थ सुद्धा या 9 दिवसात केले जातात, पण बरेचदा आपल्याला कधी कधी गडबडही असते आणि मग अशा वेळेला एखादं उपासाचं इन्स्टंट पीठ आपल्याजवळ असेल तर त्यापासून आपण पटकन काहीतरी करू शकतो। तर हे उपासाचं इन्स्टंट पीठ कसं करायचं ते आज सुरुवातीला मी तुम्हाला सांगणार आहे। या पीठापासून आपण अप्पे किंवा साधं थालीपीठ सुद्धा करू शकतो। तर हे इन्स्टंट पीठ कसं करायचं ते बघा। हं, यासाठी आपल्याला लागणार आहेत 2 वाट्या मखाणे, 1 वाटी साबुदाणा, 1 वाटी भगर अर्थात वरीचे तांदूळ, 1 वाटी शेंगदाणे। हे सर्व साहित्य कढईत वेगवेगळं छान परतून घ्यायचं आहे। हे कोरडंच भाजायचंय बरं का साहित्य, आणि नंतर थंड झाल्यावर हे सगळं साहित्य एकत्रित मिक्सरमधून अगदी बारीक करून घ्यायचं आहे। हे पीठ साधारण 10 ते 15 दिवस अगदी छान राहतं बरं का, आणि मग ह्याच्यापासून आपण उपासाचे अप्पे, उपासाची थालीपीठ किंवा अगदी उपासाच्या पुऱ्या सुद्धा करू शकतो। हे प्री मिक्स आपण एका पातेल्यामध्ये साधारण 1 वाटी घ्यायचं आहे। त्यामध्ये आवडत असेल तर 1 चमचा दही घाला, 1 बटाटा त्याच्यात खिसून घालायचा, त्यानंतर 1 हिरवी मिरची बारीक चिरून घ्यायची, जिरं आणि चवीनुसार मीठ घालायचंय, आणि नंतर पाणी घालून हे पीठ भिजवून घ्यायचं आहे। हे पीठ जर तुम्हाला अप्पे करायचे असतील तर थोडस पातळ करा, म्हणजे आपलं अप्प्याचं नेहमीचं पीठ असतं त्याप्रमाणे हे पीठ तयार करा आणि त्याचे अप्पे पात्रामध्ये अप्पे करा। थालीपीठ जर करायचं असेल तर हे पीठ थोडस घट्ट मळा आणि तव्याला लावून हे थालीपीठ तुम्ही करू शकता। मस्त दह्याबरोबर किंवा उपासाच्या लिंबाच्या लोणच्या बरोबर सुद्धा हे थालीपीठ खूप छान लागेल। तेव्हा आज उपासाचा पहिलाच दिवस आहे, तेव्हा हे प्रीमिक्स नक्की करून ठेवा, म्हणजे वेळेला पुढच्या 9 दिवसात कधीतरी गडबड असेल तर या प्रीमिक्स पासून काहीतरी उपासाचा पदार्थ तुम्ही नक्की करू शकाल। रुचिरा मसाले खवयगिरी हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात। मी सुरुवातीलाच सांगितलं की आजपासून नवरात्राला सुरुवात झालीय आणि नवरात्राचे उपास तर असतातच, पण मैत्रिणींनो या नवरात्राचे उपास आपण स्वतः करतो पण त्याचबरोबर या नवरात्रामध्ये बाकी विविध कामं सुद्धा आपल्याला खूप असतात, त्यामुळे दमणूकही तशीच होते पण म्हणावं तसं खाणं आपल्याकडनं होत नाही। अशा वेळेला एखादा जरी पौष्टिक पदार्थ आपण खाल्ला तरी दिवसभर आपली एनर्जी टिकून राहू शकते। यासाठी झटपट होणारा असा एक मिल्कशेक तुम्हाला मी सांगणार आहे आणि यासाठीचं साहित्य सुद्धा आपल्याकडे अगदी सहज उपलब्ध असतं। तर यासाठी आपल्याला दूध लागणार आहे, साधारण 1/2 लिटर दूध लागेल, त्याचबरोबर 1 साधारण वाटीभर आपल्याला खजूर लागणार आहे आणि इतर ड्रायफ्रुट्स साधारण आपल्याला 1/2 वाटी लागणार आहे। यामध्ये आपण काजू, अक्रोड, बदाम, पिस्ता हे घेऊ शकतो। हे जे ड्रायफ्रुट्स आहेत ते आपण मिक्सरला त्याची थोडीशी बारीक पूड करून घ्यायची आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये खजूर सोलून आपण घालायचा आहे, तोही थोडासा मिक्स करून घ्या। हे सगळं साहित्य नुसतं आपण एकत्र करून त्याचे लाडू सुद्धा आपण करू शकतो, ते देखील उपासाला चालतात। याच खजूर आणि ड्रायफ्रुट्सच्या मिक्सचरमध्ये 1/2 लिटर दूध घाला, हवी असेल तर थोडीशी साखर घाला आणि हे सगळं साहित्य मिक्सरला छान फिरवून घ्या। हा हेल्दी असा मिल्कशेक तयार होतो। हा मिल्कशेक जरी तुम्ही उपासाच्या दिवशी सकाळी एकदा घेतलात तरी सुद्धा दिवसभर तुमची एनर्जी चांगली टिकून राहील आणि नवरात्रामधली कामं करणं आपल्याला सोपं जाईल। तेव्हा नक्की करून बघा हा मिक्स ड्रायफ्रूट मिल्कशेक। रुचिरा मसाले खवयगिरी हा कार्यक्रम आपण

ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. उपासासाठी कोणते कोणते पदार्थ चालतात, मग यामध्ये बरेचदा साबुदाणा असतो, शिंगाड्याचं पीठ असतं, राजगिऱ्याचं पीठ असतं, वरीचे तांदूळ असतात. पण तेच तेच पारंपरिक पदार्थ करून खरं तर आपल्याला कंटाळा येतो आणि खायचाही कंटाळा येतो. तर आज आपण वरीची खीर कशी करायची ते आता बघणार आहोत. यासाठी आपल्याला अर्धी वाटी वरी लागणार आहे, अर्धा लिटर दूध लागणार आहे, एक चमचा तूप लागणार आहे, साधारण 8-10 काजूच्या पाकळ्या लागणार आहेत, वेलदोड्याची पूड, साखर आपल्या आवडीनुसार, आपल्याला कशी गोड खीर हवी आहे त्या पद्धतीनं आपण घ्यायची. सगळ्यात प्रथम वरीचे तांदूळ स्वच्छ धुवून भिजत ठेवायचे आहेत. साधारण तासभर हे वरीचे तांदूळ भिजवायचे आहेत. नंतर एका सुक्या कापडावर पसरवून ही वरी कोरडी करायची. काजूची मिक्सरमध्ये जाडसर भरड करून घ्यायची. वरी कोरडी झाली की पॅनमध्ये तूप घालून ती भाजून घ्यायची आणि एकीकडे दूध गरम करायला ठेवायचे. मंद आचेवर वरी छान खरपूस भाजून घेतली की त्यात काजूची पावडर टाकायची. वाटीभर पाणी घालून झाकण ठेवून हे मिश्रण थोडंसं आपल्याला शिजवून घ्यायचंय. अगदी याची कुकरला एखादी शिट्टी काढलीत तरी सुद्धा चालतं. नंतर झाकण काढून त्यामध्ये गरम दूध घालायचं, आवडीनुसार साखर घालायची आणि मस्तपैकी ही खीर उकळू द्यायची. उकळल्यानंतर गॅस बंद करून त्यामध्ये वेलदोड्याची पूड घाला आणि मस्त घट्टसर अशी ही वरीची खीर खायला घ्या. जरा वेगळा पदार्थ आहे, नक्की या नवरात्रामध्ये करून बघा. आता आणखी एक पदार्थ पटकन होणारा उपासासाठीचा सांगते, ती म्हणजे बटाटापुरी. दोन मोठे बटाटे उकडून घ्यायचे आहेत. त्यानंतर 1/2 कप यासाठी साबुदाणा लागणार आहे, 7-8 हिरव्या मिरच्या, 1/4 कप कोथिंबीर. कोथिंबीर काही जणांना उपासाला चालते, काही जणांना चालत नाही, त्यानुसार वापरायची की नाही ते तुम्ही ठरवू शकता. त्यानंतर 1/2 टीस्पून जिरं लागणार आहे, 3 टेबलस्पून शेंगदाण्याचं कूट लागणार आहे, 1 टीस्पून जिऱ्याची पूड लागणार आहे, 1-2 टेबलस्पून शिंगाड्याचं पीठ लागणार आहे आणि चवीनुसार मीठ तसंच तळण्यासाठी तेल लागणार आहे. 1/2 कप साबुदाणा आपण नेहमीप्रमाणे भिजवतो तसा भिजवून घ्यायचा आहे. त्यानंतर मिक्सरमध्ये 7-8 हिरव्या मिरच्या, जिरं, थोडंसं मीठ घालून बारीक वाटून घ्यायचंय. तुम्ही जर कोथिंबीर घालणार असाल तर ती देखील थोडीशी या मिश्रणातच घालायची आहे आणि मिक्सरमध्ये हे सगळं मिश्रण वाटून घ्यायचं आहे. यामध्ये शक्यतो पाणी घालायचं नाहीये. त्यानंतर आपण जे दोन बटाटे शिजवून घेतलेले आहेत ते खिसून घ्यायचे आहेत. त्यात मिरची, कोथिंबीरीचा ठेचा, जे आपण वाटण तयार केलंय ते घालायचंय, शेंगदाण्याचं कूट घालायचंय, तसंच भिजवलेला साबुदाणा घाला, जिरं पूड आणि शिंगाड्याचं पीठ घालून हे नीट सगळं मिश्रण मळून घ्यायचं आहे आणि त्याचा छान गोळा करा. त्यानंतर नेहमीप्रमाणे आपण पुरीला ज्या पद्धतीनं गोळे घेतो तसे गोळे घ्यायचे आहेत करून. ही पुरी जास्त पातळ थापायची नाहीये किंवा पातळ लाटायची देखील नाहीये, नाहीतर ती तेलामध्ये विरघळण्याची शक्यता असते. जेव्हा आपण ही पुरी तळण्यासाठी तेलात सोडतो तेव्हा लगेच ती झाऱ्याने उलटवू नका, त्यामुळे ती पुरी तुटू शकते. अलगद झाऱ्यानं त्या तेलात ती बुडवायची आणि वरच्या बाजूलाही छान ब्राऊन रंग येईपर्यंत झाऱ्यानं त्या पुरीवर तेल घालायचं आहे. तळलेल्या पुऱ्या तुम्ही चटणी बरोबर सर्व्ह करू शकता. तर मंडळी, नवरात्रीचे उपास आहेत, नेहमीचे पदार्थ तर केले जाणारच आहेत, पण आज जे काही तुम्हाला मी वेगवेगळे पदार्थ सांगितले ते या नवरात्रीच्या उपवासामध्ये अवश्य करून बघा, जेणेकरून तेच तेच पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा येणार नाही, थोडासा चवीत देखील बदल होऊ शकतो. आपण उपासासाठी जे पदार्थ करत असतो ते चांगले होण्यासाठी काही टिप्स आता मी तुम्हाला सांगते. उपवासासाठी आपण जो वरीचा भात करतो तो मोकळा होण्यासाठी वरी पहिल्यांदा स्वच्छ धुवून 15-20 मिनिटं ती तशीच भिजवून घ्यायची आणि शिजवताना पाण्याचं प्रमाण योग्य ठेवलं तर ती वरी चिकट होत नाही आणि भात छान मऊ सुटसुटीत होतो. साबुदाणा खिचडी सुद्धा करत असताना ती मऊ आणि मोकळी होण्यासाठी साबुदाणा धुवून कमी पाण्यात, कमी म्हणजे साधारण साबुदाण्याच्या बरोबरीनं पाणी असावं, त्याच्यापेक्षा कमी नसावं, नाही तर तो साबुदाणा कचकचीत होतो. राजगिऱ्याची जर तुम्ही पुरी करत असाल उपवासासाठी तर ती पुरी फुगण्यासाठी पीठ मळताना गरम पाण्याचा वापर करायचा आणि पुरी फार पातळही लाटायची नाही आणि अगदी जाडही लाटायची नाही. मध्यम अशी ही पुरी लाटली की ती छान टम्म फुगते. रुचिरा मसाले खवय्येगिरी या कार्यक्रमामध्ये आज नवरात्रासाठीचे

0: काही उपासाचे पदार्थ मी तुम्हाला सांगितले, ते तुम्हाला कसे वाटले ते मला पत्रानं जरूर कळवा. आता मात्र वेळ झालेली आहे निरोप घेण्याची, तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात अशाच काही वेगवेगळ्या पदार्थांसह. तोपर्यंत ऐश्वर्याला निरोप द्या, नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. रुचिरा मसाले खवेगिरी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते प्रवीण चिपळूणकर.
1: शेजारच्या वहिनी मसाला दूध मस्तच करतात, उद्या त्यांनाच रिक्वेस्ट कर ना आपल्या घरच्या कार्यक्रमासाठी.
2: आज मला रुचिराचा दूध मसाला आणून द्या, उद्या अगदी तशीच टेस्ट नाही लागली तर सुग्रण म्हणून नाव सांगणार नाही म्हणे शेजारच्या वहिनी.
1: कळलं.
2: गृहिणींच्या हाताला चवीचं वरदान देणारा अस्सल केशर बदाम पिस्ता युक्त
1: रुचिरा केशरी दूध मसाला.
3: रुचिरा मसाले खवय्यगिरी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते रुचिरा मसाले, बाजार गेट, कोल्हापूर.
4: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, आजपासूनच नवरात्र महोत्सवाला प्रारंभ होत आहे. 10 दिवस कोल्हापूरवासियांना विविध उपक्रमांची मेजवानी मिळणार आहे. आज रविवार 11 ऑक्टोबर या दिवसापासून शारदीय नवरात्र महोत्सवाला प्रारंभ होत आहे. या महोत्सवाचं भवानी मंडप या ठिकाणी सायंकाळी 5 वाजता मान्यवरांच्या शुभहस्ते उद्घाटन होणार आहे. यावेळी भवानी मंडप परिसरात शाहिरी पोवाडा, मर्दानी खेळ हे नामवंत कलावंतांकडून तर दसरा महोत्सवाबाबत अत्यंत अभ्यासपूर्ण माहिती देणारं भाषण अभ्यासू वक्त्यांकडून सादर करण्यात येणार आहे. या नवरात्र महोत्सवात जिल्हा प्रशासनातर्फे 11 ते 20 ऑक्टोबर या कालावधीत कोल्हापूरवासियांसाठी विविध उपक्रम तसंच सांस्कृतिक कार्यक्रम साजरे करण्यात येणार आहेत. या महोत्सवाअंतर्गत येत्या सोमवारी जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांमध्ये पारंपरिक वेशभूषा हा उपक्रम घेण्यात येणार असून यामध्ये विद्यार्थी, विद्यार्थिनी, पालक, शिक्षक आदींनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, त्याचबरोबर तरुणाईनं या उपक्रमाचे विविध रील्स बनवावेत. गुरुवार 15 ऑक्टोबर रोजी खास महिलांची बाईक रॅली आयोजित करण्यात आली आहे. या रॅलीत सहभागी होणाऱ्या स्पर्धकांनी या उपक्रमाच्या अनुषंगानं रील्स बनवावेत आणि विविध समाज माध्यमांवर ते प्रसारित करावेत. त्याचबरोबर जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीनं हे रील्स शेअर करण्याबाबत लिंकसुद्धा बनवण्यात आले असून त्या लिंकवर हे विविध रील्स पाठवावेत, जेणेकरून या शाही दसरा महोत्सवाच्या विविध उपक्रमाची माहिती संपूर्ण राज्य किंबहुना देशभर होण्यास मदत होईल. रील्सच्या उपक्रमात सहभागी होण्यासाठी ही लिंक जिल्हा माहिती कार्यालय या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहे. आता या दर्शनाला अनेक भाविक येत असतात, त्यामुळं पार्किंगची व्यवस्था कशी आहे त्याची माहिती घेऊया. मेन राजाराम हायस्कूल, दुचाकी, चारचाकी, बिंदू चौक, चारचाकी, डॉक्टर झाकीर हुसेन माध्यमिक शाळा, ससुरबाग, चारचाकी, शाहू स्टेडियम परिसर, चारचाकी, मिनी बस, शिवाजी स्टेडियम परिसर, चारचाकी आणि मिनी बस, प्रायव्हेट हायस्कूल, चारचाकी, न्यू हायस्कूल पेटाळा, पेटाळा मैदान, चारचाकी, गांधी मैदान, चारचाकी, खांडविलकर पेट्रोल पंप, 100 फुटी रोड, मिनी बस आणि ट्रॅव्हलर्स, फिनस कॉर्नर गाडी अड्डा, चारचाकी, पंचगंगा नदीघाट, मिनी बस, ट्रॅव्हलर्स, निर्माण चौक, मिनी बस, ट्रॅव्हलर्स, MLG हायस्कूल, दुचाकी, एरविन ख्रिश्चन हायस्कूल मैदान, चारचाकी, एस्थर पॅटर्न हायस्कूल मैदान, मिनी बस, ट्रॅव्हलर्स अशी पार्किंग व्यवस्था करण्यात आलेली आहे. यानंतर ठीक 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी संध्या खान आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज तामिळनाडूमधील 13,000 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन. केंद्र शासनाच्या पथकाकडून महाराष्ट्रातल्या विविध भागातील दुष्काळाची प्रत्यक्ष पाहणी. देशात विविध ठिकाणी नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज 20 षटकांचा तिसरा सामना. आता सविस्तर बातम्या. तामिळनाडूमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज 13,000 कोटी रुपयांच्या रस्ते बंदरे आणि विज्ञान नवोन्मेषाशी निगडीत विविध प्रकल्पांचं उद्घाटन होणार आहे. यामध्ये जवळपास 5,000 कोटी रुपये मूल्याच्या चेन्नई मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या मेट्रो सेवेला ते हिरवा कंदील दाखवणार आहेत. शिवाय 750 कोटी मूल्याच्या 5 अमृत स्थानकांचं लोकार्पणही त्यांच्या हस्ते होणार आहे. मद्रास आयआयटी परिसरातील ब्रेन सेंटरचं लोकार्पण पंतप्रधानांच्या हस्ते होईल. गर्भावस्था ते वृद्धावस्था या काळातील मानवी मेंदूचे पेशीय स्तरावरील त्रिमितीय नकाशे तयार करण्यासाठीच्या जागतिक अभियानाचा हे केंद्र भाग आहे. दिल्लीला रवाना होण्यापूर्वी पंतप्रधान जयगोपाल गरोडिया हिंदू विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेची आज वर्षपूर्ती आहे. गेल्या वर्षी याच दिवशी देशभरातील 100 आकांक्षित जिल्ह्यांना प्रोत्साहन देण्यासाठी या योजनेची आखणी केली होती. त्यातून जिल्हा केंद्रित विशेष कृषी गरजांच्या पूर्ततेसाठी 11 मंत्रालयं आणि विभागांतर्गत 36 केंद्रीय आणि काही राज्य योजना खासगी क्षेत्राच्या सहभागातून लागू करणं शक्य झालं. त्यामुळे 100 जिल्ह्यांमध्ये जिल्हा कृती योजना आणि सूचकांवर आधारित देखरेख प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. एकंदरीत जिल्हा केंद्रित उपाययोजनांमुळे आकांक्षित जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष कृषी विकासाला चालना मिळत आहे. महाराष्ट्रातल्या विविध भागात दुष्काळाची तीव्रता वाढत असून त्याचा आढावा घेण्यासाठी केंद्र शासनाच्या पथकाकडून काल प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या पथकानं सोलापूर बीड यवतमाळ आणि धाराशिव जिल्ह्यात विविध ठिकाणी पाहणी केली. जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भरपाई मिळण्यासाठी पीक कापणी प्रयोग वेळेत पूर्ण करून नुकसानाची अचूक नोंद घेण्याचे निर्देश पथक प्रमुख मुक्तानंद अग्रवाल यांनी दिले. पाणी अडवा पाणी जिरवा या संकल्पनेला प्राधान्य देऊन पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंब अडवण्यासाठी जलसंधारणाची कामं प्रभावीपणे राबवावीत अशा सूचना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. यावर्षी राज्यात वॉटर कप अभियान लवकरच सुरू होत असून या पार्श्वभूमीवर त्यांच्या वर्षा या निवासस्थानी आयोजित जलसंधारण विषयक बैठकीत ते काल बोलत होते. पाणी फाउंडेशनसह विविध स्वयंसेवी संस्थांच्या कामांना प्रशासकीय यंत्रणेनं सक्रिय सहकार्य करून समन्वयातून या मोहिमेला गती द्यावी असंही फडणवीस यावेळी म्हणाले. नवी दिल्लीत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतर मंतर इथं नियोजित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर काल दिल्ली पोलिसांनी विविध ठिकाणांहून आंदोलकांना ताब्यात घेत त्यांना आंदोलनस्थळी पोहोचण्यात मज्जाव केला. विविध ठिकाणाहून जवळजवळपास 7,000 आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलं. त्याशिवाय काही राजकीय नेत्यांनाही ताब्यात घेण्यात आलं होतं. सुरक्षेच्या कारणास्तव दिल्ली पोलिसांनी या आंदोलनांना परवानगी नाकारली होती. सुरक्षिततेच्या कारणास्तव बंद करण्यात आलेली दिल्ली मेट्रोची सर्व 45 स्थानकं आता पुन्हा सुरू करण्यात आली आहेत. उत्तर रेल्वेची वाहतूकही सुरळीत सुरू आहे. दरम्यान दिल्ली आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईच्या ऑगस्ट क्रांती मैदानातही काल आंदोलन झालं. हे मैदान आंदोलनाची जागा नाही आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार प्रतिबंधात्मक कारवाई करत मुंबई पोलिसांनी काल 200 जणांना ताब्यात घेतलं. पुण्यातही काल 88 आंदोलकांना पुणे पोलिसांनी अटक केली. या आंदोलनांच्या संदर्भात संयुक्त राष्ट्र मानवाधिकार उच्चायुक्तालयाकडून व्यक्त करण्यात आलेली चिंता निराधार असल्याचं भारतानं म्हटलं आहे. हा भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये अवाजवी हस्तक्षेप असल्याचं जिनिव्हा इथल्या भारताच्या स्थायी मिशननं प्रसिद्धीला दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. भारतात शांततापूर्ण आंदोलनं सभा करण्याचा संवैधानिक अधिकार सुरक्षित असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी काल आफ्रिकेतील अदिस अबाबा इथं भारताच्या आफ्रिकेतील मोहीम प्रमुखांच्या परिषदेचं अध्यक्षस्थान भूषवलं. यावेळी बोलताना ग्लोबल साऊथ म्हणजेच

विकसनशील विकसनशील देशांची एकता, सामरिक स्वायत्तता, बहुध्रुवीयता आणि समान विकासाच्या आकांक्षा यावर आधारित उभय देशांचे संबंध घनिष्ठ झाल्याचं जयशंकर म्हणाले. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. शारदीय नवरात्रोत्सवाला आज देशभरात मोठ्या उत्साहात प्रारंभ होत आहे. आदिशक्तीचा जागर, भक्तिमय वातावरण आणि देवीच्या जयघोषानं महाराष्ट्रातील कोल्हापूरची श्री महालक्ष्मी अंबाबाई, तुळजापूरची श्री तुळजाभवानी, माहूरची श्री रेणुका माता आणि वणीची श्री सप्तशृंगी देवी या साडेतीन शक्तीपीठांमध्ये घटस्थापना होऊन नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे. राज्यभरात अनेक सामाजिक सांस्कृतिक कार्यक्रमही होणार आहेत. जगातील सर्वात मोठा नृत्य महोत्सव असलेला नवरात्रीचा गरबा उत्सव आज गुजरातमध्ये उत्साहात सुरू होत आहे. उत्सवादरम्यान सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी गुजरात पोलिसांनी 22,000 अधिक गरबास्थळांवर सुरक्षेची व्यवस्था केली आहे. शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी भाविक अंबाजी मंदिर, पावागडचं महाकाली मंदिर आणि कच्छमधलं माता नामड या मंदिरांना भेट देतात. तेलंगणामध्ये फुलांचा विशेष उत्सव असलेला बथुकम्मा काल एंगिलीपुला बथुकम्मानं सुरू झाला. हा उत्सव 9 दिवस चालतो. महिला विविध फुलांचा वापर करून घुमटासारख्या आकाराचा बथुकम्मा तयार करतात. या रचनेच्या वरच्या भागात हळदीपासून बनवलेली देवी गौरम्माची छोटी मूर्ती ठेवली जाते. हा उत्सव निसर्गाची उपासना करणारा आहे. कोलकाता इथल्या इडन गार्डन्सवर महालयानिमित्त काल एका भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या दिवसानं दुर्गापूजेची सुरुवात होते. या कार्यक्रमाला राज्यपाल आर एन रवी, मुख्यमंत्री सुवेंदु अधिकारी यांच्यासह प्रशासन, संस्कृती आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देण्यासाठी येत्या 1 नोव्हेंबरला पुण्यात पुणे रन फॉर युनिटी 2026 या धावण्याच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. रशियानं युक्रेनमधील झापोरिझिया प्रांतात काल केलेल्या हल्ल्यात किमान 15 ठार झाले असून 16 जखमी झाले. मृतांमध्ये 3 मुलांचा समावेश आहे. या प्रांतातल्या निवासी इमारतींवर हा हल्ला झाल्याची माहिती लष्करी प्रशासनाचे प्रादेशिक प्रमुख मिखाइलो सेमिकिन यांनी दिली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशियाकडून डिझेल खरेदीच्या कराराची घोषणा केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हा हल्ला झाला. या करारामुळे युक्रेनमधल्या युद्धासाठी मॉस्कोला आर्थिक रसद पुरवली जाईल असा इशारा युक्रेननं दिला होता. युक्रेननं रशियाबरोबरचा संघर्ष संपवण्यासाठी रशियाशी वाटाघाटी करू शकेल अशा नव्या अध्यक्षांची निवड करावी असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सूचित केलं आहे. रशियन तेल शुद्धीकरण कारखान्यांना, विशेषतः डिझेल उत्पादन करणाऱ्या कारखान्यांना लक्ष्य करण्याविरोधात ट्रम्प यांनी युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांना इशारा दिला. अशा हल्ल्यांमुळे जागतिक बाजारपेठेतील इंधन पुरवठा विस्कळीत होऊ शकतो आणि अमेरिकेच्या शेतकरी आणि पशुपालकांवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो असं त्यांनी नमूद केलं. सुदानमध्ये झालेल्या ड्रोन हल्ल्यात काही मुलांसह किमान 40 ठार झाले आहेत. 2023 पासून सुदानच्या लष्कराशी संघर्ष करत असलेल्या रॅपिड सपोर्ट फोर्सेस या गटानं हा हल्ला केल्याचं वृत्त आहे. सौदी अरेबियाची राजधानी रियाद इथल्या विमानतळावर काल पुन्हा एकदा हल्ला झाला. यात 12 मृत्यू झाला असून 300 जास्त लोक जखमी झाले आहेत. या घटनेपूर्वी काही दिवसांपूर्वीच एका वैमानिकासह 3 सौदी नागरिकांचा मृत्यू झाला होता. सौदीच्या नेतृत्वाखालील आघाडीनं हुथींविरुद्ध मोठी लष्करी मोहीम सुरू केल्यानंतरच्या आठवड्यातच हल्ल्याचं हे प्रमाण वाढलं आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तिसरा T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना इंदूर इथं आज संध्याकाळी 7 होणार आहे. 5 मालिकेतल्या आतापर्यंत झालेल्या 2 भारत आणि वेस्ट इंडिजनं प्रत्येकी 1 मिळवत बरोबरी साधली आहे. हवामान विभागानं केरळ, लक्षद्वीप, तामिळनाडू, पुदुच्चेरी इथं येत्या 2 विजांसह वादळी पावसाचा अंदाज वर्तवला आहे. उत्तर आणि ईशान्येकडील राज्यांमध्येही अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज तामिळनाडूमधील 13,000 रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन. केंद्र शासनाच्या पथकाकडून महाराष्ट्रातल्या विविध भागातील दुष्काळाची प्रत्यक्ष पाहणी. देशात विविध ठिकाणी नवरात्रोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज 20 षटकांचा 3रा सामना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी कोल्हापूर केंद्र 8:40 झाले. ऐकूया प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी.
1: चिंतन हाच चिंतामणी.

0: शुद्धतेचं खरं प्रमाण गोकुळ दूध।
1: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते। पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा। ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या।
2: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर। घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या।
3: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
4: मी मागल्या खेपेला हे सांगितलं की वाल्या कोळी जो होता तो उत्तर हिंदुस्थानातला होता, आणि हे लक्षात घ्या की कोळी म्हणजे आपण समजतो तसा मासे पकडणारा कोळी नव्हे, तर वाल्या कोळी हा कोळी म्हणजे पारधी होता। दुसरी गोष्ट म्हणजे त्याला मरा हा शब्दच ठाऊक नव्हता, त्याला मारो हा शब्द ठाऊक होता। आणि मारो शब्द उलट फिरवला तर रोमा होतं, राम होत नाही, त्यामुळे तो राम म्हणण्याऐवजी मरा म्हणत होता। हे जे काही कीर्तनकार प्रवचनकार लोकांना सांगतात ते काही खरं नाही, हे आपण ध्यानात घ्यायला हवं। महर्षी नारद मुनींनी वाल्या कोळ्याला नामस्मरण करायला सांगितलं हे खरं, पण तो मरा मरा असं म्हणत होता असं जे लोकांना सांगण्यात येतं ते मात्र खरं नाही। तो जे नामस्मरण करत होता म्हणजे तो राम राम म्हणताना वेगळ्या पद्धतीनं म्हणत असे, राम राम राम असं म्हणत असताना तो ते उफराट्या दृष्टीनं म्हणत असे। उफराट्या दृष्टीनं याचा अर्थ आत पाहत पाहत राम म्हणणं, आणि त्या नामाच्या पाठीमागे ज्ञान होतं हेही आपण लक्षात ठेवलं पाहिजे। जीवनविद्या या संदर्भात काय सांगते पहा। गुरु कशासाठी करायचा? केवळ नाम देणं हे गुरुचं काम आहे का? केवळ नाम देणं हे गुरुचं काम नाही, तर गुरुकडून नाम घ्यायचं असतं ते त्या ज्ञानासहित घ्यायचं असतं। एरवी नाम कुणाकडूनही घेता येतं। 5 वर्षाची पारू किंवा 4 वर्षाचा घारू यांच्याकडूनही नाम घेता येतं, पण त्याला काही अर्थ नाही। गुरुकडून नाम घेताना त्या नामाच्या पाठीमागे जे ज्ञान असतं ते महत्वाचं असतं। स्वामी स्वरूपानंद एके ठिकाणी काय म्हणतात पहा, ते म्हणतात आधी देवासी ओळखावे मग तयाचे भजन करावे,

अखंड ध्यानच धरावे पुरुषोत्तमाचे. तुकाराम महाराजांनी सुद्धा आधी हा शब्द वापरलेला आहे. धरावे ते पाय आधी आधी असं म्हटलेलं आहे. देवाची ओळख कोण करून देतात? तर सद्गुरु. मग तयाचे भजन करावे म्हणजे देवाचे स्मरण करावे. स्मरण म्हणजे अखंड ध्यान करणं. ध्यान म्हणजे ध्यास. तुम्हाला देवाचा ध्यास लागला पाहिजे. येता जाता उठता बसता खाता पिता तुम्हाला देवाचा ध्यास लागला पाहिजे. सांगायचा मुद्दा असा की देवाच्या स्मरणात आपण जीवन जगणं याला खरं भजन म्हणतात. वाल्याचा वाल्मिकी झाला तो काय उगाच झाला नाही. नारद मुनी हे सद्गुरू होते, ते देवर्षी होते. अशा मोठ्या सद्गुरूंकडून त्यांनी ज्ञान घेतलं आणि त्या ज्ञानानं नामस्मरण करता करता वाल्याचा वाल्मिकी ऋषी झाला. वाल्याकोळी हा उफराट्या दृष्टीनं नामस्मरण करत होता. अंतश्चक्षुनं देवाला पाहत पाहत तो नामस्मरण करत होता. म्हणून उफराट्या दृष्टीचे ते पाहणे, ते दृष्ट्या माझी दृष्टी मुरविणे, पाहतया मुळासी जाणे स्वस्वरूपेसी असं म्हटलेलं आहे. हे उफराट्या दृष्टीनं देवाला पाहत पाहत नामस्मरण करणं महत्वाचं आहे. मी हे का सांगतो आहे की आपल्या या राष्ट्रातले गरीब लोक नाडले जातात, ते लुटले जातात. कारण का? कारण अज्ञान आणि अंधश्रद्धा. ते कुणाकडूनही लुबाडले जातात. बुवा बाबा भगत देवऋषी कुणाकडूनही ते लुबाडले जातात. जीवनविद्या सांगते की माणूस जितका अज्ञानी अधिक तितका तो दुःखी अधिक. आणि म्हणून तुम्ही ज्ञानी व्हा, अज्ञानी राहू नका हे जीवनविद्या आपल्याला पुन्हा पुन्हा सांगते. जीवनविद्या सांगते अंधश्रद्धा दूर झाली पाहिजे आणि आत्मश्रद्धा वाढली पाहिजे. तुम्ही जितके भोळे, जितके अज्ञानी, जितके तुम्ही अंधश्रद्धेच्या आहारी गेलेले असाल तितके तुम्ही फसवले जाल. तुम्हाला लुटायला टपून बसलेलेच आहेत. म्हणून तुम्ही ज्ञानी व्हा, तुम्ही हुशार व्हा, बुद्धिमान व्हा, तुम्ही शिक्षण घ्या, अशिक्षित राहू नका. गाडगे महाराजही सांगत असत की शिक्षणासाठी कर्ज घेतलं तरी चालेल. आणि मी सुद्धा तुम्हाला तेच सांगतो, कर्ज काढा पण शिक्षण घ्या. कारण त्याचा पुढे उपयोग होतो. पण काही गरज नाही अशा कारणांसाठी मात्र कर्ज काढू नका. अशा गोष्टींसाठी कर्ज काढाल तर फुकट जाल. कोकणच्या लोकांबद्दल मी बहुतेक वेळा सांगतो की कोकणचे लोक खूप हुशार आहेत, ते बुद्धिमान आहेत. पण त्यांच्याकडे एक दोष आहे, ते बुवा बाबांच्या आहारी जातात, अंधश्रद्धेच्या ते आहारी जातात. कुठं जायचं झालं तरी ते देवळात जातात आणि कौल लावतात. तो एक सांगतो आणि बाकीचे असणारे वय महाराजा असं म्हणतात. साध्या साध्या गोष्टींसाठी सुद्धा ते देवळात जातात. हे करू की नको असं विचारतात. एका माणसाला नोकरीचा कॉल आला होता. हा गेला देवळात. कशाला? तर देवाकडे कौल मागायला. पुजाऱ्याला सांगितलं, देवाला विचार जाऊ की नको. म्हणे देवानं नको म्हणून सांगितलं. हा घरी बसला. नोकरी गेली ती पुन्हा मिळाली नाही. हे असं घडतं. मी हे नेहमी सांगतो की देव कौल देत नाही, तो वास्तविक काहीही करत नाही. मग तो कौल तरी कसा देणार? मला तुम्ही एक सांगा की तुम्ही देवळात जाता तेव्हा तो तुमच्याशी बोलतो का? खरं सांगा. तो तुमच्याशी बोलत नाही, तो तुम्हाला आशीर्वाद देत नाही, शाबासकी देत नाही, तुमच्या पाठीवर मायेनं हात फिरवत नाही की शाबासकीची थाप देत नाही की तुम्हाला धपाटाही देत नाही. तो हसत नाही, सल्ला देत नाही, तो उपदेश करत नाही, किंबहुना तो काहीही करत नाही. मग मला सांगा की तो तुम्हाला कौल कसा देईल?

0: मग तुम्हाला कौल कोण देतो? तर पुजारी देतो. तो काय करतो? फुलाची पाकळी किंवा तांदुळाचे दाणे इकडचे तिकडे करतो. इकडची पाकळी इकडे करतो किंवा इकडचे दाणे तिकडे करतो. पाणी सुकलं की पाकळी पडते हे साधं शास्त्र आहे, पण याला म्हणे देवानं कौल दिला. मी हे का सांगतो आहे की कोकणचे लोक हुशार आहेत, बुद्धिमान आहेत, पण ते आज बुवाबाबांच्या आहारी गेलेले आहेत, अंधश्रद्धेच्या आहारी गेलेले आहेत. कोकणानं कितीतरी हुशार माणसं या महाराष्ट्राला दिलेली आहेत. मग प्रश्न असा पडतो की कोकण पुढे का जात नाही? कोकणचा कॅलिफोर्निया का होत नाही? मी एकदा देवगडला प्रवचनासाठी गेलो होतो. त्या ठिकाणी एक माणूस मला म्हणाला, महाराज कोकणचा कॅलिफोर्निया झाला पाहिजे. मी म्हटलं हो झाला पाहिजे आणि ते करणं सोपं आहे. त्यानं प्रश्नांकित चेहरा केला, म्हणाला हा सोपं आहे. म्हटलं सोपं आहे, त्यासाठी कोकणची माणसं कॅलिफोर्नियात नेऊन सोडायची आणि कॅलिफोर्नियातल्या माणसांना कोकणात आणायचं. म्हणाला मग काय होईल? म्हटलं कोकणचा कॅलिफोर्निया होईल आणि कॅलिफोर्नियाचा कोकण होईल. विनोदाचा भाग सोडला तर आपल्या हे ध्यानात येईल, आपल्याकडील माणसं ही आज अज्ञानी आहेत आणि ती अंधश्रद्धेच्या आहारी गेलेली आहेत. जीवनविद्या सांगते की अज्ञानी राहून आपण जर विज्ञानाकडे पाठ केली, विज्ञानाकडे दुर्लक्ष करून जीवन जगण्याचा प्रयत्न केला, तर आपण अमेरिकेच्या पुढे नाहीच जाणार, पण आपण नायजेरियाच्याही मागे राहू. आणि म्हणून जीवनविद्या सांगते, तुम्ही ज्ञानी व्हा, तुम्ही हुशार व्हा, तुम्ही बुद्धिवान व्हा. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकले. चिंतन हाच चिंतामणी.

0: वाडीला आलात तर भेट द्याच. गोड गोड फॅशन साठी सांगली कोल्हापुरातून नावारूपाला येणाऱ्या गोंडस बेबी अँड किड्स शॉप शिरोळला.
1: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
2: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
3: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.

0: FM बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. रसिक हो, सकाळचे ठीक 9 वाजले.
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
0: रसिक श्रोते हो नमस्कार. आज 11 ऑक्टोबर महानायक म्हणून ज्यांची ख्याती आहे असे अमिताभ बच्चन त्यांचा आज वाढदिवस. ऐकूया त्यानिमित्त त्यांनीच अभिनय केलेल्या चित्रपटातील काही गीत.
2: अरे भंग का रंग जमा हो चकाचक फिर लो पान चबाए. आहा,

0: टिकूजी 100 ग्राम पेढे द्या ना.
1: 250 ग्रामच्या खाली नाही मिळणार.
0: अरे का?
1: मिनिमम तर घ्यायला लागेल ना.
0: अहो भाऊ, आजकाल तर बँक अकाउंट पण मिनिमम बॅलन्स नाही मागत. नाही मागत
2: बँक अकाउंट विना मिनिमम.
0: हो, बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट अकाउंट म्हणजे BSBD अकाउंट. यात नो मिनिमम बॅलन्स, पण फायदे खूप सारे. ATM कम डेबिट कार्ड, मोबाईल आणि इंटरनेट बँकिंग, पासबुक, चेकबुक सगळं मिळेल. ते सुद्धा

0: बॅलन्स, पण फायदे खूप सारे. एटीएम कम डेबिट कार्ड, मोबाईल आणि इंटरनेट बँकिंग, पासबुक, चेकबुक सगळं मिळेल, ते सुद्धा कोणत्याही चार्ज विना.
1: दे बाबा.
2: RBI सांगते BSBD अकाउंट, मिनिमम बॅलन्स नाही मॅक्सिमम फायदे सही.
3: रसिकहो, अमिताभ बच्चननी आपल्या अभिनय कौशल्याच्या माध्यमातून आणि अभिनयाच्या जोरावर वेगळ्या चित्रपटात अनेक वेगळ्या प्रकारच्या भूमिका त्यांनी रंगवण्याचा प्रयत्न केला. खरं तर अमिताभ हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व असंच म्हणायला पाहिजे. सुरुवातीला जेव्हा ते सुरुवातीला उमेदीच्या काळामध्ये आकाशवाणीमध्ये निवेदक म्हणून काम करायला गेले, त्यावेळी आकाशवाणीने त्यांना तुम्ही तुमचा आवाज आकाशवाणीसाठी अयोग्य आहे, योग्य नाही असं सांगितलं. पण अशाच अमिताभने नाउमेद न होता, निराश न होता, एका वेगळ्या प्रकारच्या चांगल्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारची जिद्द, चिकाटी आणि मेहनत याच्या जोरावर अतिशय अप्रतिम असं अपलातून यश मिळवले. आजही त्या यशाच्या शिखरावर आहेत.

0: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
1: फसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. आरबीआय सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
3: शेतकरी बंधू भगिनींनो, सध्या आपण दुष्काळाची परिस्थिती अनुभवतो आहोत. मग अशा परिस्थितीत आपल्या पशुधनासाठी पुरेसा आणि पौष्टिक चारा कसा उपलब्ध करून द्यायचा, चाऱ्याची बचत, योग्य नियोजन, जनावरांचं आरोग्य यासाठी काय काळजी घ्यायची, या विषयावरती पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर अजय दुर्गे यांच्याशी थेट संवाद साधा. दुष्काळातील पशु चारा नियोजन याविषयी आपले प्रश्न थेट विचारा मंगळवारी 13 ऑक्टोबरला सकाळी 11 ते 12 या वेळेत. यासाठी आमचा फोन नंबर आहे 0231-2652-624. फोन नंबर पुन्हा एकदा 0231-2652-624.
4: रसिक हो, आपल्या वेगवेगळ्या चित्रपटाच्या माध्यमातून अमिताभजी अभिनय करत राहिले, पण जंजीर चित्रपटानंतर त्यांना एक वेगळ्या प्रकारचा, खूप चांगल्या प्रकारचा लौकिक प्राप्त झाला. आणि हेच जंजीर चित्रपटातलं त्यांच्यावर चित्रित झालेलं गीत आजही रसिकांच्या मनावर रेंगाळत आहे.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: रसिकहो, अमिताभजींनी आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर अनेक चित्रपटात वेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या, पण काही चित्रपटात अफलातून त्यांनी भूमिका केल्या. पण अमर अकबर अँथोनी या चित्रपटात अँथोनीची भूमिका ही साकारलेली भूमिका आजही रसिकांच्या डोक्यामध्ये, रसिकांच्या डोळ्यापुढे जशी तशी येते. कारण का, या चित्रपटात त्यांनी एक सुंदर असं गीत म्हणलंय, ते गीत आपल्याला पुन्हा पुन्हा ऐकावं असं वाटतंय.

0: प्रेम गली खोली नंबर 420।
1: एक्सक्यूज मी प्लीज।
2: अतिशय सुंदर असा अभिनय आणि अभिनयाबरोबर गीत गाऊन अमिताभनी एक वेगळ्या प्रकारचं वातावरण आपल्या संपूर्ण चित्रपट सृष्टीत निर्माण केलं आणि खरंच त्यांनी अनेक भूमिका केल्या पण त्यांच्या मैत्रीच्या भूमिका बाकी रसिकांच्या वारंवार दीर्घकाळ लक्षात राहतील अशाच होत्या।

अतिशय सुंदर अशा अभिनयाच्या माध्यमातून अमिताभजी बच्चन यांनी आजही आपल्या चित्रपटसृष्टीमधला वेगळ्या प्रकारचा ठसा उमटवून ठेवलेला आहे. आणि खरंच त्यांच्या अभिनयाची जादू होती आणि अभिनयात कौशल्य जे होतं, संवाद फेक असेल, अप्रतिम सादरीकरण असेल, यामुळे अमिताभजी आजही आपल्याला पुन्हा पुन्हा पहावेसे वाटतात. खऱ्या अर्थानं शोले चित्रपटातली त्यांची भूमिका अप्रतिमच आहे. आपण आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आकाशवाणी परिवार आणि सर्व रसिकांच्या वतीनं त्यांना कोटी कोटी शुभेच्छा देऊया आणि ऐकूया हे सुंदर असं शोले चित्रपटातलं गीत.

0: चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीत बहार.
1: गीत बहार हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 9:30 वाजले. ऐकूया कार्यक्रम कायद्याविषयी बोलू काही.
2: कायद्याविषयी बोलू काही.

0: श्रोतेहो नमस्कार. कायद्याविषयी बोलू काही या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोतेहो, महिलांचा वारसा हक्क याविषयीची माहिती आपण घेत आहोत आणि मागच्या भागामध्ये या माहितीचा काही भाग आपण जाणून घेतलेला आहे. उर्वरित भागासाठी आज आपण पुन्हा भेटणार आहोत ॲडव्होकेट तन्मय केतकर यांना. चला जाणून घेऊया त्यांच्याकडून ही माहिती. या माहितीचा भाग दुसरा आज आपण ऐकणार आहोत.
1: नमस्कार. कायद्यांमध्ये वेळोवेळी झालेल्या सुधारणा, त्याच्यानंतर विविध उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय यांचे वेळोवेळी आलेले निकाल, याच्यामुळे वारसा हक्क आणि विशेषत मुलींचा आणि महिलांचा वारसा हक्क हा एक क्लिष्ट विषय बनलेला आहे, याच्यात काही वाद नाही. त्यातही विविध कायदे, त्याच्या अंमलबजावणीची तारीख, मग मुलीचं विवाहित किंवा अविवाहित असणं.

यासारखे अनेक मुद्दे या वारसा हक्काच्या निमित्ताने सारखे उपस्थित होत असतात. मग एखाद्या मुलीचा विवाह होणे किंवा न होणे याचा तिच्या वारसा हक्कावर काही परिणाम पडतो का, याच्या संदर्भात एक अत्यंत सुंदर आणि महत्वाचा निकाल मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच दिला. आता हे प्रकरण वरकरणी अगदी साधं सोपं वाटत असलं तरी त्याच्यात क्लिष्टता होती. कारण याचं कारण असं होतं की ज्या मालमत्तेमधल्या अधिकाराबद्दल हा वाद चालू होता त्याचं भूसंपादन झालं होतं. भूसंपादनाचा काही मोबदला मिळणार होता आणि त्या मोबदल्यामध्ये विवाहित मुलीला तिचा विवाह झाल्याच्या कारणास्तव हक्क नाकारण्यात आला होता. मग ते प्रकरण त्या मुलीने तक्रार दाखल केल्यावर तिकडचा जो SDO होता म्हणजे प्रांत अधिकारी होता त्याने जिल्हा न्यायालयामध्ये पाठवलं. आता जिल्हा न्यायालयामध्ये जेव्हा ते प्रकरण केलं तेव्हा जिल्हा न्यायालयाने सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय निश्चित केला, तर हॅज इट बीन एस्टॅब्लिश बाय द अपोनंट दॅट दे आर एन्टायटल टू सीक 1/3 शेअर इन द अमाऊंट ऑफ कॉम्पेन्सेशन अलॉंग विथ रिस्पॉन्डंट नंबर अपोनंट नंबर 3. म्हणजे ज्या लोकांनी हक्क मागितलेला आहे त्यांना मुळात वारसा हक्क आहे का हा मुद्दा निश्चित करण्यात आला आणि त्या मुद्द्याच्या अनुषंगाने निकाल देण्यात आला. आता त्या निकालामध्ये तिकडचं जिल्हा न्यायालय काय म्हणतंय, तर महाराष्ट्र अमेंडमेंट ऍक्ट 1994 डील्स विथ इक्वल राईट्स टू डॉटर इन को पार्सदरी प्रॉपर्टी आणि त्याच्यात असा उल्लेख आहे की नथिंग इन धिस चॅप्टर शॅल अप्लाय टू अ डॉटर मॅरिड बिफोर द कमेन्समेंट ऑफ द हिंदू सक्सेशन महाराष्ट्र अमेंडमेंट ऍक्ट 1994. म्हणजे 1994 साली महाराष्ट्र राज्यांनी या हिंदू उत्तराधिकार कायद्यामध्ये जी सुधारणा केली त्याने मुलींना वारसा हक्क दिला. पण त्या सुधारणेत अशी तरतूद होती की हा कायदा लागू होण्यापूर्वी ज्यांचा विवाह झालेला आहे, ज्या मुली त्याच्या अगोदरच विवाहित झालेल्या आहेत, त्यांना या कायद्याचा लाभ घेता येणार नाही. पुणे जिल्हा न्यायालय काय म्हणतं, ऍज द सेंट्रल अमेंडमेंट डझंट इम्पॅक्ट द महाराष्ट्र अमेंडमेंट दॅट केम इन टू फोर्स ऑन 22 जून 1994 द एक्सक्लुजन ऑफ अपोनंट फ्रॉम कोपार्सनरी प्रॉपर्टी बिकम्स एव्हिडंट. म्हणजे जिल्हा न्यायालय असं म्हणतं की 94 कायद्याचा जर विचार केला तर या ज्या मुली दाद मागतायत त्यांचा त्याच्या अगोदरच विवाह झालेला आहे, त्याच्यानंतर केंद्र शासनाने जरी कायद्यात बदल केलेले असले तरी त्या बदलामुळे महाराष्ट्रातल्या बदलाला धक्का लागलाय असं आपल्याला म्हणता येत नाही आणि म्हणून त्या मुलींना हक्क नाही असाच निष्कर्ष निघतो आणि जिल्हा न्यायालयाने त्यांच्या विरोधात निकाल दिला. मग त्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाद मागितली. आता मुंबई उच्च न्यायालय काय म्हणतं, डिस्ट्रिक्ट जज रिजेक्टेड क्लेम ऑन द ग्राउंड दॅट शी वॉज मॅरिड प्रायर टू द एन्फोर्समेंट ऑफ महाराष्ट्र अमेंडमेंट ऍक्ट विच केम इन टू फोर्स ऑन 22 जून 1994. म्हणजे जिल्हा न्यायालयाने ती महिला 22 जून 1994 आधी विवाहित असल्याच्या कारणास्तव तिला हक्क नाकारलेला आहे. अकॉर्डिंग टू लर्नेड डिस्ट्रिक्ट जज, सिन्स द पिटिशनर वॉज मॅरिड बिफोर द सेट डेट शी सीज टू हॅव एनी शेअर इन अँसेस्ट्रल प्रॉपर्टी. म्हणजे त्या तारखेआधी विवाह झाल्यामुळे तिला वडिलोपार्जित मालमत्तेत हक्क नाही असं त्या जिल्हा न्यायाधीशांचं म्हणणं आहे. हाउएव्हर सच अ रिझनिंग अपियर्स टू बी लिगली फ्लॉड. द अमेंडमेंट ऑफ 94 कन्फर्ड इक्वल राईट्स ऑन अ डॉटर्स इन कोपार्सनरी प्रॉपर्टी अँड इव्हन प्रायर टू दॅट अंडर द जनरल लॉ ऑफ सक्सेशन ऍप्लिकेबल टू हिंदूज अ डॉटर कंटिन्यूज टू रिमेन अ क्लास 1 हेअर ऑफ हर फादर्स शेअर इररिस्पेक्टिव्ह ऑफ द मॅरिटल स्टेटस. पण जिल्हा न्यायाधीशांचं हे निरीक्षण आम्हाला चुकीचं वाटतंय, कारण 94 आधीच्या कायद्यांचा जरी विचार केला तरी त्या कायदेशीर तरतुदीनुसार सुद्धा एखादी मुलगी वडिलांच्या वर्ग 1 वारसामध्ये येत होती, मग तिचा विवाह झालेला असो किंवा नसो. देअरफोर द एक्सक्लुजन ऑफ पिटिशनर ऑन द सोल ग्राउंड ऑफ हर मॅरेज प्रायर टू 22 जून 1994 मे नॉट स्टँड द टेस्ट ऑफ लीगल स्क्रुटिनी. म्हणजे 22 जून 1994 आधी विवाह झाल्यामुळे तिला हक्क नाकारणे हे कायदेशीर चौकशी पुढे टिकणार नाही. द अमेंडमेंट ऍक्ट ऑफ 2005 विच केम इन टू अफेक्ट फ्रॉम 9 सप्टेंबर 2005 इंट्रोड्युस्ड अ स्टॅट्युटरी चेंज ऑफ अ फार रिचिंग कॉन्सिक्वेन्स. म्हणजे 2005 साली जी सुधारणा करण्यात आली, जी 9 सप्टेंबर 2005 पासून लागू करण्यात आली, ती फार महत्व

महत्वाची आणि दूरगामी परिणाम करणारी आहे. इन सच अ लीगल लँडस्केप इट वॉज होल्ली इम्परमिसिबल फॉर द लर्नेड डिस्ट्रिक्ट जज टू ब्रश असाइड द पिटिशनर क्लेम ऑन द एनव्हील ऑफ अर्लियर महाराष्ट्र स्टेट अमेंडमेंट 1994. म्हणजे ही सगळी कायदेशीर परिस्थिती असताना 94 सालच्या कायद्याचा वापर करून किंवा आधार घेऊन या महिलेला हक्क नाकारणं हे जिल्हा न्यायाधीशांनी जे केलं ते काही योग्य आहे असं म्हणता येणार नाही. द सेंट्रल अनॅक्टमेंट बिईंग सबसिक्वेंट अँड ऑक्युपाईंग द फील्ड बाय व्हर्च्यू ऑफ इट्स ओव्हर रायडिंग इफेक्ट अंडर आर्टिकल 254 ऑफ कॉन्स्टिट्यूशन स्टँड एज द प्रिव्हेलिंग लॉ. म्हणजे संविधान अनुच्छेद 254 नुसार राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या कायद्यांमध्ये जेव्हा मतभेद होतात किंवा संघर्ष होतो तेव्हा केंद्राचा कायदा वरचढ ठरतो हे निश्चित आहे. द पिटिशनर बिईंग अ डॉटर ऑफ द ओरिजिनल ओनर अक्वायर्ड बाय ऑपरेशन ऑफ लॉ अँड अनडिवायडेड इंटरेस्ट इन द सूट लँड अँड देअर बाय बिकेम एन्टायटल्ड टू हर करस्पॉन्डिंग शेअर इन कॉम्पन्सेशन अवॉर्डेड फॉर एक्विजिशन. म्हणजे ही जी महिला आहे तिला तिच्या वडिलांची मुलगी म्हणून वडिलोपार्जित मालमत्तेमध्ये जन्मसिद्ध हक्क प्राप्त झालेला आहे आणि त्या हक्काच्या प्रमाणात भूसंपादनाचा जो काही मोबदला मिळाला त्यामध्ये सुद्धा तिला निश्चितपणे हक्क मिळेल असा स्पष्ट निर्वाळा उच्च न्यायालयाने दिलेला आहे. आता भूसंपादन, हिंदू उत्तराधिकार कायदा, महिलेचं विवाहित किंवा अविवाहित असणं या सगळ्या मुद्द्यांचा समावेश असलेला म्हणून हा निकाल अत्यंत महत्वाचा आणि दूरगामी परिणाम करणारा आहे. आता 2005 साली नवीन कायदा आल्यानंतर सुद्धा 94 सालच्या राज्याच्या कायद्याचा वापर करून महिलेला त्यातही विवाहित असल्याच्या कारणास्तव वारसा हक्क नाकारण्याचा जिल्हा न्यायालयाचा जो काही आदेश होता तो मला सुद्धा तितकासा पटणारा नाही. सुदैवाने याच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागण्यात आली आणि ती दाद यशस्वी ठरली आणि एखाद्या महिलेचं विवाहित किंवा अविवाहित असणं आणि तिचा वारसा हक्क याचा काहीही संबंध नाही. महिलेच्या वारसा हक्कावर तिच्या विवाहित किंवा अविवाहित असण्याने कोणताही विपरीत परिणाम होत नाही हे उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं ते अतिशय उत्तम झालं. आपल्यापैकी ज्या लोकांना असा कोणता हक्क मागायचा आहे किंवा तुम्हाला असं काहीतरी सांगण्यात आलेलं आहे की तुमचा विवाह, विवाहाची तारीख याच्यावर तुम्हाला वारसा हक्क मिळणं किंवा न मिळणं अवलंबून आहे त्यांना या निकालाचा निश्चितपणे उपयोग होईल. विशेषतः मुलींच्या वारसा हक्कावर त्यांच्या विवाहानी कोणताही विपरीत परिणाम होत नाही असं मी नाही तर मुंबई उच्च न्यायालयाचा हा निकाल म्हणतोय. म्हणून आपल्यापैकी ज्या लोकांना अशा अडचणी आहेत मग त्या वारसा हक्कासंदर्भात असतील किंवा वारसा हक्काने आलेल्या जमिनीचं भूसंपादन आणि त्याच्या मोबदल्या संदर्भात असतील त्यांना या निकालाचा निश्चितपणे फायदा होईल. आपण आपापली प्रकरणं पुढे रेटू शकता. त्याबद्दल तुमचे वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांचं मार्गदर्शन घ्या आणि आवश्यक ती कार्यवाही सुरू करा जेणेकरून तुम्हाला तुमचा न्याय्य आणि कायदेशीर हक्क मिळू शकेल. 1956 पूर्वी वडील मयत झालेल्या मुलींना सुद्धा वारसा हक्क मिळेल असा सर्वोच्च न्यायालयाचा एक निकाल असल्याचं सांगणारे अनेक व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवरती फिरत आहेत आणि साहजिकपणे हे व्हिडिओ जे आहेत ते अत्यंत आकर्षक असल्यामुळे आपल्यापैकी अनेक लोक त्याच्याकडे आकृष्ट होतात आणि ती माहिती सोयीस्कर असल्यामुळे त्याच्यावर पटकन विश्वासही ठेवतात. अशाच व्हिडिओपैकी काही व्हिडिओ आपल्यापैकी काही लोकांनी माझ्याकडे पाठवले होते आणि याच्यामध्ये नक्की काय तथ्य आहे, हे खरंच आहे का, अशी चौकशी माझ्याकडे केली होती. आता ह्या व्हिडिओचा विषय आणि त्यातनं पसरवले जाणारे गैरसमज याचं एकंदर जे गंभीरता आहे, सगळ्यात पहिले या विषयाला चालना नव्याने कुठनं मिळाली तर नोव्हेंबर 2024 मुंबई उच्च न्यायालयाने एक निकाल दिला की 1956 पूर्वी ज्या मुलींचे वडील वारले असतील त्यांना मालमत्तेमध्ये वारसा हक्क मिळणार नाही. तिथपासून हा विषय पुन्हा नव्याने एकदा चर्चेत आला. मग या अनुषंगाने याच्या बाजूचे याच्या विरोधात अनेक जुने निकाल शोधले गेले आणि त्याच्यावर विविध व्हिडिओ किंवा कंटेंट बनवण्यात आला आणि तो तुमच्या पुढे ठेवण्यात आला. असाच एक व्हिडिओ असं सांगतोय की 1956 पूर्वी वडिलांचं निधन झालं तरी सुद्धा
त्या वडिलांच्या मालमत्तेमध्ये मुलीला वारसा हक्क प्राप्त

होईल असं सर्वोच्च न्यायालयाने एका खटल्यामध्ये स्पष्ट केलेलं आहे. आता असं काही खरंच म्हटलेलं आहे का, या भूमीवरचा किंवा या धर्तीवरचा काही निकाल आहे का हे पहिले लक्षात घेऊया. तर होय, अशा स्वरूपाचा एक निकाल आहे, मात्र तो सर्वसमावेशक किंवा सगळ्यांना लागू होणारा नाही. आता असं मी का म्हणतोय हे समजून घेण्याकरता आपण त्या निकालामधले काही महत्वाचे परिच्छेद वाचूया. त्यातला पहिला परिच्छेद काय म्हणतोय, इन द बॅकड्रॉप ऑफ द अबव फॅक्ट्स द प्रायमरी इश्यू विच अराइजेस फॉर अवर कन्सिडरेशन इज विथ रिस्पेक्ट टू द राईट ऑफ द सोल डॉटर टू इनहेरिट द सेल्फ अक्वायर्ड प्रॉपर्टी ऑफ हर फादर इन द ऍबसेन्स ऑफ एनी अदर लिगल हेअर हॅव्हिंग इनहेरिटेबल राईट्स बिफोर द कमेन्समेंट ऑफ द हिंदू सक्सेशन ऍक्ट 1956 ऑर इन अदर वर्ड्स वेदर सच सूट प्रॉपर्टी विल डिव्हॉल्व ऑन टू द डॉटर अपॉन द डेथ ऑफ हर फादर इंटेस्टेड बाय इनहेरिटन्स ऑर शाल डिव्हॉल्व ऑन टू फादर्स ब्रदर्स सन बाय सर्वायवरशिप. म्हणजे नक्की या प्रकरणातला नक्की मुद्दा काय आहे, तर एखाद्या व्यक्तीची जर स्वकष्टार्जित मालमत्ता असेल, त्या व्यक्तीला एकुलती एक मुलगी असेल आणि त्या व्यक्तीचं जर कोणतंही मृत्यूपत्र वगैरे न करता 1956 पूर्वी निधन झालं, तर अशा परिस्थितीत त्या मालमत्तेचा हक्क त्याच्या मुलीकडे जाईल का त्याच्या भावाच्या मुलाकडे जाईल, हा या प्रकरणातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. पुढे सर्वोच्च न्यायालय असं म्हणतं, सिन्स द प्रॉपर्टी इन क्वेश्चन वॉज ॲडमिटेडली द सेल्फ अक्वायर्ड प्रॉपर्टी ऑफ मरप्पा डिस्पाईट द फॅमिली बिईंग इन स्टेट ऑफ जॉईंटनेस अपॉन हिज डेथ हिज सोल सर्वायव्हिंग डॉटर विल इनहेरिट द सेम बाय इनहेरिटन्स ॲट द प्रॉपर्टी शाल नॉट डिव्हॉल्व बाय सर्वायवरशिप. म्हणजे या प्रकरणात हे तर मान्यच करण्यात आलेलं आहे की मरप्पा म्हणून जी व्यक्ती होती त्याच्या ज्या मालमत्तेसंदर्भातला वाद सुरू आहे ती त्याची स्वकष्टार्जित मालमत्ता होती आणि त्याचं विल किंवा मृत्यूपत्र वगैरे काहीही न करता निधन झालेलं आहे आणि अशा परिस्थितीत त्या मालमत्तेमध्ये वारस म्हणून त्याच्या एकुलता एक मुलीला हक्क मिळेल, त्याच्या भावाच्या मुलाला म्हणजे पुतण्याला हक्क मिळणार नाही. In the present case, since the succession of the suit properties opened in 1967 upon death of daughter, the 1956 Act shall apply and thereby daughters being class 1 heirs of their father shall entitled to share. म्हणजे या सगळ्या निकालाचा किंवा त्यातल्या महत्त्वाच्या मुद्द्यांचा जर आपण विचार केला तर काही महत्त्वाचे मुद्दे स्पष्ट होतात. एक म्हणजे हा निकाल किंवा हे प्रकरण स्वकष्टार्जित मालमत्ते संदर्भात आहे, म्हणजे जिथे जिथे वडिलोपार्जित मालमत्तेचा विषय येईल तिथे ह्या निकालाला काही अर्थ उरणार नाही किंवा हा निकाल तिथे लागू होईल असं आपल्याला म्हणता येणार नाही. दुसरं, या प्रकरणामध्ये एकुलती एक मुलगी होती. आता 1956 किंवा त्यापूर्वीचा काळ जर आपण लक्षात घेतला तर एकुलती एक मुलगी असण्याचं प्रमाण हे अत्यल्प होतं आणि या प्रकरणातला दुसरा महत्त्वाचा मुद्दा तोच आहे की एकुलती एक मुलगी होती, बाकी कुठलेही वारस नव्हते. मग अशा परिस्थितीत त्या मुलीला हक्क द्यायचा का पुतण्याला द्यायचा, तर मुलीला द्यायचा. शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की या प्रकरणामधला जो वाद निर्माण झाला तो ही जी मुलगी 1967 साली मयत झाली त्या अनुषंगाने वाद निर्माण झाला आणि 1967 साली मयत झालेल्या मुलीमुळे ते जे सक्सेशनचे किंवा उत्तराधिकाराचे वादाचे मुद्दे उपस्थित झाले ते 1967 साली झाले आणि त्याच्याकरता 1956 कायदा लागू असेल. असं एकंदर या सगळ्या निकालाचं स्वरूप आहे. म्हणून मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल हा पूर्णतः वेगळ्या धर्तीवरचा आहे आणि हा जो सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे हा पूर्णतः वेगळ्या धर्तीवरचा आहे. दोन्ही निकाल एकमेकांशी तसे दूरदूरपर्यंत संबंधित नाहीत आणि दोन्ही निकाल एकमेकांच्या विरोधात वापरता सुद्धा येणार नाहीत. आता उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयाचे निकाल हे सर्वसाधारणतः आपल्या बाजूने जर असतील तर वापरता येतात, वापरावे, त्याच्यात काहीही गैर नाही. पण कोणते निकाल लागू पडतात याचं एक शास्त्र आहे, त्याचे एक विशिष्ट नियम आहेत. ज्या निकालांमध्ये

0: परिस्थिती तुमच्या प्रकरणाशी मिळती जुळती असेल, त्याच प्रकरणातल्या निकालाचे दाखले तुमच्या प्रकरणाला लागू होतात किंवा तुम्ही तुमच्या प्रकरणाच्या पुष्ट्यर्थ सादर करू शकता. ज्या प्रकरणातली परिस्थिती आणि तुमची परिस्थिती याचा दूरदूरपर्यंत काहीही संबंध नाही किंवा ज्याच्या दूरदूरपर्यंत काहीही साधर्म्य नाही, असे निकाल तुमच्या उपयोगाचे नाहीत. तुम्ही ते दाखले म्हणून सादर जरी केले तरी त्याची दखल घेतली जाणं किंवा त्याचा तुमच्या अंतिम निकालाला उपयोग होणं हे शक्यता अत्यंत कमी आहे. म्हणून असे जे आकृष्ट करणारे आकर्षक व्हिडिओ असतात याच्यापासून आपण कायम सगळ्यांनी सावधान राहिलं पाहिजे. तुमच्यापर्यंत जर असे व्हिडिओ आले असतील तर ते पुढे ढकलण्यापूर्वी स्वतःच्या बुद्धीच्या कसोटीवर ते तपासा. गरज पडली तर वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांचं मार्गदर्शन घ्या. पण जोवर तुम्हाला त्या व्हिडिओतल्या माहितीचं तथ्यांश पटत नाही किंवा त्याच्याबद्दल खात्री वाटत नाही तोवर कृपया असे व्हिडिओ अजून पुढे इतरांकडे तरी पाठवू नका. कारण सगळ्यांनीच खोटे व्हिडिओ बनवू नये किंवा पसरवू नये हे आपल्या हातात नाही. कारण समाज माध्यमं ही मुक्त माध्यमं आहेत, त्याच्यावर कोणीही काहीही टाकायला पूर्णपणे मुक्त आहे, त्याच्यावर आपण बंधनं घालू शकत नाही. म्हणून आपण आपल्यावरच बंधनं घातली पाहिजेत की खोट्या माहितीवर विश्वास ठेवायचा नाही, खोट्या माहितीचा प्रचार प्रसार करायचा नाही. एवढा आपण आपल्यावर जरी बंधन घातलं तरी ही जी वणव्यासारखी माहिती, विशेषतः चुकीची माहिती पसरवते किंवा पसरवली जाते त्याला आपण बऱ्यापैकी अटकाव घालू शकतो. शेवटी पुन्हा एकदा एकच सांगतो की मुंबई उच्च न्यायालयाचा 56 पूर्वी वडील मयत झाले तर मुलींना अधिकार मिळणार नाहीत हा निकाल अजूनही कायम आहे. त्याच्यावर किंवा त्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाचा अजून कोणताही निकाल आल्याची किमान मला तरी माहिती नाही. 56 पूर्वी कोणत्या परिस्थितीत मुलीला अधिकार मिळू शकतात हा जो निकाल आहे तो पूर्णतः वेगळा आहे, त्याची आपण माहिती घेतली. त्या निकालासारखी मिळती जुळती ज्यांची परिस्थिती असेल त्यांना त्या निकालाचा फायदा घेता येईल, बाकीच्यांच्या दृष्टीने त्या निकालाला काहीही महत्व नाही. म्हणून कोणत्या माहितीवर विश्वास ठेवायचा याबाबत कायम भान बाळगा. माहिती चुकीची तुम्ही तर विश्वास ठेवूच नका, इतरांपर्यंत सुद्धा ती पोचू देऊ नका. आणि या सगळ्यापासून काही चुकीचं आपल्या हातनं घडणार नाही याची काळजी आपण कायम घेतली पाहिजे, जेणेकरून भविष्यात पश्चाताप करायची वेळ आपल्यावर येऊ नये. धन्यवाद.
1: महिलांचा वारसा हक्क याविषयीची माहिती आत्ताच आपण ऐकली. ही माहिती आपल्याला दिली ॲडव्होकेट तन्मय केतकर यांनी. श्रोते हो, या माहितीचा भाग दुसरा आज आपण ऐकला.

बरे तर श्रोते हो, कार्यक्रमाची वेळ आता संपत आलीये. पुन्हा आपण भेटणारच आहोत पुढच्या कार्यक्रमात एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार. कायद्याविषयी बोलू काही, सूत्रनिवेदन आणि निर्मिती सहाय्य दिव्या अष्टपुत्रे, सादर करते डॉक्टर दीपक ठमके.

0: कायदेविषयी बोलू काही हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: पहिलं प्रेम आवाजावर, त्यासाठी रिचार्जेबल सुविधेसह स्मार्ट श्रवण यंत्रे,
2: ज्यासाठी 80 वर्षे विश्वासाची अविरत सेवेची
1: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस,
2: संगीत व्हिडिओ ईबुक ऐका उत्कृष्ट आणि स्पष्ट आवाजामध्ये, टीव्ही स्मार्टफोनशी कनेक्ट करा,
1: श्रवण दोष तपासणी मार्गदर्शन, श्रवण यंत्र विक्री पश्चात सेवा, यासाठी
2: नागपूरकर हिअरिंग सर्व्हिसेस, हरिप्रिया प्लाझा, राजारामरोड, कोल्हापूर.
1: फोन 940 440 8000.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: वाडीला आलात तर भेट द्याच. गोड गोड फॅशन साठी सांगली कोल्हापुरातून नावारूपाला येणाऱ्या गोंडस बेबी अँड किड्स शॉप शिरोळला.
2: श्रोते हो, सोमवारी 12 ऑक्टोबरला सकाळी 10:30 माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका डॉक्टर चंद्रहास कापडी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.
3: शेतकरी बंधू भगिनींनो, सध्या आपण दुष्काळाची परिस्थिती अनुभवतो आहोत. मग अशा परिस्थितीत आपल्या पशुधनासाठी पुरेसा आणि पौष्टिक चारा कसा उपलब्ध करून द्यायचा, चाऱ्याची बचत, योग्य नियोजन, जनावरांचं आरोग्य यासाठी काय काळजी घ्यायची, या विषयावरती पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर अजय दुर्गे यांच्याशी थेट संवाद साधा. दुष्काळातील पशु चारा नियोजन याविषयी आपले प्रश्न थेट विचारा मंगळवारी 13 ऑक्टोबरला 11:00 to 12:00 या वेळेत. यासाठी आमचा फोन नंबर आहे 0231-2652-624. फोन नंबर पुन्हा एकदा 0231-2652-624.

एफएम बँड 102.7 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR या ऍप वर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. रसिक हो, सकाळचे ठीक 10 वाजले. ऐकूया कार्यक्रम आपली आवड.

आपल्या आवडच्या सर्व रसिक श्रोत्यांना विजय जाधवचा नमस्कार।

0: गम्मत जम्मत या चित्रपटातलं गीत आम्ही ऐकलं. या गीतासाठी आवड होती या सर्वांची. चांदनी, मनीषा, धनश्री, शिवमूर्ती, लक्ष्मण कराडे, विजयनगर म्हैसाळ, सुप्रिया, ओंकार, विद्या, साईनाथ, संस्कार, प्रतीक, सरिता आणि प्रकाश सुतार, बनाचीवाडी, जळगाव सोमनाथ तालुका जिल्ह्यातून, नामदेव भुतकर, अभिषेक भुतेकर, गणेश भुतेकर, कार्तिक भुतेकर, अश्विनी भुतेकर आणि समस्त परिवार, वैष्णवी जगदाळे, हर्सुल सावंगी औरंगाबाद, मेघराज युवराज कोलते, रिगुरा देवी, रुद्र कुळकर वाघुळगी तालुका बदनापूर, गणेश परीट, अनिल परीट चंदूर, कीर्तिका प्रशांत बन्ने शिर्टी तालुका शिरोळ, जत जिल्हा सांगली इथून अल्ताफ हुजरे, सैफुल्लाह सबाहत, किरत हुजरे, रेहान शेख आणि मित्रपरिवार, अतुल गौतमी, धम्मदिना, अरुण काळे, ईडी कांबळे येळगुड, रेवन भांबिष्टे, अनिता भांबिष्टे, राहुल भांबिष्टे कबणूर, विलास पाटील, तुषार प्रशिक, एकता मेघना, उत्कर्ष कांबळे, अरुण कांबळे आणि परिवार चंदूर या सर्वांच्या आवडीचं गीत आपण ऐकलं. आता ऐकूया या सर्वांच्या आवडीचं गीत. रावसाहेब गस्ते राजापूर तालुका शिरोळ, वसरे वाशिम येथून एकनाथ काळे, आशाताई काळे, ज्ञानेश्वर काळे, शिवांशू गायकवाड परिवार, त्याचबरोबर शनिवारपेठ बीड येथून पी बी कुलथे, हनुमंत कुलथे, समर्थ कुलथे, वल्लभ कुलथे, श्रावणी कुलथे, प्रथमेश कुलथे आणि कुलथे परिवार, सेनापती कापशी येथून ऋषिकेश, पूर्णिमा, तेज, विद्या, सुवर्णा, बाजीराव तेलवेकर, सूर्यकांत चव्हाण, ज्योती कुळेबरे आणि मित्रपरिवार, इतरगंजीहून सुधीर लोले, मालुताई, अनिल कुंभार, समीक्षा, अथर्व, चंगू, मंगू, अविरा, आरव, सुहास, शानू, विश्वास, निर्मला आणि गजानन लोले, संग्राम चौक इसरगंजी यांना ऐकायचं आहे राम राम गंगाराम या चित्रपटातलं गीत. ऐकूया आपली आवड.
1: मनात मन तुझ्या गुंतले असार.

0: काढशील का ग पाळण्याची दोरी वढशील का ग
1: चला चला गंगा रानी
2: आपली आवड हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. ऐकूया यानंतर या सर्वांच्या आवडीचं गीत. गाठी घाटंजीवरून सर्वेश, शर्वरी, शौर्या, सानवी, सपना, लीना, सीना, भारती, आरती, बंडी आणि समस्त गवई परिवार. कळेगाव जाफराबाद येथून सुधाकर राजे जाधव, डॉक्टर प्रशांत राजे जाधव, संचित वायाळ. मोताळे येथून प्रथमेश कुमार देशमुख, प्रणाली देशमुख. करडा रिसोड येथून सानवी देशमुख, सर्व देशमुख आणि देशमुख परिवार. मुक्काम हेपरसोगा तालुका औसा जिल्हा लातूर येथून उस्मान शेख फौजी, सायरा बाणू शेख, दस्तगीर शेख, फैजन बी शेख, शाकीर शेख, इस्लाम बी शेख, बाबा शेख, करिश्मा शेख, सिमर शेख, सानिया शकील पठाण, बिस्मिल्ला शेख, गदर शेख, निलोफर हिपरगा आणि मित्रपरिवार. दुर्गाई सिलीहून चंदू कुलकर्णी, हिमलता, सी आर कुलकर्णी आणि मित्रपरिवार. तेजस, प्रतीक्षा, वैष्णवी, दत्ता चौगुले आणि परिवार दोनवडी तालुका करवीर, शर्वरी चौगुले, वसंत चौगुले, वर्षा खाडे आणि खाडे परिवार जठारवाडी करवीर यांना ऐकायचं आहे माझा पती करोडपती या चित्रपटातलं गीत. ऐकूया आपली आवड.

0: शेतकरी बंधू भगिनींनो, सध्या आपण दुष्काळाची परिस्थिती अनुभवतो आहोत, मग अशा परिस्थितीत आपल्या पशुधनासाठी पुरेसा आणि पौष्टिक चारा कसा उपलब्ध करून द्यायचा, चाऱ्याची बचत, योग्य नियोजन, जनावरांचं आरोग्य यासाठी काय काळजी घ्यायची, या विषयावरती पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर अजय दुर्गे यांच्याशी थेट संवाद साधा. दुष्काळातील पशु चारा नियोजन याविषयी आपले प्रश्न थेट विचारा मंगळवारी 13 ऑक्टोबरला सकाळी 11 ते 12 या वेळेत. यासाठी आमचा फोन नंबर आहे 0231-2652-624. फोन नंबर पुन्हा एकदा 0231-2652-624.
1: आपली आवड कार्यक्रम यानंतर ऐकूया या सर्वांच्या आवडीचं गीत. प्रवीण कदम, नाथाजी पाटील, आरग तालुका, मिरज. वारणा रेडिओ इथून तेजस्विनी चव्हाण, विजय चव्हाण, माई, करिश्मा, अंकिता, अनिकेत चव्हाण आणि मित्रपरिवार. कल्याण इथून डॉक्टर सूरज सुर्वे, नमिता, प्रकाश सुरे, शौर्या कांबळे आणि मित्रपरिवार. अमलेश्वर येथून डोमन ठाकूर, सुमन ठाकूर, मिथिलेश ठाकूर, तारणी ठाकूर आणि ठाकूर परिवार. भक्ती, प्रसाद, शोभा, संजय गवळी, गणेशनगर, बांबवडे. कीर्ती, स्वरा, अहिल्या, साईराज, सीमा, उमा, उत्तम पाटील, वारणा कापशी, शिवानी कांबळे आणि मित्रपरिवार, निगडी पुणे. दीपाली, अमोल, सुलाताई, एकनाथ कांबळे, मोजे सांगाव, तालुका कागल. श्रीनिवास कांबळे, दत्ता लाड, नंदभाऊ काजवे, पी रामजी, मोजे ठिकपुरली, रत्नागिरी. या सर्वांना ऐकायचं आहे चंगू मंगू या चित्रपटातलं गीत. ऐकूया आपली आवड.

आपली आवड कार्यक्रमात ज्ञानेंद्र ऐकूया या सर्वांच्या आवडीचं गीत. सुधीर शिरोळकर आणि परिवार रांगोळी हातकणंगली, विजयकुमार स्वामी बस्तवाड शिरोळ, राजाराम गायकवाड तिरवाड, मही तालुका करवीर इथून लहुराज नवाळे, सारिका नवाळे, समस्त नवाळे परिवार, डॉक्टर विशाल, डॉक्टर ऋतुजा, रोहित, ऋतुराज, संगीता, सुधाकर पाटील, सुळे तालुका पन्हाळा, सांगली येथून सक्षम श्रीनिक चव्हाण, ज्योती, अजित चव्हाण, लताताई, राजाराम चव्हाण, हर्षवर्धन पाटील तुंग, रोहिणी पाटील, मेघा पाटील, संजना पाटील आणि पाटील परिवार, मेघनाथ पाटील, प्रकाश पाटील, शंकर पाटील, धनाजी परीट, सताप परीट, ज्ञानदेव परीट आणि मित्र परिवार, हसू तुम्हाला करवीर. त्याचबरोबर हे पत्र पाठवले सुरेश रामू सावळी, वसंत तुकाराम डावरी, रेखा सागर सावळी, आशा अंकुश गोरी, किशोरी दत्ता गोरी, अलका दयानंद साळवी, मेघा सुभाष सातवेकर, लता तानाजी निकम, प्रतीक्षा ऋषिकेश पाटील, धनश्री अनिल पाटील, बजरंग नंदाताई, श्रीपती कुंभार कापशी आणि मुक्कामपोर तमणावाडा तालुका कागल जिल्हा कोल्हापूर मित्रपरिवार, या सर्वांना ऐकायचं आहे धूमधडाका या चित्रपटातलं गीत. ऐकूया आपली आवड.

0: अग अग पोरी फसलीस ग।
1: रसिक हो या गीता बरोबरच आजच्या आपली आवड या कार्यक्रमाची सांगत आहोत आहे। नमस्कार।

0: आपली आवड हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. सकाळचे ठीक 10:30 वाजलेत.
1: श्रोते हो, प्रसारित करीत आहोत आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम तिच्या स्वप्नांना आकाश देऊया. सहभाग मुष्टीयुद्धपटू ओवी अद्वंत, कथा लिहिणारी हर्षदा जोशी, छोटीशी कवयित्री उत्कर्षा जोशी आणि जिमनॅस्ट रिधिमा आव्हाड आणि अवंतिका सानप. निर्मिती सहाय्य लीना पांडे. सादर करते नयन पवार. श्रोते हो, आजचा दिवस प्रत्येक त्या मुलीच्या स्वप्नांना समर्पित आहे जी आकाशाकडे पाहून म्हणते मला ही उंच भरारी घ्यायची आहे. श्रोते हो, बालिका म्हणजे केवळ घराचं अंगण उजळवणारी लेख नाही तर समाजाच्या भविष्याला आकार देणारी शक्ती आहे. पण प्रत्येक मुलीला तिचं बालपण, शिक्षण, आरोग्य, सुरक्षितता आणि स्वतःची स्वप्न जगण्याचा समान अधिकार मिळतोय का, हा प्रश्न केवळ एका दिवसापुरता मर्यादित न राहता आपल्या प्रत्येकाच्या मनात कायम निर्माण व्हायला हवा.

0: आजच्या काळातील मुलगी केवळ स्वप्न पाहत नाही तर ती स्वप्नांना वास्तवात उतरवते. ती क्रीडा क्षेत्रात पदक जिंकते, विज्ञानात नवे प्रयोग करते, साहित्यामध्ये सुंदर शब्दांना जन्म देते, कला संस्कृतीत आपली ओळख निर्माण करते आणि शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचा भविष्यकाळ घडवते. आणि समाजानेही तिच्या हातात बंधनाची नव्हे तर संधीची दोरी द्यायला हवी. तिच्या प्रश्नांना आवाज द्यायला हवा, तिच्या निर्णयांचा आदर करायला हवा आणि तिच्या क्षमतेवर विश्वास ठेवायला हवा. कारण आजची बालिका म्हणजे उद्याची डॉक्टर, वैज्ञानिक, खेळाडू, कलाकार, लेखिका, उद्योजिका, प्रशासक आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या आयुष्याची शिल्पकार होणार आहे. आणि आज आपण जागतिक बालिका दिनानिमित्त भेटणार आहोत अशाच काही गुणी, कर्तृत्ववान आणि स्वप्नाळू बालिकांना. या मुलींच्या गोष्टी म्हणजे केवळ त्यांच्या यशाच्या गोष्टी नाहीयेत, तर त्या आहेत स्वप्न पाहण्याच्या, स्वतःवर विश्वास ठेवण्याच्या आणि त्या स्वप्नांसाठी मेहनत करण्याच्या गोष्टी. चला तर मग श्रोतेहो या प्रेरणादायी प्रवासाची सुरुवात करूया. श्रोतेहो, खेळाच्या मैदानात जिंकण्यासाठी केवळ शरीराची ताकद पुरेशी नसते, तो लागतो तो आत्मविश्वास, शिस्त, संयम आणि शेवटपर्यंत लढण्याचा निर्धार. बॉक्सिंगच्या रिंगमध्ये समोरचा प्रतिस्पर्धी असतो, पण प्रत्येक सामन्यात खरी लढाई असते ती स्वतःच्या मर्यादांशी. अशाच या आव्हानात्मक खेळाची निवड करून आपल्या मेहनतीनं आणि जिद्दीनं वेगळी ओळख निर्माण करणारी बालिका म्हणजे ओवी अद्वंत. जागतिक बालिका दिनानिमित्ताने ओवीशी जाणून घेऊया तिच्या बॉक्सिंगच्या प्रवासाबद्दल, तिच्या अनुभवांबद्दल आणि तिच्या स्वप्नांबद्दल.
1: माझं नाव ओवी अभिजित अद्वंत आहे. माझी मोठी बहीण आहे, ती बॉक्सिंग करत होती, तर तिच्यासोबत मी जात होते ट्रेनिंगला. तर तिच्या मॅचेस बघून मग मला इन्स्पिरेशन भेटली की बॉक्सिंग करायची. 5 वर्ष मला झाले बॉक्सिंग करताना. मग पुढं पुढं डिस्ट्रिक्ट लेवल, मग स्टेट लेवल, मग नॅशनल, मग इंटरनॅशनल खेळले. 1 May 2016 उझबेकिस्तान ताशकंद. तिथं छान होतं, फर्स्ट इंटरनॅशनल टूर होता म्हणून थोडीशी भीती होती, पण मग तिथं एक्सपिरियन्स छान भेटला. आपल्या लेवलवर किती म्हणजे कशा स्किल वाले बॉक्सर्स असतात ते कळालं, अजून किती इम्प्रूव्ह करायचं ते कळालं. म्हणजे बाउटच्या पहिले मी शिकले काय विचार करायला पाहिजे, अजून माझ्या सोबतच्या बॉक्सर्सचे स्किल, अजून माझ्यात काय कमी आहे ते शिकायला भेटलं मला बॉक्सिंगमुळं. माझ्या पर्सनल लाईफ मध्ये मला डिसिप्लिन भेटलं, कोणत्या पण काम किती फोकसनी करायचं ते शिकायला भेटलं. जेवणामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट सगळं म्हणजे थोड्या थोड्या प्रमाणात असतं, अजून फ्रुट्स असतात. माझं स्वप्न आहे की मी इंडियाला ऑलिम्पिक्स मध्ये रिप्रेझेंट करावं. आणि मी हायर स्टार इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स म्हणून ट्रेनिंग सेंटर आहे बँगलोर, जे ऑलिम्पिकसाठी तयारी करवतं, तिथं माझं सिलेक्शन झालंय, तिथं मी ट्रेनिंग करते. मी संभाजीनगरला एक्झामसाठी येते आणि बाकी माझं ट्रेनिंग सगळं आय एस मध्ये असतं. माझं फक्त एकच म्हणणं आहे मुलींना स्पेशली की तुम्ही एक सेल्फ डिफेन्ससाठी काही म्हणजे शिका, कारण की आत्ताच्या ह्याच्यात मुलींना सेल्फ डिफेन्स येणं खूप गरजेचं आहे. मी बॉक्सिंग करते, मी म्हणजे जर कोणी मला त्रास देण्याचा म्हणजे प्रयत्न केला तर मग मी सेल्फ डिफेन्स करून स्वतःला वाचवून करू शकते.
0: श्रोतेहो, रिंगमध्ये आत्मविश्वासाने उभी राहणारी ओवी आपल्याला सांगून गेली की जिंकण्यापूर्वी स्वतःवर विजय मिळवणं महत्वाचं असतं. काही मुलींची ताकद असते त्यांच्या कल्पना शक्तींमध्ये आणि शब्दांमध्ये. आता आपण जाणून घेणार आहोत अशाच एका बालिकेविषयी जिच्या कल्पनांच्या विश्वातून कथा जन्म घेतात. कथा म्हणजे केवळ काही पात्र, प्रसंग आणि शब्दांची गुंफण नाहीये. कथा म्हणजे आपल्या कल्पनांना दिलेली एक सुंदर दिशा आहे. श्रोतेहो, अशाच या शब्दांच्या विश्वात रमणारी, आपल्या कल्पनाशक्तीला कथेचं रूप देणारी बालिका म्हणजे हर्षदा जोशी. तिच्या लेखणीतून साकारलेल्या कथा तिच्या निरीक्षण शक्तीची, कल्पना शक्तीची आणि संवेदनशील मनाची ओळख करून देतात. चला तर जागतिक बालिका दिनानिमित्त हर्षदा

0: अशी गप्पा मारताना जाणून घेऊया तिच्या मनात कथा कशा जन्म घेतात, तिची पात्र तिला कुठून मिळतात आणि लेखनाच्या या प्रवासात तिची स्वप्न कोणती आहेत ती।
1: कथा लिहिताना म्हणजे मनामध्ये जे सुचत गेलं तसे मी कथा लिहित गेले आणि जे बाहेरच्या जगात आपण जे बघतो त्याच्यावर मी ती कथा लिहायला सुरुवात केली। बाहेरच्या जगातून किंवा माझ्या मनातून जे सुचत गेलं ते मी लिहित गेले। पुस्तकातून सुद्धा बऱ्याच अशा कथा आहेत ज्या आपण लिहू शकतो। वाचले तर आपल्याला आपल्या मनातून म्हणजे कविता किंवा गोष्टी आपल्याला आपोआप सुचायला लागतात। जेव्हा मी पहिल्यांदा कथा लिहिली होती तेव्हा ती सगळ्यांना खूप जास्त आवडली होती। सगळ्यांनी माझं कौतुक केलं होतं आणि प्रेरणा सुद्धा दिली होती की कर तू कथा। माझ्या कथेचं शीर्षक एवढंच होतं की मेहनत आणि शिक्षण। प्रसंग आणि पात्र म्हणजे मी जे आजूबाजूला बघते त्याच्यावरनं तिने प्रसंग आणि त्यांची नावं ठरवून कथा लिहायला सुरुवात करते। आतापर्यंत मी 7-8 कथा लिहिली असेल। मला माझ्या मनाच्या कल्पना शक्तीतून जे जास्त सुचत जातं मी त्याच्यावरनं लिहित जाते। किंवा मग बाहेरचे जे अनुभव असतील किंवा बाहेर ज्या गोष्टी घडतात त्यानुसार सुद्धा मी कथा लिहायला सुरुवात करते। जेव्हा मी लिहायला सुरुवात केली होती त्यावेळेस रामू नावाचं जे पात्र होतं, रामू आणि त्याची आई, तर हे दोघं जेव्हा मी पहिल्यांदा लिहिली होती त्यावेळेस मला ते जास्त जवळचे वाटतात। कारण म्हणजे त्या कथेमध्ये ना तो रामू आपल्या आईला मदत करतो पण मग त्या गोष्टीचा तो हिशोब ठेवायला सुरुवात करतो। त्यावेळेस त्याच्या आई त्याला ते पटवून देते की कामांचा आणि आईच्या प्रेमाचा हिशोब नाही ठेवला जाऊ शकत। त्यानंतर त्याला शिकवण भेटते की आईचं प्रेम हे अथांग असतं, त्याचा हिशोब नाही ठेवला जाऊ शकत। रामूने मानलेली त्याच्या विचारात नाही सुंदर कल्पना आहे। म्हणूनच तर मला ही कथा खूप आवडते, मला भावते आणि जेव्हा पण मी कथा वाचते ना तेव्हा मला असं खूप म्हणजे प्रत्यक्षदर्शी वाटतं की हे असं चालू आहे का, रामू नावाचा खरंच एक मुलगा आहे, त्याची आई आहे, हे सर्वांच्या भावना मला जवळच्या वाटतात माझ्या। एवढी तर नाही होत पण कधी कधी असं होतं की ज्यावेळी शब्द सुचत नाही किंवा लिहिताना काही असे प्रसंग घडतात ज्यामुळे आपण लिहू शकत नाही। माझं म्हणणं आहे की आपण आपलं मन डायव्हर्ट न करता एकाग्र चित्तेने ते लिहिले गेलं पाहिजे, सुंदर गुंतले जाते। त्यावेळेस मी माझं मन पूर्णपणे एकाग्र करते, बाहेर थोडंफार निसर्गाकडे बघते आणि मग माझ्या मनातून आपोआप कल्पना बाहेर लिहायला लागतात। मग मी त्या कागदावरती लिहायला सुरुवात करते। सगळ्यांना मी तर इतकाच संदेश देऊ शकेल की आपण आपली कला जपली पाहिजे, आपल्या कलेचा आदर केला पाहिजे। कारण असं म्हणतात की देवाने प्रत्येक व्यक्तीला काही ना काहीतरी कला दिलेली असतात, आपण फक्त ती ओळखायला पाहिजे, तिला आत्मसात करून घ्यायला पाहिजे। जर का मी नेहमी नेहमी लिहिला तरच त्या यशस्वी होईल ना। का एक दिवसाआड किंवा मग लिहिल्याच नाही तर मग माझी विचार करण्याची क्षमता ही थांबून जाईल। त्यामुळे मी तसं न होऊ देता मी त्या नेहमी सातत्याने लिहिण्याचा प्रयत्न करेल।
0: श्रोते हो, हर्षदाच्या कथांमधून आपण कल्पनांच्या एका सुंदर विश्वात फेरफटका मारला। कथा एखादी गोष्ट सांगते पण कविता मनातली भावना जागवते। काही भावना अशा असतात ज्या सरळ बोलून व्यक्त करता येत नाहीत, त्या शब्दांच्या लयीत उतरवतात, ओळींमध्ये फुलतात आणि कवितेचं रूप घेतात। चला तर भेटूया अशाच एका संवेदनशील मनाला, उत्कर्षा जोशीला। श्रोते हो, कविता म्हणजे शब्दांना मिळालेली भावना, कविता म्हणजे मनात दडलेल्या भावनांना मिळालेला आवाज आणि कविता म्हणजे छोट्या छोट्या शब्दांत मोठं जग सांगण्याची कला। निसर्ग असो, बालपण असो, मैत्री असो, आईबाबांचं प्रेम असो किंवा एखादं सुंदर स्वप्न, कवयित्रीच्या मनाला स्पर्श करणारी प्रत्येक गोष्ट कवितेत विषय होऊ शकते। अशाच शब्दांशी मैत्री करून आपल्या भावनांना कवितेच्या माध्यमातून व्यक्त करणारी बालिका म्हणजे उत्कर्षा जोशी। जागतिक बालिका दिनानिमित्त उत्कर्षाशी संवाद साधताना जाणून घेऊया तिच्या मनात कविता कशी जन्म घेते, तिच्या लेखणीला प्रेरणा कुठून मिळते आणि भविष्यातील तिची स्वप्न काय आहेत ती।
1: सातवीत असताना एक मॅडम येत आम्हाला, सुनीता मानकापे मॅडम म्हणून, तर त्यांनी आम्हाला उपक्रम दिलता कविता करण्याचा, तर तिच्याच्यात मी केली होती आणि मग ती सगळ्यांना सांगितलं दाखवली होती तेव्हा ती आवडली होती आणि मग तेव्हापासून मग मला कविता करायची आवड निर्माण झाली। मी जी कविता केली होती सगळ्यात पहिली ती एका आईवर केली होती। एक दिवस लेकीला आई हळूच बोले, रांधा वाढा उष्टी काढा,
2: आयुष्य

0: मी काय केले, श्लोक ओव्या तूच ना आम्हाला शिकवलेस, स्वच्छ वाणी सुरेल शब्द भांडार तूच खुले केलेस, तुझा स्वयंपाक बघून मलाही लागली गोडी, तुझ्यातली अन्नपूर्णा माझ्यातही आली थोडी, तुझ्यातली अन्नपूर्णा माझ्यातही आली थोडी, आमच्या प्रेमापोटी नेहमी देवाजवळ तू पदर पसरतेस, आमच्या प्रेमापोटी नेहमी देवाजवळ तू पदर पसरतेस, पण तुझ्या तब्येतीकडे तू कायम दुर्लक्ष करतेस, पण तुझ्या तब्येतीकडे तू कायम दुर्लक्ष करतेस, नव्हते युट्यूब नसले ते गुगल तरी काहीच अडले नाही, तुझ्याशी बोलताना गोष्टी कधी संपल्याच नाहीस, तुझ्याशी बोलताना गोष्टी काही संपल्याच नाही, एखाद्या घटना किंवा एखादी कल्पना सुचली सुंदरशी तर मग ती मला कविता करायला आवडते, त्यावर म्हणजे समजा आता पाऊस, त्याच्यानंतर निसर्ग, पुस्तक याच्यावर कविता करायला आवडते, त्याच्यानंतर मी क्षणावर कविता केलेली आहे ती आवडते, पुन्हा विज्ञानाची प्रगती आजच्या युगावर जी कविता केली आहे मी ती विज्ञानाची प्रगती आहे, अशा इत्यादी गोष्टींवर मला कविता करायला आवडते, शाळेत असताना क्षणावरची आहे, त्याच्यानंतर मी शिक्षकांवरची पण केलेली आहे आमच्या शाळेतल्या त्याच्यावरही आवडते, जेव्हा मी कविता म्हणजे करायला लागली जेव्हा मला सुचायला लागलं तेव्हा ते मी माझ्या मनातील जे विचार आहे किंवा माझ्या मनात जे कल्पना येतात ते मी त्या कवितांच्या स्वरूपात लिहित असते, सगळ्यांना सल्ला म्हणून देते की आपण आपली जी कला आहे जी आपल्या अंगात आहे ती आपण ओळखली पाहिजे आणि ती ओळखल्याच्या नंतर आपण ती जोपासली पाहिजे.
1: आता ऐकूया एरोबिक्स जिम्नॅस्टिकची आंतरराष्ट्रीय खेळाडू रिधिमा आव्हाड काय सांगते. ते
2: लहानपणापासूनच मला खेळायची खूप आवड होती कारण की मी खूप ऍक्टिव्ह होती. सुरुवातीला फक्त कुतूहल म्हणून माझ्या आई बाबांनी मला जिम्नॅस्टिक्स मध्ये टाकलं होतं, पण जसं जसं मी त्यात प्रगती करू लागले तसं तसेच मला खेळायची आवड आणि वेळ वाढत गेलं. माझे कोच श्री रोहित रोंगे सर आणि आईबाबांनी मला नेहमी प्रोत्साहन दिलं. इंटरनॅशनल स्पर्धेत खेळताना मनात थोडी भीती असतेच कारण की आपल्याकडनं चांगला परफॉर्मन्सची अपेक्षा असते आपल्या कोचला आणि फॅमिली फ्रेंड्स ज्यांनी पण इतक्या वर्ष माझ्यावर मेहनत घेतली होती. एखादा डिफिकल्ट जिम्नॅस्टिक्स एलिमेंट शिकायचा असेल तर त्यासाठी खूप पेशन्स आणि रेग्युलर प्रॅक्टिस लागते, त्यासोबतच फ्लेक्झिबिलिटी स्ट्रेंथ आणि बॉडी कंट्रोलवरही आम्ही रेग्युलर काम करतो. त्यासोबत एखादी गोष्ट लगेच जमली नाही तरी मी गिवअप करत नाही, मिस्टेक्स होता पण त्यातून शिकून पुन्हा ट्राय करते. माझ्या आत्तापर्यंतच्या जर्नीमधला सगळ्यात प्राऊड मोमेंट म्हणजे ह्या वर्षी घडलेली एशियन चॅम्पियनशिप जी फिलिपिन्समध्ये झाली होती, त्यामध्ये इंडिया रिप्रेझेंट करण्याची संधी मला मिळाली होती. हा क्षण इतक्या मोठ्या इंटरनॅशनल प्लॅटफॉर्मवर आपल्या देशांचं रिप्रेझेंटेशन करणं हेच माझ्यासाठी खूप स्पेशल होतं. मेडल मिळालं नाही पण इंडियाची जर्सी घालून इंटरनॅशनल लेवलवर परफॉर्म करणं हीच माझ्यासाठी खूप मोठी अचीवमेंट आणि प्राऊड मोमेंट आहे. आणि पुढच्या वेळेस मी अजून मेहनत करेल आणि अजून चांगला परफॉर्मन्स देईल बेस्ट ऑफ माय अबिलिटी. माझं ड्रीम आहे की जिम्नॅस्टिक्समध्ये इंटरनॅशनल लेवलवर अजून मोठ्या स्पर्धांमध्ये इंडिया रिप्रेझेंट करावं आणि इंडियासाठी गोल्ड मेडल जिंकून आणायचं.
1: आता ऐकूया एरोबिक्स जिम्नॅस्टिक करणारी सलग 3 वेळा नॅशनल चॅम्पियन असणारी आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू अवंतिका सानप हिच्याकडून.
3: मी जिम्नॅस्टिक्स जॉईन केलं त्यानंतर माझी लाईफ खूप बदलली. जिम्नॅस्टिक्समुळे मला डिसिप्लिन, कॉन्फिडन्स, पेशन्स आणि हार्डवर्क शिकायला मिळालं. आता जिम्नॅस्टिक्स बस एक स्पोर्ट नाही तर माझ्या लाईफचा एक इम्पॉर्टंट पार्ट आहे. माझ्यासाठी सगळ्यात अविस्मरणीय मोमेंट होता जेव्हा माझ्या नावासमोर इंडिया लिहिलं होतं आणि मग अनाउन्सरने अवंतिका दीपक साना इंडिया असं अनाउन्स केलं. ते ऐकून मला एकदम वाव, हे खरंच माझं नाव आहे असं वाटलं. जिम्नॅस्टिक्समध्ये फक्त बॉडी स्ट्रॉंग असून चालत नाही, माइंड सुद्धा स्ट्रॉंग पाहिजे कारण एखादा एलिमेंट करताने पूर्ण कॉन्सन्ट्रेशन लागतो. कधी कधी मनात थोडी भीती वाटते पण त्याचा वेळी स्वतःला सांगावं लागतं की आय कॅन डू दिस. माझ्या मते जिम्नॅस्टिक्सने मला एक गोष्ट शिकवली, मी हे तुम्हाला पण सांगते, तुमच्या बॉडीने साथ दिली तर तुमचं माइंड कॉन्फिडेंट नसेल तर तुम्ही तुमचं बेस्ट देऊ शकत नाही. त्यामुळे

0: मध्ये मी फिजिकल स्ट्रेंथ सोबत मेंटल स्ट्रेंथ आणि फोकस वरही खूप काम करते. माझ्या कोचने मला नेहमी सांगितलं आहे की फेलियर इज अ पार्ट ऑफ अ गेम आणि वन कॉम्पिटिशन कॅनॉट डिसाइड युअर होल जर्नी. त्यामुळे मी फेलियरकडे एंड म्हणून नाही तर एक लेसन म्हणून बघते. थोडं रेस्ट, थोडं रिकवरी आणि मग पुन्हा फुल एनर्जीने ट्रेनिंग करते, कारण माझं गोल माझ्यासाठी नेहमी मोठं आहे. आणि इंडियन गर्ल्सला मी नेहमी एवढंच सांगेल की तुम्हाला जे करायचं आहे ना ते मनापासून करा. बिलीव इन युअर सेल्फ, कीप वर्किंग हार्ड अँड तुमचं ड्रीम्सला कधीही छोटं समजू नका. आणि एक दिवस तुमचं ड्रीम नक्की रियालिटी होईल ही माझी गॅरंटी आहे.
1: श्रोते हो, आज आपण वेगवेगळ्या वाटांवर चालणाऱ्या या गुणी बालिकांना भेटलो. श्रोते हो, क्षेत्र वेगळी आहेत, आवडी वेगळ्या आहेत, स्वप्न वेगळे आहेत, पण या बालिकांमध्ये एक गोष्ट समान आहे, स्वतःवरचा विश्वास आणि आपल्या स्वप्नांसाठी काहीतरी करण्याची जिद्द. जागतिक बालिका दिन हा केवळ शुभेच्छा देण्याचा दिवस नाही आहे, तर प्रत्येक मुलीच्या स्वप्नांना संधी देण्याचा, तिच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याचा आणि तिच्या पंखांना बळ देण्याचा दिवस आहे. म्हणून प्रत्येक बालिकेला एवढंच सांगूया, तुझं स्वप्न किती मोठं आहे हे महत्वाचं नाही. आजच्या या गुणी बालिकांना आणि जगभरातील प्रत्येक चिमुकल्या स्वप्नांना मनपूर्वक शुभेच्छा. जागतिक बालिका दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. श्रोते हो, आत्ताच आपण आंतरराष्ट्रीय बालिका दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकलात. तिच्या स्वप्नांना आकाश देऊया. सहभाग होता मुष्टीयुद्धपटू ओवी अद्वंत, कथा लिहिणारी हर्षदा जोशी, छोटीशी कवयित्री उत्कर्षा जोशी आणि जिम्नॅस्ट रिधिमा आव्हाड आणि अवंतिका सानप. निर्मिती सहाय्य लीना पांडे. सादरकर्ते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
2: हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
3: श्रोते हो, सोमवारी 12 ऑक्टोबरला सकाळी 10:30 माझे जीवन गाणे या कार्यक्रमामध्ये अवश्य ऐका डॉक्टर चंद्रहास कापडी यांच्या मुलाखतीचा भाग दुसरा आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून. FM बँड 102.7 MHz आणि न्यूज ऑन

0: अवशाहीर आमची बाई आहे
1: बरोबर
0: आणि तुम्ही पुरुष आहे सा तवा सवाल टाकायचा पहिला मान आमच्या बाईचा
1: असं म्हणतोस कर सुरू
0: चंपाबाई टाक सवाल
2: ऐका

0: का सवाल, अशी कोणती वळवळणारी नागिन तुझला आवडते?
1: बर,
0: ओठावरती तिला खेळवून सौख्य मुक्याचे तुझ मिळते.
1: बर बर,
0: अशी कोणती नागिन असती या? वट्टावर येते आणि मुक्का बी देते या. हा, असल सख्या तर काय वादच नाही, पर त्यो नसला तर कल्पनेतल्या कल्पनेत मुक्का मिळतोय.
2: असं का? अरे याचं उत्तर अगदी सोपं आहे.
0: काय
2: देऊ का? जीभ.
0: जीभ? ती कशी?
2: ऐक, चटक चांदणी जीभ तुझी तर सवाल केलास फुसकाग.
0: आता का भाई फुसका?
2: चटक चांदणी जीभ तुझी तर सवाल केलास फुसकाग, चुंबन घेण्या पुढे येई ती दावित आपला ठसकाग. ऐका.
3: अग चटक चांदणी जीभ तुझी तर सवाल के

0: अरे कळला का जबाब?
1: कळला, आता सवाल टाका, जबाब द्यायला कंबर कसून तयार आहे आम्ही। कंबर कसून?
0: कंबर कसून? तुझी कंबर म्हणजे लेखा काय सिंह कटिका काय?
1: हायच तर।
0: तुझी कंबर कसली लेखा? कमरा आहे कमरा।
1: आता
0: एक सवाल ऐक, उरण गावच्या धरणा मधुनी नदी वाहते दिनरात। उरण गावच्या धरणा मधुनी नदी वाहते दिनरात, मोत्या समते पाणी सुंदर प्रसिद्ध साऱ्या जगतात, अमृत असले प्राशन करुणी मानव वाडे दुनियेत। सवाल ऐकून जबाब द्यावा वेचक एका शब्दात, ऐका।
2: अगवुरण गावच्या धरणा मधुनी नदी वाहते दिन रात, मोत्या समते पाणी सुंदर प्रसिद्ध साऱ्या।

0: बर बर सवाल टाका सवाल
1: टाकू का आई पती संगती नसता नवती हाती घेते परक्याला
0: काय
1: पती संगती नसता नवती हाती घेते परक्याला डोळे अवकळ शृंगारुणती पाप घेतसे माथ्याला ऐका
2: अग पती संगती नसता नवती

0: अरे
1: चेहरा का पडला?
2: कुठला पडतोय
1: मग? सुचत नाही?
2: नाही
1: देऊ का मी उत्तर?
2: द्या द्या।
1: हरलास?
2: हरलो हरलो हरलो।
1: ऐक, अरे उत्तर अगदी सोपं आहे।
2: काय?
1: काजळ।
2: काजळ? आणि ते कस?
1: ऐका,
3: अग्नर जातीचा जाळून महिमा पुरुषार्थाच्या अग्नीत मत्सर धुमसे हेवा दावा असे आराही राग।

0: हरलो हरलो हरलो बर का
1: शेर तासगावकर आणि चंपळणेकर यांनी सादर केलेला सवाल जवाब आपण ऐकला. याबरोबर लोकसंगीताचा कार्यक्रम समाप्त होत आहे. आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण. सकाळचे ठीक 11 वाजलेत. ऐकूया गप्पा गाणी हा फोन इन कार्यक्रम.

श्रोते हो, कोल्हापूरच्या नवरात्रोत्सवाला मोठी परंपरा लाभलेली आहे. इथला शाही दसरा देशभर प्रसिद्ध आहे. या निमित्तानं अनेक भाविक पर्यटक दरवर्षी कोल्हापुरात येत असतात. हा सोहळा शांततेत आणि सुव्यवस्थितपणे पार पडावा याकरता इथले नागरिक म्हणून आपली काय जबाबदारी आहे, हा आजच्या गप्पा गाणी या कार्यक्रमाचा विषय आहे. कोल्हापूरच्या प्रशासनानं केलेलं आवाहन आपण ऐकूया, त्याचबरोबर श्रोत्यांची

0: मत हे जाणून घेऊया. हॅलो, नमस्कार, बोला.
1: हा नमस्कार. नाही, महावीर कसा इंग्लिश न बोलतोय.
0: बोला बोला.
1: हा बघा, कोल्हापूरला जे काय आपल्या महाराष्ट्रातून सगळ्या म्हणजे जवळजवळ देशातून सगळे लोक येतात म्हणा, कोल्हापूरचे जे काही अंबाबाई आहे की नाही, देवस्थान आहे की नाही, हे 7-3 शक्तीपीठापैकी एक आहे.
0: होय.
1: इथं नवरात्र उत्सव अगदी वेगळ्या पद्धतीने साजरा होतोय. जवळजवळ मला वाटते मैसूरच्या खालोखाल असं होतंय असं म्हणायला काही हरकत नाही. बाकी स्वच्छता जर म्हणाल, म्हणजे आता सध्या जे प्लास्टिकचा वापर करू नका म्हणून तुम्ही सांगताय, आम्ही बी सांगतोय, आम्ही स्वतः करतोय सुद्धा लक्षात घ्या. काय आम्ही काय मी जास्तीत जास्त करून मी कापडीच पिशवी वापरतोय, प्लास्टिक वापरतो नाही लक्षात घ्या जास्तीत जास्त. हे एक होतंय. आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे की आता नवरात्र उत्सव सुरू आहे, रांकीने दर्शन घेऊन व्यवस्थितपणानं पार पडून जायचं असते. आपल्या हातून बाबा जास्तीत जास्त करून ह्या घाण होणार नाही याची काळजी जेथे त्यांना घ्यायला पाहिजे असं मला म्हणायचं आहे.
0: आणि नागरिक म्हणून आपली जबाबदारी काय वाटते तुम्हाला?
1: स्वतः नागरिक या नात्याने का नाही रांगेचा उपयोग करून घ्यायचा, रांगेतनं दर्शन घ्यायचं किंवा हुल्लडबाजी करायची नाही, किंवा बाबा आतमध्ये दर्शन घ्यायला गेल्यानंतर तिथं पण म्हणजे पुजारी लोकांना वगैरे त्रास होईल असं काय वागायचं नाही. हे आता तुमच्या ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून नाही, मला एक गाणं सुचवायचं आहे
0: की
1: बघा ते ह्याचं गाणं आहे मैशा सुरासी मारून आंबे बैसे गशी वावर, आंबे बैसे गशी वावर प्रतापी तोर तू अंबाबाई, प्रतापी तोर तू अंबाबाई. बहुतेक मला वाटते उषा मंगेशकरांनी गायलेलं गातात गाणं. थँक्यू सर, मला बोलायला छान वाटलं अगदी.
0: धन्यवाद.
1: तुमची चर्चा करायला समाधान वाटलं अगदी.
0: येस.
1: आणि आमचा विषय ऐकून घेतला.
0: होय होय.
1: ठीक आहे, थँक्यू.
2: मही

0: हेलो,
1: हॅलो, नमस्ते.
0: नमस्कार. बोला
1: मांगूर तालुका निपाणी इथून बोलतोय राजू जाधव.
0: बोला बोला
1: आजचा विषय छान निवडलाय सर.
0: बोला की बोला.
1: प्रथमतः तुम्हाला आणि सर्व श्रोत्यांना आकाशवाणी कोल्हापूरच्या माध्यमातून नवरात्र उत्सव आणि घटस्थापनेच्या खूप साऱ्या शुभेच्छा.
0: हा, तुम्हालाही खूप शुभेच्छा.
1: कोल्हापूरचा हा शाही दसरा महोत्सव ज्या भारतामध्ये प्रसिद्ध आहे, त्या अनुषंगानं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भरपूर देवस्थाने आहेत. या दरम्यान या कालावधीत भरपूर पर्यटक भाविक म्हणा येत असतात आणि अशा वेळी जी वाहतुकीची कोंडी होते यावर नियंत्रण ठेवण्यासाठी कायदा व सुव्यवस्थेचं पालन केलं पाहिजे आणि फक्त त्या पोलिसांच्या वर असू दे किंवा या यंत्रणेवर असून हे न देता आपलीही काहीतरी कर्तव्य आहेत, पालन केलं पाहिजे नियमांचं. आणि जे सीमोल्लंघन दिवशी जो गोंधळ उडलेला असतो, सोनं लुटण्यासाठी सर्व लोक येत असतात तिथं गाव शहरामधली, त्यावेळी जरा जास्तच प्रमाणात मोठा गोंधळ होत असतो. तसे काही घटना मागील घडलेल्या आहेत, कुणाला काही दुखापतीच्या घटना म्हणा किंवा अपघाताच्या बारीक छोट्या मोठ्या होत असतात, त्या टाळायच्या असतील तर आपले नागरिक म्हणून पण आपली स्वतःची जबाबदारी आहे ना सर.
0: बरोबर आहे.
1: आणि हा महोत्सव या अनुषंगानं हे साडेतीन पीठापैकी एक महालक्ष्मीचं हे देवस्थान आपल्या पूर्ण महाराष्ट्रभर किंवा कर्नाटक असू द्या आंध्र गुजरात मध्ये प्रसिद्ध आहे.
0: होय.
1: आणि त्या अनुषंगानं लोक ह्या दरम्यान भरपूर प्रमाणात भाविक येत असतात हे दर्शन घेण्यासाठी देवीचे.
0: खरं आहे.
1: आपलं ज्योतिबा असू दे, नरसिंहवाडी असू दे, या अनुषंगानं सर्व पर्यटक येतच असतात आणि दुर्जनांचा नाश करून चांगल्या विचारांचं जे नवरात्रोत्सव मध्ये आपण हे करतो त्याचं पालन
0: संकल्प
1: दौड असू दे या माध्यमातून सकाळच्या प्रहरी वेगळीकडे धार्मिकतेचं वातावरण पसरलेलं असतं आणि या धार्मिकतेच्या ह्या कालावधीमध्ये कुठल्याही अनुचित प्रकार घडू नये असं आम्हाला एक वाटतंय. कोल्हापूर शहराला ह्या देवीचं एक महात्म्य मोठं आहे आणि ह्या माध्यमातून दसरा चौक सुद्धा नाव पडलेलं आहे. विशेष म्हणजे
0: होय, दसऱ्याचा सोहळा त्या ग्राउंडवर होतो म्हणूनच त्याला दसरा चौक असं म्हणतात.
1: हा, खरोखर बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आणि त्यामुळेच हा चौक मोठ्या प्रमाणात आपल्या भागामध्ये ओळखला जातोय दसरा चौक म्हणून.
0: होय.
1: त्याची ख्याती खरोखरच ही आहे, चांगल्या प्रकारची आहे. आणि या दसरा महोत्सवाच्या दरम्यान सर्वांनी चांगल्या प्रकारे राहून सगळ्या कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत केली पाहिजे.
0: बरोबर.
1: यावर पोलिसांना पण सहकार्य केले पाहिजे. आपले काही नियमावली आहे देवस्थानांचे असू दे किंवा सरकारचे असू दे, पोलीस स्टेशनचे असू दे, त्या त्या पद्धतीनं आपण त्यांच्या नियमानुसार आपण पालन करून जर गेलो तर कुणालाही त्याचा आनंद घेता येईल नाही मोठ्या प्रमाणात.
0: बरोबर आहे.
1: कुठल्याही प्रकारचे आपल्याला त्रास होणार नाही. महिला वर्ग मोठ्या प्रमाणात असतात, त्यांना त्यांचीही काळजी घेतलं पाहिजे. आपण लहान मुले बालक असतात
0: होय,
1: यांना सुद्धा कुठल्याही प्रकारचं हे पोहोचू नये. हा आनंदाचा सण आहे आणि या आनंदाच्या घटनेमध्ये काही अनुचित घडून प्रकार काय तर त्याच्यावर दुःखद अशा काही घटना घडू नये एवढंच आम्हाला या माध्यमातून सांगायचं आहे.
0: नक्कीच नक्कीच.
1: हा विषय आपण निवडून खरोखरच सजग करण्यासाठी एक प्रभावी माध्यम म्हणून कोल्हापूरकडे पाहिलं जातं या आकाशवाणीकडे. आणि चांगल्या प्रकारचे आम्हाला यातून बोलायची जी संधी दिली त्याबद्दल आकाशवाणीचे मनपूर्वक आभार आहे. आम्ही
0: तुमचे धन्यवाद.
1: या अनुषंगानं मला एक देवता मधलं लावा गाणं.
0: चालेल चालेल चालेल. एकदम

0: हॅलो.
1: हॅलो, नमस्कार.
0: हा, आकाशवाणी.
1: बोला बोला.
0: मी इचलकरंजीहून गुरुनाथ म्हातुकडे बोलतोय.
1: बोला बोला.
0: आजपासून नवरात्र महोत्सव सुरुवात होते आणि कोल्हापूरच्या अंबाबाईचं फार मोठा सोहळा घडत असतोय. देशातील निरनिराळे नागरिक दर्शनासाठी येत असतात आणि अशा वेळेला कोल्हापूर मध्ये त्या मंदिराच्या परिसरातली जी काही व्यवस्था आहे ती व्यवस्था आम्ही कोल्हापूरकर मंडळीने अत्यंत व्यवस्थितपणानं राबवली पाहिजे. मुद्दा नंबर एक. यासाठी पहिल्यांदा मी आवाहन करेन की त्या परिसरात स्वच्छता राहिली पाहिजे. मुद्दा नंबर एक. मुद्दा नंबर दोन. तेथील नागरिकांना जे यात्रेकरू किंवा जे भाविक येतात दर्शनासाठी त्यांना कुठल्याही पद्धतीचा त्रास होऊ नये अशा पद्धतीची व्यवस्था मंदिर कमिटीनं घ्यावी ही आमची विनंती आहे. दोन भाग. तिसरा भाग असा की भाविकांनी तिथं कुठल्याही पद्धतीचा केर कचरा होईल असं वातावरण तयार करू नये, म्हणजे स्वच्छता राखली पाहिजे. हा एक भाग. प्रशासनानं पोलिसांच्या मार्फत आणि अन्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मार्फत तिथला बंदोबस्त व्यवस्थित ठेवायला पाहिजे. हा भाग. दुसरा भाग असा की मंदिरातील जो गाभारा आहे त्या गाभाऱ्यामध्ये सुद्धा पुजारी म्हणजे मंदिराचे व्यवस्थापक किंवा जे इतर मंडळी जे आहेत त्याने नागरिकांना अत्यंत नम्रतेची वागणूक द्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी तिथं हवा पाणी याची व्यवस्था व्हायला पाहिजे. हा भाग आपण करावा लागेल. आणि सर्वात महत्वाची गोष्ट अशी की मंदिराच्या ठिकाणी मी मंदिर कमिटीला विनंती करीन अशी

0: की आजूबाजूला असे बोर्ड लावा, आपण वृक्ष लागवड करा, ह्या पद्धतीचं वातावरण तयार करा, तिथं वातावरणाच्या जाहिराती वगैरे लावा, अशा पद्धतीचं जर हे केलं तर एक वातावरण कोल्हापूरचं नाव सर्वत्र चांगल्या पद्धतीनं सगळीकडे गणलं जाईल. आणखीन दुसरी गोष्ट अशी, कोल्हापुरातून बाहेरून येणाऱ्या प्रवाशांना कुठल्याही पद्धतीचा रहदारीचा त्रास होऊ नये ही सुद्धा प्रशासनानं जबाबदारी घ्यावी, ही विनंती आहे. अशा पद्धतीनं जर आपण नवरात्रोत्सव पार पाडला तर अत्यंत लोकप्रिय कोल्हापूर असं नाव लौकिक तयार होईल. दुसरी गोष्ट अशी, रात्रीच्या वेळेला जो कार्यक्रम गाण्याचा वगैरे जो असतोय त्याच्यामध्ये शांतता आणि सुव्यवस्था आणि देवीशी उपयुक्त अशी भक्तिभजनं लावावीत, अन्य कुठलाही त्याला वेगळं वळण लागू नये याची दक्षता प्रशासनानं किंवा त्या मंदिर कमिटीनं घ्यायला पाहिजे असं मला वाटतंय. तुम्ही आकाशवाणीनं मला मत व्यक्त करण्यासाठी संधी दिली याबद्दल आभारी आहे.
1: धन्यवाद.
0: माझं आवडतं जे गाणं आहे ते अंजलीच्या सुता तुला रामाचं वर्णन हे गाणं लावा.
1: नक्की जरूर ऐकूया.
0: थँक्यू थँक्यू.
1: धन्यवाद धन्यवाद.
2: हे अंजलीच्या सुता तुला रामा

0: हॅलो.
1: हा नमस्ते.
0: नमस्कार नमस्कार, बोला की.
1: कोल्हापूर आकाशवाणी का गप्पा गाणी?
0: होय होय होय, बोला.
1: हा नमस्कार, मी सांगलीहून महादेव भीमराव पारेकर बोलतो.
0: बोला बोला बोला.
1: आपला जे कोल्हापूरचा दसरा आहे ना, खरंच त्याला एक चांगली परंपरा आहे बघा, ऐतिहासिक
0: आहे की नाही. होय होय.
1: आणि दसऱ्यानिमित्त फार लांबून लांबून भाविक येतात. आणि दुसरं म्हणजे एक आठवणीत गोष्ट ठेवण्यासारखं एक नाही दसरा महोत्सवचं, ते तिरुपतीहून म्हणजे देवीला शालू येतो, खास म्हणजे एक उत्सव बघण्यासारखा असतो.
0: अच्छा.
1: मला एक दोनदा योग आला म्हणजे कोल्हापूरला येऊन देवीचं दर्शन घेणे आणि तुमचे मंदिर सहजी ट्रस्टी आहे, चांगली व्यवस्था केलेली असते, म्हणजे रांग वगैरे असं व्यवस्थित, म्हणजे धक्काबुक्की नाही, काय होत नाही. फक्त जरा आपण जे भक्त लोक आहे त्यांनी जरा शिस्त व नियम पाळून देवीचं दर्शन घ्यायला पाहिजे, कुणाला धक्का न मारता आणि कुठं असं गडबड न करता देवालयाचं तर शिस्तीत देवीचं दर्शन घ्यावं, म्हणजे व्यवस्थित सगळं होईल. आणि तुमचं कोल्हापूर महानगरपालिका किंवा जे प्रशासन आहे आणि जे मंदिर ट्रस्ट आहे देवस्थानचं, त्यांची चांगली व्यवस्था असत्या, इवन देवीचा प्रसाद वगैरे सगळं व्यवस्थित असतं, पण तिथं सुद्धा भक्तांनी व्यवस्थित जाऊन घेतलं पाहिजे. नवरात्र म्हणजे तिथे देवीचं जागर आहे, त्या दिवशी सगळे जे म्हणजे गरबा नृत्य वगैरे करतात सगळं. आणि हा जो दसरा सण आहे की नाही, सगळे एकमेकाला भेटण्यासाठी व स्नेह वाढवण्याचा सण आहे ह्याच्यामुळं. म्हणजे दिवाळीच्या अगोदर दसरा सण येतो, त्याच्यानंतर दिवाळी येते, म्हणजे दसऱ्याला फार महत्व आहे साहेब. दसऱ्याच्या 9व्या किंवा 10व्या दिवशी जे आपलं खंडेनवमी वगैरे शस्त्रपूजा, हे जे आपली हिंदू संस्कृती आहे की नाही, खरंच त्याची जे आपण परंपरा चालू ठेवतोय एक अभिमानाची गोष्ट आहे. इतर देशात असलं काय हे नाही, पण आपल्या भारत देशात जागृत देवस्थान निर्माण झाले हे आपलं भाग्य समजायला पाहिजे सर. दसरा या दिवशी एकमेकाला आपण सोनं घ्या सोनं म्हणून आपट्याची पानं देतो आणि एकमेकाला नमस्कार करतो आणि एकमेकाला शुभेच्छा देतो. आपण सोनं घ्या सोन्यासारखं राहा, म्हणजे तुमची तब्येत चांगली राहो, आपण प्रेमानं आपण शुभेच्छा दिल्यासारखं आहे साहेब ते. आणि हे सगळ्यांनी स्नेह जपावा. जर समजा एखाद्या कुठे जरी आपल्याला वादविवाद काहीतरी असं होतच, आता घरी म्हणा ऑफिस मध्ये म्हणा कुठेही आपलं समाज, तर ते विसरावं त्या माणसानं आणि परत तो रिन्यू स्नेहसंबंध चालू राहावा, असं तो सण आहे सर, असं माझं म्हणणं आहे. आणि देवीचं दर्शन शिस्तीत आणि हे घ्यावं. कोल्हापूर महानगरपालिका म्हणा प्रशासन म्हणा, त्यांची चांगली सोय आहे आणि तिथे पाण्याची वगैरे चांगली सोय केली जाते आणि भक्तांना प्रसाद सुद्धा चांगला देतो. फक्त जे भक्त लोक आहे त्यांनी सगळ्यांनी मिळून शांततेनं आणि कुठेही घाई गडबड न धक्काबुक्की असं न करता दर्शन घ्यावा. इवन ज्येष्ठ नागरिकांना प्रथम संधी द्यावी, कारण स्त्री किंवा पुरुष ज्येष्ठ नागरिक असतात त्यांना धक्का न देता त्यांचं त्यांना वेगळे लाईन करून दर्शन दिलं तर म्हणजे चांगलं होतंय असं माझं एक मत आहे सर. आणि सर आता मला जेवढी माहिती आहे जेवढी साहित्य मी सांगितलो, माझ्या आवडीचं एक गाणं लावता का सर?
0: सांगा की.
1: अवतार चित्रपटाला बघा, माताजीने बोलावा असं आहे बघा ते,
0: चलो बुलावा आया आहे.
1: ओके सर, थँक्यू, धन्यवाद
0: धन्यवाद.
1: आणि तुम्हाला सगळ्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा.
0: स्टाफ मेंबर तुम्हाला खूप शुभेच्छा.
1: सर्व कर्मचारी बंधू, इंजिनिअरिंग प्रोग्राम प्रशासन,
0: यस यस, थँक्यू,
1: धन्यवाद.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्राचं प्रसारण आणि गप्पा गाणी हा कार्यक्रम. नवरात्रोत्सव शांततेत आणि सुव्यवस्थितपणे पार पडावा यासाठी एक नागरिक म्हणून आपली जबाबदारी, या विषयावर श्रोते संवाद साधतात. हॅलो, नमस्कार, बोला गप्पा गाणी.
1: नमस्कार, मी अर्वकट प्रसन्न मालेकर, राहणार कोल्हापूर. मुळात हा उत्सवच आपला सगळ्यांचा आहे. नवरात्र म्हणजे फक्त जगदंबेचं नवरात्र नाही तर हे सगळ्या करवीरपुरीचं नवरात्र आहे आणि यामुळे प्रत्येक करवीरकराची, प्रत्येक कोल्हापूरकराची जबाबदारी या नवरात्राच्या निमित्ताने की आपण वेगवेगळ्या ठिकाणी देवदर्शनाला जातो. म्हणजे नवरात्र तेल घालण्याची देवांना पद्धत आहे, त्यावेळेला आपली वाहनं लावण्यापासून म्हणजे आपल्या गाड्या पार्क करण्यापासून प्रत्येक ठिकाणी आपल्याला स्वतःची शिस्त जपायची आहे. प्रत्येक देवांच्या दर्शन क्रमात किंवा या ठिकाणी आपले जे स्वतःच्या सगळ्या किमती वस्तूंबरोबर संशय येईल अशा कुठल्या वस्तू व्यक्तीवर आढळल्या तर त्याची माहिती पोलीस यंत्रणेला किंवा त्या त्या ठिकाणच्या मंदिर यंत्रणेला देणं, म्हणजे मग अशी म्हणलं तसं वाहन लावण्यापासून एक कुठल्याही प्रकारचा त्रास, आपला त्रास इतरांना होणार नाही या प्रकारांना आपलं आचरण ठेवणं, म्हणजे अगदी देवीच्या पालखी सोहळ्यापासून प्रत्येक उत्सवाच्या वेळेला कुठल्या प्रकारची हल्लडबाजी आपल्याकडनं होणार नाही आणि जर कोणी करत असेल तर त्याला अटकाव करण्याचा प्रयत्न करणं हे

0: सगळं आपली जबाबदारी म्हणून आपलं हे जरी पार पडलं तरी हा नवरात्र पूर्णपणाने सुरळीत पार पडेल. आणि आजवर तो पडत आलेलाच आहे. कोल्हापूरचं पोलीस प्रशासन, ठिकठिकाणच्या मंदिर समित्या, सगळ्यांनी त्याचबरोबर स्वयंसेवी संघटना सगळ्यांच्यामुळे हा उत्सव खूप सुंदर होतो. याही वर्षी तर तसाच होईल, फक्त या वेळेला आपल्या स्वशिस्तीचा आत्मभान आपल्याला असेल ही अपेक्षा आपण गोडबंदकडे करू.
1: नक्कीच नक्कीच, धन्यवाद.

0: हॅलो, नमस्कार. गप्पा गाणी बोला.
1: नमस्कार, मी निखिल गोखले, कोल्हापूर शहरामध्ये वरिष्ठ पत्रकार म्हणून मी गेली 10 वर्ष काम करत आहे.
0: बोला बोला.
1: दरवर्षी नवरात्र उत्सवामध्ये जवळजवळ परगावाहून किंवा परराज्यातून 10 लाखांपेक्षा जास्त भाविक या 9 दिवसांच्या कालावधीत कोल्हापुरात भेट देतात. तर 15 दिवसाच्या अवधीमध्ये तर हा आकडा जवळजवळ 15 लाखाच्या वर जातो. तर या भाविकांच्या सुविधेसाठी प्रशासनाकडून, महापालिकेकडून, देवस्थान समितीकडून चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेल्या असतात. पण येणाऱ्या भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये यासाठी स्थानिक नागरिकांनी, मंदिराशी निगडीत अन्य घटकांनी, त्यांनी सुद्धा समन्वयानं आणि अतिशय नियोजनपूर्वक दिलेल्या सूचनांचं पालन करणं अत्यावश्यक आहे. महापालिकेकडून पार्किंगची स्थळे असतील किंवा अन्य ठिकाणच्या गोष्टी असतील, स्वच्छतेची कामं असतील, या सगळ्या गोष्टींचं पुरेपूर नियोजन केलेलं असते. तर देवस्थान समितीनेही भाविकांना कुठल्याही प्रकारची मंदिरात अडचण येऊ नये यासाठी अनेक गोष्टी केलेल्या आहेत. अगदी पिण्याच्या पाण्यापासून ते दर्शन रांगेमध्ये फॅनची सुविधा करणे किंवा बैठक व्यवस्था करणे अशा सुविधा देवस्थानही केलेल्या आहेत. तर नागरिकांनी प्रशासनाने ज्या सूचना केल्या आहेत त्याचं तंतोतंत पालन करावे, प्रशासनाला सहकार्य करावे, आपल्यामुळे परगावच्या भाविकांना, येणाऱ्या पाहुण्यांना कुठलाही त्रास होणार नाही याची पुरेपूर काळजी घेणं अत्यावश्यक आहे. आणि परगावच्या लोकांनीही इथं कुठल्याही प्रकारचा कचरा होणार नाही, दर्शन रांगेची शिस्त पाळली जाईल यासाठी पुरेपूर प्लॅनिंगचा वापर करून आपलं दर्शन कसं सुलभ होईल आणि देवीचं नवरात्राचं महत्व, कोल्हापूरच्या अंबाबाईचं महत्व कसं वाढेल यासाठी प्रयत्न करावे.
0: नक्कीच नक्कीच.
1: आवडीचं गाणं आपल्या देवीचं आधी माया अंबाबाई हे गाणं जर महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे, हे गाणं लावावी माझी नम्र विनंती.
0: धन्यवाद धन्यवाद.
2: आधी

0: नमस्कार, गप्पा गाणी बोला.
1: नमस्कार, मी राजीव मेळगिरे बोलतो, महालक्ष्मी अन्न क्षेत्र सेवा ट्रस्ट, महालक्ष्मी धर्मशाळा.
0: बोला बोला.
1: चार दिवस नवरात्र महोत्सव महालक्ष्मीचा सुरू होतो. सर्वात मोठा उत्सव हा कोल्हापूरचा आहे, त्यामुळे नागरिकांनी आणि सर्व भाविकांनी त्यामध्ये उत्साहात सहभागी होऊन हा आनंद द्विरित करायचा आहे. हे करत असताना आपण सामाजिक भान सुद्धा व्हायचं बाळगणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण शिस्तीनं दर्शन घेणे, मंदिर लवकर लवकर मोकळं करणे, पार्किंग व्यवस्थित करणे आणि एकमेकाला सहकार्य करून हा उत्सव आनंदात पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करायचं.
0: नक्कीच नक्कीच. अजून काय सांगता येईल?
1: हा नवरात्र उत्सव म्हणजे एक वेगळा एक आनंददायी देणारा नव ऊर्जा देणारा उत्सव आहे, त्यामुळे भक्तांनी याचा आनंद तर जरूर घ्यावा. त्याचबरोबर या उत्सवामध्ये आपण सहभागी होत असताना आपलं पारंपरिक जी आपली परंपरा प्रथा रूढी आहे त्याचंही पालन करून हा उत्सवात साजरा करावा. तुम्ही याला भक्तांना आवाहन करतो.
0: धन्यवाद. आणि तुमच्या आवडीचं गाणं एखादं?
1: हा, देवजी कुठले गाणं लावा चालेल.
0: येस,
1: ओके ओके,
0: थँक्यू.

0: हॅलो,
1: नमस्कार सर.
0: बोला बोला.
1: मी सौ वर्षा आनंदा साळुंखे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमध्ये सचिव या पदावरती कार्यरत आहे. हा जो नवरात्र उत्सव आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पाडण्यासाठी आम्ही तयारी केलेली आहे आणि मला खात्री आहे की संपूर्ण कोल्हापूरकर या नवरात्र उत्सवामध्ये आपली स्वतःची शिस्त दाखवून एक त्यांचा जो स्वभावाचा वेगळेपणा आहे किंवा कोल्हापूरची शिस्त आहे ते पुन्हा एकदा सगळ्या जगाला दाखवून देतील. कोल्हापूरच्या महालक्ष्मीला सर नवरात्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातूनच नाही तर संपूर्ण भारतातून पर्यटक येतात, जास्तीत जास्त दक्षिणेकडील राज्यातून पर्यटक येतात. अशा वेळी ही जी संख्या आहे ती लाखाच्या घरात जाते. आम्ही दर्शन लाईन तयार केलेली आहे. दर्शन लाईन तयार केल्यानंतर त्यामध्ये आम्ही इमर्जन्सी एक्झिट ठेवलेली आहे. त्याशिवाय दर्शन लाईन जी आहे शेतकरी संघाच्या एका हॉलमध्ये आहे की ज्याची कपॅसिटी 1500 लोकांची आहे. याशिवाय बाहेर रांगेत जे भाविक राहतील त्यांना ऊन लागू नये म्हणून मंडप घालण्यात आलेला आहे. मंडपाच्या संपूर्ण लाईन मध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. पंखे लावण्यात आलेले आहेत. तसेच मंदिरामध्ये गर्दी होऊ नये यासाठी बॅरिकेटिंग लावण्यात आलेले आहेत. याशिवाय इमर्जन्सीसाठी म्हणून आपल्या अम्ब्युलन्स डॉक्टर यांच्या व्यवस्था केलेल्या आहेत. मी सर कोल्हापूरकरांना तसेच सर्व भाविकांना एवढंच सांगेन की सर्वांनी शांततेत शिस्त पाळून आम्हाला प्रशासनाला संपूर्णपणे सहकार्य करावं अशी मी विनंती करेन.
0: नक्कीच नक्कीच.
1: थँक्यू
0: थँक्यू.

0: स्वच्छता, पाणी, पार्किंगचं नियोजन, इतर सर्व सोयी सुविधा आणि भाविकांना स्मूथ एंट्री, स्मूथ एक्झिट व्हावी यासाठी तयारी पूर्ण झालेली आहे. या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने सर्व भाविकांनी मनोभावे आई अंबाबाईचं दर्शन घ्यावं, त्यासोबतच कुठेही गर्दी होणार नाही आणि कुठेही अस्वच्छता होणार नाही याचीही काळजी घ्यावी. कोल्हापूर नगरीत आपल्या सर्व करवीर नगरीत आपल्या सर्व भाविकांचं मनापासून मी स्वागत करतो आणि हा नवरात्र सर्वांना चांगला जावो या मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद.
1: धन्यवाद सर. धन्यवाद.

पालन हे आपण केलं पाहिजे. ज्या सुविधा भाविकांसाठी पर्यटकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत त्यांचा वापर व्यवस्थितपणे करणं ही आपली जबाबदारी आहे. शिवाय कुठल्याही प्रकारे हुल्लडबाजी न करता शांततेत व्यवस्थित रांगेतून आपण दर्शन घ्यावं आणि इतरांनाही घेऊ द्यावं. उत्सव हा सगळ्यांसाठीच आहे आणि म्हणूनच अतिउत्साहाच्या भरात हुल्लडबाजीच्या भरात इतरांना त्रास होतो याची आपण दक्षता घ्यायची आणि या गोष्टी टाळायच्या आहेत. कार्यक्रमात कुठलीही बाधा येणार नाही, उत्सवाला कुठेही गालबोट लागणार नाही याची जबाबदारी आपण सगळ्यांनीच घेणं अत्यंत महत्वाचं आहे. एकूणच सर्वत्र प्रसिद्ध असणारा हा शारदीय नवरात्र उत्सव आजपासून सुरू होतोय. आपल्या सगळ्यांना या नवरात्रोत्सवाच्या आणि 20 ऑक्टोबरला येणाऱ्या दसऱ्याच्या मनापासून शुभेच्छा. आनंद हा दिल्यानं द्विगुणित होत असतो. दसरा सण मोठा नाही आनंदा तोटा असं आपण म्हणत असतो. हा उत्सव सगळ्यांसाठीच हितकारक आणि आनंददायी व्हावा हीच त्या करवीर निवासिनी महालक्ष्मी अर्थात अंबाबाईच्या चरणी प्रार्थना. धन्यवाद. गप्पा गाणी हा आमचा फोन इन कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात.

कोल्हापूरचं शारदीय नवरात्र हे अतिशय प्रसिद्ध आहे. संपूर्ण भारतभरच नव्हे तर देशाबाहेर सुद्धा नवरात्रोत्सवाची, शाही दसऱ्याची ख्याती ही पोहोचलेली आहे. आणि त्यामुळेच दरवर्षी अनेक भाविक पर्यटक या निमित्तानं कोल्हापुरामध्ये येत असतात. आणि साडेतीन शक्तीपीठपैकी एक असणाऱ्या या श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी भेट देत असतात. या माध्यमातून प्रशासनानं भाविकांसाठी स्वच्छतागृह असतील, पिण्याचं पाणी असेल, पार्किंगची व्यवस्था असेल, त्याचबरोबर दर्शन रांग असेल, अशा वेगवेगळ्या सुविधा या निश्चितच करून दिलेल्या असतात. त्याचा वापर भाविकांनी सुव्यवस्थितपणे करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर प्रशासनानं वेळोवेळी दिलेल्या सूचनांचं

0: संवादक आदित्य मैंदर्गीकर, तंत्र सहाय्य ध्वनिमुद्रण कक्षातून संजय कुराडे आणि प्रक्षेपक केंद्रातून अशोक जंगम।
1: माध्यानाची 12 वाजता ठीक 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत।

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये मी आपणा सर्वांची मैत्रीण सुमेधा कुलकर्णी सर्व मैत्रिणींचं सहर्ष स्वागत करत आहे.

0: लेते हैं चल।
1: मैत्रिणींनो, आज घटस्थापना अर्थातच नवरात्रोत्सवाची सुरुवात, तेव्हा सर्व मैत्रिणींना नवरात्रोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा। मैत्रिणींनो, या सृष्टीचा आराध्य दैवत म्हणजे आदिमाया जगदंबा, जिची आपण सर्वजण अखंड अगदी मनोभावे पूजा अर्चा करतो। नवरात्रोत्सवाचा काळ म्हणजे देवीच्या पूजनाचा पर्वकाळ मानला जातो। आई जगदंबेच्या सेवेची परम संधी या काळात आपणा सर्वांना प्राप्त होते। एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा आज या काळात सर्वत्र असलेली दिसून येते। आदिमायेच्या प्रत्येक स्वरूपाचं आपण सर्वजण अगदी मनोभावे घटस्थापनेपासून ते विजयादशमीपर्यंत स्मरण पूजन अर्चन करतो। देवीला आपण शक्ती स्वरूप मानतो, तिच्या नवरूपांच्या नवशक्तींच्या पूजनाचा अगदी ध्यास आपण या काळात घेतो। आपल्या आजूबाजूलाही स्त्री स्वरूप बालिका स्वरूप शक्ती आहेत। या सृष्टीतील प्रत्येक बालिका स्त्री तरुणी ही आई जगदंबेच्या नवस्वरूपाचंच नवशक्तीचंच एक रूप आहेत। तेव्हा आजच्या आपल्या वनिता मंडळी या कार्यक्रमाच्या माध्यमातून

आपण दोन अशाच नवशक्तींशी संवाद साधणार आहोत आणि त्यांच्या कार्यकर्तृत्वाबाबत माहिती जाणून घेणार आहोत. तेव्हा आता वळूया आजच्या आपल्या वनिता मंडळी या कार्यक्रमाकडे. मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळी या कार्यक्रमाअंतर्गत आपण सुरुवातीला ऐकणार आहात कला अध्यापिका तसेच यशस्वी उद्योजिका मिताली पियुष जिंतुरकर यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला.

0: मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या आपल्या वनिता मंडळ या मैत्रिणींसाठीच्या विशेष कार्यक्रमामध्ये पुनश्च एकदा सर्व मैत्रिणींचं सहर्ष स्वागत. मैत्रिणींनो, आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण नेहमीच विविध क्षेत्रांमध्ये भरारी घेणाऱ्या मैत्रिणींशी संवाद साधत असतो आणि त्यांच्याकडनं प्रेरणा प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतो. आता अनेक वेळा असं होतं की महाविद्यालयीन जीवन संपुष्टात आल्यानंतर उच्च शिक्षण आहे आणि छानसा जॉबही सुरू असतो, मग नंतर मुलीच्या विवाहाची घरामध्ये चर्चा होते, मुलीचा विवाह होतो आणि ती दुसऱ्या ठिकाणी जाते, तिथे काही दिवस जॉब करते, पण नंतरच्या जबाबदाऱ्या वाढत जातात आणि मग मूल झाल्यानंतर तर एक स्त्री म्हणून ती ज्या फेज मधून जात असते किंवा ज्या वेगवेगळ्या भूमिका तिला पार पाडाव्या लागत असतात त्यावेळी नक्कीच तिला तिच्या स्वप्नांना आवर घालावा लागतो. थोडक्यात काय तर बऱ्याच वेळा मैत्रिणींना आपला चालू असलेला जॉब सोडावा लागतो आणि पूर्णतः घरच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी समर्पण करावं लागतं. परंतु आपल्यामध्ये जर काही कलागुण असतील किंवा आपल्यामध्ये काहीतरी करून दाखवण्याची एक जिद्द असेल, धडपड असेल, तर नक्कीच शून्यातून विश्व उभारण्याची एक क्षमता आपल्यामध्ये असते आणि अशाही परिस्थितीत शांत न बसता काही ना काही मार्ग काढून आपण स्वतःला सक्षम बनवण्याचा किंवा आपलं एक स्व अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. विशेषतः आपल्या मैत्रिणींमध्ये तर हा कलागुण अगदी ठासवून भरलेला असतो. अशाच मैत्रिणीचा शैक्षणिक आणि कलाक्षेत्रातील जीवनप्रवास, करिअर क्षेत्रातील जीवनप्रवास, जो की कलाक्षेत्रापासून सुरू झाला आणि एका यशस्वी उद्योजिकेपर्यंत पोहोचलेला आहे, तो संपूर्ण प्रवास या मैत्रिणीशी प्रत्यक्ष संवाद साधून आपण आता जाणून घेणार आहोत. मैत्रिणींनो, PFA तसेच MFA पर्यंतचं शिक्षण पूर्ण झालेल्या मिताली पियुष जिंतुरकर या एका यशस्वी उद्योजिका ज्यांनी स्वतःचं घर आणि घरातील जबाबदाऱ्या सांभाळत नामांकित शैक्षणिक संस्थेतील आर्ट टीचरचा जॉब सोडून स्वतःचा उद्योग स्थापन केला. जन्मतःच चित्रकलेचं वरदान प्राप्त झालेल्या मितालीताई यांच्या आईनी बालपणीच त्यांच्यातील हा चित्रकलेचा कलागुण जाणून घेतला आणि तो कलागुण वृद्धिंगत करण्यासाठी आवश्यक ते शिक्षण आणि स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून त्यांचं MFA पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. त्यांच्या माहेरची घरची परिस्थिती तशी बेताचीच, त्यामुळे शिक्षण घेत असताना लहान मुलांसाठी एलिमेंटरी इंटरमिजिएट या परीक्षांचे तसेच इतर ड्रॉइंग क्लासेस त्यांनी सुरू केले आणि त्यांचं मास्टर ऑफ फाईन आर्ट पर्यंतचं शिक्षण त्यांनी स्वतः स्वखर्चाने पूर्ण केलं. एकंदरीतच त्यांचा हा जो संपूर्ण शैक्षणिक करिअर क्षेत्रातील प्रेरणादायी प्रवास आहे, जो की आज यशस्वी उद्योजकेपर्यंत येऊन पोहोचलेला आहे, तो प्रवास आजच्या आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांशी मनमोकळा असा संवाद साधून आपण जाणून घेणार आहोत. मैत्रिणींनो, आज आपण बघतोय की प्रत्येक मैत्रीण समाजामध्ये एक स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करते आणि तेही आपल्या घरच्या संपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडून. अशीच ही आपली आजची मैत्रीण. चला तर मग या मैत्रिणीशी मनमोकळा असा संवाद आपण साधूया. तेव्हा सर्वप्रथम मिताली ताई, आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये.
1: धन्यवाद. मी
0: मिताली ताई, आजपर्यंतचा जो आपला एकंदरीत शैक्षणिक प्रवास आहे, म्हणजे आपण मास्टर इन फाईन आर्ट पर्यंतचं शिक्षण घेतलेलं आहे, जे की खरं तर खूप असं सोपं शिक्षण नाहीये, कारण कला म्हटलं की त्यात साधना आली, उपासना आली, अभ्यासासोबतच या गोष्टी साधणं तसं कठीणच. तुमच्या या संपूर्ण शैक्षणिक प्रवासाविषयी मग आपण काय सांगाल?
1: नमस्कार. खरं म्हणजे शैक्षणिक प्रवासाबद्दल सांगताना आवर्जून सांगावं वाटेल

0: यामध्ये माझ्या आईचा मोठा वाटा आहे. म्हणजे हा सुरुवातीला जसं चौथी पास झाल्यानंतर पाचवी पासून जेव्हा चित्रकला हा विषय आम्हाला सुरू झालेला होता, याच्या आधी चित्रकला विषय शिक्षणात नव्हता, त्याच्यामुळे पाचवी पासून सुरू झाला. आणि मग पाचवीला मला मार्क कमी पडले, म्हणजे ज्या शिक्षणात मी पुढे शिक्षण घेतलंय त्या विषयात मला मार्क कमी पडले.
1: अच्छा.
0: आणि मग आईला वाटलं अरे हे असं कसं झालं. मग तिथून हळूहळू आमचे क्लास वगैरे सुरू झाले आणि मग लक्षात

0: स्वतः पहिले क्राफ्ट वगैरे घरी बनवायची, पण प्रॉपर आपण शिक्षण यामध्ये मी कधीच घेतलेलं नव्हतं.
1: अच्छा.
0: पण मग कळलं की यामध्ये परीक्षा असतात, एलिमेंटरी असते, मग इंटरमिजिएट असते. जसं जसं पुढे जात गेलो तसं तसं माहिती झालं की या परीक्षा असतात, मग मी त्या हळूहळू दिल्या. आणि त्यानंतर मग मी 11वीला असताना फाउंडेशन हा कोर्स असतो तो सुद्धा मी केला.
1: बरं.
0: आणि 11वी 12वीला सुद्धा मी महिला महाविद्यालय आहे अमरावतीला तिथे सुद्धा आर्ट हा विषय असतो स्पेशलायझेशन मध्ये, म्हणजे ड्रॉइंग हा विषय तिथे फक्त महिला कॉलेजलाच आहे. हा, तर तिथे पण मी 11वी 12वी हे ड्रॉइंग मध्ये केलं. आणि त्यानंतर BFA ला नागपूरला गव्हर्नमेंट चित्रकला महाविद्यालयाला मी शिकायला गेली.
1: हा,
0: तिथे माझं सिलेक्शन झालं. पहिले त्याच्या एंट्रन्स एक्झाम होतात, त्यामध्ये मला नागपूर हे भेटलेलं. हा, मला खरं तर मुंबईला जायचं होतं, पण वडिलांची इच्छा नव्हती की इतक्या दूर जाणं शक्य होणार नाही. हा, एकट्या मुलीला राहणं शक्य होणार नाही, त्याच्यामुळे नागपूर हे सेफ सिटी आहे वा, म्हणून मग मी नागपूरला 4 वर्ष BFA चं शिक्षण घेतलं. त्यानंतर BFA करता करता एका शाळेला मला ऑपॉर्च्युनिटी आली ऍज अ आर्ट टीचर म्हणून. हा, तर तिथे मग मी इंटरव्ह्यू वगैरे दिला. तिथे पण मग मी 2 वर्ष काम केलं आणि मग मी MFA केलं. आणि MFA नंतर मग परभणीला.
1: म्हणजे लहानपणीच अभ्यासामध्ये विशेष आपल्या मुलीला रस नाही, परंतु तिची चित्रकला छान आहे हा कलागुण तुमच्या आईनी ओळखला. आणि खरं तर एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या शालेय जीवनातील परीक्षांपासून तुमच्या खऱ्या अर्थाने चित्रकलेच्या क्षेत्रातील शिक्षणाला प्रवासाला सुरुवात झाली. जसं तुम्ही आता बोलता बोलता म्हणालात की शालेय जीवनात असताना एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट या परीक्षा विद्यार्थ्यांसाठी खरंच खूप उपयुक्त आणि महत्वपूर्ण असतात. तर या ज्या चित्रकला परीक्षा आयोजित केल्या जातात त्यांच्यातील जी कला आहे ती कला वृद्धिंगत करण्यासाठी आणि त्यांच्या उच्च शिक्षणामध्ये ही नक्कीच उपयुक्त ठरू शकतात याचं उत्तम उदाहरण म्हणजे तुम्हीच आहात. तर त्याविषयी अधिक तर आपण काय सांगता येईल बरं, कारण आज आपण बघतोय की पालकांचं म्हणणं असतं की आपला मुलगा इंजिनियर झाला पाहिजे, डॉक्टर झाला पाहिजे, CA झाला पाहिजे, किंवा त्याने सायन्स घेऊनच पुढे त्याचं शिक्षण पूर्ण केलं पाहिजे आणि त्याला एक स्थिर करिअर प्राप्त झालं पाहिजे. पण या सगळ्या गोष्टींव्यतिरिक्तही खूप चांगले करिअर ऑप्शन्स आज उपलब्ध आहेत हे आज मुळात पालकांपर्यंतच पोहोचवणं आपल्याला गरजेचं आहे. त्या दृष्टिकोनातून आपण काय सांगाल?
0: एलिमेंटरी इंटरमिजिएट म्हणजे आता सध्या पाहायला गेलं तर म्हणजे पालकांना वाटतं की त्यामुळे 10वी 12वीला मार्क जास्त पडतात आहे, त्याच्यामुळे खरं तर पालक या परीक्षेमध्ये इंटरेस्ट घ्यायला सुरुवात झालेली आहे. पण मला असं वाटतं की एलिमेंटरी इंटरमिजिएट मुळे कसं आहे की तुमचा एक पाया म्हणजे भक्कम पाया तिथे तुमचा पक्का होतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन हा बदलतो. तुम्ही खऱ्या अर्थाने त्या गोष्टीमध्ये शेड लाईट बघणं आणि डिटेलमध्ये वस्तुचित्र म्हणून हा विषय असतो आपल्याला आणि त्याच्यामध्ये मग आपण त्या वस्तूला डिटेलमध्ये बघायला सुरुवात करतो की अरे ही इथे ही क्रेश असते, मग लाईट इथे पडला तर इथे डार्क येतो, इथे लाईट येतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. त्यानंतर संकल्पचित्र असतं, त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारच्या रंगसंगती असतात. तर रंगसंगती म्हणजे असं नाही म्हणता येईल की ड्रॉइंगमध्ये गेलं तरच कामात पडतात किंवा उपयोगात येतात. पण तुम्ही पुढे जर फॅब्रिक इंडस्ट्रीमध्ये गेल्या किंवा मग डिझायनिंगमध्ये कोणत्या पण याच्यात गेला तर त्याच्यात तुम्हाला याचा भरपूर कलर स्कीमचा भरपूर उपयोग होतो.
1: खरंच आहे.
0: त्याच्यामध्ये कसं आहे की पर्स्पेक्टिव्हचा तुमचा अभ्यास होतो. त्याच्यानंतर तुम्ही आर्किटेक्चरला जाल तर त्याच्या सुद्धा तुम्हाला ही परीक्षा आवश्यक असते देण्यासाठी. आणि तुम्ही बिल्डिंग बांधली आणि ती इथून कशी दिसते तर ते तुम्हाला ड्रॉ करावं लागतं आधी, तेव्हाच तुम्ही ती बांधू शकता.
1: हा,
0: त्याच्यामुळे पुढे कोणताही शिक्षण घ्या पण याचा पाया हा या परीक्षांमुळे नक्कीच मला असं वाटतं की तुमचा पक्का होतो.
1: नक्कीच. म्हणजे केवळ एक कलागुण म्हणून नव्हे तर पुढे कुठलंही करिअर जेव्हा तुम्हाला चॉईस करायचं असतं त्यावेळी तुमच्यामध्ये जर चित्रकला असेल तर नक्कीच तुम्हाला त्या कलेचा फायदा होईल. आणि नेहमीच आपण म्हणतो ना की कला आपल्याला घडवत असते, आपल्या व्यक्तिमत्वाला घडवत असते. ती गोष्ट मला इथे खऱ्या अर्थाने नमूद करावीशी वाटते, कारण एखादं चित्र एखादा बालक म्हणजे एलिमेंटरी इंटरमिजिएट परीक्षेसोबतच इतर वेळी ज्यावेळी तो ड्रॉइंग करतो तेव्हा एखादं चित्र ज्यावेळी एखादा विद्यार्थी काढतो तेव्हा त्याच्या मनातील भाव तो त्या चित्रातून प्रकट करण्याचा प्रयत्न करत असतो आणि हे भावच त्याचं व्यक्तिमत्व घडवणारे असतात आणि व्यक्तिमत्व दर्शविणारे पण असतात. इमोशन्स
0: तुमचे त्या चित्रातून दिसत असतात. कोणताही मुलगा असो किंवा मुलगी असो किंवा लहान असो मोठे असो जेव्हा ते तुम्हाला त्याच्यातले रंग आहे त्याच्यातले आकार आहे याच्यातून तुमचे इमोशन्स हे नक्की दिसतातच.
1: नक्कीच. आणि म्हणूनच म्हणतात की कला आपल्याला घडवते. आता मास्टर इन फाईन आर्ट नंतर आपण एका नामांकित

0: खाजगी शैक्षणिक संस्थेमध्ये आर्ट टीचर म्हणूनही कार्य पार पाडलं. त्या तुमच्या अनुभवाविषयी काय सांगाल? बरं, अनेक विद्यार्थी तुम्ही हाताळले, त्यांना चित्रकलेचं ज्ञान दिलं, तो तुमचा अनुभव कसा होता?
1: खरं म्हणजे पहिले सुरुवातीला मी प्री प्रायमरी स्कूलला होती, पण म्हणजे घरून जो शाळेचा प्रवास होता तो जवळपास 2 तासाचा प्रवास होता माझा. बस, ऑटो असं चेंज करत करत मी शाळेत पोहोचायचे.
0: अच्छा.
1: पण 2 तास हे जेव्हा शाळेत पोहोचल्यावर ते लहान मुलं जेव्हा घट्ट मिठी मारायचे, तेव्हा 2 तासाचा प्रवास मी नक्कीच विसरून जायचे.
0: हा,
1: आणि इतक्या दूर मला बऱ्याच मैत्रिणी विचारायच्या की काग तू इतक्या दूर जाते, कंटाळाने येत का, थकत नाही का? म्हटलं तुम्ही एकदा येऊन पहा शाळेमध्ये आणि त्या चिमुकल्यांसोबत राहून पहा, म्हणजे तुम्हाला कळेल की काय असतं. बऱ्याच वेळेला माझी अटॅचमेंट मुलांसोबत इतकी होऊन जायची, आर्ट अँड क्राफ्ट मुलांचा आवडीचा विषय होता. आणि कलर्स खेळणं, म्हणजे पेपर सोबत खेळणं, फेविकॉल आणि हे सगळं करता करता माझ्याशी अटॅचमेंट इतकी व्हायची की त्यांच्या क्लासमधल्या ज्या मेन टीचर्स होत्या त्या म्हणायच्या मिताली अभी क्लास में आना नाही. कारण त्या मुलांना फक्त मी लागायची की नाही मॅडम पाहिजे, मग त्या दुसऱ्या विषयांकडे त्यांचं दुर्लक्ष व्हायचं. मग त्यावेळेला मिताली अब तू आना नाही क्लास, दुसरे क्लास में जा. त्यावेळेला माझं लग्न नव्हतं झालं, त्याच्यामुळे बराच वेळ मी त्या मुलांसोबत घालवायची आणि खूप छान अनुभव होता तो. आणि इतके प्रश्न असतात त्या मुलांचे, इतके व्हास्ट प्रश्न असतात. इमॅजिनेशन, म्हणजे आपण एखाद्या वेळेला आपल्या परिधानामध्ये थोडस जरी बदल केला तर ते लक्षात आणून द्यायचे की आज तुमने वो नाही पेना, अरे म्हणजे मला पण लक्षात नाही यायचं की आपण हाच. पण त्या मुलांचं ऑब्झर्वेशन खूप असतं आणि स्पेशली टीचरकडे तर जास्तच असतं आणि ते आपल्याला फॉलो करतात. म्हणजे आपण जे पण घालतो करतो या सगळ्या गोष्टी हे मुलं फॉलो करत असतात.
0: अगदी महत्वपूर्ण मुद्दा तुम्ही इथे सांगितला ते की मुलं आपल्याला बघून ऑब्झर्व करतात आणि फॉलोही
1: करतात. नक्की,
0: खऱ्या अर्थाने मुलं ही आपल्या आईनंतर आपल्या शिक्षकांना जास्त त्यांचं निरीक्षण करून त्यांना फॉलो करण्याचा प्रयत्न करतात. मग त्यांचा पेहराव असेल, त्यांचं वागणं बोलणं असेल, त्यांचं एकंदरीतच व्यक्तिमत्व असेल, हे त्यांना आपल्या आई वडिलांच्या व्यक्तिमत्वानंतर खूप जास्त जवळ घेऊन जातं. त्यामुळे जसं आपण राहतो किंवा जसं आपण बोलतो त्याची एक छाप आपल्या विद्यार्थ्यांवर असते.
1: नक्कीच असते.
0: मग नक्कीच आपल्यातले जे कलागुण असतात त्याचीही एक छाप
1: आणि आपलं वागणं बोलणं, म्हणजे जसं आपण बोलतो तसेच ते रिॲक्ट करत असतात. हा, आणि त्या शाळेचं एक होतं की तिथे तुम्ही मुलांना, आता तर सगळीकडेच आहे म्हणा की रागवायचं नाही, मारायचं नाही, पण तिथे मोठ्यांनी बोलणं सुद्धा अलाऊ नव्हतं. तर त्याच्यामुळे जे पण सांगायचं आहे तुम्ही प्रेमाने सांगायचं, तर ती एक खूप छान गोष्ट होती त्या शाळेची.
0: खरंच लहान मूल म्हणजे एक नाजूक असा मातीचा घड असतो, तुम्ही त्याला जसं आकार देणार तसं ते घडत जातं. आणि ज्यावेळी तुम्ही अगदी प्रेमाने विश्वासाने त्यांना एखादी गोष्ट समजून सांगता तेव्हा ते पटकन कॅच करू शकतात, ग्रास्प करू शकतात. तेवढं तुम्ही त्यांना रागवलं मारलं तर ते तुमच्यापासून दूर जाण्याचं संभव बऱ्याच वेळा असतं. मिताली दे, आता आपल्या चर्चेमध्ये आपण बोलता बोलता म्हणाला होता की मला मुलगी झाली आणि घरातील जबाबदारी माझ्यावरची वाढली, त्यामुळे जॉब करणं मला शक्य नव्हतं आणि तुमच्यातील जी कला आहे ती तुम्हाला शांत बसू देत नव्हती. ती तुम्हाला सतत सांगत होती की अरे तू काहीतरी करायला पाहिजे. चूल आणि मूल हे तुमचं विश्व नव्हतंच, तुमच्याकडे खूप काही पोटेन्शियल होतं जे तुम्हाला खरं तर इन्कमिंग सोर्स म्हणून तुमच्या घरासाठीही महत्वपूर्ण होतं आणि तुमच्यातलं जो कलागुण आहे तो कलागुण वृद्धिंगत करण्यासाठीही ते तितकंच आवश्यक होतं. तर त्या दृष्टिकोनातून मग तुम्ही उद्योग क्षेत्राकडे खऱ्या अर्थाने वळालात. बॉक्स पॅकिंगचा जो उद्योग आहे, एव्हारा पॅकेजिंग अँड गिफ्टिंग, हा जो उद्योग तुम्ही उभारलात, त्या तुमच्या गृह उद्योगाविषयी तुम्ही काय सांगाल?
1: मी पहिले सुरुवातीला शाळेला जॉब करत होती आणि मग मला मुलगी म्हणजे झाली, त्यानंतर आता बा घरी बसायचं. तसे क्लासेस वगैरे तर हे घरून सुरूच होते. पोद्दारला होती मी, पोद्दार इंटरनॅशनल स्कूलला.
0: अच्छा. हा,
1: पण तिथे मॅडम म्हणाल्या होत्या की मुलगी झाल्यावर सुद्धा तू वर्षभराने ये परत ये. पण मग असं वाटलं नाही, आता मुलीची जबाबदारी आहे घरी, पण म्हणजे माझ्याशिवाय कोणी नव्हतं, सासरे आहेत आणि मिस्टर. हा, असे आम्ही तिघ जण होतो. आणि मग आता मुलीला सोडून कुठे जायचं आणि काय करायचं ते सगळा प्रश्न होताच. ड्रॉइंगचे क्लासेस वगैरे तर सुरूच राहायचे माझे. आणि मग असं करत करत एके दिवशी मला काही मैत्रिणींनी विचारलं की आमच्या इथे ना डोहा जेवणामध्ये असं ऍज अ रिटर्न गिफ्ट म्हणून आम्ही काहीतरी वाटतो. तर ते म्हणाले मिताली तू करून देशील का, काहीतरी 200-250 त्या होता वस्तू. तर म्हटलं चला ठीक आहे, पण करून पाहूया, काही हरकत नाही, रिकामा वेळ आहे आणि करता तर येते, आधीपासून होतच माहिती. तर मग असं पद्धतीने

0: केलं ते तयार. 250-250 वस्तू ज्या होत्या छोट्याशा बॅग होत्या ऍज अ रिटर्न गिफ्ट आम्हाला ते द्यायच्या होत्या.
1: अच्छा.
0: मग मी त्या करून दिल्या त्यांना आणि मग सहजच तो फोटो मी फेसबुकला अपलोड केला की आर्टवर्क म्हणून मी ड्रॉइंगचे माझे फोटो ऑलरेडी अपलोड करत राहायची आणि मग तो अपलोड केला आणि मग मला तिच्यावर त्या पोस्टवर इन्क्वायरी झाल्या की तुम्ही हे विकता का आणि तुम्ही करता का. मग म्हटलं अरे हा पण ऑप्शन छान आहे म्हणजे आपण हे विकू शकतो.
1: खरंच आहे. हा
0: मग मी कोणालाही नाही म्हणायचं नाही. माझ्या मैत्रिणीने एक शिकवलं होतं की कोणी काय विचारलं तरी नाही म्हणायचं नाही. हो येतं आणि करतेच. म्हणजे नाही येत असलं तरी ते जाऊन शिकायचं आणि करायचं हे एक आहे. तर मग हळूहळू असं करत करत बॅग पासून मग बॉक्सेस मग बॉक्सेसचं रॉ मटेरियल सुद्धा मला माहित नव्हतं की कुठे भेटतं परभणीमध्ये.
1: अच्छा.
0: हा मग असं हळूहळू करत करत आम्ही माझे मिस्टर म्हणजे पियुष जिंतूरकर हे बरेच मला मदत करतात या क्षेत्रामध्ये. ते बऱ्याच ठिकाणून शोधून आणतात माहिती इथे हे भेटते इथे हे भेटत आणि हा मग ते मला आणून देतात आणि मग हे बघ असं केलेलं आहे असं केलेलं आहे असं करत करत ते एक बॉक्स मग दोन बॉक्स मग हळूहळू पुण्याला ऑर्डर कोणाच्या याच्या मग मुंबईला मग बँगलोर नोएडा मग असं करत करत आउट ऑफ इंडिया सुद्धा आता माझ्या बॉक्सेस जातात.
1: क्या बात आहे क्या बात आहे. खरंच कौतुकास्पद बाब आहे.
0: मला आठवतच नाही मी कधी सुरू म्हणजे असं ठरवून केलेलं नव्हतं की बा आता हे करायचं आहे बा ते आपोआप होत गेलं.
1: खरंच आहे. आणि कसं असतं कलेची आपण केव्हाही साधना करतो म्हणजे जरी त्याला व्यावसायिक रूप आपण दिलं तरी ती आपल्या आतून आपण केलेली साधना असते. कारण कला ही आपण आपला आवड आपला छंद म्हणून नेहमी जपत असतो. त्याच्यामुळे कुठेतरी त्याचं एक पॉझिटिव्ह वाईब्स असतात. त्या पॉझिटिव्ह वाईब्स ही आपल्याला काहीतरी करण्यासाठी किंवा नवीन मार्ग दर्शविण्यासाठी उपयुक्त ठरतात असं म्हणायला काही हरकत
0: हो नक्कीच. कारण कधी कधी काय होतं की खूप थकली आहे
1: हो
0: पण तरी पण त्या दिवशी एनर्जी अशी असते की नाही आज काहीतरी बनवायचं आहे नवीन बनवायचं आहे भले रात्रीचे 1 वाजो की 2 वाजो पण मी तो बॉक्स कम्प्लीट करून राहणार असं माझं असतं.
1: किती छान किती छान. आता मॅडम आपण उद्योगासाठी लागणारं जे रॉ मटेरियल आहे आणि त्यासोबतच मशीन्सही आपल्याकडे आहेत तर ते कुठून मागवलं आणि त्याच्याविषयीची माहिती मार्गदर्शन तुम्हाला कसं प्राप्त झालं?
0: रॉ मटेरियल जे आहे ते मोस्टली मी नागपूर मुंबई आणि दिल्लीवरून मागवते. नागपूरला माझं शिक्षण झालेलं असल्यामुळे मला बरेच मार्केट हे माहिती होतं. सोबतच ऑनलाईन सर्चेस किंवा काय अमरावतीवरून सुद्धा मी थोडंफार मागवते. एक अजून बेसिकली जो बोर्ड आम्ही वापरतो बॉक्स मेकिंगचा तो मी इथून म्हणजे परभणीलाच आमचे दादा आहेत अविन जिंतूरकर त्यांच्याकडे उपलब्ध असतो. मी त्यांच्याकडून घेते. हा आणि बाकीचे पेपर्स मी बाहेरून मागवते. आणि या कलाक्षेत्रात काम करतानाच म्हणजे उद्योजिका म्हणून काम करतानाच हळूहळू माहिती झालं की याच्यामध्ये सुद्धा मशीनरी असतात. म्हणजे आम्ही सगळं पहिले हातानेच करायचो म्हणजे स्केल घेऊन कटर घेऊन ते आकायचं आणि कट करायचं हे सगळं हाताने केलेलं काम हँडमेड टोटली.
1: त्यासाठी नक्कीच खूप कष्ट पडत
0: म्हणजे प्रत्येक आकार हा आखायचा आणि तो कट करायचा. थोडस जरी एक पॉइंटनी जरी तुमचा बोर्ड हा कमी जास्त झाला की ते लगेच जे लीड आहे ते बॉक्सला लागत नाही म्हणजे ते वेस्टेजच होत. हा तर मग असंच करता करता एक दिवस अविन म्हणजे माझे जे धीर आहेत मोठे त्यांनी सांगितलं की एक्सपो असतात यासाठी मुंबईला तिथे मशीनरीजचे एक्सपो लागतात. तर त्या ठिकाणी मग जाऊन आम्ही माहिती मिळवली की कोणकोणत्या प्रकारच्या मशीनरी असतात काय असतात आणि मग तिथे कळालं की बऱ्याच असतात. पण आता सुरुवातीला मी 2 मशीनरी घेतलेली आहे 2 वर्ष आधी. हा तर त्यामध्ये आहे व्हीग्रोईंग मशीन आणि एक आहे ग्लुईंग मशीन. म्हणजे एका आहे बॉक्स हा बोर्ड हा फोल्ड होतो आणि दुसरी मशीन आहे की त्याच्यामध्ये पूर्ण फेविकॉल जो आम्ही हाताने लावायचो तो आता मशीन थ्रू लागतो बॉक्सेसला.
1: छान म्हणजे वेळही वाचतो
0: आणि इव्हन फिनिशिंगने काम होतं.
1: नक्कीच. क्वालिटी क्वांटिटी आणि टाइम
0: मेन म्हणजे कसं आहे मॅनेजमेंट क्वांटिटी. म्हणजे हळूहळू मला माहिती झालं आता की ऑर्डर्स भरपूर येतात आहे आणि मी देऊ शकत नाहीये की बा दिवाळीला ऑर्डर्स येतात आहे. किती पण मॅन्युअली तुम्ही काम करा पण ते नाही होत. जे मशीन काम करतात ते शेवटी मशीन असतं.
1: खरंच खरंच खरंच आहे. आता छोट्या गृह उद्योगापासून सुरू झालेला आपला हा व्यवसाय आज विशाल वृक्षासारखा वाढत चालला आहे. तुम्ही सत्ता म्हणाल्याप्रमाणे मुंबई पुणे दिल्ली परदेशाची होती आहे. तर मग त्याविषयी काय सांगाल बरं आपण म्हणजे लोक तुमच्यापर्यंत कसे पोहोचतात? कारण एक छोटासा उद्योग जेव्हा मोठ्या प्रमाणात आकाराला येतो किंवा आकार घेतो त्यावेळी खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात की ज्या आपल्याला जमवाव्या लागतात किंवा त्यात आपल्याला खूप

0: लपून राहावं लागतं, खूप सावधगिरी बाळगावी लागते, हो की नाही?
1: नक्कीच.
0: त्याविषयी काय सांगणार?
1: सुरुवातीला कसं होतं की एक विशेष बाब म्हणजे परभणीत मी काम करत असून लोकल लेवलला माझे बॉक्सेस कमी जातात, म्हणजे आपल्या परभणीमध्ये अजून हा ट्रेंड आलेला नाही किंवा मग माहिती नाही लोकांना, म्हणजे मी तेवढं मार्केटिंग या ठिकाणी नाही करू शकली आहे अजून. पण फेसबुक थ्रू आणि इंस्टाग्राम, तर ह्या दोन गोष्टींमुळे बरंच म्हणजे मार्केट मी कॅप्चर केलेलं आहे. आणि मेन म्हणजे कसं असतं की रिलेशन, कस्टमर सोबतचं रिलेशन, म्हणजे असं आहे की आज मी तुम्हाला बॉक्स दिला पण त्यांचे रिव्ह्यू काय आहे, त्यांचं रिलेशन कसं आहे, याच्यावर तो पुढच्याला सांगतो की बा नाही तिच्याकडून घे, ती खूप छान देते आणि सजेशन्स पण देते. तर त्याच्यामुळे कसं आहे की आज एकीला सांगितलं मग ती तिच्याच फील्डमधल्या दुसऱ्या मैत्रिणीला सांगते मग ती तिसऱ्या, म्हणून म्हणजे एक आहे की तुमचं रिलेशन हे प्रत्येक कोणताही कस्टमर असो, म्हणजे एक बॉक्स घ्यायला आला की 100 बॉक्स घ्यायला, तुमचं ते कस्टमर सोबतचं रिलेशन हे तुम्ही मेंटेन केलंच पाहिजे.
0: अगदी खरं, म्हणजे खर असो की आपलं करिअर असो, आपण जर रिलेशन मेंटेन करण्यात यशस्वी ठरलो तर आपण आपल्या क्षेत्रात नक्की यशस्वी होतो. आता चित्रकला म्हणजे कलाक्षेत्र असं आहे की आपण घडतो ते गुरूंमुळे घडतो, तर तुमच्या चित्रकलेच्या या क्षेत्रातील तुमचे गुरु कोण आहेत?
1: चित्रकलेसाठी मी सुरुवातीला प्रवीरा आर्ट क्लासेस होते अमरावतीला, त्या ठिकाणी मी क्लासेसला जायचे आणि त्या सरांनीच मग मला हळूहळू सांगितलं की यामध्ये ही फील्ड आहे, तू इथे जाऊ शकते, हे तुम्ही एक्झाम्स असतात तुम्ही हे देऊ शकता. आणि त्याच्यानंतर चित्रकला महाविद्यालयामध्ये तर सर्वच गुरु म्हणजे अगदी सगळ्यांनीच मला खूप पाठिंबा दिलेला आहे. एक पवार सर म्हणून होते अमरावतीला असताना, म्हणजे मी 11वीला असताना माझी 11वीला सुद्धा ऍडमिशन होती आणि ड्रॉइंग कॉलेजला सुद्धा मी ऍडमिशन घेतलेली होती. पण त्यांना माहिती होतं की ही दोन्हीकडे मॅनेज करते तर ते मला नक्कीच सपोर्ट करायचे की नाही.
0: होय, खरे तर कौशल्याधिष्ठित शिक्षण असणं ही काळाची गरज पण आहे. नक्कीच त्यातून पुढे खूप छान करिअर प्रत्येकाचं घडू शकतं, यात काही शंकाच नाही. मिताली मॅडम, जसं तुमची नाळ चित्रकलेशी जोडल्या गेलेली आहे तशी आपल्या सगळ्यांचा एक आवडता छंद आहे किंवा आपण सगळेच जण संगीत या कलेशी तितकेच जोडले गेलेलो आहोत. प्रत्येकाला संगीत ऐकायला आवडतं, मग कुणाला भावगीत आवडेल, कुणाला भक्तिगीत आवडेल, कुणाला चित्रपट गीत आवडेल, कुणी शास्त्रीय संगीत उपशास्त्रीय संगीत ऐकेल, प्रत्येकाची आवड वेगळी, पण संगीताशी आपण सर्वच जण कळत नकळत जोडल्या गेलेलो आहोत. तुम्हाला कुठल्या प्रकारची गीतं ऐकायला आवडतात?
1: चित्रपट संगीत या प्रकारची गीते मला ऐकायला आवडतात.
0: अच्छा, मग तुमच्या आठवणीतला किंवा तुम्हाला आवडलेला एखादा चित्रपट, त्या चित्रपटाचं विशेष आणि त्यातलं कुठलं गाणं तुम्हाला ऐकायला आवडेल, काय सांगाल याविषयी आपल्या मैत्रिणींना?
1: एक चित्रपट आहे, म्हणजे आम्ही कॉलेजला असताना आम्ही सगळ्या फ्रेंड्स ग्रुपनी पाहायला गेलेलो, तो म्हणजे 3 इडियट्स. त्यावेळेला खूप प्रचलित झालेला तो चित्रपट होता आणि खरंच म्हणजे तुम्हाला जे आवडतं ते तुम्ही करायला पाहिजे हे शिकवणारा तो चित्रपट होता. म्हणजे आई वडील म्हणतात आहे, सगळेजण म्हणतात आहे म्हणून त्या क्षेत्रात जायला पाहिजे, तसं नव्हतं. तुम्हाला जे वाटतं ते करायला पाहिजे. आणि खरं म्हणजे कसं आहे की मी जेव्हा 11वी 12वी झालं माझं, तर सगळे मी आर्ट्सला ऍडमिशन घेतली तर सगळ्यांनी विचारलं सायन्स का नाही, अरे नाही आवडत मला सायन्स, मी का घेऊ आणि सायन्स घेऊन मार्क कशाला कमी करायचे मला. मी 10वी नंतर म्हणजे आर्ट्स घेतलं होतं, 11वीलाच माझं आर्ट्स होतं. तर त्यावेळेला म्हणजे आई बाबा यांचा दोघांचाही सपोर्ट होता, त्यांनी मला कोणत्याही प्रकारचं बर्डन दिलेलं नव्हतं की तू सायन्सच घे आणि मग सगळ्या दिशा तुला ओपन राहतील आणि तू करत. मग म्हटलं मला जायचंच नाही आहे सगळ्या दिशांना, माझी दिशा ठरलेली आहे या दिशेला. तर तो एक मोटिवेशनल तो असं वाटतं की माझ्याशी रिलेट आहे तो चित्रपट, त्याच्यामुळे मला तो चित्रपट फार आवडतो. आणि त्याच्यातलं गाणं एक आहे, सारी उम्र हम मरमर के जिए, एक पल तो हम
0: अब हमें जीने दो जीने दो. क्या बात आहे, खूप मस्त. मला पण हे गाणं खूप आवडतं. चला तर मग आपल्या मैत्रिणींना ऐकूया तुमच्या आवडीचं छान संगीत.

तर मैत्रिणींनो, मिताली मॅडम सोबतचा आपला हा संवाद असाच चालू राहील. त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी त्यांचा हा व्यवसाय उभा करताना जे काही अपडाऊन्स बघितले किंवा जे काही अनुभव त्यांनी वेगवेगळे प्राप्त केले त्याविषयी, त्यांच्यातील कलेविषयी आणखी भरभरून अशी माहिती आपल्याला जाणून घ्यावयाची आहे. अर्थातच नोव्हेंबर महिन्यातील दुसऱ्या रविवारच्या वनिता मंडळ या कार्यक्रमामधून. आता मात्र मला आणि मिताली मॅडमला रजा द्या, पुन्हा भेटूया आपल्या वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत. तोपर्यंत नमस्कार.

0: मैत्रिणींनो, आताच आपण वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत कला अध्यापिका आणि यशस्वी उद्योजिका मिताली पियुष जिंतुरकर यांच्या सुमेधा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला ऐकला. मैत्रिणींनो, आपण ऐकत आहात वनिता मंडळ, हा आपल्या सर्व सखींसाठीचा विशेष कार्यक्रम. आपल्या या कार्यक्रमामध्ये नेहमीच आपण विविध क्षेत्रात यश संपादित केलेल्या, विविध क्षेत्रामध्ये पारंगत असणाऱ्या मैत्रिणींशी संवाद साधतो आणि त्यांचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेत असतो, जो प्रवास आपल्यालाही आपल्या जीवनामध्ये यश संपादनासाठी, ध्येय निश्चितीसाठी उपयुक्त ठरतो. मैत्रिणींनो, आता यानंतर आपण वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये ऐकणार आहात सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्व असणाऱ्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका, डीपीईपी येथील माजी जिल्हा महिला संचालिका, ग्रंथपाल, आकाशवाणी निवेदिका, अनुवादक, नाट्य कलावंत आणि साहित्यिका शैलजा वसेकर यांच्या सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला.
1: नमस्कार मैत्रिणींनो. मैत्रिणींनो, एखाद्या व्यक्तीची ओळख ही तिच्या पदाने किंवा एखाद्या क्षेत्रातील कामगिरीने होते असं नाही, तर तिच्या संपूर्ण जीवन प्रवासातून तिच्या समग्र व्यक्तिमत्वाची उंची ही समोरच्याला जाणवत असते. अशाच एका बहुआयामी व्यक्तिमत्वाशी आपण आज संवाद साधणार आहोत. आकाशवाणीवर निवेदिका म्हणून केलेलं कार्य, शिक्षण क्षेत्रातील नेतृत्व, ग्रंथालयाच्या माध्यमातून वाचन संस्कृतीला दिलेलं योगदान, लेखन, अनुवाद आणि पुस्तक परीक्षणाच्या माध्यमातून साहित्य सेवा, तसंच अभिनय आणि दिग्दर्शनातून रंगभूमीशी जोडलेलं नातं, या प्रत्येक क्षेत्रात वेगळी अशी ओळख त्यांनी निर्माण केली आहे. आजच्या संवादातून त्यांच्या या बहुआयामी प्रवासातील अनुभव, प्रेरणा, संघर्ष आणि आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा चला तर मग मैत्रिणींनो, आजच्या या बहुआयामी व्यक्तिमत्वाशी आपण परिचित होऊयात आणि एकंदरीतच त्यांचा जीवन प्रवासही जाणून घेणार आहोत. आज आपल्या सोबत आहेत शैलजा वसेकर. नमस्कार मॅडम.
2: नमस्कार
1: मॅडम. आपलं या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत आहे.
2: धन्यवाद.
1: तर मॅडम, आपलं अगदी व्यक्तिमत्व असं बहुआयामी आहे मी आता म्हटल्यासारखं,

0: कारण बऱ्याच क्षेत्रामध्ये आपण कार्य केलेलं आहे, पण सुरुवात तुमच्या बालपणापासून करूयात असं मला वाटतंय की बालपण आणि विद्यार्थी जीवनात कोणत्या अशा गोष्टी घडल्या की ज्यामुळे आपल्या व्यक्तिमत्वाची जडणघडण झाली असं आपल्याला वाटतंय?
1: माझं बालपण हे अंबाजोगाई या गावात गेलं आणि नंतर कॉलेजचं जीवन सुद्धा माझं तिथेच, ग्रॅज्युएशन पर्यंत मी अंबाजोगाईमध्येच होते. तर आम्ही शाळेमध्ये असताना योगेश्वरी शिक्षण संस्था जी स्वामी रामानंद तीर्थांनी स्थापन केली, ती जिचं खूप सगळीकडे नाव आहे, त्यामुळे इतकी नावाजलेली संस्थेमध्ये मला शिकायला मिळालं. म्हणजे अगदी बेथुजी गुरुजी सारखे आम्हाला शिक्षक शिकवायला होते, त्यामुळे आणि शाळेच्या मध्ये वेगवेगळे सतत कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम, खूप मोठे मोठे नेते यायचे तिथे, साहित्यिक यायचे, आणि इतक्या प्रकारचे आम्हाला ते जीवन पाहायला मिळालं जवळून, त्यामुळे एक प्रेरणादायी जीवन आम्ही जगत होतो असं मला वाटतं. आणि मी कॉलेजमध्ये गेल्यानंतर सुद्धा स्वामी रामानंद तीर्थ कॉलेज, त्या कॉलेजमध्येच मी शिकले योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या. आणि कॉलेजमध्ये असताना जे आमचं जीवन होतं त्यामध्ये आम्हाला नाट्यशास्त्र हा विभाग तिथं पण तेव्हा म्हणजे खूप हे होतं की आम्ही अनेक नाटकं बसवायचं, सांस्कृतिक विभाग ज्याला म्हणता येईल, त्यामुळे वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घेणं किंवा गॅदरिंग जे आहे ते इतकं हे व्हायचं आमचं, एकांकिका, हिंदी, इंग्रजी, मराठी आणि गाण्याचे कार्यक्रम, नृत्य, समूह नृत्य, म्हणजे आमचं कॉलेजमधला एवढा सहभाग सगळ्यांचा हे होता. एक प्रेरणादायी असं जीवन मी त्या ठिकाणी खूप जगले आणि एक समृद्ध प्रेरणा अंबाजोगाईला आहे, जिथे आपण आद्य कवी मुकुंदराज आणि दासोपंत म्हणतो आणि आम्ही दासोपंताच्या वंशातले, त्यामुळं एक अभिमान होता. आणि माझे वडील स्वतः एज्युकेशन ऑफिसर होते, शिक्षणाधिकारी, आणि त्यांना सतत वाचनाचं प्रचंड वेळ होतं, त्यामुळं घरामध्ये सुद्धा एक फार प्रेरणादायीच वातावरण होतं. अभ्यास केला पाहिजे, वाचलं पाहिजे, खूप वाचलं पाहिजे, छान जीवन जगलं पाहिजे. एक सांस्कृतिक कार्यक्रम सगळा गजबजाट होता आणि आमचं जीवन छान फुलत होतं त्या वातावरणात.
0: म्हणजे एकाच वेळी शिक्षण, साहित्य, रंगभूमी आणि सामाजिक कार्य अशा वेगवेगळ्या क्षेत्रांकडे वळण्याची जी प्रेरणा आहे ती तुम्हाला तुमच्या बालपणापासून, कॉलेज जीवनापासून मिळाली आणि घरातून सुद्धा तुम्ही
1: मिळाली.
0: अगदीच. तर मॅडम, बालपण तर तुम्ही आम्हाला सांगितलं अगदी तुमचं समृद्ध असं बालपण गेलं, तर मग पुढे 1972 मध्ये असं कळालं की आपण आकाशवाणीमध्ये जोडल्या गेलात, आकाशवाणीमध्ये निवेदिका म्हणून आपण रुजू झाला होतात. तर तो पहिला दिवस आकाशवाणीमध्ये रुजू होण्याचा आपल्याला आठवतोय?
1: अगदी अगदी. म्हणजे औरंगाबादला वडिलांची बदली झाल्यानंतर मी एम ए मराठी करत असताना ड्रॅमॅटिक्स जे रात्रीचं कॉलेज असायचं, संध्याकाळी असायचं 6 ते 9, ते ड्रॅमॅटिक्सला मी ऍडमिशन घेतली, प्रवेश. कमलाकर सोनटक्के त्याचे हेड ऑफ द डिपार्टमेंट होते. आणि 1976 जेव्हा आकाशवाणी केंद्र सुरू झालं त्यावेळी उद्घाटनाचाच पूर्ण कॉन्ट्रॅक्ट ड्रामा डिपार्टमेंटच्याच दिलं होतं त्यांनी, म्हणजे पूर्ण सगळा आम्हीच बसवला कार्यक्रम सगळा उद्घाटनाचा. वसंत साठे तेव्हा चनभवानी मंत्री होते आणि आम्ही ड्रामा ऑडिशन दिल्या आमच्या ड्रामाचे आम्ही जे लोक आहेत सगळे, आणि आम्ही इतके नकळत आम्ही आकाशवाणीशी जोडलं गेलो की आकाशवाणीचा उद्घाटनाचा पहिला दिवस अनाउन्समेंट पहिल्या दिवसाची आम्ही केलेली आहे.
0: अरे वा.
1: आणि त्यामुळे आकाशवाणीशी एक वेगळंच नातं आहे आणि तिथून पुढे आम्हाला ते सतत बोलवत गेले. आम्ही ड्रामा ऑडिशन पास झालो त्यामुळे नवनाट्य वगैरे जे आकाशवाणीचे असायचे त्यासाठी सुरुवातीला बोलावलं, पण नंतर त्यांना त्यांच्याकडे अनाउन्सर होतेच पण एक जागाही होती, तर आम्हाला कॉन्ट्रॅक्टवर बोलवायचे आणि आम्ही दोघी तिघी जणींची निवड झालेली होती त्यासाठी आणि आम्ही सतत आकाशवाणीवर जायचं, त्यामुळे नंतर मी परमनंट पण झाले आकाशवाणीवर. म्हणजे 7-8 वर्ष मी आकाशवाणीवर निवेदनाचं काम केलेलं आहे. तो काळ माझा फार छान गेला.
0: अच्छा.
1: आकाशवाणीचे दिवस आजही आठवले तर म्हणजे अक्षरशः अंगावर काटा येतो मला.
0: अगदी
1: सुंदर दिवस होते.
0: बरोबर. तर मॅडम, आकाशवाणीनं आपल्या व्यक्तिमत्वाला काय दिलं आणि आकाशवाणीला आपण काय दिलं, तर याबद्दल आपण काय सांगाल बरं? एखादा कार्यक्रम किंवा एखादा प्रसंग जो आजही विशेष आपल्याला आठवतोय.
1: आकाशवाणीचा तो सुरुवातीचा जो काळ होता तेव्हा तिथं आलेले सगळेच लोक जे आहेत ते एकमेकांशी इतकं मिळून मिसळून वागायचे की आकाशवाणीवर आल्यानंतर आम्हाला एक आमचं मोठं घरच वाटायचं. आणि तिथे मग संगीत विभागामध्ये क्षीरसागर म्हणून विभाग प्रमुख होते आणि मला गाण्याची आवड होती तर ते बोलावून घ्यायचे आणि म्हणायचे की आंबेकर आपल्याला या आठवड्याचं शेड्यूल करायचंय, सांगा बरं कोणती कोणती गाणी लावायची, कुठले कार्यक्रम सगळं फिक्स करण्यापासून त्यावेळी आम्ही सगळं कार्यक्रम अधिकारी बोलवून घ्यायचे आम्हाला. आणि एक इतकं छान वातावरण होतं आणि संसार प्रपंच म्हणून जी

0: चालायची. खूपदा काही वेळेस त्याच्यासाठी कॉन्ट्रॅक्ट द्यायचे लिखाणासाठी, कोणी आलं नाही तर ते आम्हाला सांगायचे की तुम्ही लिहा बरं. म्हणजे आम्हाला लिहिण्याची सवय तिथं झाली. वेगवेगळा विषय, एखादा वक्ता यायचा आणि त्याला विषय दिलेला असायचा बोलण्यासाठी, पण त्यांना अंदाजा नसायचा. ते खूप छोटस लिहून घेऊन यायचे एखाद दोन कागद आणि तिथे कमी मिनिटात संपायचं. मग आम्ही त्यांना विषय पुरवायचं आणि पुढे त्यांना लिहायला सांगायचं मी की मी सांगतो हे लिहा. म्हणजे आम्ही सगळे तयार झालो तिथे लेखक म्हणून.
1: बर.
0: आणि रोज लोक येत होतात, त्यांच्याशी जो तुम्हाला संपर्क करावा लागतो. आकाशवाणी केंद्र नवीन होतं त्यामुळे शाळांच्या अनेक व्हिजिट व्हायच्या, मुलं यायची भेटायला, लोक यायचे आकाशवाणी केंद्र पाहायला आणि आम्हाला खूप मजा वाटायची. आम्हाला सुद्धा नवीनच होता सगळा अनुभव. आकाशवाणी केंद्राने आम्हाला फार समृद्ध केलं आणि तो अनुभव जो आहे. अनेक त्या काळामध्ये मोठे मोठे लोकांच्या मी इंटरव्ह्यू घेतलेले आहेत. मला आठवतं की म्हणजे मला असं वाटेल बापरे एवढा मोठा माणूस अजित वाडेकर, मोठे मोठे गायक निवृत्ती सरनाईक वगैरे त्यांचं लोकसंगीत हे केलं होतं, विठ्ठल उमप वगैरे यांचं रेकॉर्डिंग आम्ही केलं. आकाशवाणी म्हणलं की लोक इतके हे व्हायचे, म्हणजे एक वेगळं क्षेत्र होतं आणि इतकी क्रेझ होती आकाशवाणीची लोकांमध्ये, म्हणजे अजूनही आहे.
1: अगदीच अगदी.
0: आकाशवाणी हे खेड्यापाड्यात जर तुम्ही बघितलं ना तर शेतामध्ये काम करणारा शेतकरी असं कानाशी लावून बसलेला असतो आकाशवाणी बातम्या ऐकणं, किंवा आकाशवाणीचे सगळे कार्यक्रम तर रेग्युलर ऐकतात ते. खेड्यापाड्यात खूप त्याला अजून क्रेज आहे.
1: अगदीच अगदीच. आजही आपला श्रोतावर्ग साधारणपणे मला वाटतं ग्रामीण भागातलाच जास्ती आहे, ते आजही आकाशवाणी तितक्याच तन्मयतेने ऐकतात जे पूर्वी ऐकत होते. जेव्हा केव्हा आपल्याला आकाशवाणी असे येतात रिप्लाय, त्यांच्या प्रतिक्रिया येतात, तेव्हा वाटतं की खरंच आकाशवाणी त्यांच्यासाठी त्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठी गोष्ट आहे की आकाशवाणीचे ते श्रोते आहेत आणि ते नेहमी आपल्याशी संपर्क पण साधतात.
0: आणि कुणी ट्रान्झिस्टर घेऊ शकतो ना,
1: अगदीच
0: फोर्डेबल आहे ना प्रत्येकाला. ट्रान्झिस्टर कुणी घेऊ शकतो साधा शेतकरी, हे फार महत्वाचं आहे. आणि कुठेही नेऊ शकतो, शेतात
1: नेऊ शकतो. म्हणजे एकंदरीतच आकाशवाणीने खरं तर तुमचं व्यक्तिमत्व समृद्ध करण्यासाठी खूप मोठं मोलाचं कार्य केलं.
0: खरं खरंच.
1: आणि एक आकाशवाणी निवेदिका म्हणून सुद्धा मला सुद्धा खूप असं अभिमान वाटतो की आज आपण दोघी आकाशवाणीमध्ये एक निवृत्त आपण म्हणूयात की आकाशवाणीपासून दूर झालेल्या तुम्ही आणि आज मी आकाशवाणीमध्ये आहे.
0: अगदी खरं.
1: दोघींच्याही भावना मला वाटतं जवळपास आकाशवाणीबद्दलच्या सारख्याच आहे. तर मॅडम, आकाशवाणीमध्ये काही वर्ष कार्य केल्यानंतर आपण अध्यापनाचं कार्य सुरू केलं. शारदा विद्यालयामध्ये आपण मुख्याध्यापक म्हणून रुजू झालात. तर मला असं विचारायचंय की एक निवेदिका म्हणून कार्य करत असताना शिक्षण क्षेत्राकडे आपण कशा वळाला?
0: माझ्या काही कौटुंबिक कारणामुळे मला यावं लागलं आकाशवाणी सोडून. जो म्हणजे मला आजही आकाशवाणीची स्वप्न पडतात, तुम्हाला आश्चर्य वाटेल सांगितलं तर. पण मी एम ए बी एड केलेलं होतं त्यामुळे मला शिक्षण हे क्षेत्र सुद्धा माझं एक खुणावत होतं. वर्गात मुलांना शिकवणं ही माझी फार आवडीची गोष्ट आहे. म्हणजे मला असं वाटायचं, म्हणजे मी अनेक इंटरव्ह्यू मध्ये असं सांगितलं की मला तुम्ही पगार नाही दिला तरी चालेल, मला फक्त शिकवू द्या. म्हणजे मला मुलांना शिकवणं हे खूप आवडतं आणि त्यासाठी मी शारदा विद्यालयात जॉईन झाले. मी 10 वर्ष तिथं काम केलं आणि 8वी 9वी 10वीच्या मुलांना मी मराठी इतिहास भूगोल शिकवत होते. आणि माझी मुलं आजही भेटतात आणि मला म्हणतात मॅडम तुम्ही शिकवलेल्या कविता आमच्या अजून लक्षात आहेत. मला फार छान वाटतं. म्हणजे मराठी विषय शिकवत असताना मला इतका आनंद होतो. भूगोल सारख्या विषयामध्ये सुद्धा म्हणजे माझ्या विषयात मुलं कधीच नापास झाली नाहीत, इतकं तन्मय होऊन ऐकायची मुलं. आणि मुलांना मी सगळ्यांना सहभागी करून घेत होते. जे टीचिंगचा एक वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही मुलांना जर रुक्षपणे शिकवलं की शिकवायचंय म्हणून तर मुलांच्या ते लक्षात येतं. मुलं म्हणजे तुमच्या समोर बसलेलं जिवंत असं प्रतीक असतं. ते फाईल नाहीत ना की तुम्ही आजच्या ऐवजी उद्या केली 8 दिवसांनी बघितली तर ती फाईल काही म्हणत नाही. पण ही मुलं म्हणजे त्या मुलांच्या डोळ्यात दिसतं की त्यांना काय समजतंय. त्यामुळे तसा जो आनंद तिथल्या तिथं लगेच बक्षीस ज्याला म्हणता येईल, जसं नाटक करत असताना आपण समोर प्रेक्षकांच्या डोळ्यात दिसतात सगळ्या प्रतिक्रिया, तसं वर्गात शिकवण्याचा फार आनंद आहे आणि मी तो घेतला 10 वर्ष.
1: एकंदरीत खरं तर मुलांमध्ये जे संस्कार रुजवायला हवेत ते घरातनं तर ते रुजवले जातातच, पण महत्वाचा जो मुलाचा वेळ आहे तो वेळ मुलं शाळेमध्ये घालवत असतात आणि तिथूनच त्यांच्यावर छान संस्कार देखील होतात आणि ते खूप मुलाचं कार्य आपण बरीच वर्ष केलं.
0: मला असं वाटतं की शिक्षक हे मुलांसमोर आदर्श असतात.
1: अगदीच.
0: ते कसे उभे राहतात, कसे बोलतात, त्यांनी कपडे कसे घातलेत, त्यांचे उच्चार कसे आहेत, ते किती फ्रेश म्हणजे उत्साहाने शिकवतात विषय, त्या विषयात तुम्ही जितके तन्मय होऊन जाल शिक्षक तितकं

0: ते मुलांना तुम्ही त्याच्यामध्ये खेचून घेऊ शकता. मराठीमध्ये शिकवत असताना कवितेमध्ये रस असतात नवे. आई कविता शिकवत असताना तो करुण रस, एखादी झाशीच्या राणीवरची कविता, एखाद्या क्रांतिकारकावरची कविता शिकवत असताना गरजा जय जयकार क्रांतीचा गरजा जय जयकार हे म्हणत असताना शिक्षकाच्या स्वतःच्या मनात जेवढी ती ऊर्जा दाटून येईल तितकं मुलांमध्ये ते ट्रान्सफर होतं. आणि हा जो आनंद आहे ना जे मुलांना हे शिकवत असताना, जे तुम्हाला त्यांना नुसतं रट्टीफाय नाही शिकवायचं तर जीवनात जगत असताना हे नवरस तुम्ही कसं जगायचंय, तुम्ही वृद्धांशी कसं वागणार, आई वडिलांशी तुम्ही कसं वागलं पाहिजे, मोठ्यांना कसं तुम्ही आदर दिला पाहिजे, हे सगळं तुम्ही जेव्हा शिक्षणातून नकळत सांगता ना मुलांमध्ये ते नक्की येतं.
1: नक्की
0: मुलं म्हणजे अगदी तुमच्या टीप कागदासारखं घेत असतात.
1: बरोबर, कारण मुलं हे अनुकरणातून शिकतात
0: अगदी अगदी.
1: आणि शिक्षक जर तुमच्यासारखे त्यांना शिकवणारे असतील तर निश्चितच त्यांच्यावर चांगले संस्कार होतील. आणि पुस्तकी अभ्यासापेक्षा सुद्धा एक चांगला माणूस म्हणून त्यांनी घडणं
0: खरंच
1: महत्वाचं आहे. आणि ते चांगले शिक्षक जे विद्यार्थ्यांना म्हणजे जीव की प्राण समजून त्यांना एक चांगला नागरिक म्हणून घडवायचं या उद्दिष्टाने शिकवतात तेव्हा निश्चितच त्यांच्यावर चांगले संस्कार होतात. अगदीच. तर मॅडम, अध्यापनाच्या क्षेत्रामध्ये हे आपण मुख्याध्यापक म्हणून कार्य केलं 1986 ते 94 मग त्यानंतर तुम्ही त्यामधनं बाहेर का पडलात? म्हणजे
0: मी शाळेमध्ये शिकवत असतानाच त्यावेळेसच साक्षरता अभियान आलं होतं आणि ज्या लोकांपर्यंत शिक्षण पोहोचलं नाही त्यांच्यापर्यंत सरकार जायचा प्रयत्न करतोय ते पण मला खूप एक प्रेरणादायी वाटत होतं. म्हणून मी दिवसभर शाळा करून संध्याकाळी रोज साक्षरतेचे वर्ग पाहायला जात होते. म्हणजे मला पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून जायचं होतं तर संस्थेने परवानगी दिली नाही मुलांचं नुकसान होईल म्हणून, तर मी रोज संध्याकाळी तहसीलमध्ये जायचं आणि तिथून सगळे शिक्षक शिक्षिका आम्ही आजूबाजूच्या खेड्यात आम्ही एक नाटिका बसवली होती नानी म्हणून की एका न शिकलेल्या स्त्रीला कसं फसवतात. म्हणजे तिचा मुलगा मनी ऑर्डर पाठवत असतो पण तिला वाचता येत नाही, मग तिला ते पैसे उचलता येत नाहीत, अशी एक नाटिका बसवली आणि मी 10 साक्षरता अभियानाचे गाणे बसवले होते. तो कार्यक्रम आम्ही प्रत्येक शाळेत केला आणि आम्ही जिथं जिथं शाळेत कार्यक्रम केला त्या त्या ठिकाणी साक्षरतेचे वर्ग एकदम छान सुरू झाले. म्हणजे आम्हाला आमच्या सेलू तालुक्याची सगळीकडे गवगवा झाला त्या आमच्या कला पथकामुळे. आणि मग स्वतः कलेक्टर ते पाहायला आले कार्यक्रम दहेगाव म्हणून जे गाव आहे सेलू तालुक्यातलं, तिथलं आम्ही अचानक कार्यक्रम करत होतो सगळ्यात मागे येऊन बसले कलेक्टर संधू साहेब आणि ते म्हणले की मला बघायचंय, मी फार ऐकलं तुमच्याबद्दल. आणि मग तिथं मी स्वतः त्याच्यातच लीडच करत होते त्या नाटकातही आणि गाण्यामध्ये सुद्धा. आणि वर्ग सुद्धा एक वर्ग शिकवत असताना मी त्यांनी लांबून बसून पाहिलं की या कसं शिकवतायत. आणि मग त्यांनी जेव्हा डीपीपी सुरू झालं जिल्हा प्राथमिक शिक्षण कार्यक्रम सुरू झाला जेव्हा 93-94 या वर्षी, त्यावेळी महिला संचालिकाची पोस्ट भरायची होती तर त्यांनी सांगितलं की मला वसेकर मॅडम सारख्या पाहिजेत महिला संचालिका म्हणून. नाही तर त्या जागेसाठी MSW अट होती. पण मला फोन आला की तुम्ही इंटरव्ह्यूला या.
1: वा, आपण जे कार्य आतापर्यंत केलं कदाचित त्याचीच एक
0: फळ
1: फळ असावं
0: अगदी,
1: ज्यामुळे त्यांनी तुम्हाला बोलवून घेतलं
0: आणि ते म्हणले की मी यांचं काम बघितलेलं अशा महिला संचालिका पाहिजेत. आणि मग इंटरव्ह्यू 37 जणी आल्या त्या कोल्हापूर पासून.
1: बर,
0: पण इंटरव्ह्यू झाल्यानंतर माझा इंटरव्ह्यू संपला संध्याकाळी लगेच सांगितलं त्यांनी उद्या जॉईन व्हा. आणि जिल्ह्याचं काम करायची संधी एज्युकेशन क्षेत्रामध्येच शिक्षण क्षेत्रामध्येच मला काम करायची संधी म्हणून मी ते स्वीकारलं.
1: म्हणजे हे एक क्षेत्र पुन्हा तुम्ही निवडलं जे शिक्षणाशी निगडित
0: होतं.
1: पण मुलांवर संस्कार तर तुम्ही केलेत पण सोबत महिलांच्या प्रश्नांना सुद्धा जवळून पाहण्याचा किंवा त्यांना त्याच्याबद्दल जनजागृती करण्याची तुम्हाला एक संधी या मार्फत मिळाली. तर मॅडम, मला हे सांगा की जेव्हा आपण जिल्हा महिला संचालिका म्हणून काम करत होता डीपीएपी मध्ये, तर महिलांच्या जीवनातले कोणते असे प्रश्न आपल्याला सर्वाधिक प्रकर्षाने जाणवले की त्यावर खरंच काम करणं गरजेचं होतं?
0: म्हणजे महिलांच्यासाठी मी अगदी सगळ्या खेडोपाडी सुद्धा आम्ही सगळे परभणी जिल्ह्यातलं एकही गाव नसेल की जे तुम्ही भेट दिली नाही. आणि आम्ही महिलांनाच जाऊन भेटायचं तिथल्या पालकांना वगैरे. तर शिक्षण आपण आत्ता म्हणतो शिक्षणाचं तसं मी ज्यावेळी बघत होते तेव्हा न शिकलेल्या म्हणजे आम्ही सर्वे केला होता आणि खूप होत्या. तुम्हाला आश्चर्य वाटेल की निवडून आलेल्या पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, जिल्हा परिषद सदस्य त्यांनी समोर निरक्षर लिहिलं होतं. म्हणजे त्या आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून तेव्हा निवडून आलेल्या त्या पण निरक्षर म्हणून लिहिलं होतं त्यांनी.
1: बर,
0: म्हणजे इतकं शिक्षणाचं हे.

0: आणि दुसरं सांगते की निवडून आल्यानंतर सुद्धा थोड्याफार शिकलेल्या असतील ना तरी त्या नुसते येऊन बसत होत्या किंवा त्यांच्या नावाने काम दुसरेच घरातले करत होते.
1: अच्छा,
0: म्हणजे काहीच उपयोग नाही ना महिलांच्या सक्षमीकरण खूप आपण म्हणतो प्रत्यक्षामध्ये, पण महिलांना म्हणजे घरच्या कामामध्ये, मुलांच्या कामामध्ये, शेतीमध्ये काबड कष्ट त्या खूप करतात, पण सांगते की महिला स्वतःकडे लक्ष देत नाहीत, मुलांकडे देतील, मुलांसाठी तरी जीव काढतील पण स्वतःसाठी नाही, आणि अनारोग्य आरोग्याकडे लक्षच देत नाहीत. म्हणजे एखाद्या स्त्रीला जर त्रास व्हायला लागला तर ती 90% सहन करते, म्हणजे अगदी गळ्याशी पर्यंत सांगतच नाही.
1: बरोबर.
0: आणि आम्हाला या डीपीपीच्या निमित्ताने काही राज्यांचे स्टडी टूर साठी आम्हाला अभ्यास दौऱ्यासाठी पाठवलं होतं, या सगळ्या महिला संचालिका आम्ही जात होतो मिळून. त्या त्या ठिकाणी मी जेव्हा मी दौरे केले, गुजरातला आम्ही गेलो तर त्यांनी महिलांचा खरा मेजर प्रॉब्लेम सांगितलं की कॅन्सर वाढण्याचं जे प्रमाण आहे स्त्रियांमध्ये, एकतर तो स्तनांचा किंवा गर्भाशयाचा, तर गर्भाशयाच्या कॅन्सरचं कारण त्यांनी ओपन टॉयलेट सांगितलं की उघड्यावर संडासला जातात ना, हे कारण सांगितलं. आणि गुजरातमध्ये पहिला तिथे सुरू झाला होता अभ्यास, ईश्वरभाई पटेल म्हणून होते त्यांचं, आम्ही बघितलं की त्यांनी कमी पाण्यामध्ये असे इतके त्यांनी संशोधन केले होते टॉयलेटचे, की कमी पाण्यात सुद्धा आणि खेड्यात सुद्धा तुम्हाला तो टॉयलेट घरी कुणी करू शकेल इतकं सोप्या पद्धतीने. आणि त्या काळात आम्ही पूर्ण जिल्ह्यात सगळ्या ट्रेनिंगमध्ये सांगत होतो इतक्या सोप्या पद्धतीने, की घरामध्येच तुम्ही उकंड्यावर 5x5 चर जरी खांदला आणि त्याच्यावर एक फरशी टाकली त्याच्यामध्ये फक्त कोळसा आणि मीठ टाकायचं, वास येत नाही काही नाही, घरच्या घरातल्या घरात एक त्याला भोरग लावायचं, खर्च नाही काही नाही, पाणी कमी लागेल असं आम्ही सगळीकडे त्यावेळी जिल्ह्यामध्ये सांगितलं सगळं. ओपन टॉयलेट, महिलांचे किती हाल होतात तिथे, किती डुकरं हे, म्हणजे किती हाल आहेत ना.
1: स्त्रियांना एक म्हणजे इतर लोकांपासून सुद्धा, स्त्रियांना स्वतः स्त्रीत्व जपण्यासाठी सुद्धा ह्या गोष्टी खूप म्हणजे त्रासदायक आहेत, की उघड्यावर जाणं, लोकांची ये जा असते.
0: आता नंतर सुरू झालं हे टॉयलेट जे सुरू झालं अभियान, हे नंतर सुरू झालं, मी गेले होते त्या काळामध्ये, म्हणजे आरोग्याकडे लक्ष देत नाहीत त्या, आणि शिक्षणाकडे स्वतःच्या लक्ष देत नाहीत महिलांचा, म्हणजे आजारी पडण्याचं मुख्य कारण हेच आहे की खूप होईपर्यंत त्या सांगतच नाहीत, गळ्याशी येईपर्यंत बोलतच नाहीत, कष्ट करत राहतात नुसत्या, जाऊ दे अंगावर काढायचं अंगावर काढायचं, हे खूप प्रॉब्लेम आहेत महिलांचे, आणि कष्ट खूप आहेत एवढं मात्र खरं, स्त्रियांना खूप कष्ट करतात,
1: हे
0: दिसलं पाहिलं,
1: तिच्याकडेच दुर्लक्ष होतं सर्वांचं, आणि ते स्वतःही कुठेतरी याला जबाबदार असते, ती पण स्वतःला प्रायोरिटी देत नाही पाहिजे तेवढी. आणि ग्रामीण भागात तर याबाबत म्हणजे जनजागृती होणं खूप
0: गरजेचं आहे.
1: तुम्ही हे डीपीपीच्या कार्यक्रमाअंतर्गत जनजागृतीचं कार्य केलं, तर मग तुम्ही जनजागृती जे करत होतात महिलांचे, महिलांशी जाऊन बोलत होतात, डायरेक्ट त्यांच्याशी संवाद साधत होतात, तर त्यावेळेला त्यांच्याकडून सकारात्मक असा प्रतिसाद मिळत होता का?
0: हो, म्हणजे एक तर सगळ्यात युवा जो परभणी जिल्ह्यात म्हणला जातो बालविवाहाचा, तो आम्ही बोलायचं, तर त्या म्हणायच्या की नाही भाई इथं शाळा काही ठिकाणी 4th पर्यंत शाळा, काही ठिकाणी 7th, आता 8वीचा वर्ग झालाय आता नंतर, त्यामुळं तर म्हणे बाई मी शेतात जाते दिवसभर, पोरीला कसं घरी ठेवावं.
1: बरोबर.
0: म्हणजे ते पण भीती आहे ना घरात एकटं ठेवायचं, मग लग्न लावलं की आपली जबाबदारी संपली, हा प्रश्न त्या सांगायचे, म्हणजे त्या सांगत होत्या ते प्रश्न सांगतीये, म्हणून पुढे शिकवायला ठेवायला मुलीची जिम्मेदारी कोणी घेत नाही, नको बाबा मुलीची नको जिम्मेदारी बाबा, कसं आपण ठेवायचं, कुणाकडे नातेवाईकडे ठेवू शकत नाहीत, म्हणजे असे प्रॉब्लेम त्या सांगायच्या, म्हणून आम्हाला करावं लागतं लवकर लग्न, आणि आमचं काही चालत नाही म्हणायचं त्याच्या पुढे मग, आणि ते प्रश्न का आम्हाला उत्तर देता येत नव्हतं, आम्ही गप बसायचं की खरंच आहे हे,
1: खरंच आहे,
0: एकदम 8वी 9वी 10वी एवढे वर्ग निघणं शक्य नाही ना, कारण ते गाव लहान असायचं. मग दुसरीकडे मुली आता पुष्कळ सुधारणा झाली आहे, सायकली वगैरे घेऊन देतात, मुलीला जवळपास पाठवतात, फरक पडलाय खूप.
1: बरोबर
0: आहे, जागृती झाली आहे आणि होत आहे अजूनही.
1: बर, तर मॅडम तुम्ही महिलांसाठी विविध सामाजिक संस्थांमध्ये सुद्धा काम केलं, तर मग एखादा असा अनुभव आहे का ज्याने आपल्याला आतून स्पर्श केला असं आपल्याला वाटतंय?
0: तर म्हणजे कुटुंब कल्याण कोर्टामध्ये जे असतं ना, तिथं जेव्हा लोकपंचायत हे करतात ना, तिथं प्रत्येक तालुक्यावर वगैरे जेव्हा होतात, तिथं आम्हाला ते पंच म्हणून बोलवत होते, तर अनेक जोडप्यांचे म्हणजे भांडणं असे त्यांचे ऐकून घ्यायचं, आधी तिचं बाईचं ऐकून घ्यायचं म्हणणं काय, त्याचं वेगळं ऐकायचं, म्हणजे ती सगळ्या समोर, मग सगळे समोरासमोर आले ना किंवा कोर्टात गेलं प्रकरण की नाही सुटत मग ते.
1: बरोबर.
0: म्हणून मग असे खूप सोडवलेत आम्ही त्या काळामध्ये, आणि पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा तिथं सुरक्षा समितीमध्ये सुद्धा

0: महिलांना हे करतात ते म्हणजे सणासुदीच्या काळामध्ये वगैरे किंवा कुठे हे होऊ नये म्हणून जी समिती असते त्याच्यामध्ये सुद्धा काम केलेलं आहे मी की पोलीस म्हणायचे की तुम्ही आम्हाला सांगा काय करायला पाहिजे कुठे गडबड गोंधळ होऊ नये किंवा महिलांच्यासाठी म्हणून शिबिरं घ्यायचे ते कुठे रक्तदान शिबिर घे किंवा महिला जाणीव जागृती शिबिर असे शिबिर सुद्धा खूप हे केलेले आहेत आणि मग तिथे दिसायचे महिलांचे प्रश्न
1: बर
0: म्हणजे आपण असलो ना तर ते आमच्याशी मोकळेपणाने घेऊन बोलायच्या.
1: अच्छा, एक महिला असल्यामुळे त्यांनाही थोडस बोलायला सोपं
0: मोकळेपणा वाटायचं. मोकळेपणा की बाई तुम्ही म्हणून सांगते असं म्हणायचं असं आहे हो खरं सांगू का बाई असं आहे. मग एक स्त्री असले ना तर स्त्री जवळ ती मोकळेपणाने बोलते त्यामुळे अनेक प्रश्नांमध्ये असं आम्हाला वाटलं की बरं झालं आम्ही गेलो.
1: बरोबर.
0: मग त्या पुरुषांना बोलायला थोडं त्या घाबरायच्या. तर असं प्रश्न खूप आहेत. काम करणाऱ्याला खूप कमीच आहेत इतके प्रश्न आहेत.
1: बरोबर आहे. बरोबर
0: आहे. मी टॉयलेटच्या बाबत तुम्हाला म्हणलं ना की जे ओपन टॉयलेट तर गुजरातमध्ये मी एक पाहिलं की ईश्वरभाई पटेल यांच्याकडे त्यांच्या मुलाचं नुकतंच लग्न झालं होतं आणि त्यांची मुलगी सुद्धा म्हणजे सून तर ते दोघेही जण अमेरिकेमध्ये होते तर ते नोकरी सोडली त्यांनी खूप मोठ्या पगाराची आणि ते परत गुजरातमध्ये आले आणि नुकतंच लग्न महिना दोन महिने झालेले होते आणि ते इतके पुढाकार घेऊन आम्ही तिथे जाणार म्हणले की ते दोघं येऊन आधीच हजर होते आम्हाला सगळं त्यांनी दाखवले सगळं पूर्ण प्लांट वगैरे सगळा इतकं कौतुक वाटलं मला की लाखो रुपयाची नोकरी सोडून ते फक्त समाजासाठी आले.
1: बरोबर.
0: की समाजाचं खेडोपाडी जाऊन जाणीव जागृती करणं मला कमाल वाटली खरं म्हणजे तरुण मुलांमध्ये सुद्धा खूप आहेत बरं का प्रेरणादायी अशी
1: अगदी
0: खूप आहेत अगदी
1: निश्चित. आणि अशा जेव्हा व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये येतात किंवा आपल्या सोबत काम करत असतात निश्चित त्याच्यापासून प्रेरणा मिळते आणि त्यांचं हे कार्य खरंच आपल्या मनाला स्पर्शून जातं
0: खूप खूप.
1: आणि खरं तर याची नितांत आवश्यकता आहे की तरुण पिढीने समोर येणं सामाजिक ज्या काही समस्या आहेत त्या सोडविण्यासाठी मदत करणं आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतोय या भावनेतून जर प्रत्येकाने थोडासा हातभार लावला तर बऱ्याच समस्यांवर उत्तरं मिळतील किंवा सोडवल्या जातील त्या समस्या. अगदीच. तर मॅडम यानंतरचा तुमचा आयुष्यातला पुढचा टप्पा म्हणजे आपण ग्रंथालय स्थापना करण्याचं ठरवलं मग हे ग्रंथालय स्थापन करण्याची कल्पना जी आहे ती आपल्या मनामध्ये कशी निर्माण झाली.
0: काय मी लहानपणापासून बघत आले की माझे वडील जे आहेत ते खूप वाचनप्रेमी म्हणजे सतत त्यांच्या हातात पुस्तकच पाहिलेलं मी आणि ते आम्हालाही मागे लागायचे की हे पुस्तक आहे हे शिवचरित्र पुरंदरेंचं पुस्तक आहे बंब पुरंदरेंचं वाचा हे नाझी भस्मा सराचा उदय असतं विग कानिटकरांची वगैरे खूप भारी भारी पुस्तकं घरात असायची मृत्युंजय ययाती सावरकरांचं जन्मठेप तर काळे पाणी ते म्हणायचे धुवेन वाचलं नाही त्यांना राग यायचा नाही वाचलं तर तो खूपच त्यांना वाचनाची आवड होती. तर त्यांच्या आठवणीत आम्ही हे बहीण भावंडांनी मिळून हे ग्रंथालय काढलं की तो त्यांचा वाचन संस्कार आहेत आपण वाचनासाठी काहीतरी केलं पाहिजे असं म्हणून आम्ही हे ग्रंथालय काढलं आणि ग्रंथालयाला आता 30 वर्ष होऊन गेलेत. आज ग्रंथालयाची 2 मजली भव्य इमारत आहे मॅडम
1: आणि
0: मला अभिमान वाटतो या गोष्टीचा की आपण हे करू शकलो.
1: मॅडम खरंच खूप छान. खरंच तुमचा आतापर्यंतचा प्रवास प्रेरणादायी असाच आहे. आणखी आम्हाला तुमच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील कार्याविषयी तुमच्याकडनं आम्हाला जाणून घ्यायचं आहे पण आज आपण इथेच थांबूयात. आज आपण आमच्याशी इतका छान संवाद साधला त्याबद्दल मी आपली आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: तर मैत्रिणींनो शैलजा वसेकर यांच्याशी त्यांच्या आणखीही वेगवेगळ्या क्षेत्रातील कार्याविषयी आपण जाणून घेणार आहोत पण वनिता मंडळ या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत मी आपली रेडिओ सखी सुषमा कुलकर्णी आपल्या सर्वांची या कार्यक्रमातून रजा घेते. नमस्कार. मैत्रिणींनो आताच आपण वनिता मंडळ या कार्यक्रमाअंतर्गत सर्व गुणसंपन्न व्यक्तिमत्व असणाऱ्या सेवानिवृत्त मुख्याध्यापिका DPEPच्या माजी जिल्हा महिला संचालिका ग्रंथपाल आकाशवाणी निवेदिका अनुवादक नाट्य कलावंत आणि साहित्यिका शैलजा वसेकर यांच्या सुषमा कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला ऐकला. मैत्रिणींनो आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. आजचा हा संपूर्ण कार्यक्रम आपणा सर्वांना आवडला असेल अशी आशा आम्ही करतो. मैत्रिणींनो आता मात्र वेळ झालेली आहे कार्यक्रमामधून आपणा सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा सकारात्मकतेची कास धरा आरोग्याची काळजी घ्या सुरक्षित रहा या नोट्ससह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या

12 जण ठार तर 300 पेक्षा जास्त लोक जखमी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज चेन्नईच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते राज्यातल्या 13,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन करतील. तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय, त्यांचे मंत्रिमंडळातले सहकारी आणि इतर नेत्यांनी प्रधानमंत्री मोदी यांचं आज सकाळी चेन्नईमध्ये स्वागत केलं. चेन्नईमध्ये पोरूर इथल्या कार्यक्रमाच्या स्थळाकडे जाताना प्रधानमंत्री मोदी यांनी रोड शो केला. पोरूर ते पुनमल्ली दरम्यानच्या मेट्रो रेल्वे सेवेची त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांच्याबरोबर त्यांनी मेट्रोनं प्रवास केला. प्रधानमंत्री मोदी आज चेन्नईमधल्या 750 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या रेल्वे पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि उद्घाटन करतील. यामध्ये अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत पुनर्विकसित करण्यात आलेल्या पलानी वेल्लोर कॅन्टोनमेंट, अंबा समुद्रम, परमकुडी आणि नमक्कल इथल्या 5 अमृत स्थानकांचा समावेश आहे. आयआयटी मद्रास इथल्या सुधा गोपालकृष्णन ब्रेन सेंटरचं प्रधानमंत्री मोदी आज लोकार्पण करतील. या वैज्ञानिक उपक्रमामध्ये मानवी जीवनचक्रात विविध टप्प्यांवर मेंदूचा विकास कसा होतो याचा अभ्यास दर्शवणारे त्रिमितीय नकाशे तयार केले जातील. सागरी पायाभूत सुविधांना बळकट करणाऱ्या तसंच कार्गो हाताळणी सुविधांच्या विस्ताराला आणि लॉजिस्टिक कार्यक्षमता सुधारण्यासाठी उपयोगी ठरणाऱ्या विविध राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते आज होणार आहे. आपल्या दौऱ्यात ते कामराजार बंदरावरच्या एका प्रकल्पाचं उद्घाटन आणि अतिरिक्त कंटेनर टर्मिनलसाठीच्या कामाची पायाभरणी करतील. नवी दिल्ली इथं रवाना होण्यापूर्वी प्रधानमंत्री जय गोपाल गरोडिया हिंदू विद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्यातही सहभागी होतील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली. त्याला 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरात

0: गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047च्या दिशेनं होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्त विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत देशातलं सर्वात मोठं ग्रीनफील्ड बंदर वाढवण या प्रकल्पाबाबत.
1: वाढवण बंदर हा देशातला सर्वात मोठा आणि महत्वाकांक्षी ग्रीनफील्ड बंदर प्रकल्प आहे. पश्चिम किनाऱ्यावर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट इथल्या बंदरांवरचा ताण कमी करण्यासाठी उभारण्यात येणारा हा प्रकल्प केंद्र सरकारच्या सागरमाला कार्यक्रमाचा भाग आहे. महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यात डहाणू इथं समुद्रापासून 5 किलोमीटर अंतरावर हा प्रकल्प असून या परिसरात समुद्राची नैसर्गिक खोली 20 मीटर असल्याने तिथे मोठी मालवाहू जहाजं सहज नांगरता येतात. 30 ऑगस्ट 2024 या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकल्पाचं भूमिपूजन झालं आणि जून 2026 मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. प्रकल्पासाठी 76,220 कोटी रुपयांची तरतूद केली असून त्यातला 74% वाटा केंद्र सरकारचा तर 26% वाटा महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचा आहे. 2029 पर्यंत प्रकल्पाचं काम पूर्ण होऊन तो कार्यान्वित होईल असा अंदाज आहे. सुमारे 29,80,00,000 टन मालाची उलाढाल करण्याची क्षमता या बंदरात असेल. या प्रकल्पामुळे 10 लाखाहून जास्त प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल. पश्चिम किनाऱ्यावरच्या या बंदरामुळे जागतिक दळणवळण आणि व्यापारात भारताला मोठा फायदा होईल.
0: परदेशी गुंतवणूकदारांनी ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत भारतीय शेअर बाजारातून 44 अमेरिकी डॉलर आणि अमेरिकी रोख्यांवरचा वाढलेला परतावा यामुळे या वर्षात परदेशी गुंतवणूकदारांनी 3 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त भांडवली गुंतवणूक काढून घेतली असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलंय. दुसरीकडे कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रामुळे उत्तर आशियाई बाजारपेठांचा विस्तार होऊ लागल्यानं परदेशी भांडवलदार तिकडे आकर्षित होऊ लागले असल्याचंही विश्लेषकांनी म्हटलं आहे. शारदीय नवरात्रोत्सव आजपासून सुरू झाला. दुर्गेच्या 9 रूपांचं पूजन करणारा हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी देशवासियांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दुर्गा मातेच्या आशीर्वादाने सर्वांना शक्ती, समृद्धी आणि धैर्य लाभो असं त्यांनी समाज माध्यमावरच्या आपल्या संदेशात म्हटलंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना नवरात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. जगदंबा मातेच्या आशीर्वादानं सर्वांना सुख, शांती, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभो असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय. दुर्गा पूजनाचा सण गुजरात आणि पश्चिम बंगालमध्ये विशेष उत्साहात साजरा केला जातो. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दिल्ली विमानतळावर ताब्यात घेतलेले कॉक्रोच जनता पार्टीचे नेते अभिजित डिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर आज हजर केल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. एका वर्षासाठी शांततेचा भंग न करण्याच्या अटीवर त्यांची सुटका झाल्याची माहिती CJP च्या कायदेशीर कामकाज विभाग प्रमुख रत्ना सिंग यांनी दिली आहे. नवी दिल्लीतल्या अलीकडच्या आंदोलनांच्या घटनांसंदर्भात संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार उच्चायुक्तालयानं केलेली टिप्पणी त्यामुळे भारतानं खंडन केलंय. देशाच्या अंतर्गत बाबींमधला हा हस्तक्षेप मान्य नसल्याचं भारतानं म्हटलंय. संयुक्त राष्ट्रांच्या याच संस्थेच्या परिसरात झालेल्या कारवाईवर कोणतीही टिप्पणी केली गेली नव्हती असं भारतानं म्हटलं आहे. दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेची सध्याची स्थिती लक्षात घेऊन मेट्रो आणि रेल्वे सेवा सुरू करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत. तसंच या परिसरात इंटरनेट सेवा अखंड राहील याची खात्री करण्याचे निर्देशही केंद्र सरकारला दिलेत. आपल्या निर्देशांचं कथित उल्लंघन केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांविरोधात कारवाई सुरू करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेताना सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला नोटीस बजावली. या प्रकरणात सर्व बाजूंचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल आणि कोणाचीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाईल. शांततापूर्ण मार्गानं एकत्र जमणाऱ्यांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलं जाणार नाही. तसंच वाहतुकीच्या नियमांचं पालन करून फिरण्याची मोकळीक राहील असंही न्यायालयानं स्पष्ट केलंय. सौदी अरेबियातल्या रियाद आंतरराष्ट्रीय विमानतळावर काल झाले

0: हल्ल्यात 12 जण ठार झाले तर 300 पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सौदी अरेबियाचे 4 नागरिक, बांगलादेशचे 2 तर अमेरिका, इजिप्त, जॉर्डन, सिरिया, सुदान आणि पॅलेस्टाईन या देशांच्या प्रत्येकी 1 नागरिकाचा समावेश आहे. शेजारच्या येमेनमध्ये इराणचं समर्थन असलेल्या हुथी बंडखोरांविरोधात सौदीच्या नेतृत्वाखाली नुकत्याच झालेल्या हल्ल्यानंतर सौदी विमानतळ, लष्करी पायाभूत सुविधा आणि तेल सुविधांचं लक्ष्य साधणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली असून हा हल्ला त्यापैकी एक आहे. भारतानं या हल्ल्यांचा तीव्र निषेध केलाय. सौदी अरेबियाचं सार्वभौमत्व जपण्यासाठी भारत तिथल्या जनतेच्या आणि सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलंय. रियाद विमानतळावर झालेल्या हल्ल्याचा संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस आणि अनेक देशांनी तीव्र निषेध केलाय. सामान्य नागरिक आणि नागरी पायाभूत सुविधांवर होणारे हल्ले आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन करत असून ते त्वरित थांबले पाहिजेत असं गुटेरस यांनी समाज माध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलंय. या हल्ल्यानंतर रियाद विमानतळाचं कामकाज तात्पुरतं स्थगित करण्यात आलं होतं तर अनेक विमान कंपन्यांनी आपली उड्डाणं रद्द किंवा स्थगित केली. अमेरिकेत येत्या 3 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या मध्यावधी निवडणुकांपूर्वी इराणच्या अमेरिकेतल्या कारवाया आणखी तीव्र होण्याची शक्यता असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय. ते काल एका राजकीय सभेला संबोधित करत होते. या काळात अमेरिकेचं राजकीय नुकसान करण्याचा इराणचा प्रयत्न असला तरी हे युद्ध लवकर थांबवण्यात अमेरिकेला यश मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री आज चेन्नई दौऱ्यावर. 13,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध कामांचं करणार लोकार्पण आणि पायाभरणी. परदेशी गुंतवणूकदारांनी ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत भारतीय शेअर बाजारातून 44,166 कोटी रुपये काढून घेतले. कॉक्रोच जनता पार्टीच्या नेत्यांची 1 वर्ष शांतता राखण्याच्या अटीवर सुटका. आणि सौदी अरेबियातल्या रियाद विमानतळावरच्या हल्ल्यात 12 जण ठार तर 300 पेक्षा जास्त जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: के सामने तैर जाती है सच. उनके इस अंदाज के लिए दिल बस यही कहता है कि आप जी हजारों साल. ये इनकी बात है. चलिए धन्यवाद. मजबूर फिल्म का गाना अब आपको सुनवाते हैं. किशोर कुमार की आवाज, आनंद बख्शी के बोल, लक्ष्मीकांत प्यारेलाल का संगीत.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ. राज्यात 3.5 शक्तीपीठांच्या मंदिरांसह सर्वत्र विधिवत घटस्थापना. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ. प्रधानमंत्री आज चेन्नई दौऱ्यावर 13,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध कामांचं करणार लोकार्पण आणि पायाभरणी. आणि काँग्रेस जनता पार्टीच्या नेत्यांची 1 वर्ष शांतता राखण्याच्या अटीवर सुटका. राज्यात 3.5 शक्तीपीठांच्या मंदिरांसह ठिकठिकाणच्या देवींच्या सर्वच मंदिरांमध्ये आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. देवीचा जयघोष करत कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, माहूरची रेणुकामाता आणि वणीची सप्तशृंगी देवी या 3.5 शक्तीपीठांमध्ये विधिवत घटस्थापना झाली आहे. राज्यात सर्वत्र देवी मंदिरांमध्ये विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट केली आहे. देवीची विविध रुपात पूजा आरती आणि धार्मिक कार्यक्रमातून पुढचे 9 दिवस आदिशक्तीचा जागर केला जाणार आहे. घरोघरी आज पारंपरिक पद्धतीनं घटस्थापना करण्यात आली. अनेक ठिकाणी सर्व सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांमध्येही घटस्थापनेचा कार्यक्रम झाला. मुंबईत मुंबादेवी, काळबादेवी, ग्रामदेवी, महालक्ष्मी, शीतलादेवी, प्रभादेवी अशा स्थानिक देवी मंदिरांमध्ये घटस्थापना झाली असून दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. अनेक ठिकाणी नवरात्रीनिमित्त दांडियारास, गरबा आणि रामलीला कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी जनतेला नवरात्रोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. राज्याच्या ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्या वतीनं आज नाशिक इथं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ झाला. दुष्काळावर मात करण्यासाठी जलसमृद्ध गावं विकसित करणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे. अभियानाचा हा दुसरा टप्पा 11 ऑक्टोबर 2026 ते 31 मार्च 2027 या कालावधीत राबवला जाणार असून यात गावाचा पाण्याचा ताळेबंद तयार करणं, तलाव आणि नाल्यांचं पुनरुज्जीवन करणं, विहीर पुनर्भरण, पावसाचं पाणी साठवणं आणि वृक्ष लागवड यासारख्या जलसंधारणाच्या 11 प्रमुख कामांवर भर दिला जाणार आहे. या कार्यक्रमादरम्यान समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांना पुरस्कार देऊन सन्मानित केलं गेलं. जलजीवन मिशन अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातल्या 3 गावांमध्ये गावातल्या नळपाणी पुरवठा योजनेचं संचालन, देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी महिला बचत गट आणि ग्रामसंघाकडे देण्यात आली आहे. देशातला हा अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग आहे. तो यशस्वी झाल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली. नोकरीचं आमिष दाखवून अनेक लोकांची 1.13 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी लातूर पोलिसांनी 3 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. 3 जणांनी एका प्लेसमेंट कंपनीच्या माध्यमातून आपल्यासह इतर अनेकांची नोकरी देण्याचं आमिष दाखवून फसवणूक केली असा आरोप एका महिलेनं केला होता. या आरोपाच्या आधारे उदगीरमध्ये गुन्हा दाखल केला असल्याचं पोलिसांनी सांगितलं. फसवणुकीच्या या घटना 25 ऑगस्ट 2025 ते 9 ऑक्टोबर 2026 या कालावधी दरम्यानच्या असून त्याबाबत तपास सुरू केला असल्याचं पोलिसांनी कळवलं आहे. बीड जिल्ह्यात बेकायदेशीर मद्य उत्पादन आणि विक्री विरोधात केलेल्या कारवाईत पोलिसांनी आज एका मद्य विक्रेत्याला अटक केली. या कारवाईत 1,11,000 रुपये किमतीचं इंडियन मेड फॉरेन लिकर म्हणजेच भारतात बेकायदेशीर

0: आणि बनवलेले परदेशी मद्य आणि एक मोटार सायकल जप्त करण्यात आली. आरोपी विरोधात गुन्हा दाखल केल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी एका आरोपीचा अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला आहे. अमित कुमार नावाच्या या आरोपीने अटकेच्या 5 दिवस आधी आपल्याला बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोप करत आपला कॉल तपशील सुरक्षित ठेवण्याची तसंच तो न्यायालयात सादर करण्याची मागणी या अर्जात केली होती. या अर्जाला सरकारी वकिलांनी विरोध केला होता. विहित नियमांनुसारच कुमार याला अटक केली असून त्याला ताब्यात घेणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात काहीही ठोस पुरावे नसल्याचं स्पष्ट करत न्यायालयानं हा अर्ज फेटाळला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज चेन्नईच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी ते राज्यातल्या 13,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन करत आहेत. तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय, त्यांचे मंत्रिमंडळातले सहकारी आणि इतर नेत्यांनी प्रधानमंत्री मोदी यांचं आज सकाळी चेन्नईमध्ये स्वागत केलं. चेन्नईमध्ये पोरूर इथल्या कार्यक्रमाच्या स्थळाकडे जाताना प्रधानमंत्री मोदी यांनी रोड शो केला. पोरूर ते पुनमल्ली दरम्यानच्या मेट्रो रेल्वे सेवेची त्यांनी सुरुवात केली. त्यानंतर तामिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यांच्याबरोबर त्यांनी मेट्रोने प्रवास केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली त्याला 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 दिशेनं होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्त विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत देशातलं सर्वात मोठं ग्रीनफील्ड बंदर वाढवण या प्रकल्पाबाबत.
1: वाढवण बंदर हा देशातला सर्वात मोठा आणि महत्वाकांक्षी ग्रीनफील्ड बंदर प्रकल्प आहे. पश्चिम किनाऱ्यावर जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट इथल्या बंदरांवरचा ताण कमी करण्यासाठी उभारण्यात येणारा हा प्रकल्प केंद्र सरकारच्या सागरमाला कार्यक्रमाचा भाग आहे. महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यात डहाणू इथं समुद्रापासून 5 किलोमीटर अंतरावर हा प्रकल्प असून या परिसरात समुद्राची नैसर्गिक खोली 20 मीटर असल्याने तिथे मोठी मालवाहू जहाजं सहज नांगरता येतात. 30 ऑगस्ट 2024 या दिवशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रकल्पाचं भूमिपूजन झालं आणि जून 2026 प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. प्रकल्पासाठी 76,220 कोटी रुपयांची तरतूद केली असून त्यातला 74% वाटा केंद्र सरकारचा तर 26% वाटा महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचा आहे. 2029 प्रकल्पाचं काम पूर्ण होऊन तो कार्यान्वित होईल असा अंदाज आहे. सुमारे 29,80,00,000 टन मालाची उलाढाल करण्याची क्षमता या बंदरात असेल. या प्रकल्पामुळे 10,00,000 जास्त प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होईल. पश्चिम किनाऱ्यावरच्या या बंदरामुळे जागतिक दळणवळण आणि व्यापारात भारताला मोठा फायदा होईल.
0: दिल्ली विमानतळावर ताब्यात घेतलेले काँग्रेस जनता पार्टीचे अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना कार्यकारी दंडाधिकाऱ्यासमोर आज हजर केल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. एका वर्षासाठी शांततेचा भंग न करण्याच्या अटीवर त्यांची सुटका झाल्याची माहिती सीजेपीनं दिली. सुटका झाल्यानंतर त्यांनी दिल्लीत वार्ताहर परिषद घेतली. निवडणुकीत भाजपाला फायदा मिळावा म्हणून निवडणूक आयोग प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या इशाऱ्यावर काम करत आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला. दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेची सद्यस्थिती लक्षात घेऊन मेट्रो आणि रेल्वे सेवा सुरू करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. तसंच या परिसरात इंटरनेट सेवा अखंडित राहतील याची खात्री करण्याचे निर्देशही केंद्र सरकारला दिले. आपल्या निर्देशांचं कथित उल्लंघन केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई सुरू करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस बजावली. या प्रकरणात सर्व बाजूंचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल आणि कोणाचीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाईल. शांततापूर्ण मार्गाने एकत्र जमणाऱ्यांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलं जाणार नाही तसंच वाहतुकीच्या नियमांचं पालन करून फिरण्याची मोकळीक राहील असंही न्यायालयाने यावेळी स्पष्ट केलं. गुजरातमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीच्या निवडणुकांसाठी आज मतदान सुरू आहे. सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली असून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ते सुरू राहील. गांधीनगर महापालिकेत 11 प्रभागांमधल्या 44 जागांसाठी भाजप, काँग्रेस, आप आणि अपक्ष असे 130 उमेदवार निवडणूक लढवत आहेत. मतदान शांततेत पार पडण्यासाठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. MTGM नंबर 2 या

तेलवाहू जहाजावरच्या सर्व भारतीय खलाशांची सुटका करण्यात आली असून त्यांना सर्व प्रकारची मदत पुरवली जात असल्याचं दुबईमधल्या भारतीय दूतावासानं म्हटलं आहे. रास अल खैमाहच्या किनाऱ्याजवळच्या समुद्रात काल या जहाजावर आग लागली होती. त्यानंतर संयुक्त अरब अमिरातींच्या सागरी सुरक्षा दलानं जहाजावरच्या सर्व कर्मचाऱ्यांची सुटका केली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ. राज्यात 3.5 शक्तिपीठांच्या मंदिरांसह सर्वत्र विधिवत घटस्थापना.

नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ. राज्यात 3.5 शक्तिपीठांच्या मंदिरांसह सर्वत्र विधिवत घटस्थापना. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या 2 टप्प्याचा प्रारंभ. प्रधानमंत्री आज चेन्नई दौऱ्यावर, 13,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध कामांचं करणार लोकार्पण आणि पायाभरणी. आणि काँग्रेस जनता पार्टीच्या नेत्यांची 1 वर्ष शांतता राखण्याच्या अटीवर सुटका. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. युवक मित्रांसाठी कार्यक्रम युववाणी ही निर्मिती आकाशवाणी परभणी केंद्राची आहे.

हाय गाइस, गुड इव्हिनिंग. युवकांच्या मनाचा ठाव घेणारी वाणी अर्थातच युववाणी या बहारदार माहितीपूर्ण कार्यक्रमामध्ये मी सुमेधा कुलकर्णी सर्व मित्रमैत्रिणींचं सहर्ष स्वागत करत आहे. फ्रेंड्स, माणसाच्या आयुष्यात संकट येतात आणि निघूनही जातात असा एकही माणूस सापडणार नाही.

0: ज्याच्या जीवनामध्ये संकट नाही, परंतु आलेल्या संकटाला न घाबरता धैर्यानं सामोरं जाऊन आलेल्या संकटावर अशा पद्धतीने आपणास मात करता यायला हवी की जिंकलो तर एक नवा इतिहास घडला पाहिजे, आणि योगायोगाने हरलोच तर इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं म्हणून इतिहासात अजरामर होऊन जगलं पाहिजे. प्रत्येक युवकाने या गोष्टीचं सदैव स्मरण ठेवलं तर नक्कीच जीवनात येणारी संकट समस्या यांना नव्या धैर्याने सामोरं जाण्याचं एक बळ प्राप्त होईल. या विचारासह फ्रेंड्स वळूया आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाकडे. फ्रेंड्स, आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमा अंतर्गत आपण संगीत क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणाऱ्या एका युवामित्राशी संवाद साधणार आहोत. जो युवामित्र गायक, हार्मोनियम वादक आणि संगीत दिग्दर्शकही आहे. तेव्हा आपल्या या युवामित्राचा एकंदरीतच आजपर्यंतचा संपूर्ण यशस्वी सांगीतिक प्रवास या मित्राशी प्रत्यक्ष संवाद साधून आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तेव्हा आता आपला फारसा वेळ न घेता ऐकूया आजच्या युववाणी या कार्यक्रमाअंतर्गत गायक, हार्मोनियम वादक आणि संगीत दिग्दर्शक असणाऱ्या प्राध्यापक मयंक विश्राम परळीकर या युवामित्राची सुमेधा कुलकर्णी आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत. मित्रमैत्रिणींना नमस्कार. पुन्हा एकदा आजच्या युववाणी या कार्यक्रमामध्ये सर्व मित्रमैत्रिणींचं सहर्ष स्वागत. फ्रेंड्स, आपल्या युववाणी या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण अनेक क्षेत्रात उत्तुंग भरारी घेणाऱ्या, यश संपादित करणाऱ्या मित्रमैत्रिणींचा प्रेरणादायी प्रवास जाणून घेत असतो, आणि त्या माध्यमातून आपल्याही जीवनात आपली जी काही ध्येय आहेत ती ध्येय साध्य करण्यासाठी कसं आपण प्रयत्न करायला हवं किंवा कोणत्या दिशेने वाटचाल करायला हवी याविषयी माहिती जाणून घेत असतो. आजच्या आपल्या युववाणी कार्यक्रमाच्या माध्यमातूनही अशाच एका युवा मित्राशी आपण आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून संवाद साधणार आहोत, ज्या युवा मित्राचं खऱ्या अर्थाने जग हे संगीत आहे. आजचा आपला युवा मित्र जो की संगीत गायक, हार्मोनियम वादक, संगीत दिग्दर्शक, त्यासोबतच श्री शिवाजी महाविद्यालय परभणी येथे सहाय्यक प्राध्यापक म्हणूनही कार्यरत आहे. तर आपल्या या युवा मित्राचा जो सांगीतिक यशस्वी प्रवास आहे तो आपल्याला जाणून घ्यावयाचा आहे. त्यासाठी आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे संगीत अलंकार, त्यासोबतच MA म्युझिक आणि UGC अंतर्गत नेट परीक्षा उत्तीर्ण युवा मित्र, सध्या मुंबई विद्यापीठातून PhD आपल्या या युवा मित्राचं सुरू आहे, तो आपला युवा मित्र म्हणजेच प्राध्यापक मयंक विश्राम परळीकर. तेव्हा सर्वप्रथम प्राध्यापक मयंक, आपलं खूप खूप स्वागत आहे आजच्या आपल्या युववाणी या कार्यक्रमामध्ये.
1: थँक्यू.
0: सुरुवातीला मला तुला विचारावं असं वाटतं की संगीताचं जे शास्त्रोक्त शिक्षण आहे ते शास्त्रोक्त शिक्षण साधारणतः वयाच्या कितव्या वर्षापासून आपण सुरू केलेलं आहे?
1: घरातच संगीत होतं, त्यामुळे जेव्हापासून बोलता येतं तेव्हापासूनच माझे बाबा आजोबा यांच्याकडून बंदिशी गाऊन घेत असत माझा आणि माझ्या भावासोबत. त्यामुळे त्या वयामध्ये जरी शास्त्राची समज नव्हती तरी गुरूंचं अनुकरण करणं यातून म्हणजे अगदी बालवयापासूनच संगीताचे धडे सुरू झाले होते. आणि त्यानंतर जशी समज आली म्हणजे संगीतशास्त्र सुद्धा जेव्हा आपण वाचतो आणि त्या वाचनाचा उपयोग जेव्हा गायनात करतो म्हणजे ही समज जेव्हा आपल्याला येते साधारणतः वयाच्या 7व्या 8व्या वर्षापासून ही समज यायला सुरू होते.
0: होय.
1: तर त्या वयापासूनच शास्त्रोक्त गायन सुरू झालं.
0: अच्छा मयंक, आता कला अर्थातच साधना उपासना आणि त्यातही गुरूंच्या मुखातून जी शिकली जाते ती म्हणजे संगीत कला. तर संगीत ही कला आत्मसात करताना, त्या कलेची साधना करताना नक्कीच गुरूंचं अनन्य साधारण असं महत्व आपल्या जीवनात आहे. तर आपल्या जीवनातील आपले गुरु त्यांच्याविषयी काय सांगाल?
1: घरात सर्वात जास्त म्हणजे आमच्या घरात ज्यांनी संगीत आणलं असे माझे आजोबा सुरमणी डॉक्टर कमलाकर परळीकर म्हणजे यांच्यापासून जी शृंखला सुरू होते. त्यानंतर माझी मोठी आत्या डॉक्टर कविता परळीकर, त्यानंतर माझी दुसरी आत्या डॉक्टर स्मिता बर्वे, माझे बाबा तर आहेतच श्री विश्राम परळीकर, त्यानंतर आई अपर्णा परळीकर, या सगळ्यांचंच मला मार्गदर्शन वेळोवेळी मिळत गेलं. आणि मी असं म्हणेल की त्या सर्वांच्या ज्ञानाचा उपयोग मला झाला एकत्रितपणे. तर अशा प्रकारे घरातून तर सगळीकडूनच मला मार्गदर्शन असं मिळत आलंय. नुसतंच शास्त्रोक्त अभ्यास करण्यापेक्षा त्या शास्त्राचा उपयोग करून तुम्ही संगीतामध्ये प्रॅक्टिकली कसं दाखवता की त्याचा काहीतरी उपयोग प्रॅक्टिकली व्हायला हवा की त्याच्यातून आनंद मिळायला हवा, असे सगळे गुरु सपोर्ट करणारेच मला आतापर्यंत भेटले आणि त्यांच्यामुळेच माझ्या संगीताचे विचार घडत गेले.
0: खूप छान. खरंच आपल्या सर्वांच्याच जीवनामध्ये गुरूंचं अनन्य साधारण महत्व आहे. त्यातल्या त्यात जेव्हा आपण एखादी कला शिकतो, संगीत

0: सारखी गुरुमुखातून येणारी कला शिकतो त्यावेळी तर अति उच्च पदावर आपल्यासाठी आपले गुरु असतात. आता आपण साधारणतः दररोज गायन आणि हार्मोनियम वादन या दोन्हींचाही सराव किती वेळ करता?
1: माझी वेळ अशी ठरलेली नाहीये की रोज 3 तास गायन 3 तास हार्मोनियम असं करायचं, पण जेव्हा आपल्याला आवड असते आपण स्वतःहून कितीही बिझी शेड्यूल असलं तरी आपण त्या गोष्टीसाठी वेळ काढतोच. त्यामुळे माझा रियाजाचा क्रायटेरिया असा आहे की आपल्या दैनंदिन जीवनातले महत्वाचे कामं म्हणजे जेवण, ऑफिस हे सगळे महत्वाचे कामं पटकन उरकून घ्यायचे आणि उरलेला सगळा वेळ रियाजासाठी द्यायचा.
0: किती छान. शास्त्रीय गायन आणि वादनातील अलंकार पर्यंतचं आपलं शिक्षण पूर्ण झालेलं आहे. याशिवाय संगीत हा विषय घेऊनच आपण पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केलेलं आहे. त्यानंतर सहाय्यक प्राध्यापक पदासाठी होणारी जी परीक्षा घेतली जाते त्यातही यश संपादन केलेलं आहे आणि सध्या मुंबई विद्यापीठातून आपलं PhD ही सुरू आहे. तर हा जो संपूर्ण सांगीतिक प्रवास आहे त्या प्रवासातील जे चढउतार आहेत त्याविषयी काय सांगता येईल?
1: आता जेव्हा तुम्ही हा प्रश्न विचारलात तेव्हा मला सगळं पहिल्यापासूनच रिकॉल होत आहे तो माझा प्रवास. त्या वयात तो प्रवास जेव्हा आपण करतो तेव्हा जाणवत नाही की आपण पुढे कुठपर्यंत जाऊ.
0: बरोबर.
1: पण एक जी गाण्याची ओढ होती आणि तसंच मी मगाशी जे म्हणले की सर्व गुरूंचा सपोर्ट होता नकळत अशा गोष्टी होत गेल्या की आता त्या वयात चढउतार म्हणजे काय, एकतर अभ्यास जास्त करणं हेच समोर ध्येय असतं.
0: बरोबर.
1: की पुढे जाऊन आपल्याला काहीतरी अर्थार्जन करता यावं.
0: हो हो.
1: आणि कलाकाराच्या दृष्टीने अर्थार्जन आणि कला सांभाळणं दोन्ही अवघड काम आहे.
0: खरंच आहे. पण ते दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत हे तितकंच खरं.
1: बरोबर. दोन्ही गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत त्यामुळे दोन्हीला बॅलन्स ठेवून पुढे पुढे आयुष्यात जाणं हे एक अवघड कामच आहे. परंतु जेव्हा गुरु सोबत असतात जसं मगाशी मी म्हणलं की माझे बाबा आजोबा सर्वजण सांगीतिक क्षेत्रातच असल्यामुळे त्यांचं मला खूपच मार्गदर्शन मिळालं. कॉलेजच्या जीवनामध्ये म्हणजे मी बॅलेन्स करण्याकडे जास्त माझा कल गेला.
0: अच्छा.
1: माझं अर्थार्जन आणि कला. कारण कॉलेजमध्ये गेल्यावर जेव्हा युथ फेस्टिवल येतं तेव्हा मला परांडे मॅडमनी खूप सपोर्ट केला त्या काळात. आणि कॉलेजच्या वयामध्ये माझी दृष्टी कलेसोबत अर्थार्जनाकडे जास्त वळाली होती.
0: अच्छा.
1: कारण एक तर मी घरातला मोठा मुलगा आहे त्यामुळे डोळ्यासमोर दोन्ही होतं की ठीक आहे कला तर घरात आहेच पण शेवटी कुटुंब आपल्याला पुढे न्यायचं असेल तर ते एक महत्वाची गोष्ट आहे. तर हे जे विचार होते माझे या दोन्ही बॅलन्स करण्याचे महाविद्यालयीन जीवनात त्या काळात सर्व युथ फेस्टिवल मधून किंवा जे काही लोक मिळत गेले त्यांच्याकडून मी हे सगळं शिकलो. म्हणजे खरं सांगू तर त्या सगळ्यांच्या मार्गदर्शनामुळेच माझ्याकडून बॅलन्स होते. कारण मी आज प्रोग्रामही करतोय तसंच महाविद्यालयातही शिकवतो आणि मी त्याच महाविद्यालयात शिकवतो जिथे मी शिकलो होतो.
0: किती छान.
1: ज्या ठिकाणी मी बसून शिकत होतो आणि माझे सर समोर उभे असायचे आता त्याच ठिकाणी मी उभा राहतो आणि माझे विद्यार्थी समोर बसतात तर तो आनंद मी व्यक्त नाही करू शकत.
0: खरंच.
1: पण माझ्या जीवनात आलेल्या सर्व म्हणजे गुरुंमुळे किंवा मार्गदर्शक ज्या ज्या लोकांनी केलं त्या सगळ्यांच्यामुळे हे मी आज अनुभवतो.
0: नक्कीच नक्कीच. ही संधी प्रत्येकालाच भेटते असं नाही की ज्या महाविद्यालयात तुम्ही शिक्षण घेता त्याच महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून आपल्या गुरुवर्यांसोबत कार्य करण्याची संधी पुन्हा एकदा त्यांचं मार्गदर्शन त्या दृष्टिकोनातून प्राप्त करण्याची संधी प्राप्त होते. आणि दुसरी गोष्ट तुम्ही बोलता बोलता म्हणालात की अर्थार्जन आणि कला जोपासणे किंवा कला वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न करणे यात खरोखर एक पुसटशी एक रेषा असते. त्या रेषेच्या आपल्याला आतही येता येत नाही आणि बाहेरही जाता येत नाही. त्यावर स्थिर राहणं तिथे आपण स्वतःवर नियंत्रण ठेवणं हे खरंच गरजेचं असतं आणि मला वाटतं ते तुम्ही उत्तम प्रकारे नियंत्रण प्राप्त केलंय. कारण आज आपण उत्तम प्राध्यापक म्हणून महाविद्यालयात कार्यरत आहात आणि त्यासोबतच बाहेर खूप सारे कार्यक्रम तुम्ही स्वतः करता, संगीत दिग्दर्शन करता, गायन वादन सगळ्याच गोष्टी तुमच्या सुरू आहेत. त्याच दृष्टिकोनातून मला आपण असं विचारावं असं वाटतं की आजपर्यंत काही रचनांसाठी संगीत दिग्दर्शनाची ही संधी तुम्हाला प्राप्त झाली आणि त्या संधीचं तुम्ही सोनं
1: याबाबत मला आठवतं याची सुरुवात अशी झाली होती की श्री विनोद डावरे जे आहेत त्यांनी अस्वस्थवल्ली नावाचं नाटक लिहिलं. माझ्या मते मी 12वीत असेल तेव्हा 2018 साली आणि तेव्हा माझं नुकतंच विशारद पूर्ण झालं होतं. तर त्या नाटकाच्या संगीत दिग्दर्शनासाठी मी आणि बाबा आम्ही दोघे गेलो होतो.
0: अच्छा.
1: तर त्या नाटकापासून माझी संगीत दिग्दर्शनाची वाटचाल सुरू झाली आणि त्या नाटकामध्ये जसे जसे सीन्स येत होते त्यानुसार राग तिथे कोणता वापरावा किंवा त्या आलापीची स्वरांची लय काय असावी म्हणजे कोणता भाव उत्पन्न होईल आणि सीन्सच्या मागे कोणता भाव त्यांना पाहिजे या सगळ्या गोष्टींचा विचार तेव्हापासून सुरू झाला.
0: अच्छा.
1: आणि त्यानंतर तर मग पुढे म्हणजे एकदा अनुभव आला की ती गाडी पुढे

0: चालत गेली माझी.
1: खूप छान. आपली ही चर्चा सुरू असताना तुमच्या आवाजातील एक छानसं गीत नक्कीच मित्रमैत्रिणींना ऐकायला आवडेल. कुठलं गीत सादर कराल?
0: मी एक अभंग आपल्या समोर सादर करतो, पण याबाबत थोडस एक सांगतो की या अभंगाची चाल मी दिलेली आहे.
1: क्या बात आहे, मस्त मस्त.
0: त्यामुळे माझी इच्छा आहे की मी हा अभंग तुम्हाला ऐकवा. आज दूर

0: वाह, खूप छान, बहुत बहुत बढिया मयंक. खरं तर अतिशय भावुक करणारी ही भक्तिरचना. भक्तिरचनेतील शब्द जेवढे भावुक करणारे तेवढंच या भक्तिरचनेला तू दिलेलं संगीतही मंत्रमुग्ध करणारं. खूप छान. आता संगीत क्षेत्रातील हा तुमचा जो प्रवास सुरू होता, हा प्रवास सुरू असतानाच अनेक व्यासपीठांवर आपण अनेक मैफिलींतून गायन केलं आहे, तसेच हार्मोनियम वादनही केलेलं आहे. नक्कीच ज्यावेळी आपण आपली कला सादर करतो त्यावेळी अनेक अनुभवांतून आपण जात असतो, त्याविषयी काय सांगता येईल बरं?
1: प्रवास विचारल्यामुळे मला अर्थातच पहिल्यापासून सर्वच आठवत आहे.
0: हो हो,
1: तर जेवढं मला आठवतं, मी 5 वर्षाचा होतो तेव्हा परळीकर संमेलन म्हणून एक कार्यक्रम झाला होता. आमचं परळीकर कुटुंब तसं खूप मोठं आहे, तर
0: होय होय,
1: तर त्या कार्यक्रमामध्ये मी पहिल्यांदा गायन केलं होतं. मला ते गाण्याचे शब्दही आठवतात, जरी ही छोटे चित्रकार आम्ही, हे गाणं मी पहिल्यांदा गायलं होतं.
0: किती छान.
1: आणि त्यानंतर जे माझी मैफिलीमध्ये एकानंतर एक गायन सुरू झालं. लहानपणी तर तेवढं कळत नसतं स्टेजवरती बसल्यावर की समोर प्रेक्षक आहेत किंवा आपण आपल्या गायनातून रसिकांच्या मनामध्ये भाव प्रकट करतोय, पण नंतर जसं मोठा मोठा होत गेलो आणि आजोबा बाबांना पाहत होतो तेव्हा या सगळ्या गोष्टी हळूहळू कळत गेल्या. आणि जरी मी संगीताच्या घरातला असलो तरीही माझ्या मनात तेच विचार होते जे की एखाद्या नॉर्मल मुलाला पडतील पहिल्यांदा स्टेजवर जाताना, किंवा जेव्हा त्याला समज येईल की स्टेजवर

0: गेल्यावर बसायचं कसं, चालायचं कसं, पण आजोबा आणि बाबा असल्यामुळे ते ऑब्झर्व करून करून मी शिकत गेलो.
1: अच्छा.
0: आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची एक गोष्ट म्हणजे माझा भाऊ. जेवढ्या मैफिली मी सोलो तर केल्याच आहेत, पण आम्ही जुगलबंदी सुद्धा खूप केली आहे,
1: क्या बात है.
0: मी आणि अभिराम.
1: अच्छा.
0: आणि जेव्हा एकटा गातो तेव्हा तो गाताना मजा तर येतेच,
1: हो.
0: पण जेव्हा सोबत भाऊच असतो ना, म्हणजे घर शेअर करण्यापासून ते
1: हो.
0: स्टेज शेअर करण्यापर्यंत
1: काही मजा वेगळीच असते.
0: ती मजा वेगळीच असते.
1: खरंच निश्चितच अनेक सांगीतिक स्पर्धांमधून आजपर्यंत तुम्ही तुमची कला सादर केलेली आहे आणि त्यात यशही संपादन केलेलं आहे. मग ते महाविद्यालयीन जीवन असो, शालेय जीवन असो आणि आजचंही तुमचा संपूर्ण सांगीतिक प्रवास असो, तर त्यातून निश्चितच तुम्हाला यश संपादन झालेलं आहे आणि या सगळ्यात तुमच्या कार्याचा मान सन्मान म्हणून पारितोषिकही काही प्राप्त झालेले आहेत, त्याविषयी काय सांगता येईल.
0: जो काही मान सन्मान मला मिळाला त्याबाबत मी असंच म्हणेल की मी नक्कीच मागच्या जन्मात काहीतरी खूप पुण्य केले, त्यामुळे या जन्मात मला इतके सपोर्टिव्ह सगळे लोक मिळाले.
1: खरंच.
0: जसं की मी युथ फेस्टिवल मध्ये मला गोल्ड मेडल्स मिळालेत, म्हणजे गायनातही हार्मोनियम मध्येही. तसंच मी भरतनाट्यम डान्सला सुद्धा गायन केलंय,
1: आणि
0: ते पण कर्नाटकी शैलीमध्ये.
1: क्या बात है.
0: तर या सगळ्या गोष्टी ज्या मला मिळाल्या किंवा ज्याचा आनंद मी आज उपभोगतोय, ते सगळं त्या मार्गदर्शनामुळेच आहे. मला अजूनही आठवतं की युथ फेस्टिवलमध्ये जेव्हा हार्मोनियम सोलो मी वाजवत होतो तेव्हा मला मंगेश जवळेकर जे आहेत, मंगेश दादा, त्यांनी खूप मार्गदर्शन केलं होतं. आणि असे खूप लोक आहेत ज्यांनी मार्गदर्शन केलं, त्यामुळे सतत मी ही गोष्ट अनुभवत आलोय पुढे. मला आठवतं युथ फेस्टिवलमध्ये माझ्या फर्स्ट इयर पासूनच मला शास्त्रीय गायनामध्ये गोल्ड मेडल्स मिळाले आहेत.
1: क्या बात है.
0: इथे आपलं जे पहिल्यांदा युथ फेस्टिवल होतं जिल्हास्तरीय, तिथेही मला गोल्ड मेडल आहे गायनामध्ये तसेच हार्मोनियम वादनामध्ये. त्यानंतर जेव्हा इथून सिलेक्शन होतं स्टेट लेवल युथ फेस्टिवलसाठी, तर स्टेट लेवल युथ फेस्टिवलसाठी मला हार्मोनियम मध्ये सिल्वर प्राइज मिळालेलं आहे. तिथून परत मी झोनसाठी गेलो होतो. आणि याहीपेक्षा थोडं वेगळं माझ्या आयुष्यात झालं त्यावर्षी की मी शास्त्रीय गायक आहेच, पण मला नॅशनल कव्वाली कॉम्पिटिशन साठी सिलेक्ट केलं होतं.
1: क्या बात है, मस्त.
0: आणि मी शास्त्रीय गायनाच्या इव्हेंटला होतो, पण त्या परीक्षकांना कदाचित क्वालिटी त्या माझ्या गाण्यातली आवडली असेल किंवा त्यांना जे हवं होतं ते माझ्या गाण्यात त्यांना कदाचित मिळालं असेल.
1: निश्चितच, निश्चितच.
0: तर त्यांनी मला नॅशनल कव्वालीसाठी डायरेक्ट सिलेक्ट केलं होतं, तर तो खूपच सुंदर अनुभव होता माझ्यासाठी. तर असं नॅशनल, स्टेट, झोन सगळंच केलं आहे. त्यानंतर महाराष्ट्र राज्याचा या वर्षीचं राज्य नाट्य स्पर्धेमध्ये संगीत दिग्दर्शनासाठी पहिल्यांदा त्यांनी बक्षीस सुरू केले पारितोषिक. तर या पहिल्या वर्षीचं प्रथम पारितोषिक मला संगीत दिग्दर्शनासाठी मिळालंय अस्वस्थवली नाटकासाठी.
1: क्या बात है. म्हणजे पदार्पणातच पारितोषिक तुम्हाला प्राप्त झालं. आता सध्या मुंबई विद्यापीठातून पीएचडी आपलं सुरू आहे, तर पीएचडीचा जो विषय आहे तुमचा त्याविषयी तुम्ही काय सांगाल.
0: माझा पीएचडीचा विषय आहे नाट्यशास्त्र, बृहद्देशी आणि संगीत रत्नाकर मधील तत्वांचा विश्लेषणात्मक अभ्यास आणि आधुनिक शास्त्रीय संगीताच्या संदर्भात.
1: अरे बापरे.
0: थोडक्यात थोडासा सांगतो म्हणजे ह्याचा विचार असा आहे की जे आपले प्राचीन ग्रंथ आहेत, जुने ग्रंथ आहेत, आपल्या संगीताचा मूळ आधार आहे. म्हणजे त्या काळी टेक्नॉलॉजी नव्हती, माईक सिस्टीम्स नव्हत्या किंवा आता इलेक्ट्रॉनिक वाद्य आहेत, त्या काळात नव्हती, तरी सुद्धा त्या काळाचं संगीत इतकं समृद्ध होतं की मल्हार राग गायला की पाऊस पडायचा,
1: खरंच.
0: तोडी राग गायला की हरिण येऊन बसायची ऐकायला. मग हे कसं शक्य आहे की कोणत्याही गोष्टीचं सहाय्य नाही, फक्त मनुष्याच्या आवाजात इतकी ताकद कशी. तर हे कुतूहल माझ्या मनात लहानपणीपासून होतं आणि मी विचार केला की याचं उत्तर प्राचीन ग्रंथातच मिळेल. मग जेव्हा मी ते ग्रंथ अभ्यासायला सुरुवात केली त्या काळची तत्वे मला त्या ग्रंथात मिळाली आणि मी विचार केला की ती तत्वे जर आपण आज का वापरू शकत नाही, तर अशा प्रकारे माझा तो विषय सुचला की त्या काळातली तत्वे आपण आजच्या काळात कशी उपयोग करू शकू. म्हणजे गायन त्या काळातलं वेगळं होतं, आजचं वेगळं आहे, पण हे दोन्ही मॅच आपण बॅलन्स कसं करू, असा माझा विषय आहे थोडक्यात.
1: खूपच उत्तम असा विषय आहे. जसं आता अर्थार्जन आणि कला जपणे किंवा कला वृद्धिंगत करण्यासाठी प्रयत्न करणे यात एक पुसटशी रेषा आहे, अगदी तसंच शास्त्रीय उपशास्त्रीय संगीत सादरीकरण, सुगम संगीत, सुगम संगीतातही आजचं चित्रपट संगीत, या सगळ्या गोष्टी जोडल्या गेलेल्या आहेत, त्याविषयी काय सांगाल तुम्ही.
0: तुम्ही खूप छान उदाहरण दिलं की जशी पुसट रेषा आहे सगळ्यांमध्येच. मला याबाबत असं वाटतं की जेव्हा मी म्हटलं की शास्त्रीय संगीत म्हणजे भाव तेच आहेत, पण त्याला आपण शास्त्राच्या माध्यमातून एखादा गायक त्याच्या कुशलतेने एकच भाव किती वेगवेगळ्या स्वरातून, किती वेगवेगळ्या हरकतीतून तो भाव प्रकट करू शकतो आणि किती प्रभावीपणे तो मांडू शकतो ही

0: बाजू येते शास्त्रीय संगीतात.
1: होय.
0: याच्यामध्ये सगळं गाणं पूर्णपणे त्या कलाकाराच्या मनातलं असतं. म्हणजे थोडक्यात सांगू तर कलाकार सेंट्रिक गाणं आपण म्हणू शकतो शास्त्रीय संगीताला. ह्याच्या थोडस बाहेर जेव्हा गाणं येतं त्याला आपण मग उपशास्त्रीय म्हणतो, की सुगम गायन, ज्यामध्ये आपण एखादा सीन किंवा मराठी पिक्चर्स मध्ये जे काही गातात सुगम गायन, किंवा लता मंगेशकरांनी जी गायली आहेत किंवा पंडित सुधीर फडके यांनी जी गायलेली आहेत, याबाबत शास्त्रीय संगीताचाच बेस असतो. पण ते जे भाव असतात की गायकाचं कौशल्य यामध्ये असतं की ठराविक वेळेत योग्य त्या शब्द उच्चारामध्ये ते भाव कसे प्रकट करायचे, म्हणजे स्वरांसोबतच त्याच्यामध्ये शब्दांना अधिक महत्व येतं. यामध्येच अजून थोडे थोडे बदल होत जातात. म्हणजे जेव्हा या गाण्याचे भाव शृंगारिक अधिक होतात तेव्हा त्याला ठुमरी म्हटल्या जातं. जेव्हा ह्याची लय खूप अधिक होते आणि शब्द असे यूज केले जातात, म्हणजे वाद्यांचा जो आवाज निघतो त्या शब्दांचा जर वापर केला तर त्याचा तराणा तयार होतो. म्हणजे संगीत सगळं एकच आहे, किंवा चित्रपटामध्ये जरी संगीत असलं तरी त्याचाही बेस शास्त्रीय संगीतातले रागच आहेत.
1: नक्कीच नक्कीच.
0: पण ते एखाद्या म्युझिक डायरेक्टरला सुचणं की कोणता राग इथे यूज करायचा की तो सीनला अपस्केल करेल, एनहान्स करेल, ते त्या डायरेक्टरचं कौशल्य आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी कौशल्य
1: असलंच पाहिजे. खूप छान मयंक. आता गायनासोबतच आपल्या वादनाची ही एक छानशी झलक आपल्याला आपल्या मित्रमैत्रिणींसाठी सादर करावयाची आहे. तर आजच्या आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून हार्मोनियम वादनातून आपण काय सादर कराल आपल्या सर्व मित्रमैत्रिणींसाठी, श्रोतांसाठी?
0: मी आपल्यासमोर थोडीशी झलक दाखवतो राग कल्याणची.

0: वा खूप छान, बहुत बहुत बढिया मयंक. प्रत्येक व्यक्तीमध्ये कुठला ना कुठला कलागुण हा दडलेला असतोच, मग तो कलागुण वृद्धिंगत करणं हेही आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी अत्यंत महत्वपूर्ण असतं असं मला वाटतं.
1: अगदी बरोबर.
0: तर त्याविषयी त्या दृष्टिकोनातून तुम्ही काय आपल्या मित्रमैत्रिणींना संदेश द्याल, सल्ला द्याल की कशा प्रकारे त्यांनी त्यांचं करिअर चपत चपत कला ही आत्मसात करावयास हवी?
1: जसं की माझं घराणं संगीतातलं आहे आणि मी काळात अशा जगतोय की माझी मित्रमैत्रिणी सोबतचे आहेतच, त्यामुळे मी दोन्ही बाजू माझ्या जागेवरून बघू शकतो.
0: खरोखर
1: की सध्याचं जे जग आहे खूप फास्ट झालंय जग, आपण म्हणजे जगात उतरलं की कॉम्पिटिशन असल्यासारखं.

0: आहे. प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या गोष्टीच्या मागे आहे आणि ही धावपळ करत असताना मी जे अनुभवलं त्यावरून मला असं वाटतं की प्रत्येकाला कला अंगात, तुम्ही जसं म्हणलं की प्रत्येकाच्या अंगात कला असते, पण प्रत्येकाने त्या कलेसाठी वेळ द्यायला पाहिजे. म्हणजे मान्य आहे की वेळ आजच्या काळात काढणं कठीण आहे, पण प्रत्येक पिढीने जर असा विचार केला असता की आम्ही आमच्या अर्थार्जनाकडेच लक्ष देऊ तर ही कला आपल्यापर्यंतही आली नसती. तर ही पुढे टिकवणं हे आपलंच काम आहे. त्यामुळे म्हणजे माझ्या सर्वच मित्रमैत्रिणींनी कोणती एक तरी कला त्यांनी निदान त्या कलेसाठी रोज वेळ द्यावा. 5 मिनिट का होईना, पण ते रोज 5 मिनिट करत करत तर एक दिवस त्याचा नक्कीच फायदा होईल आणि ती कला पुढच्या पिढींसाठी अजून जास्त वृद्धिंगत होईल.
1: ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होईल. खूप छान असा संदेश मयंक आपण आजच्या आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या सर्व मित्र मैत्रिणींना दिलेला आहे. आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि तुमचा आजपर्यंतचा जो संपूर्ण यशस्वी सांगीतिक प्रवास आहे तो सर्व मित्र मैत्रिणींसमोर उलगडला, त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आणि आयुष्यातील यापुढील आपल्या सांगीतिक वाटचालीसाठी आमच्या संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे आपणास खूप साऱ्या शुभेच्छा.
0: धन्यवाद.
1: फ्रेंड्स, आताच आपण युववाणी या कार्यक्रमाअंतर्गत गायक, हार्मोनियम वादक तसेच संगीत दिग्दर्शक असणाऱ्या प्राध्यापक मयंक विश्राम परळीकर या युवा मित्राची सुमेधा कुलकर्णी या आपल्या मैत्रिणीने घेतलेली मुलाखत ऐकली. फ्रेंड्स, आजच्या युववाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. आता मात्र फ्रेंड्स, वेळ झालेली आहे कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची. तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित रहा. या नोट्ससह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या युवावाणी या कार्यक्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत बाय बाय.

आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. सायंकाळचे 6 वाजतायत. थोड्याच वेळात दिल्ली केंद्रावरून हिंदी आणि इंग्रजीतून बातम्या सहक्षेपित केल्या जातील.

0: राम कदम आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत होतं आई उदे गंबाबाई या चित्रपटातलं. जगदीश खेबुडकर यांचं संगीत राम कदम यांचंच होतं.
1: नऊ दिवस करूया देवीच्या नऊ रूपांची आराधना.
2: अहो पण आपल्या आजूबाजूलाही आहेत की कर्तृत्व संघर्ष आणि जिद्दीनं आपलं वेगळं विश्व घडवणाऱ्या नवदुर्गा.
1: कुणी प्रतिकूल परिस्थितीत दोन हात करतय, कुणी आपल्या कर्तृत्वाने नवा आकाश गाठतय,
2: कुणी समाजासाठी झटतय, तर कुणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतय.
1: त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या यशाचा प्रवास
2: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा.
1: या नवरात्रीत भेटूया अशाच काही प्रेरणादायी स्त्रियांना ज्यांच्यात आहे दुर्गेची शक्ती,
2: कर्तृत्वाची ओळख आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द.
1: हॅशटॅग नवदुर्गा या कार्यक्रमात
2: दिनांक 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता आकाशवाणी मुंबईच्या 100.1 FM गोल्ड वाहिनीवर
1: हॅशटॅग नवदुर्गा उत्सव प्रेरणेचा.

0: मल्लेश आणि सहकलाकारांनी गायलेलं जय तुळजा भवानी या चित्रपटातलं राम उगावकर यांचं हे गीत होतं. संगीत राम किंकर यांचं होतं. चित्रपट संगीताचा कार्यक्रम या गीताबरोबरच समाप्त होत आहे. आता संस्कृतमधून बातम्या.
1: वार्ताः श्रूयन्ताम्. प्रवाचकः जतिन शर्मा. आदौ मुख्य वार्ताः. प्रधानमन्त्री अद्य तमिलनाडुराज्ये त्रयोदशसहस्रकोट्यधिकरूप्यकाणां नैकासां विकासपरियोजनानां शुभारम्भम् अकरोत्. अत्रावसरे तेनोक्तं यत् इमाः परियोजनाः सम्पर्कव्यवस्थां वृत्तेः अवसराञ्च जनयिष्यन्ति. प्रधानमन्त्री नरेन्द्र मोदी अवोचत् यत् सम्प्रति सम्पूर्णविश्वम् उदीयमानानां नूतनाह्वानानां निवारणाय समाधानानि अन्विष्यति. एतेषां समाधानप्रदानाय भारतस्य युवसु पर्याप्ता प्रतिभा वर्तते. सर्वोच्चन्यायालयेन अधिकारिभ्यः शान्तिपूर्णरीत्या एकत्रितानां जनानाम् अवैधनिगडनं वारयितुं सामान्यम् आवागमनं सञ्चालितुं निर्बाध अन्तर्जालं च सुनिश्चेतुं निर्दिष्टम्. नेपालस्य गोरखाजनपद

नमस्ते छोट्या दोस्तांनो, यावेळच्या गंमत जम्मत कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आणि प्राचीताईचा नमस्कार. आजच्या कार्यक्रमामध्ये संस्कृती स्कूल उंड्रीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आपण ऐकणार आहोत. माझ्या छोट्या दोस्तांनो, कार्यक्रम तर आपण ऐकणार आहोतच, पण तुम्हाला माहितीये का आज आहे 11 ऑक्टोबर. आजपासून काय सुरू झालं? अनेकांना माहिती असेल की आजपासून नवरात्रोत्सव सुरू झाला. आज घटस्थापना, देवीच्या विविध रूपांचं पूजन, तसंच अनेक ठिकाणी महालक्ष्मीची पूजा आराधना केली जाते. देवी अर्थात शक्ती हे सृजनत्वाचं प्रतीक. नवनिर्मिती क्षम असणारी ही शक्ती तिच्या दर दिवशीच्या म्हणजे 9 दिवसांच्या 9 रूपांमध्ये आपल्याला काही सांगत असते. बुद्धिदायिनी सरस्वती देवी तर ज्ञानदायिनी पण आहे. शालेय वयातील विद्यार्थ्यांसाठी हे शारदीय नवरात्र आणि त्यानंतर येणारा दसरा फार महत्वाचा. आळस, मूढता, कंटाळा यावर मात करून आपल्या हातून नवीन सर्जनशील काही घडू दे. अभ्यास, वाचन, नवीन गोष्टी शिकणे यासाठी मागणं मागायचं आणि दसऱ्याला सीमोल्लंघन अर्थात नवीन सुरुवात करायची. कशाची? तर भक्ती, शक्ती आणि स्वतःमधील प्रतिभा, नवोन्मेषता यासाठी ही सुरुवात करायची. सरस्वती स्तवन करूया आणि कार्यक्रमाची सुरुवात करूया.

0: आता आपण ऐकणार आहोत संस्कृती स्कूल उंड्रीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम. या कार्यक्रमामध्ये सहभागी विद्यार्थी असे आहेत प्रिशा कापसे, शंतनू गायकवाड, अभिरू जोशी, शरण्या सोमा, कशिश सांडा, काव्या पासलकर, पार्श्वी गदिया, नील कुलकर्णी, शिवांश पाटील, ईशान शाळीग्राम, कृष्णचंद्रा एन, ओवी शिंत्रे, विहा मालवीया, स्वरा चोबे, वृष्टी दवे आणि अमेय सुतार. चला तर ऐकूया संस्कृती स्कूल उंड्रीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला कार्यक्रम.
1: नमस्कार, शुभसंध्या.
2: शुभसंध्या. पण आजची शुभसंध्या थोडी खास आहे, कारण आज आम्ही आलो आहोत तुमच्याशी गप्पा मारायला.
1: गप्पा? अरे पण आपण कोण आहोत हे तर आधी सांगायला हवं ना.
2: अरे हो, विसरलोस बरं का. आम्ही आहोत संस्कृती स्कूल उंड्रीचे विद्यार्थी.
1: आज आम्ही तुमच्या समोर घेऊन आलो आहोत एक सुंदर मनोरंजक आणि ज्ञानवर्धक कार्यक्रम. या कार्यक्रमाची सुरुवात करण्यापूर्वी वातावरण जरा मंगलमय करूया. मंगल वाद्य म्हणजेच बासरीच्या सुरावटींनी ऐकूया राग हंसध्वनी.

0: वा, बासरी वादनाने वातावरण अगदी मंगलमय झाले बरं का. आपली संस्कृती म्हणजे नक्की काय?
1: आपली भाषा, आपले साहित्य, आपल्या परंपरा, आपली मूल्ये आणि आपल्या मातीशी जोडलेली आपली नाळ, हेच तर आपल्या संस्कृतीचे खरे सौंदर्य.
0: आपली संस्कृती म्हणजे केवळ सण उत्सव नव्हेत, तर आपली संस्कृती म्हणजे आपली भाषा, साहित्य, कला, परंपरा, विचार आणि संस्कार यांचा सुवर्ण संगम.
1: आजच्या या कार्यक्रमातून आपण मराठी भाषेचा गोडवा, संस्कृत भाषेची समृद्धता आणि भारत मातेचा गौरव अनुभवणार आहोत.
0: तर चला या सुंदर कार्यक्रमाची सुरुवात करूया ज्ञानाची आणि विद्येची देवता माता सरस्वतीच्या वंदनेने. सादर करीत आहोत सरस्वती स्तवन.

0: वा, किती सुंदर आणि भक्तिमय वंदना। वातावरण एकदम मंगलमय झाले आहे।
1: मला सांग बर, आपल्या भावना व्यक्त करणारी आपली सर्वात जवळची भाषा कोणती?
0: नक्कीच आपली मायबोली मराठी।
1: मराठी म्हणजे केवळ एक भाषा नाही, ती संतांची वाणी आहे, साहित्यिकांची लेखणी आहे आणि आपल्या भावनांचा आवाज आहे।
0: संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांपासून ते अगदी पु ल देशपांडेंसारख्या आधुनिक साहित्यिकांपर्यंत मराठीचा प्रवास अत्यंत समृद्ध आहे।
1: पण मराठीचा गोडवा फक्त गंभीर साहित्यामध्येच नाही,
0: खरं तर तो विनोदातही आहे।
1: मग चला अनुभवूया मराठी विनोदाची एक सुंदर झलक। मराठी साहित्यातील पु ल देशपांडे यांच्या प्रसिद्ध बटाट्याची चाळ या पुस्तकातील उपास हा विनोदी प्रसंग जो आमच्या पाठ्यपुस्तकातही आहे तो आपल्या समोर आम्ही सादर करीत आहोत। बटाट्याच्या चाळीतले सगळे शेजारी पंतांच्या वाढत्या वजनाविषयी काळजी करत आहेत। बघूया सर्व उपाय करून पंतांचे वजन कमी होते का ते।

0: नमस्कार पंत. अहो पंत नमस्कार, लक्ष कुठे तुमचं?
1: नाही ती भानगडे उगीच हात दाखवून अवलक्षण पेलं नाही तेव्हा खासगी झालं.
0: अहो काय झालं, का मनाशी बडबडताय?
1: सोकोजी तुम्हाला म्हणून सांगतो, वाढत्या वजनाविषयी नाही ती वाक्य कानावर पडू लागली, पण मी कोणत्याही टीकेला भीक घालणार नाही. 181 पाऊंड हे कार्ड रात्रंदिवस माझ्या डोळ्यांसमोर फिरत असत, त्यामुळे माझी झोप उडाली हो. 2 महिन्यात 50 पाऊंड वजन कमी करून दाखवीन तर खरा, अशी भीष्म प्रतिज्ञा मी करणार आहे. नाही तर येऊन मला डझनवारीने सल्ले देऊन जातो.
0: तुला सांगतो मी पंत, तू डायट कर, बटाटा सोड, बटाट्याचं नावही काढू नको.

0: नकोस.
1: हो म्हणजे कुठे राहतो म्हणून विचारलं तर नुसतं चाळीत राहतो म्हणा. बटाटे तिथं म्हणू नका, अहो वजन वाढेल.
0: ए इडियट, सगळ्या गोष्टी जोक काय मारतोस नेहमी? मी तुला सांगतो पंत, तू बटाटा सोड.
2: बटाट्यांचं ठीक आहे, पण पंत आधी भात सोडा, आधी भात सोडा.
3: भातानी थोडीच लाट ठेवायला होतं. आमच्या कोकणात सगळेच भात खातात की. तुम्हाला काही सोडायचंच असेल ना तर ती डाळ सोडा, पण भात नको.
2: मुख्य म्हणजे साखर सोडा.
3: मी सांगू का, मीठ सोडा,
1: लोणी तूप सोडा. एका आठवड्यात 10 पाऊंड वजन घटलं नाही तर नाव बदलीन. आमच्या हेड क्लर्कच्या वाईफचं घटलं.
2: पंत तेल आणि तळलेले पदार्थ सोडा.
0: अहो पंत दिवसा झोपणं सोडा.
2: खरं म्हणजे पत्ते खेळायचं सोडा. बसून बसून वजन वाढतं.
3: अहो पंत, खाण्याचा आणि वजनाचा काय संबंध? मी बघा 21 गुलाबजाम खाल्ले, एवढंच काय? आपण तर आयुष्यात एक्सरसाइजच नाही केला. तुझी कुंभरास निकुंभ लग्न आहे. नुसता वायू भक्षण करून राहिलास तरी तू असाच जाळ्या राहणार. आणि लठ्ठपणा काय आपल्या हातात आहे?
1: दोरीवरच्या उड्या मारा. माझ्या सिस्टरचं वेट 40 पाऊंड उतरलं दोरीवरच्या उड्यांनी.
4: चहा सुरुवातीला बिन साखरेचा असूनही कडू लागला नाही, आणि आता काय लागतोय तेवढं सांग.
3: अहो म्हणजे सुरुवातीला मी तुम्हाला जो बिन साखरेचा हा म्हणून दिला तो बिन साखरेचा नव्हताच मुळी.
4: नव्हता? मग मला बिन साखरेचा चहा म्हणून काय सांगितलास?
3: थोडीशीच राहिली होती साखर, ती संपेपर्यंत म्हटलं घालू. काल संपली, आजपासून बिन साखरेचा चहा केला की साखर न घालता.
4: म्हणजे खाल्लास? अग किती लाख कॅलरीज गेल्या असतील माझ्या पोटात. कसलं कमी होतंय माझं वजन, पण सांगितलं का नाही मला?
3: उगी चाडावडा करू नका. वजनाचं ते काय मिलं, होईल हळूहळू कमी. आणि कोणाचं मागून खात नाही म्हणावा, मी स्वतःच कमवतो आणि स्वतःच खातो. वाढलं तर वाढू दे वजन.
4: आता ते लाडू कशाला केलेस? साखर असेल त्यात.
3: इश्श, साखरेशिवाय लाडू आमच्याने घराण्यात केले कोणी?
4: बस यापुढे उपास, वजन उतरेपर्यंत उपास.
5: अनेक दिवसांच्या डाएट नंतर पंतांच्या वजनाविषयी बटाट्याच्या चाळीतली लोक बोलू लागले.
3: पंत फरक दिसतोय हा?
1: पंत भलतेच काय रुडावलेत?
4: अरे वा, म्हणजे वजन घटलेलं दिसते. वजन करून बघायला काही हरकत नाही.
1: आम्हाला पण उत्सुकता आहे पंत. चला तर मग तिकिटावर वजन करायला.
0: काय झालं, किती भरलं वजन पंतांचं?
1: बाप रे, 192 पाऊंड, म्हणजे आधीपेक्षा वाढलंच की.
0: हो ना, काय तो साखरेचा चहा बंद केला,
2: वरण भात सोडून गुरासारखा पाला खाल्ला.
1: यांच्या दोरीवरच्या ओढ्यांनी आमच्या छतावरून पावडर पडायला लागली.
3: ओ मुख्य म्हणजे वडापाव, मिसळ, समोसा हे आवडते पदार्थ सोडले.
4: एवढी सगळी उठाठेव करून काहीच फरक नाही. बस ठरलं आता.
0: आता काय ठरवलंस?
4: चांगलाच पर्याय काढलाय. आजपासून डाएट हा प्रकार बंद. खायचं प्यायचं आणि मस्त राहायचं.

0: वा, हसवता हसवता विचार करायला लावणारे अप्रतिम सादरीकरण।
1: खरच साहित्याची ताकदच अशी असते, ते आपल्याला हसवते, विचार करायला लावते आणि नकळत काहीतरी शिकवूनही जाते।
0: पण आपल्या भारतीय संस्कृतीचा साहित्यिक वारसा केवळ मराठी पुरता मर्यादित नाही।
1: हो, या भूमीने जगाला दिली आहे एक अत्यंत प्राचीन आणि समृद्ध भाषा,
0: संस्कृत। संस्कृत म्हणजे आपल्या प्राचीन ज्ञान परंपरेचा अमूल्य ठेवा।
1: वेद, उपनिषदे, रामायण, महाभारत आणि अनेक ज्ञानग्रंथांच्या माध्यमातून संस्कृतने भारतीय संस्कृतीला समृद्ध केले।
0: आणि संस्कृत कथांमध्ये तर ज्ञानाबरोबरच जीवनाचे सुंदर संदेशही मिळतात।
1: चला तर मग अशीच एक बोधप्रद संस्कृत कथा दुग्धकूप ऐकूया। एका राजाला आपल्या राज्यात दुधाची विहीर तयार करायची आहे, प्रजा त्याला मदत करते का ते बघूया या कथेत।

0: ज्या मातीत आपण जन्मलो,
1: ज्या भूमीने आपल्याला ओळख दिली,
0: ज्या देशासाठी असंख्य वीरांनी त्याग केला,
1: त्या भारत मातेला आमचे मनपूर्वक नमन।
0: शब्द थांबतील,
1: सूर

0: थांबतील,
1: पण आपल्या संस्कृतीची ही सुंदर गाथा कधीच थांबणार नाही.
0: आपली भाषा जपूया,
1: आपली संस्कृती जपूया आणि आपल्या भारताचा अभिमान सदैव मनात ठेवूया.
0: आपण आमचा कार्यक्रम ऐकला त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद. तुमच्या समोर कार्यक्रम घेऊन आले होते संस्कृती स्कूल उंड्रीचे विद्यार्थी. या कार्यक्रमाचे निवेदक होते प्रिशा कापसे व शंतनू गायकवाड. बासरी वादक होते कृष्णाचंद्रा एन, काव्या पासलकर व नील कुलकर्णी. तबला आणि ढोलक साथ होती अमय सुतार याची. संवादिनीवर होता ईशान शाळीग्राम. अन्य कलाकार अभिरू जोशी, पार्श्वी गदिया, स्वरा चोबे, वृष्टी दवे, विहा मालविया, ओवी शिंत्रे, शिवांश पाटील, कशिश सांडा आणि शरण्या सोमा.
2: संस्कृती स्कूल उंड्रीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. खरंच खूप छान कार्यक्रम झाला आणि विविधांगी गोष्टी, गाणी, समूहगीत, बासरी वादन असं त्यांनी बरंच काही आपल्याला ऐकवलं. खूप ऊर्जा तर नक्कीच मिळाली आपल्याला, हो ना?

बर आहे तर मित्रमैत्रिणींनो, आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला prasaran.pune@gmail.com या आमच्या ईमेल पत्त्यावर जरूर कळवा. तुम्ही आम्हाला पत्र पाठवा, फोन करा, SMS करा, पण तुमचे अभिप्राय आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. आज मला प्राची परांजपेला आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते सुमित श्रीबाद यांना निरोप द्या. नमस्कार, अच्छा, टाटा.

0: आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आपण ऐकत होतात. या कार्यक्रमाची निर्मिती होती आकाशवाणी पुणे केंद्राची. आकाशवाणी मुंबई केंद्र यानंतरची उद्घोषणा लगेचच. श्रोतेहो, ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. दरम्यान हे संदेश.
1: नऊ दिवस करूया देवीच्या 9 रूपांची आराधना.
2: अहो, पण आपल्या आजूबाजूलाही आहेत की कर्तृत्व, संघर्ष आणि जिद्दीनं आपलं वेगळं विश्व घडवणाऱ्या नवदुर्गा.
1: कुणी प्रतिकूल परिस्थितीत 2 हात करतंय, कुणी आपल्या कर्तृत्वाने नवा आकाश गाठतंय,
2: कुणी समाजासाठी झटतंय, तर कुणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतंय.
1: त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या यशाचा प्रवास
2: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा.
1: या नवरात्रीत भेटूया अशाच काही प्रेरणादायी स्त्रियांना, ज्यांच्यात आहे दुर्गेची शक्ती,
2: कर्तृत्वाची ओळख आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द.
1: #नवदुर्गा या कार्यक्रमात
2: दिनांक 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता आकाशवाणी मुंबईच्या 100.1 FM गोल्ड वाहिनीवर #नवदुर्गा
1: उत्सव प्रेरणेचा. श्रोते हो, त्वचेवर दिसणारा कुठलाही डाग हा सौंदर्याचा प्रश्न असतो की आरोग्याचा? त्वचा विकाराची लक्षणं आणि कारणं कोणती? त्वचेचं आरोग्य आणि सौंदर्य जपण्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी? या आणि अशाच अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया डॉक्टर सिद्धी चिखलकर यांच्याकडून. तेव्हा श्रोते हो, आरोग्य दर्पण या लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 45 15 41 29 आणि 45 15 41 30. STD कोड आहे 022. आणि हो, त्याआधी ऐकूया अजय शेलार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुल किया घरात, मंगळवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही.
3: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची. विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज, झालं सगळं. झालं बजेट तयार?
4: हो.
3: 5000 वाचले, नवीन साडी घेऊया?
4: नको,
3: मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
4: आणखी
3: नाही, आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा.
4: आली आहे मोठी. आता जाग बाई.
5: RBI सांगते
3: आर्थिक समजूतदारपणा, महिलेचा समृद्धपणा.
6: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबीकडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाईटवर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: प्रारूप मतदार यादीत तुमचं नाव नसल्यास किंवा तुम्ही नवमतदार असल्यास आज बीएलओ तुमच्या मतदान केंद्रांवर उपलब्ध आहेत. या संधीचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECI नेट या मोबाईल ऍपवर ऑनलाईन नोंदणीची सुविधाही उपलब्ध आहे.

आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रोजगार, अन्नधान्य, पेयजल आणि गुरांना चारा पाणी उपलब्ध करून देण्याचं सूक्ष्म नियोजन राज्य सरकार करत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ. राज्यात 3.5 शक्तीपीठांच्या मंदिरांसह सर्वत्र विधिवत घटस्थापना. कॉक्रोच जनता पार्टीच्या नेत्यांची एक वर्ष शांतता राखण्याच्या अटीवर सुटका. आणि आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत भारताच्या उदयवीर सिद्धूची 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत देताना आवश्यकतेनुसार निकषांच्या पलीकडे जाऊन निर्णय घेतले जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नाशिक इथं ग्रामविकास आणि पंचायत राज

0: विभागाच्या समृद्ध पंचायत राज अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ करताना बोलत होते. दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकार शक्य ती सर्व मदत करेल. अन्नधान्य पुरवठ्याची विशेष काळजी घेतली जाईल. शेतकऱ्यांपर्यंत विविध शासकीय योजनांचे लाभ पोहोचवले जातील. जी रामजी योजनेच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जातील असं त्यांनी सांगितलं. या संकटाच्या काळात शेतकऱ्यांनी आपलं पशुधन विकू नये असं आवाहन त्यांनी केलं. पशुधनाच्या चारा पाण्यासाठी सरकार शक्य ती सर्व मदत करेल असंही ते म्हणाले.
1: आता या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये कृपया आपलं गोधन विकू नका. राज्य सरकार तुमच्या सोबत जी चाऱ्याची व्यवस्था आहे त्याकरता जर आपल्याला आवश्यकता पडली तर मोठ्या प्रमाणात तशा प्रकारचे डेपो आपण सुरू करू, वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आपण तयार करू आणि त्या माध्यमातून गोधनाला आणि गोवंशाला पाणी आणि चारा मिळाला पाहिजे हा प्रयत्न करू.
0: आज सुरू केलेल्या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात गावागावात जलसंधारणाची कामं हाती घ्यावीत असं आवाहनही त्यांनी केलं. दुष्काळावर मात करण्यासाठी जलसमृद्ध गावं विकसित करणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या अभियानाचा हा दुसरा टप्पा 11 ऑक्टोबर 2026 ते 31 मार्च 2027 या कालावधीत राबवला जाणार आहे. या कार्यक्रमादरम्यान समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांना पुरस्कार देऊन सन्मानितही केलं गेलं. राज्यातल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रोजगार निर्मिती, गरजूंपर्यंत अन्नधान्य पोहोचवणं, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि पशुधनासाठी चारा पाणी उपलब्ध करून देण्याचं सूक्ष्म नियोजन राज्य सरकार करत आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाला दिली. या पथकाबरोबर आज झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातल्या नागरिकांना पुढचे 6 ते 8 महिने जास्त आधार देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. या पथकाच्या संवेदनशील पाहणीमुळे दुष्काळाची तीव्रता केंद्र सरकारपर्यंत पोहोचायला मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मान्सूनच्या पहिल्या 2 महिन्यात चांगला पाऊस झाल्यानं यंदा विक्रमी उत्पादनाची अपेक्षा होती, पण पिकं फुलोऱ्याच्या अवस्थेत असतानाच पावसात सुमारे 2 महिने खंड पडला. त्यामुळे सोयाबीन पिकाला सर्वाधिक फटका बसला, तसंच कापूस, तूर, ऊस या पिकांवरही परिणाम झाल्याचं फडणवीस म्हणाले. पाण्याअभावी रब्बीची पेरणी होण्याची शक्यताही कमी असून खरीप हंगामातलं नुकसानही भरून काढता येणार नाही, त्यामुळे रोजगार आणि अन्नसुरक्षेच्या योजनांच्या माध्यमातून नियोजन करून मदत दिली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य, जलस्रोतांचं पुनरुज्जीवन, पशुधनासाठी चारा पाण्याचं नियोजन याला सरकारचं प्राधान्य असल्याचं ते म्हणाले. शारदीय नवरात्रोत्सव आजपासून सुरू झाला. राज्यातल्या देवीच्या मंदिरांमध्ये भक्तिमय वातावरणात घटस्थापनेचा सोहळा पार पडला. मुंबईत मुंबादेवी, काळबादेवी, ग्रामदेवी, महालक्ष्मी, शीतलादेवी, प्रभादेवी या देवीच्या मंदिरांमध्ये घटस्थापना झाली. देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. अनेक ठिकाणी नवरात्रीनिमित्त दांडिया रास, गरबा आणि रामलीला कार्यक्रमांचंही आयोजन केलं आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांनी जनतेला नवरात्रोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात आज परंपरेप्रमाणे घटस्थापना विधी संपन्न झाला. मानाच्या तोफेची सलामी देऊन शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात झाली. आई अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी देशभरातून आलेल्या लाखो भाविकांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती. आज पहिल्या दिवशी देवीची नंदादेवीच्या रूपात बैठी पूजा बांधण्यात आली होती. तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात आज विधिवत घटस्थापनेनं झाली. तुळजाभवानी मंदिरातल्या कल्लोळ तीर्थापासून डोक्यावर पाण्याने भरलेले मातीचे घट घेऊन मिरवणूक काढण्यात आली. घटस्थापनेच्या वेळी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणामधले भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. नांदेड जिल्ह्यातल्या माहूरगडावर रेणुका मातेच्या नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. संपूर्ण परिसरात फुलांची सजावट करण्यात आली होती. बीड शहरातल्या खंडेश्वरी देवी मंदिरात आणि तुळजाभवानी खासबाग देवी मंदिरात आज सकाळी घटस्थापनेनं नवरात्रोत्सवाची सुरुवात झाली. दोन्ही मंदिरात देवीच्या दर्शनासाठी बीड शहरासह ग्रामीण भागातल्या भाविकांनी गर्दी केली होती. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या मोहटा इथली मोहटे देवी, राशीन इथली जगदंबा, कोल्हारची भगवती देवी या मंदिरांमध्ये आज घटस्थापनेनं नवरात्रोत्सवाची सुरुवात झाली. गावोगावी तुळजापूर इथून आणलेली ज्योत पेटवून देवीचा जागर सुरू करण्यात आला. गोंदिया, नाशिक या जिल्ह्यांमध्येही भक्तिमय वातावरणात शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात झाली. पुढचे 9 दिवस देवीची विविध रूपात पूजा, आरती आणि धार्मिक कार्यक्रमातून आदिशक्तीचा जागर होईल.

0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दिल्ली विमानतळावर काल ताब्यात घेतलेले काँग्रेस जनता पार्टीचे नेते अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरव दास यांना कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर आज हजर केल्यानंतर एका वर्षासाठी शांततेचा भंग न करण्याच्या अटीवर त्यांची सुटका करण्यात आली. सुटका झाल्यावर त्यांनी दिल्लीत वार्ताहर परिषद घेतली. निवडणुकीत भाजपाला फायदा मिळावा म्हणून निवडणूक आयोग प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या इशाऱ्यावर काम करत आहे असा आरोप त्यांनी यावेळी केला. पुन्हा आंदोलन करणार नाही अशा अर्थाचं कोणतंही हमीपत्र आपण दिलेलं नाही असं काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके नागपूर विमानतळावर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये आंदोलन करण्यासाठी आलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह अनेकांना पोलिसांनी परिसरातून ताब्यात घेतलं. परवानगी न घेता शिवाजी पार्कमध्ये आंदोलनासाठी जमलेल्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या परिसरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कालही पोलिसांनी मुंबईत विविध ठिकाणांवरून सुमारे 600 जणांना ताब्यात घेतलं होतं. इजिप्तमध्ये सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत भारताच्या उदयवीर सिद्धू यानं पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकावर नाव कोरलं आहे. थरारक अंतिम सामन्यात त्यानं 240.6 गुणांची कमाई केली आणि केवळ अर्ध्या गुणाच्या फरकाने सुवर्णपदक पटकावलं. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातला तिसरा T20 क्रिकेट सामना आज इंदोर इथं सुरू आहे. वेस्ट इंडीजनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या एका षटकात बिनबाद 4 धावा झाल्या होत्या. या सामन्यासाठी भारतानं शिवम दुबे आणि कुलदीप यादव यांना वगळलं असून त्यांच्या जागी नितीश रेड्डी आणि प्रिन्स यादव यांना संधी दिली आहे. 5 सामन्यांच्या या मालिकेत आधी झालेल्या 2 सामन्यांपैकी 1-1 सामना जिंकून दोन्ही संघ बरोबरीत आहेत. त्यामुळे हा सामना जिंकून मालिकेत आघाडी घेण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असेल. राज्य सरकारच्या सेवा संकल्प अभियानाअंतर्गत महिला शेतकऱ्यांना अधिकृत ओळख मिळवून देण्यासाठी आयोजित ग्रामसभांमध्ये बीड जिल्ह्यानं राज्यात पहिला क्रमांक मिळवला. जिल्ह्यात एकंदर 267 ग्रामसभा आयोजित केल्याची माहिती कृषी विभागानं दिली आहे. सेवा संकल्प अभियानाअंतर्गत सांगली जिल्हा प्रशासनानं आयोजित केलेल्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमात हृदयरोगाचा संशय असलेल्या 208 बालकांची मोफत तपासणी करण्यात आली. जलजीवन मिशन अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातल्या 3 गावांमध्ये गावातल्या नळ पाणी पुरवठा योजनेचं संचालन, देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी महिला बचत गट आणि ग्रामसंघांकडे देण्यात आली आहे. देशातला हा अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग आहे. तो यशस्वी झाल्याची माहिती रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या 2र्या टप्प्याचा प्रारंभ. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रोजगार, अन्नधान्य, पेयजल आणि गुरांना चारा पाणी उपलब्ध करून देण्याचं सूक्ष्म नियोजन राज्य सरकार करत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ. राज्यात 3.5 शक्तिपीठांच्या मंदिरांसह सर्वत्र विधिवत घटस्थापना. काँग्रेस जनता पार्टीच्या नेत्यांची 1 वर्ष शांतता राखण्याच्या अटीवर सुटका. आणि आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत भारताच्या उदयवीर सिद्धूची 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रारूप मतदार यादीत तुमचं नाव नसल्यास किंवा तुम्ही नवमतदार असल्यास आज BLO तुमच्या मतदान केंद्रांवर उपलब्ध आहेत. या संधीचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECI नेट या मोबाईल ऍपवर ऑनलाईन नोंदणीची सुविधाही उपलब्ध.
2: ही कहाणी आहे एका नर्सची आणि तिच्या अंतर्मनाची. आला पगार. आता नवीन झुमके?
3: नाही, आधी बचत.
2: आधी झुमके.
3: ऐका, दर महिन्याला थोडे वाचवा, थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठी ही वाचवा,
2: मग राहाल टेन्शन फ्री.
4: पण त्या झुमक्यांचं काय?
5: जातेस की देऊ इंजेक्शन?
6: RBI

0: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा।
1: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ॲपसह 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकत आहात। 7:11:30 झाली आहेत। ठीक 7:15 आपण ऐकू शकाल कार्यक्रम वृत्त विशेष।
0: श्रोते हो, त्वचेवर दिसणारा कुठलाही डाग हा सौंदर्याचा प्रश्न असतो की आरोग्याचा? त्वचा विकाराची लक्षणं आणि कारण कोणती? त्वचेचं आरोग्य आणि सौंदर्य जपण्यासाठी कोणती काळजी घ्यायला हवी? या आणि अशाच अनेक प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया डॉक्टर सिद्धी चिखलकर यांच्याकडून। तेव्हा श्रोते हो, आरोग्य दर्पण या लाईव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा। त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 45151429 आणि 45151430। एसटीडी कोड आहे 022। आणि हो, त्याआधी ऐकूया

0: आपण या लाइव्ह डायल इन कार्यक्रमात नक्की सहभागी व्हा। त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 4515-4129 आणि 4515-4130। एसटीडी कोड आहे 022। आणि हो, त्याआधी ऐकूया अजय शेलार लिखित कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात। मंगळवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात वनिता मंडळ अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरही।
1: काही संघर्ष आपल्याला तोडत नाहीत, उलट अधिक कणखर बनवतात। ही गोष्ट आहे सुषमाची। परिस्थिती, आजार आणि समाजाच्या गैरसमजांना सामोरं जात शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभी राहिलेली सुषमा। तिची कहाणी साकारत आहेत अमेय बोरकर, कुहू दातार आणि पल्लवी वैद्य। लेखिका सारिका ढेरंगे। नक्की ऐका मालिका उमेद जीवनाची भाग पहिला, बुधवार दिनांक 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 9:30 वाजता अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर आणि न्यूज ऑन एअर ॲपवरही। उमेद जीवनाची।

0: नऊ दिवस करूया देवीच्या नऊ रूपांची आराधना.
1: अहो पण आपल्या आजूबाजूलाही आहेत की कर्तृत्व संघर्ष आणि जिद्दीनं आपलं वेगळं विश्व घडवणाऱ्या नवदुर्गा.
0: कुणी प्रतिकूल परिस्थितीत दोन हात करतंय, कुणी आपल्या कर्तृत्वाने नवं आकाश गाठतंय,
1: कुणी समाजासाठी झटतंय, तर कुणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतंय.
0: त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या यशाचा प्रवास
1: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा.
0: या नवरात्रीत भेटूया अशाच काही प्रेरणादायी स्त्रियांना ज्यांच्यात आहे दुर्गेची शक्ती,
1: कर्तृत्वाची ओळख आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द.
0: हॅशटॅग नवदुर्गा या कार्यक्रमात
1: दिनांक 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता आकाशवाणी मुंबईच्या 100.1 FM गोल्ड वाहिनीवर.
0: हॅशटॅग नवदुर्गा, उत्सव प्रेरणेचा.

श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. श्रोतेहो, नवी दिल्ली इथं आयोजित 10व्या इंडिया मोबाईल काँग्रेसचा नुकताच समारोप झाला. भारत आणि जगभरातल्या तंत्रज्ञान कंपन्या, स्टार्टअप्स, नवोन्मेष, धोरणकर्ते, संशोधक आणि उद्योजकांना एकत्र आणणारं इंडिया मोबाईल काँग्रेस हे भारत आणि आशिया खंडातलं सगळ्यात मोठं डिजिटल तंत्रज्ञान, दूरसंचार आणि माध्यम क्षेत्रातलं वार्षिक प्रदर्शन आणि चर्चासत्राचं व्यासपीठ आहे. या इंडिया मोबाईल काँग्रेसच्या उद्घाटन कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेलं मार्गदर्शन, त्यात चर्चिले गेलेले विविध मुद्दे आणि मोबाईल क्षेत्रात झालेल्या क्रांतीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मिळालेली गती याविषयी तज्ज्ञ व्यक्तींनी केलेलं विवेचन आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, भारतीय दूरसंचार विभाग आणि सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया यांनी संयुक्तपणे नवी दिल्लीतल्या यशोभूमी इथं आयोजित केलेल्या इंडिया मोबाईल काँग्रेसच्या 10व्या 4 दिवसीय आवृत्तीचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलं. यावेळी मार्गदर्शन करताना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इंडिया मोबाईल काँग्रेसच्या माध्यमातून डिजिटल कनेक्टिव्हिटीचा उल्लेख केला. मोबाईल फोन हे आता केवळ संभाषणाचं माध्यम राहिलं नसून त्यामुळे प्रवास, प्रतीक्षा आणि खर्चात कपात होऊन अधिक सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. हा तंत्रज्ञानाचा नागरिकांना मिळालेला सगळ्यात मोठा लाभांश असल्याचं प्रधानमंत्री यांनी सांगितलं. गेल्या काही वर्षात भारतानं ग्राहकापासून निर्मात्यापर्यंतचा प्रवास पूर्ण केला आहे. आता भारत अशा लक्ष्याच्या दिशेनं वाटचाल करतो आहे जिथं उत्पादन आणि डिझाईन भारतात तयार होईल, तसंच त्याचं तंत्रज्ञान आणि बौद्धिक संपदा देखील भारताचीच असेल, असंही

0: प्रधानमंत्री म्हणाले,
1: इंडिया मोबाइल कांग्रेस के इस एडिशन में अब आप जो चर्चा करेंगे वो अगले दशक के रोडमैप को सशक्त करें और ये रोडमैप भारत के साथ ही पूरे विश्व के मोबाइल मार्केट को दिशा दे। बीते वर्षों में भारत ने कंज्यूमर से क्रिएटर बनने की यात्रा तय की। अब भारत उस लक्ष्य की तरफ बढ़ रहा है जहां प्रोडक्ट डिजाइन भी भारत में होगा, उसकी टेक्नोलॉजी और आईपी भी भारत की होगी। इसके लिए हर जरूरी इंसेंटिव दिए जा रहे हैं, हर जरूरी रिफॉर्म्स किए जा रहे हैं, यानी टेलीकॉम सेक्टर में भी रिफॉर्म एक्सप्रेस तेजी से आगे बढ़ रही है। दशकों पुराने कानूनों को हम आधुनिक बना रहे हैं। टेलीकम्युनिकेशन एक्ट के जरिए हमने मॉडर्न रेगुलेटरी फ्रेमवर्क बनाया है। एजीआर और बैंक गारंटी जैसे स्ट्रक्चरल वंडर्स को रेशनलाइज, वंडर्स को वंडर्स में बदलने का काम भी हमारी तरफ से हो रहा है। और गति शक्ति संचार पोर्टल ने राइट ऑफ वे अप्रूवल्स को डिजिटल माध्यम से और तेज बनाया है। साथियों, भारत का सेमीकंडक्टर और सेमीकंडक्टर मैन्युफैक्चरिंग इकोसिस्टम भी रफ्तार पकड़ रहा। अभी तक 5 लोकेशन पर कॉमर्शियल प्रोडक्शन भी शुरू हो चुका। इंडिया सेमीकंडक्टर मिशन के अगले फेज में हमारा फोकस पूरी सप्लाई चेन पर है, यानी भारत टेलीकॉम सेक्टर से जुड़े हर क्षेत्र में बड़े कदम उठा रहा है।
0: श्रोते हो, इंडिया मोबाइल कांग्रेसची यंदाची मुख्य संकल्पना अमर्यादित विस्तार ही असून या परिषदेमध्ये 5G, 6G, AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्ता आणि सॅटेलाइट कम्युनिकेशन या क्षेत्रांमध्ये भारताचं जागतिक स्थान बळकट करण्यासाठी अनेक महत्वाचे सामंजस्य करार करण्यात आले। यासोबतच सेमीकंडक्टर्स, सायबर सुरक्षा आणि क्वांटम कम्युनिकेशन यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर परिषदेत चर्चा करण्यात आली। याविषयी उद्योजक आणि डिजिटल इंडिया आणि स्टार्टअप इंडियाचे अभ्यासक अमित बागवे यांनी मुंबई आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली। श्रोते हो, मोबाईल हा आता केवळ संपर्क साधण्याचं साधन राहिलेलं नाही, याद्वारे आता डिजिटल पद्धतीनं व्यवहार करणं, डिजिटल साक्षरता, सायबर सुरक्षा आदींसाठी त्याचा वापर करता येतो। याबाबत परिषदेत झालेल्या चर्चेबद्दल बोलताना अमित बागवे म्हणाले,
2: आज देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये 5G नेटवर्क पोहोचल्याचं पंतप्रधानांनी सांगितलेलं आहे। देशात 5.5 लाखांहून अधिक 5G बेस स्टेशन कार्यरत असल्याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे। त्याचा सामान्य माणसाला काय फायदा, तर एक लक्षात घ्या की ग्रामीण भागात एखादा विद्यार्थी असेल किंवा जे शिक्षक ऑनलाईन चांगले शिकवत आहेत ते योग्य प्रकारे त्या विद्यार्थ्याला त्याचा फायदा होऊ शकतो। छोट्या दुकानातला एक व्यापारी आहे, त्याला वस्तू विकायच्या आहेत, तर सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा UPIच्या माध्यमातून त्याचं काम सोपं होत आहे। शेतकरी असेल तर त्याला मोबाईलवरून सरकारच्या योजना कळणार आहेत। त्याच्यामुळे काय होतं की शहर आणि गाव आहे याच्यामधलं जे अंतर आहे, ज्याच्यामध्ये आपण दरी म्हणतो, ती कमी होण्याची एक संधी निर्माण झालेली आहे। आणि एक महत्वाची गोष्ट म्हणजेच काय, डिजिटल पेमेंट आहे, सरकारी योजनांचे थेट लाभ आहेत त्याचं असतात, तर याच्यामुळे काय सोपं झालेलं की डायरेक्ट ह्या इंटरनेटच्या आणि मोबाईलमुळे लोकांपर्यंत ते डायरेक्ट पोहोचू शकतं। पंतप्रधानांनी त्यांच्या भाषणात काय सांगितलं की 50 लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात थेट हस्तांतरित झाल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। त्याच्यानंतर काय पुढे की सुधारणा काय होते की डिजिटल सुरक्षेशी काय आपला संबंध आहे, तर एक लक्षात घ्या की आज आपण मोबाईलवरून पैसे पाठवतो, बँकिंग चालवतोय, आपली वैयक्तिक माहिती शेअर करतोय, तरी माहिती सुरक्षित आहे का याच्यासाठी सुद्धा आपल्याला विचार करायला पाहिजे। सो इंडिया मोबाईल काँग्रेसमध्ये सायबर सुरक्षा, डिजिटल फसवणूक आणि डीप फेक ह्या जे विविध आव्हानांना आपण सध्या तोंड देतोय त्याच्याबद्दल सुद्धा बोललं गेलेलं आहे। म्हणजेच काय होतं, जर आपण बघितलं तर एखाद्या व्यक्तीचा बनावट आवाज बनवून त्याच्या नातेवाईकडून पैसे मागितले जातात, किंवा एखाद्या व्यक्तीचा खोटा व्हिडिओ, म्हणजे त्या व्यक्तीने असं बोललेलं नसतं केलेलं नसतं, तसा एक खोटा व्हिडिओ पसरवला जातो याला आपण डीप फेक म्हणतो। त्यामुळे ह्या तंत्रज्ञानाचा वापर जो आहे तो डिजिटल साक्षरता आणि सावधगिरी करण्यासाठी सुद्धा करणं आवश्यक आहे। त्या व्यतिरिक्त दूरसंचार कायद्याचे आधुनिकीकरण आहे, स्वदेशी उत्पादनाला प्रोत्साहन देणे आहे आणि सायबर सुरक्षेचं बळकटीकरण आहे, हे सुद्धा महत्वाचे मुद्दे आहेत। त्याच्यानंतर जसं आपण म्हटलं की स्टार्टअपमध्ये काय याच्यामध्ये, म्हणजे जे नवीन व्यवसाय चालू करतात, पहिल्यांदा व्यवसाय करतायत, तर त्या स्टार्टअपमध्ये काय संधी आहेत हे सुद्धा आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे। तर एक लक्षात घ्या की व्यवसाय सुरू करण्यासाठी मोठं कार्यालय पाहिजे किंवा मोठं दुकान पाहिजे, खूप पैसे पाहिजेत, मोठमोठ्या ठिकाणी मी पोहोचलं पाहिजे लोकांपर्यंत, असं नाही। आजकाल मोबाईलमुळे आपला बिझनेस एकदम सहज सोपा झालेला आहे। काय पाहिजे असतं, एक मोबाईल, इंटरनेट आणि डिजिटल साधनं मिळाली तरी आज गावागावांमध्ये लोक व्यवसाय चालू करत आहेत। समजा एखाद्या तरुणाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा आहे, तो ऑनलाईन सेवा देतोय, डिजिटल उत्पादनं विकतोय, म्हणजे काय असतं, कधी कधी PDF बुक बनवून तुम्ही विकू शकता की तुम्ही व्हिडिओ बनवू शकता, कोर्सेस विकू शकता, तर अशा गोष्टी तुम्ही ऑनलाईन देता किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून एखादी नवीन

0: सेवातून विकसित करू शकता. तर अशा नवकल्पनांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने इंडिया मोबाईल काँग्रेसची व्यासपीठ ही खूप उपयोगी आहे आणि याच्यातूनच जो स्टार्टअप इंडिया संकल्पना जी राबवलेली आहे सरकारने त्याच्यासाठी सुद्धा ही इंडिया मोबाईल काँग्रेस उपयोगी पडू शकते.
1: श्रोते हो, मोबाईलचा वापर करता ते उत्पादक आणि निर्यातकर्ता म्हणून भारतानं मोबाईल तंत्रज्ञान क्षेत्रात मारलेली मुसंडी आणि या डिजिटल क्रांतीमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला मिळत असलेली बळकटी याविषयी ज्येष्ठ अर्थतज्ञ उदय तारदाळकर यांनी मुंबई आकाशवाणीशी बोलताना सांगितलं.
2: गेल्या 10 वर्षांमध्ये भारतात मोबाईल फोन हे केवळ एक संवादाचं साधन न राहता बँक असतील, शाळा असतील, आरोग्य केंद्र, बाजार, सरकारी सेवा या सगळ्या एकत्रित केल्या तर त्याचं एक माध्यम बनलंय. आपण डिजिटल इंडियाची एक सर्वात मोठी त्रिवेणी म्हणतो की जॅम त्रिवेणी, त्या जॅम मध्ये अर्थातच सर्वात महत्वाचं म्हणजे जे पेमेंट गेटवे आहे UPI, त्याद्वारे भारत हा प्रत्येक तळागाळातल्या शेतकऱ्याकडे सुद्धा पोहोचलेला आहे. आधार कार्ड हा आपला बेस होता आणि अर्थातच त्याला त्याच्या भरीला जो मोबाईलने सपोर्ट दिला तो अगदी अद्वितीय आहे. आणि जे आपण म्हणतो की मोबाईलच्या आधारे एक मोठं डिजिटल समावेशन झालं, एक प्रकारचं एक लोकशाहीकरण झालं असं आपण म्हणू शकतो. आजच्या घडीला जर आपण बघितलं की जो UPI द्वारे जे व्यवहार होतात ते अगदी सुरुवातीला 2 करोड व्यवहार व्हायचे ते आता तब्बल 24,200 करोड पर्यंत व्यवहार या 25-26 वर्षात झालेत. म्हणजे त्याचा एक आयडिया आपल्याला येऊ शकते की आपण किती या मोबाईलवरती अवलंबून आहोत. आणि ह्या सगळ्यांचा जर आपण विचार केला तर March 2026 आकडेवारीप्रमाणे घरटी जवळजवळ 86% लोकांकडे एक स्मार्टफोन होता भारतात. भारत ही सर्वात मोठी लोकसंख्या असलेली जगातली एक नंबरची अर्थव्यवस्था आहे आणि ह्या इंटरनेटच्या द्वारे एक तर सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्याकडे अख्ख्या जगामध्ये ज्याला आपण म्हणतो की चिपेस्ट इंटरनेट सेवा आपल्याकडे आहे. म्हणजे अमेरिकेच्या तुलनेमध्ये म्हटलं तर आपल्यापेक्षा अमेरिकेमध्ये जवळजवळ 10-15 पट पैसे जास्ती द्यावे लागतात. आणि एकूण UPI जर विचार केला आपण तर या UPI प्रणालीमध्ये स्वस्त डेटा एक तर आपल्याला मिळतो आणि एकूणच ग्रामीण भागात मोठा विस्तार झाला. आता जर आपण विचार केला ज्याला आपण Gen Z म्हणतो की एक नवीन जी पिढी आहे ती नवीन पिढी जी आहे त्यांना एक कौशल्य शिक्षण असेल किंवा त्यांच्या ज्याला आपण म्हणू शकतो की एंटरटेनमेंटची साधनं असतील, म्हणजे अगदी सिनेमा किंवा पिक्चर बघणं किंवा थिएटरमधले शो बघणं, ऑनलाईन ऑर्डर देणं खाण्यापिण्याच्या, ह्या सगळ्या हे जे व्यवहार आहेत ज्याला आपण म्हणतो की आपण जो पाया बनवला मोबाईलद्वारे आणि UPI द्वारे जे आपण पेमेंट करतो त्यामुळे सहज शक्य झाले. जसंच आपण आजच्या घडीला बघितलं तर जे इन्शुरन्स सेक्टर असेल, बँकिंग असेल, कॅपिटल मार्केट असेल, ते KYC करणं महत्वाचं असतं आणि आधार eKYC याच गोष्टीमुळे सहज शक्य झाले. आणि ह्या भरीला भारत सरकारने सुद्धा ज्याला म्हणतो प्रॉडक्ट लिंक इन्सेंटिव्ह म्हणजे PLI सारखी स्कीम जी आणली ज्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंगला खूप महत्व दिलं गेलं. आपण म्हणतो की आपण आत्मनिर्भर व्हावं, एकेकाळी आपण जवळजवळ 25,000 साधारण सेट्स हे मोबाईल इम्पोर्ट करायचो. आता भारत जगामध्ये मोबाईल उत्पादन करणारा 2 नंबरचा देश आहे आणि भारत चक्क आता साधारण 5.5 लाख कोटी इतके मोबाईल निर्यात करतो. म्हणजे स्वस्त डेटा तर आपल्याकडे आहे, शिवाय मोबाईलची चांगली सेवा आहे आणि UPI त्रिवेणी, या व्यतिरिक्त मॅन्युफॅक्चरिंग मध्ये भारताने मोठी उभारती घेतली आहे.
1: श्रोते हो, शिक्षण, व्यापार, कृषी क्षेत्र, कॉर्पोरेट क्षेत्र आदी क्षेत्रात मोबाईल आणि डिजिटल क्रांतीचे काय लाभ होतात याविषयी बोलताना ज्येष्ठ अर्थतज्ञ उदय तारदाळकर यांनी सांगितलं.
2: डिजिटल साक्षरता आपल्याकडे झाली आणि जी उपकरणं महागडी होती ती स्वस्त झाली. आता साधी गोष्ट आपण जर बघितलं तर मोबाईलच्या द्वारे शिक्षण घेणं सोपं झालंय. सगळ्यात महत्वाचं उदाहरण म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की सगळ्याच ठिकाणी ऑनलाईन कार्यक्रम चालायचे, मग ते शिक्षणाचे असतील, मोठ्या मोठ्या कंपन्यांच्या मीटिंग असतील. मोबाईलमुळे तर चक्क आता कुठल्याही सूचीबद्ध कंपनी म्हणजे लिस्टेड कंपनीला जर त्यांची वार्षिक सभा घ्यायची असेल सगळ्या सभासदांची तर ती चक्क ऑनलाईन घेता येते. अर्थात त्यासाठी सर्व प्रणाली आहे ज्याच्यामध्ये कंट्रोल ठेवला जातो. त्यामुळे ह्या सगळ्या मोबाईलने जी मुसंडी मारली मोबाईलची वापराची तो सर्वसामान्यकडे पोहोचलेली आहे. तसंच आरोग्याचा विचार केला तर eSanjeevani आहे, eHospital, याद्वारे लसीकरण आणि या बऱ्याच सुविधा उपलब्ध होतात. आपल्याला माहिती की कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला जी लस मिळाली त्यात Cowin App होतं आणि त्याद्वारे पूर्ण आपला डेटा अपडेट व्हायचा. त्यामुळे ज्याला आपण म्हणतो एक संचार जर करायचा असेल तर तो कंट्रोल ठेवून संचार कसा करायचा ह्याची एक महत्वाची उपलब्धी तेव्हा होती. शेती आणि व्यापाराचा विचार केला तर शेतकऱ्यांना बाजारभाव, हवामान याविषयी सल्ला मिळतो. छोटे उद्योजक असतील अगदी एमएसएमई सारखे, तर त्यांना ओएनडीसीच्या माध्यमातून जी डिजिटल बाजारपेठ उपलब्ध झाली आहे त्यामुळे ते आपला माल तिकडे विकू शकतात. आणि आपल्याकडे अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे डिजी लॉकर आहे जो मोबाईलच्या आधारे, जिकडे तुम्ही तुमचे सगळी प्रमाणपत्र स्टोअर करू शकता, आधार, पॅन, उमंग.

0: आणि ती वेळोवेळी ज्या ज्या संस्थेला पाहिजे असतील तिकडे तुम्ही त्यांना स्वतः ज्याला म्हणतो की अथॉरिटी देऊन उपलब्ध करू शकता, जेणेकरून तुम्हाला किंवा त्यांना कोणाला एकमेकांना न भेटता हे सगळे व्यवहार होऊ शकतात. म्हणजे शेती असेल, आरोग्य असेल, व्यापार असेल, शिक्षण, आर्थिक सेवा, सगळ्या बाबतीत ह्या मोबाईलनी एक मोठी मुसंडी मारली आहे. आणि इव्हन कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला माहिती आहे की बँकिंग सेवा असेल किंवा कॅपिटल मार्केट असेल हे सगळं व्यवस्थित चालू होतं, एकही दिवस बंद नव्हतं. म्हणजे मोबाईलचा जो हा वापर आहे हा चांगल्या कारणांसाठी झालाय. हे सगळं करत असताना डिजिटल साक्षरता आणणं हे महत्वाचं आहे. आणि वेगवेगळ्या संस्था मध्ये सरकारी असतील, निमसरकारी असतील, एनजीओज असतील, हे डिजिटल साक्षरता मोठ्या प्रमाणावरती सगळीकडे नेत आहेत. कारण त्यामध्ये कधी धोके पण असतात जी आपण बऱ्याच वेळा बघतो, सायबर गुन्हे होतात, तर ते होऊ नये यासाठी प्रयत्न केले जातात. तसेच आपला जो डेटा आहे त्याची गोपनीयता ठेवणे तेवढंच महत्वाचं आहे. आणि त्यासाठी डीपीडीपी ऍक्ट हा 2023 ला आणला गेला. आता जी नवीन ती कार्यप्रणाली त्याप्रमाणे मे 2027 पर्यंत हा डीपीडीपी ऍक्ट पूर्णपणे अंमलात होईल. आणि ज्याला म्हणतात कन्सेंट मॅनेजमेंट, म्हणजे आपला डेटा कोणी वापरावा यासंबंधी आपण त्या समोरच्या संस्थेला आपल्याकडून कन्सेंट दिली जाते आणि त्याचा रेकॉर्ड ठेवला जाईल. म्हणजे त्या बाबतीत सुद्धा भारताने पावलं उचलली आहेत.
1: श्रोते हो, भारतीय मोबाईल काँग्रेस परिषदेत जगभरातून शेकडो कंपन्या, हजारो उद्योजक आणि गुंतवणूकदारांनी हजेरी लावली, त्यामुळे भारतात थेट परकीय गुंतवणुकीला मदत मिळणार आहे. यातून देशातल्या स्टार्टअप्सना जागतिक स्तरावरील गुंतवणूकदार मिळून देशात नव्यानं उद्योग आणि रोजगाराच्या संधीत वाढ होणार आहे. एकूणच मोबाईल आणि सेमीकंडक्टर निर्मिती क्षेत्रात भारताचा आत्मनिर्भर बनण्यासाठीचा प्रवास हा इंडिया मोबाईल काँग्रेस सारख्या परिषदांमधील चर्चा आणि करारांद्वारे अधिक सुकर होणार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्नेहा कांबळे, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन सीमा देसाई.

0: श्रोत्याहो, आपण ऐकत आहात आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं प्रसारण FM बँड 102.7 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ऍपवर. मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झालीये माझं शेत माझं शिवार अंतर्गत शेतकऱ्यांची आवड या कार्यक्रमाची. चला तर मग ऐकूया शेतकऱ्यांची आवड.
1: माझं शेत माझं शिवार.
0: शेतकऱ्यांची आवड या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आणि रश्मी कुंभारचा नमस्कार. मंडळी, आजपासून देवीचा उत्सव सुरू झाला आहे आणि तो आपण आपल्या कार्यक्रमात सुद्धा साजरा करणार आहोत. तेव्हा ऐकूया या आठवड्यातील तुमच्या आवडीची ही काही मस्त देवीची गाणी. पहिल्या गीतासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत प्रणिता, मनीषा, अभिषेक, अमोल आणि शशिकांत मुसळे, वसंत कॉलनी, इचलकरंजी. डॉक्टर नामदेव भुतेकर, अभिषेक, गणेश, कार्तिक, अश्विनी भुतेकर, जळगाव. वैष्णवी जगदाळे, हर्षू सावंगी, औरंगाबाद. वैभव गौरव लोखंडे, भावसिंगपुरा, औरंगाबाद. मेघराज युवराज कोलते, रिधुरदेवी, रुद्र कोळकर, वाकोणी तालुका, बदनापूर. रियल लिस्नर्स ग्रुप जत, जिल्हा सांगली इथून अल्ताफ हुजरे, सैफुल्लाह सबाहत, किरत हुजरे, रिहान शेख. भावेश्वरी श्रोता संघ सेनापती कापशीहून ऋषिकेश, पौर्णिमा, तेज, विद्या, सुवर्णा, बाजीराव तेलवेकर, सूर्यकांत चव्हाण, ज्योती काळेबेरे, श्रीतेज, तेजस, प्रतीक्षा, वैशाली आणि दत्ता चौगले राहणार दोनवडे. याचबरोबर डॉक्टर विशाल, ऋतुजा, रोहित, ऋतुराज, संगीता, सुधाकर पाटील, सुळे तालुका, पन्हाळा. आणि याचबरोबर सारिका आणि लहुराज नवाळे, मही इथून. सोबतच रेवा,

ईश्वरी ऋतुराज समर्थ संजय रतन सुलेंद्र आवटे येळगुडीतले श्रोते कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं शाबाज सुनबाई या चित्रपटातलं हे गीत.

मंडळी, या छानशा गीतानंतर कार्यक्रमात आता वेळ झालीये पुढच्या गीताची, आणि यासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत विद्यानगर कवठे महांकाळ इथून संजीवनी, सुयोग, सुजाता, सुरेश कुलकर्णी आणि एस पी म्हैसाळकर, चांदणी चौक सांगली इथून सक्षम, श्रेणिक, ज्योती, अजित, लताताई, राजाराम चव्हाण, तुंग इथून हर्षवर्धन पाटील, रोहिणी, मेघा पाटील आणि संजना, मैत्री श्रोता संघ सुरेश रामू साबळे, वसंत तुकाराम डावरे, रेखासागर साबळे, छाया शामराव

शिवडकर, आर्या अथर्व, दीपाली सुनील शिवडकर, लता तानाजी निकम, आशा अंकुश गोरे, किशोरी दत्ता गोरे, अलका दयानंद साळवी, मेघा सुभाष सातवेकर, मुक्काम पोस्ट तमनाकवाडा, वारणा रेडिओ श्रोता संघ वारणा शहापूर इथून तेजस्विनी चव्हाण, विजय, माई, करिश्मा, अंकिता, गुंड्या, पांड्या, अनिकेत चव्हाण, कल्याणहून डॉक्टर सूरज सुर्वे, नमिता प्रकाश सुर्वे आणि शौर्या कांबळे, शिवानी कांबळे निगडी पुणे, दीपाली, अमोल, सुला, एकनाथ डी कांबळे, मौजे सांगाव, धुमधडाका ग्रुपचे रसिक श्रोते सुधीर लोले, मालुताई, अनिल कुंभार, समीक्षा, अथर्व, चंगू, मंगू, अवीरा, आरव, सुहास लोले, शानू, विश्वास, निर्मला आणि गजानन लोले, संग्राम चौक इचलकरंजी, हर्षल, प्रणव, राधा, अनुराधा, पुष्पा आणि संजय वरुटे, बेडकेहाळ, तालुका निपाणी, शांताबाई, नामदेव, कृष्णा बागडी, प्रवीणकुमार आणि सचिन पाटील, अमित मिलचौक, गडमुडशिंगी, याचबरोबर देवांश खांडेकर, कृष्णदेव तोडकर, निवास नारायणी, तुकाराम पाटील, सोन्याची शिरोली, संगीता बाजीराव ढेरे, शाहूनगर परिते, श्रेया, सोनाली, रणजित बारड, दीपक तोडकर, बारडवाडी इथले श्रोते। कार्यक्रमात आता ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं थोरली जाऊ या चित्रपटातलं हे गीत।

मंडळी, या गीतानंतर कार्यक्रमात आता वेळ झाली आहे पुढच्या गीताची, आणि यासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत श्री रोकडेश्वर नगर पांगारा शिंदे इथून पेंटर रामचंद्र इंगोले, सिद्धांत टिक्कू, रमाबाई सुरेंद्र, मयुरी सुरभी, मंजुषा गौतम इंगोले, नामदेवराव शिंदे पाटील, चांदू बलखंडे, मास्टर विलास शिंदे पाटील, सुनील जबडे, श्री माटेश्वर श्रोता संघ नागेश्वर नगर इथून शेषराव बोबडे, सोनाजी सीताराम, वैष्णवी सुवर्णा, वेणुताई, शुभम बोबडे, बालाजी बोबडे, देवराज आणि साहेबराव लोखंडे, अशोकनगर बसमत जिल्हा हिंगोली इथून पार्वती सखाराम ठोके, दीपाली राजू ठोके, रोहित सोनू मोनू ठोके आणि सविता विजय ठोके, फकीरा रेडिओ श्रोता संघ जिल्हा बीड इथून रणजित कुमार नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना, गबरू पैलवान थोरात, दयानंदनगर नांदेडहून प्रकाश जैन, तिरुपतीनगर लातूरहून संगीता जैन, सूरज जैन आणि पी आर जैन, श्रीनिवास कांबळे, नंदुभाऊ काजवे, दत्ता लाड, पी रामजी, मौजे ठिकपुरली, सुप्रिया बोलकेवाडीकर, एकता कांबळे, मेघना कुर्णे, उत्कर्षा तुषार, प्रसिंग कांबळे, चिऊ कांबळे, रेखाता येळगुडकर, संघमित्रा महिला श्रोता संघ चंदूर, रामदास लोले, दगडू बेडगे, सागर कांबळे, दिलीप कांबळे, पांडुरंग कांबळे, श्यामसुंदर जत्राटकर, दिलीप निगवे, अरुण कांबळे येळगुड, अंजू, शनिराज, रवी, छाया आणि तानाजी चौगले, वाघवे तालुका पन्हाळा, याचबरोबर जयहिंद रेडिओ श्रोता संघ मुक्काम हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूरहून उस्मान शेख फौजी, सायरा बनो, दस्तगीर, फैजनबी, शाकीर, इस्लामबी, बाबा, करिश्मा, सिमर, बिस्मिल्लाबी, गदर, निलोफर शेख, सानिया शकील पठाण वळसंगीकर, तालुका बिलोली जिल्हा नांदेडहून चांदनी अयुब सय्यद, बाळाराजे अमन सय्यद आणि माहिरा सय्यद. कार्यक्रमात आता ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं जय संतोषी मा या चित्रपटातलं हे गीत.

मंडळी, या छानशा गीतानंतर कार्यक्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण ऐकत आहात शेतकऱ्यांची आवड, हा कार्यक्रम आकाशवाणी कोल्हापूर केंद्र आणि न्यूज ऑन AIR या ऍपवरून. मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे पुढच्या गीताची आणि यासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत मुक्काम पोस्ट गोवर्धन तालुका रिसोडवरून रवींद्र पवार, मीना पवार, श्रीकांत आणि एकनाथ काळे, ओंकार माधुरी आणि सतीश कोथमिरे राधानगरी, जीवनज्योती रेडिओ श्रोता संघ मुक्काम पोस्ट वसारी जिल्हा वाशिमवरून आशाताई काळे, ज्ञानेश्वर काळे, शिवांशु मगर सूरजखेडा, गायकवाड परभणी, चंद्रशेखर पाटील, विमल पूजा सागर पाटील, राजू मिठारी, रवी ग्रुप चंदूरचे हे श्रोते, आदित्य वागवेकर, सिद्धी शुभांगी, अनिल वागवेकर मुक्काम पोस्ट बालिंगे, गणेश परीट, अनिल परीट चंदूर, कीर्तिका प्रशांत बन्ने मुक्काम पोस्ट शिर्टी, चिकुर्डे तालुका ईश्वरपूरहून श्रद्धा कुंभार, ओंकार संतोष, सायली प्रमोद, अनिता अशोक, सविता कृष्णात कुंभार, गिरीजा डावकरे, जयश्री, श्रीतेज, सुवर्णा, वैभव, संगीता डावकरे, मंगल सुभाष तोडकर, सुरेखा नानासुख कराळे, संभाजी विभूते, पद्मजा प्रशांत विभूते, सुनील विभूते, आरबी डावकरे आणि देवर्डेहून सुनीता रमेश कांबळे. कार्यक्रमात आता ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं देवता या चित्रपटातलं हे गीत.

मंडळी, या छानशा गीतानंतर कार्यक्रमात आता वेळ झालीये शेवटच्या गीताची, आणि यासाठी आवड कळवणारे आपले श्रोते आहेत त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघ, श्रुतिका प्रथमेश ज्ञानदेव, भक्तीभूषण नामदेव, आकाशकुमार, अनुराधा, तुकाराम कांबळे, छाया कांबळे, गीतांजली सयाजी वरुटे, रघुनाथ भोईटे, हसूर दुमाला, कार्तिक, अर्पिता, अनुराधा, आकाश शिंदे, कंदलगाव, दही मॅन धर्मेंद्र ग्रुप, रेडिओ श्रोता संघ आणि मित्रपरिवार, मुक्काम पोस्ट, बस्तवाड तालुका शिरोळहून विजयकुमार स्वामी, सोहम जंगम, शिवप्रसाद, अनिकेत, अभिलाष, प्रीती, महादेवीताई, मियारा, श्रुती, स्नेहा जंगम, बाजीराव वाघमारे, केरूर, गजबर अत्तार, फरीद मणेर, कुरुंदवाड, सलीम नायकवडे, नितीन मस्के, भैरेवाडी, भीमराव कबाडे, बुबनाळ, सूरज मडिवाळ, गुलफाम पटेल, औरवाड, बाळू पवार, अनिकेत कमते, भोला जाधव, सचिन पाटील, नृसिंहवाडी, सचिन राजमाने आणि वैभव जाधव तेरवाडीतले श्रोते, याचबरोबर वरुड जळुकातून महेंद्र सरकटे, विजया मिलिंद सरकटे, स्वराज वानखडे, अतुल गौतमी, धम्मदिना, अरुण काळे, एडी कांबळे, येळगुड, रेवण, अनिता, राहुल भंबिष्टे, कबनूर, विलास पाटील, बाळू बोडके, काका पाटील, सोमान, अरुण कांबळे, अरुण येळगुडकर, चंदूर इथले श्रोते, बंडोपंत शहागुरुजी, गावभाग सांगली आणि पांडुरंग सातप्पा, बाजीराव टिपुगडे, सानिका, ज्योतिराम खांडेकर, धनाजी गुरव, सोन्याची शिरोली इथले श्रोते। कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया आपल्या या श्रोत्यांच्या आवडीचं हे मस्त भक्तिगीत।

0: तर मंडळी, या छानशा गीताबरोबरच आपल्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. पण पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या रविवारी शेतकऱ्यांची आवड या कार्यक्रमामध्ये तुमच्याच आवडीच्या काही नवनवीन गाण्यांसोबत. तोपर्यंत रश्मी कुंभला निरोप द्या. नमस्कार.
1: माझं शेत माझं शिवार.
0: माझं शेत माझं शिवार अंतर्गत शेतकऱ्यांची आवड हा कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात. हा कार्यक्रम आपल्यासाठी प्रसारित केला आकाशवाणी कोल्हापूर केंद्रानं. माझं शेत माझं शिवार निवेदन रश्मी कुंभार, सादर करते डॉक्टर दीपक ठमके.
2: रात्रीचे 8:01 झालेले आहे. ठीक 8:05 आणि मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र प्रसारित करू.

0: संत विष्णुदासांचं भक्तिपद आपण ऐकलं, उषा मंगेशकर यांच्या आवाजात. संगीत यशवंत देव यांचं होतं. 8:05 होत आहे. थोड्याच वेळात मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मुंबई. तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रोज नव्यानं उद्भवणाऱ्या आव्हानांवर तोडगा शोधण्याची गुणवत्ता आणि क्षमता भारतीय तरुणांकडे असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. तमिळनाडूत 13,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांचा केला प्रारंभ. काँग्रेस जनता पार्टीच्या नेत्यांची 1 वर्ष शांतता राखण्याच्या अटीवर सुटका. शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ. राज्यात 3.5 शक्तीपीठांच्या मंदिरासह सर्वत्र विधिवत घटस्थापना. आणि ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या उदयवीर सिद्धूची 10 मीटर एअर पिस्तल प्रकारात सुवर्णपदकाला गवसणे. भारतीय युवा वर्गाकडे जगात रोज नव्यानं उद्भवणाऱ्या आव्हानांवर तोडगा शोधण्याची गुणवत्ता आणि क्षमता असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय. ते आज चेन्नईत जयगोपाल गरुडिया हिंदू विद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्यात बोलत होते. विकसित भारताचं स्वप्न साकारण्यात युवा पिढी महत्वाची भूमिका बजावेल असं ते म्हणाले. भारतात तरुणांसाठी प्रचंड संधी उपलब्ध असून तरुणांनी आपली क्षमता ओळखून देशाच्या विकासात योगदान द्यावं असं आवाहन त्यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज IIT चेन्नई इथं 13,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकासकामांचं लोकार्पण आणि पायाभरणी केली. रस्ते आणि रेल्वे वाहतूक, बंदरं, पेट्रोलियम आणि वैज्ञानिक संशोधन अशा प्रकल्पांचा यात समावेश आहे. या प्रकल्पांमुळे जोडणी वाढेल, उद्योग आणि व्यापाराला चालना मिळेल, राज्यातल्या युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. हे प्रकल्प तमिळनाडूच्या नागरिकांचं रोजचं आयुष्य सोपं करतील आणि राज्याच्या आर्थिक विकासाला हातभार लावतील असं ते म्हणाले. तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी जोसेफ विजय यावेळी उपस्थित होते. राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत देताना आवश्यकतेनुसार निकषांच्या पलीकडे जाऊन निर्णय घेतले जातील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. ते आज नाशिक इथं

0: ग्रामविकास आणि पंचायत राज विभागाच्या समृद्ध पंचायत राज अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रारंभ करताना बोलत होते. दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सरकार शक्य ती सर्व मदत करेल. अन्नधान्य पुरवठ्याची विशेष काळजी घेतली जाईल. शेतकऱ्यांपर्यंत विविध शासकीय योजनांचे लाभ पोहोचवले जातील. जिरामजी योजनेच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी निर्माण केल्या जातील असं त्यांनी सांगितलं. या संकटाच्या काळात शेतकऱ्यांनी आपलं पशुधन विकू नये असं आवाहन त्यांनी केलं.
1: आता या दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये कृपया आपलं गोधन विकू नका. राज्य सरकार तुमच्या सोबत जी चाऱ्याची व्यवस्था आहे त्याकरता जर आपल्याला आवश्यकता पडली तर मोठ्या प्रमाणात तशा प्रकारचे डेपो आपण सुरू करू, वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आपण तयार करू आणि त्या माध्यमातून गोधनाला आणि गोवंशाला पाणी आणि चारा मिळाला पाहिजे हा प्रयत्न करू.
0: आज सुरू केलेल्या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात गावागावात जलसंधारणाची कामं हाती घ्यावीत असं आवाहन त्यांनी केलं. दुष्काळावर मात करण्यासाठी जलसमृद्ध गावं विकसित करणं हा या उपक्रमाचा उद्देश आहे. या अभियानाचा दुसरा टप्पा 11 ऑक्टोबर 2026 ते 31 मार्च 2027 या कालावधीत राबवला जाणार आहे. या कार्यक्रमादरम्यान समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ग्रामपंचायती, पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांना पुरस्कार देऊन सन्मानित केलं गेलं. राज्यातल्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर रोजगार निर्मिती, गरजूंपर्यंत अन्नधान्य पोहोचवणं, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि पशुधनासाठी चारा पाणी उपलब्ध करून देण्याचं सूक्ष्म नियोजन राज्य सरकार करत आहे अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाला दिली. या पथकाबरोबर आज झालेल्या बैठकीत ते बोलत होते. या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागातल्या नागरिकांना पुढचे 6 ते 8 महिने जास्त आधार देण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. या पथकाच्या संवेदनशील पाहणीमुळे दुष्काळाची तीव्रता केंद्र सरकारपर्यंत पोहोचायला मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मान्सूनच्या पहिल्या 2 महिन्यात चांगला पाऊस झाल्यानं यंदा विक्रमी उत्पादनाची अपेक्षा होती, पण पिकं फुलोऱ्याच्या अवस्थेत असतानाच पावसात सुमारे 2 महिने खंड पडला, त्यामुळे सोयाबीन पिकाला सर्वाधिक फटका बसला. कापूस, तूर, ऊस या पिकांवरही परिणाम झाला असं त्यांनी सांगितलं. पाण्याअभावी रब्बीची पेरणी होण्याची शक्यता कमी असून खरीप हंगामातलं नुकसानही भरून काढता येणार नाही, त्यामुळे रोजगार आणि अन्न सुरक्षेच्या योजनांच्या माध्यमातून नियोजन करून मदत दिली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य, जलस्रोतांचं पुनरुज्जीवन, पशुधनासाठी चारा पाण्याचं नियोजन याला सरकारचं प्राधान्य असल्याचं ते म्हणाले. दिल्ली विमानतळावर ताब्यात घेतलेले काँग्रेस जनता पार्टीचे नेते अभिजित दिपके, आशुतोष रांका आणि सौरभ दास यांना कार्यकारी दंडाधिकाऱ्यांसमोर आज हजर केल्यानंतर 1 वर्षासाठी शांततेचा भंग न करण्याच्या अटीवर त्यांची सुटका करण्यात आली. सुटका झाल्यावर त्यांनी दिल्लीत वार्ताहर परिषद घेतली. निवडणुकीत भाजपाला फायदा मिळावा म्हणून निवडणूक आयोग प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या इशाऱ्यावर काम करत आहे असा आरोप त्यांनी केला. पुन्हा आंदोलन करणार नाही अशा अर्थाचं कोणतंही हमीपत्र आपण दिलेलं नाही असं काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी नागपूर विमानतळावर वार्ताहरांशी बोलताना सांगितलं. काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये आंदोलन करण्यासाठी आलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यासह अनेकांना पोलिसांनी परिसरातून ताब्यात घेतलं. परवानगी न घेता शिवाजी पार्कमध्ये आंदोलनासाठी जमलेल्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या परिसरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कालही पोलिसांनी मुंबईत विविध ठिकाणांवरून सुमारे 600 जणांना ताब्यात घेतलं होतं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शारदीय नवरात्रोत्सव आजपासून सुरू झाला. राज्यातल्या देवीच्या मंदिरांमध्ये भक्तिमय वातावरणात घटस्थापनेचा सोहळा पार पडला. मुंबईत मुंबादेवी, काळबादेवी, ग्रामदेवी, महालक्ष्मी, शीतलादेवी, प्रभादेवी या देवीच्या मंदिरांमध्ये घटस्थापना झाली. अनेक ठिकाणी नवरात्रीनिमित्त दांडिया रास, गरबा आणि रामलीला कार्यक्रमांचंही आयोजन केलं गेलंय. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जनतेला नवरात्रोत्सवानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई मंदिरात आज परंपरेप्रमाणे घटस्थापना विधी संपन्न झाला. मानाच्या तोफेची सलामी देऊन शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात झाली. आज पहिल्या दिवशी देवीची नंदादेवीच्या रूपात बैठी पूजा बांधण्यात आली. तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात आज विविध घटस्थापनेनं झाली. कल्लोळ तीर्थापासून डोक्यावर पाण्यानं भरलेले मातीचे घट घेऊन मिरवणूक काढण्यात आली. नांदेड जिल्ह्यातल्या माहूरगडावर रेणुका मातेच्या नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली. संपूर्ण परिसरात फुलांची सजावट केली होती. नाशिक जिल्ह्यात सप्तशृंग गडावर आज दिवसभरात 75,000 भाविकांनी आदिमाया सप्तशृंगी मातेचं दर्शन घेतलं. इजिप्तमध्ये सुरू असलेल्या

आयएएसएफ नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या उदयवीर सिधू यानं पुरुषांच्या 10 मीटर एअर पिस्तल प्रकारात सुवर्णपदकावर नाव कोरलं. थरारक अंतिम सामन्यात त्यानं 240.6 गुणांची कमाई केली आणि केवळ अर्ध्या गुणाच्या फरकानं सुवर्णपदक पटकावलं. दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेची सद्यस्थिती लक्षात घेऊन मेट्रो आणि रेल्वेसेवा सुरू करायचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिलेत. तसंच या परिसरात इंटरनेट सेवा अखंडित राहतील याची खात्री करायचे निर्देशही न्यायालयानं केंद्र सरकारला दिले. आपल्या निर्देशांचं कथित उल्लंघन केल्याप्रकरणी

0: इंटरनेट सेवा अखंडित राहतील याची खात्री करायचे निर्देशही न्यायालयानं केंद्र सरकारला दिले. आपल्या निर्देशांचं कथित उल्लंघन केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांविरोधात कारवाई सुरू करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी घेताना सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. या प्रकरणात सर्व बाजूंचं म्हणणं ऐकून घेतलं जाईल आणि कोणाचीही गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाईल. शांततापूर्ण मार्गानं एकत्र जमणाऱ्यांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलं जाणार नाही, तसंच वाहतुकीच्या नियमांचं पालन करून फिरण्याची मोकळीक राहील असं न्यायालयानं स्पष्ट केलं आहे. दिल्लीतल्या कालच्या आंदोलनादरम्यान मेट्रो आणि रेल्वे सेवांवरच्या निर्बंधांबाबत सर्वोच्च न्यायालयानं 9 ऑक्टोबर रोजी दिलेल्या निर्देशांचं उल्लंघन झाल्यानं प्रथमदर्शनी न्यायालयाचा अवमान झाल्याचं दिसून येत आहे असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय. अॅडव्होकेट शैलेंद्रमणी त्रिपाठी यांनी दाखल केलेल्या अवमान याचिकेवर न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहन्ना यांच्या पीठानं आज विशेष सुनावणी घेतली. यानंतर काढलेल्या लेखी आदेशात प्रथमदर्शनी न्यायालयाचा अवमान झाल्याचं निरीक्षण त्यांनी नोंदवलं. केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन, दिल्लीचे पोलीस आयुक्त अनुराग कुमार आणि दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळाचे अध्यक्ष डी तारा यांना न्यायालयानं नोटीस बजावल्या आहेत. या तिघांनी 13 ऑक्टोबरपर्यंत या प्रकरणी शपथपत्र दाखल करावं, तसंच न्यायालयाच्या 9 ऑक्टोबरच्या निर्देशांच्या पालनाबाबत अहवाल सादर करावा असंही न्यायालयानं म्हटलंय. पुढची सुनावणी 13 ऑक्टोबरला होणार आहे. गुजरातमध्ये आज नगरपालिका, नगरपंचायती आणि पंचायत समित्यांसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुका शांततेत पार पडल्या. गांधीनगर महापालिका, थरा महानगरपालिका तसंच ओखा नगरपालिकेसाठी निवडणूक झाली. यासोबत खेराळू, छोटा उदयपूर आणि बायड नगरपालिकेत काही जागांसाठी पोटनिवडणुका झाल्या, तर देवभूमी, द्वारका जिल्हा पंचायत, पाथडी तालुका पंचायत, सतलासाना आणि हारिस तालुका पंचायतीसाठीही मतदान झालं. जलजीवन मिशन अंतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातल्या 3 गावांमध्ये गावातल्या नळपाणी पुरवठा योजनेचं संचालन, देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी महिला बचत गट आणि ग्रामसंघांकडे देण्यात आली आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला तिसरा T20 क्रिकेट सामना आज इंदोर इथं सुरू आहे. वेस्ट इंडिजनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलाय. शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या 14 षटकात 5 बाद 168 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. रोज नव्यानं उद्भवणाऱ्या आव्हानांवर तोडगा शोधण्याची गुणवत्ता आणि क्षमता भारतीय तरुणांकडे असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. तमिळनाडूत 13,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध प्रकल्पांचा केला प्रारंभ. काँग्रेस जनता पार्टीच्या नेत्यांची 1 वर्ष शांतता राखण्याच्या अटीवर सुटका. शारदीय नवरात्रोत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ. राज्यात 3.5 शक्तिपीठांच्या मंदिरांसह सर्वत्र विधिवत घटस्थापना. आणि ISSF नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत भारताच्या उदयवीर सिधूची 10 मीटर एअर पिस्तल प्रकारात सुवर्णपदकाला गवसणी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍपसह 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी आपण ऐकताय. 8:15 आहेत. लोकसंगीत ऐकूया. आजच्या कार्यक्रमात क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जीवनचरित्रावरील पोवाडा सादर केला आहे सुरेश जाधव आणि सहकलाकारांनी.

असाच एक सातारा जिल्ह्यामधील एक तरुण, या तरुणाचं नाव आहे क्रांतिसिंह नाना पाटील। या सातारा जिल्ह्यामध्ये क्रांतीचं कुंड पेटलं।

क्रांती शहर नाना पाटील तलाठ्याच्या नोकरीला होते. त्या काळामध्ये नाना पाटलांना 60 रुपये पगार होता. आता तो जर अभ्यास केला तर 60,000. क्रांती शहर नाना पाटील तलाठ्याच्या नोकरीला, पण आपल्या पत्नीला

सांगत असतात की संसाराचा गाडा जर सुरळीत चालवायचा असेल तर घरामध्ये पती पत्नी हे साथी असावे. बैलगाडीची दोन्ही जर चाक सरळ असतील तर गाडी सरळ रस्त्यानं चालते, आणि त्या बैलगाडीचं एक जर चाक वाकडं असलं तर गाडी गच्चत खात चालेल. तसं संसारामध्ये आहे. संसाराचा गाडा जर सुरळीत चालवायचा असेल तर घरा

काढिला हातामध्ये आरसा धरलेला हातामध्ये आरसा धरलेला आरशात पोलीस दिसला नाना पाटील एका खेड्या गावात आपली दाढी करण्यासाठी आलेले त्यांच्या दाढीला साबण हातात आरसा नाना पाटलांनी आरशात पाहिलं बापरे पाठीमागणे येणारे पोलीस हे मला पकडण्यासाठी येत आहेत मग नाना पाटलांनी काय केलं

म्हणतात नाना पटलांनी आपल्या दाढीचा साबण पुसला, नव्याचीच मान धरली, नव्याच्या दाढीला साबण लावून टाकला, नवी भाऊसळ माझ्या दुकानात आलेली गिराईक माझ्या दाढीला साबण लावायला लागलाय. पाटलाय सैनल ग बसायचं. नाभ्याने विचार केलाय बाबानी, इंग्रज अधिकाऱ्याच्या पायाला पत्र ठोकल्यात, आपण जर काही गडबड केली तर आपल्याही पायाला पत्र ठोकल्याशिवाय राहणार नाही. नाभी आपलं गप्पच बसलं. पाठीमागे येणारी पोलिसांनी विचार केला, ज्याच्या दाढीला साबण तो नाना पाटील, ज्याच्या हातात वस्त्र तो नाही.

ठाण्याला पकडून नेलेल्या ग्रस्ताला तो इंग्रज अधिकारी म्हणत आहे. काय मग पाटील, बंड उभारताय काय? न्हावी बिचार भांबावून गेलो होतो, मला इथं साहेबांनी का पकडून आणलं? पुन्हा तो इंग्रज अधिकारी म्हणत आहे. काय नाना पाटील, बंड उभारताय काय? नाना पाटील हे शब्द न्हाव्याच्या कानावर पडतात. न्हावी जे खाली मान घालून भूत तेच हात उभारायलं आणि त्या न्हाव्याला हसू आवरणा तो उत्तर काय देत आहे? साहेब साहेब साहेब तू

इथून निघून गेले. नाना पाटील लोणंदच्या गावामध्ये नाना पाटलांची सभा.

नाना पाटलांच्या कानावर आली की इंग्रज अधिकारी लोणंदच्या बाजारामध्ये आपल्याला म्हणजे हुडकण्यासाठी येत आहे. त्यावेळी क्रांतीशिंह नाना पाटील लोणंदच्या बाजारावर बाजारामध्ये आलेले आहेत, ओट्यावर बसलेले. नाना पाटील आला लोणंदला बाजारात गेला ओट्याव बसलेला. साहेब हुडकी नानाला. नाना पाटलांनी पाहिलं की अधिकारी मला पकडण्यासाठी मला हुडकत आहेत आणि समोरनं हा अधिकारी येत आहे. नाना पाटील पळून नाही गेले, उठून उभे राहिले. राम राम केला साहेबाला. साहेब राम राम. तुम्ही ज्याला हुडकता तोच मी नाना पाटील. खरा मिळवा बक्षिसाला. साहेब लाल बुंद झाला. साहेब लाल बुंद झाला. घाम सुटला सर्व अंगाला. साहेबांनी आपल्या डोक्यात

क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जीवनचरित्रावरील पोवाडा सुरेश जाधव आणि सहकाऱ्यांच्या आवाजात आपण ऐकत होतात लोकसंगीताच्या कार्यक्रमात. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 8:30 वाजले आहेत. प्रसारित करत आहोत हिंदी सुगम संगीताचा कार्यक्रम. आज ऐकूया प्रज्योत देवस्कर यांनी गायलेली गाणी. सुरुवातीला ऐकूया संत तुकडोजी महाराजांचा अभंग. संगीत डॉक्टर स्नेहाशीष दास यांचं आहे. सात संगत करणारे कलाकार आहेत तबला लोकेश गंधर्व, हार्मोनियम ओमकार अग्निहोत्री, गिटार बाळकृष्ण कामत, इतर तालवाद्य विनोद चौहान, व्हायोलिन पंडित कैलाश पात्रा. प्रज्योत देवास्कर यांनी गायलेलं संत तुकडोजी महाराजांचं भजन.

प्रज्योत देवास्कर यांचं हिंदी सुगम गायन आपण ऐकत आहात. कार्यक्रमात यानंतर संत तुकडोजी महाराजांचंच आणखी एक भजन ऐकूया. संगीत डॉक्टर स्नेहाशीष दास यांचं आहे.

करेंगे मदद शेवटी ऐकूया। प्रज्योत देवास्कर यांचं गीत आणि संगीत।

ಕದ್ದ ಕಟ್ಟ ಕಥಾನದ